229 अंश नोमीटर सरता 1305 किलोवॅट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. प्रथम सभेमध्ये सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत. श्रोतो, आज भारतीय सौरतिथी 26 श्रावण शके 1948, वार सोमवार, दिनांक 17 ऑगस्ट 2026. प्रथम सभेची सुरुवात करूयात मंगलध्वनीने.

संस्कृती ही जीवनपद्धती आहे. मातृसंस्कृती हे भारतीय संस्कृतीचे अंतरंग आहे. शतकाच्या पाटातून प्रवाहित होणाऱ्या मातृसंस्कृतीने मानवी जीवन सुसंस्कारित केलं आहे. सस्तन प्राण्यापासून वर्तमान मातृसंस्कृतीपर्यंत संस्कृतीचे व मातृसंस्कृतीचे बाह्यरंग बदलले, पण गाभा मात्र तोच राहिलेला आहे. मातेचा प्रेमपाना अमृतधारा ही संस्कृतीचं जीवनाचं भरणपोषण करणारं ऊर्जा केंद्र आहे. कालोघातही मृत्युंजय असणारी मातृसंस्कृती आहे. शब्द शब्दकोशात राहतात, पण आई हा शब्द जीवनधारणेत आहे. माय हा शब्द जीवन प्रवाहाला सातत्याने बांधून ठेवणार आहे. सृजनशीलता व निर्मिती प्रक्रिया जोपर्यंत राहील तोपर्यंत भूमी व आई ही दोन अमृत तत्वे राहतीलच. समाज, कुटुंब आणि देश याचा कणा मातृसंस्कृती आहे. जीवनाचा वेलू गगनावर देणारी, विश्वबीजाचा लसलसता कुंभ निर्माण करणारी, अमृतपुत्राला जन्म देणारी माता प्रातस्मरणीय आणि चिरवंदनीय आहे. मातृत्व हे व्रत आहे, ते एक सारगर्भ मूल्य आहे. कामवासनेला वात्सल्यात परावर्तित करणारी स्त्री ही अमलान मातृत्वाचं व्यापकत्व सिद्ध करत असते. मुलांची मानसिकता, शारीरिक आरोग्य, भावनिक स्थैर्य मातृसंस्कृतीमुळे दृढ होतं. भविष्याचे भाग्य घडवणारी आई आहे. निरपेक्ष प्रेमाचा आदर्श माता आहे. म्हणून ज्ञानदेव माऊली म्हणतात, जेथे प्रियाची परिसीमा तेथे भेटे माऊली आत्मा. माता ही संयमसिद्धीचा आदर्श आहे. उमा, रमा आणि शारदेचं रूप मातेमध्ये आहे. भारताचा नकाशा आई या शब्दामध्ये सामावलेला आहे असं विवेकानंद म्हणतात. वेद, उपनिषद, पुराणांनी मातृमहिमा गायला आहे. स्त्रीत्वापेक्षा मातृसंस्कृतीचं भान जागृत होणं हे जसं स्त्री जीवन समृद्ध आणि विकसित होण्यासाठी आवश्यक आहे, तसंच समाजधारणेसाठी व संस्कृतीचे सार प्रसादित करणाऱ्या भारतासाठी आवश्यक आहे. जेवढी मातृसंस्कृती बळकट तेवढा देश सक्षम हा सिद्धांतच आहे. आईपासून मातृभूमीपर्यंत आणि मातृभूमीपासून जगज्जननीपर्यंत साने गुरुजींनी जीवनाचा प्रवास केलेला आहे. संत वाङ्मयाने सुद्धा मातृमहिमाच गायला आहे. सेना नावी म्हणतात, जैसे मातेपशी बाळ सांगे जीवीचे सकळ, जीवना वेगळी मासोळी तसंच बाळ आईसाठी आणि आई बाळासाठी तळमळत असते. अहोरात्र कष्ट करणारी, निरपेक्षपणे प्रेम करणारी, त्याग समर्पण या जड शब्दांना अर्थाने अमर करणारी आई आहे. बाळासाठी तिला आळस नाहीये, कंटाळा नाहीये. रामदास स्वामी म्हणतात, वीट नाही, कंटाळा नाही, आळस नाही, त्रास नाही, इतुकी माया कोठे नाही, माते विण.

आज ढासळत्या कुटुंब व्यवस्थेत सावरणारी माताच आहे. आईचं स्थान लोकगीतामध्ये देवाचं आहे. देवाला लई काम, देव जाईना घरोघरी, माईला नेमून त्यांनी केली बराबरी. माय ही आदिम चेतनेचा प्रवाह आहे. हा चेतनेचा प्रवाह मर्त्य जीवनातून वाहताना दुःख वेदनेचाच प्रवाह बनतो. आईच्या अंतरसाक्षित्वाने, शांत संयमी आणि अनाक्रोशी भूमिकेने दुःखातून आनंदकंद फुलत असतात. आज देशामध्ये वृद्धाश्रम असणं हा भारतीय संस्कृतीचा अपमान आहे, पराभव आहे. ज्याच्या मनात जागा असते ना, त्याच्या छोट्या घरातही जागा असते. मातृदेवो भव म्हणायचं आणि आईला वृद्धाश्रमात सोडायचं, आई वडील नकोसं वाटणं, हा भारतीय संस्कृतीचा सर्वात मोठा अपमान आहे. आज कुठेतरी काही प्रमाणात आईचा सूर हरवलाय की काय असं वाटायला लागलं आहे. परिस्थितीचा रेटा, जीवनशैली, जीवघेणी स्पर्धा, पैसा, प्रतिष्ठा, ढासळती कुटुंब व्यवस्था, चंगळवाद, स्वकेंद्रीपणा, दिखाऊपणा, बिघडत चाललेलं वास्तव, मानसिक असंतुलन, भांडण, द्वेष, या सर्वच गोष्टी ढासळत चाललेल्या आहेत. पण या ढासळत्या परिस्थितीला सावरणारं वात्सल्य रसच आहे, आईचं प्रेम आहे. जेवढी मातृसंस्था बळकट, तेवढं सामाजिक जीवन निकोप. आपल्या बाळावर संस्कार करणारी, आपल्या बाळाला शिकवणारी, आपल्या बाळाचं जीवन घडवणारी ही माय म्हणजे मानवाचं संस्कृत संचितच आहे.

श्रोते आत्ताच आपण मातृसंस्कृती याविषयी डॉक्टर कमल ठकार यांचे विचार ऐकलेत. श्रोते सकाळचे 6:10 झालेत. आता ऐकूया भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगल प्रभात. यामध्ये सुरुवातीचं भक्तिगीत आहे रामदास कामत यांच्या स्वरातील.

श्रोते, आताच आपण रामदास कामत यांच्या स्वरातील भक्तिगीत ऐकलत. आता ऐकूयात आशा भोसले यांच्या स्वरातील भक्तिगीत.

श्रोतो, आत्ताच आपण आशा भोसले यांच्या स्वरातील भक्तिरचना ऐकलीत. आता ऐकूयात लता मंगेशकर यांच्या स्वरातील भक्तिरचना. संगीत दिलंय श्रीनिवास खळे यांनी.

श्रोतो, आत्ताच आपण लता मंगेशकर यांच्या स्वरातील भक्तिरचना ऐकलीत. संगीत दिलं होतं श्रीनिवास खळी यांनी. श्रोतो, आता ऐकव्यात अजित कडकडे यांच्या स्वरातील भक्तिरचना. संगीत दिलंय विलास पाटील यांनी.

शेवटतो आताच आपण अजित कडकडे यांच्या स्वरातील भक्तरचना ऐकलीत. संगीत दिलं होतं विलास पाटील यांनी. शेवटतो आता ऐकूयात अनिल खोब्रागडे यांच्या स्वरातील भक्तिगीत. संगीत दिले प्रभाकर दुधारे यांनी.

श्रोतो, आत्ताच आपण अनिल खोब्रागडे यांच्या स्वरातील भक्तिगीत ऐकलं. संगीत दिलं होतं प्रभाकर दुधारे यांनी. श्रोतो, आता ऐकूयात देशभक्तीपर गीत.

श्रद्धेवाताचं पण हरिहरन यांच्या स्वरातील हिंदी भक्तिरचना ऐकलीत. याबरोबरच आजचा आपला मंगलप्रभात हा कार्यक्रम येथेच संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतो, सकाळचे 6:40 झालेत.

मृदा आणि जलसंधारण विभाग परभणीतर्फे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकर रावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त 15 ते 21 ऑगस्ट जलसंधारण सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. दिनांक 21 ऑगस्ट रोजी जलसंधारण दिनानिमित्त महावॉकथॉन वॉक फॉर वॉटरचे आयोजन परभणी जिल्हाधिकारी कार्यालय ते वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ क्रीडा संकुल असं करण्यात आलं आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचं आवाहन मृदा आणि जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता कविराज कुचे यांनी केलं आहे.

0: आई बाबा म्हणतात घर घ्यायचंय आणि तू म्हणतेस गाडी घ्यायची, पण दोन्ही एकाच वेळी कसं होणार?
1: अगं, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं होम लोन आणि व्हेइकल लोन अतिशय आकर्षक दरात उपलब्ध असताना काळजी कशाला करायची? घरही होणार आणि गाडीही येणार.
2: बँकेच्या विविध कर्ज योजना जसे की सोने तारण कर्ज, उद्योग कर्ज, कॅश क्रेडिट कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वास विश्वासाची वाट विकासाची.
3: श्रोते, आता ऐकूयात शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम कृषीवाणी. यामध्ये विषय आहे शेळी आणि मेंढी प्रजनन धोरण. याविषयी डॉक्टर प्राजक्ता जाधव यांनी दिलेली माहिती ऐकूयात.

शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजच्या कृषीवाणी कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण शेळी व मेंढी प्रजनन धोरण याबद्दल माहिती करून घेणार आहोत. महाराष्ट्रातील शेळ्यांच्या अनुवंशिक साधन संपत्तीमध्ये उस्मानाबादी, संगमनेरी, मगडाळ आणि बेलारी या मान्यता प्राप्त जातींचा समावेश होतो. तर मेंढ्यांमध्ये दख्खनी ही एकच राष्ट्रीय स्तरावर नोंदणीकृत अशी जात आहे. शेळी व मेंढी व्यवस्थापन प्रामुख्याने पशुपालक स्वतःच्या पारंपरिक पद्धतीने करताना दिसतात. राज्याच्या पशुधन प्रजनन धोरणानुसार या स्थानिक जातींचे संवर्धनासाठी निवडक पैदास करणे आणि नॉन डिस्ट्रिक्ट किंवा बिगरवर्णित जनावरांचे उत्कृष्ट अशा देशी जातींसोबत उन्नतीकरण किंवा अपग्रेडेशन करणं यासंबंधीच्या मार्गदर्शक तत्व दिलेली आहेत. आपण जर फील्डवरती गेलात म्हणजे ग्रासरूट लेवलला जर गेलात तर हे धोरण अवलंबण्यामध्ये अनेक आव्हानं येतात. मग त्यातील महत्वाचं आव्हान काय तर ते म्हणजे इनब्रीडिंग. शेळ्यांच्या कळपात नर प्राणी हा वेळोवेळी जर बदलला गेला नाही तर कळपामध्ये आंतरजातीय प्रजनन वाढतं. हे आंतरजातीय प्रजनन जर वाढलं तर त्यामुळे अप्रमाणित गुणधर्म म्हणजेच ऑफ कॅरेक्टर ब्रीड किंवा ऑफ ब्रीड कॅरेक्टर पुढल्या पिढ्यांमध्ये पसरत राहतात. त्या व्यतिरिक्त बरं का शेतकरी बांधवांनो, जर आपल्या कळपामध्ये इनब्रीडिंग वाढलं तर अनेक दोषपूर्ण जनावर सुद्धा निर्माण होऊ शकतात. उत्पादन क्षमतेवर आणि पुनरुत्पादन क्षमतेवर इनब्रीडिंगचा खूप मोठा परिणाम होतो. राज्यातील एक मोठा

0: पशुधन साठा अजूनही बिगरवर्णित आहे आणि तो नॉन डिस्क्रिप्ट या स्वरूपात विखुरलेला आहे. म्हणजे अनेक शेळ्या आणि मेंढ्या आपण पाहतो की ज्या नॉन डिस्क्रिप्ट आहे, त्या कुठल्याही जातीशी असं संबंधित नाहीये. मग अशा जातींसाठी आपल्याला काय करायला पाहिजे? तर नियोजित पैदास धोरणासाठी अशा वैशिष्ट्यपूर्ण पशुधनाचे आपल्याला फिनोटायपिक कॅरेक्टरायझेशन करणे आहे, त्यांना स्वतंत्र जात म्हणून वर्गीकृत करणे आहे आणि हे केल्यानंतरच या शेळ्यांसाठीचे प्रजनन धोरण आपण ठरवू शकतो. पशुपालकांना हो, आपल्याला आज करायचं काय? तर आपल्याला फक्त कळपातील इनब्रिडिंग आपली कशी कमी करता येईल याविषयीच्या उपाययोजना करायच्यात. वेगळ्या वेगळ्या तुम्ही तुमचे ग्रुप ब्रीडिंग स्कीम किंवा अनेक शेतकरी एकत्र येऊन वळू बदलून, म्हणजे आपल्या आपल्या कळपामधला जो नर आहे तो वेळोवेळी दुसऱ्याच्या कळपामध्ये पाठवून एक्सचेंज करून तुम्ही इनब्रिडिंग कमी करू शकता आणि स्वतःच्या कळपाची उत्पादक क्षमता वाढवू शकता. बाकी दुसरा जो प्रश्न राहिला, म्हणजे दुसरं जे आव्हान आहे, बिगरवर्णित जनावरांचं संगोपन करणं किंवा बिगरवर्णित जनावरांसाठी प्रजनन कसं करावं, तर ह्या प्रश्नासाठी आपल्या केंद्र शासनाने ऑलरेडी झिरो नॉन डिस्क्रिप्ट अशी एक स्कीम सुरू केलेली आहे आणि या झिरो नॉन डिस्क्रिप्ट स्कीम अंतर्गत अनेक अशा विखुरलेल्या आणि बिगरवर्णित स्वरूपात असलेल्या जनावरांचं वर्गीकरण आपण लवकरच करणार आहोत आणि अनेक प्रजाती आपल्याला शेळे मेंढ्यांमध्ये सुद्धा बघायला मिळतील. तर शेतकरी मित्रांनो, जागरूक रहा आणि आपल्या कळपातलं इनब्रिडिंग कसं टाळता येईल यासाठीचे प्रयत्न करा. धन्यवाद.
1: श्रोतव, यानंतर ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा मुंबई केंद्रावरून, 6:50 परिसर मुंबई केंद्रावरून आणि 6:55 संस्कृत वार्ता दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात होमिओपॅथी आणि आपले आरोग्य या माहितीचा भाग पहिला. तज्ज्ञ आहेत डॉक्टर रुपेश पाटील.
1: नमस्कार. होमिओपॅथी ही वैद्यकीय पद्धती जनसामान्यांमध्ये अतिशय लोकप्रिय झालेली पद्धती आहे आणि हिचे जनक डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन यांनी या पद्धतीचा शोध लावत असताना कोणताही आजार समूळ व कायमचा नष्ट व्हावा व तो मुळासकट जात असताना त्याचा शरीरावरती कोणताही साईड इफेक्ट होऊ नये या पद्धतीने तिचे संशोधन केले. आणि डॉक्टर हॅनिमन यांच्या दूरदृष्टीचा आपल्याला सध्या प्रत्यय येत असतो की अनेकदा इतर औषध पद्धतींमुळे जे आजार दुरुस्त होत नाहीत ते होमिओपॅथीने मनाचा सखोल अभ्यास करून त्याच्यावरती जेव्हा कोणताही होमिओपॅथिक वैद्यकीय व्यावसायिक त्याच्यावरती औषध देतो तर त्या सखोल पद्धतीमुळे तो आजार कायमचा दुरुस्त होत असतो. म्हणजे काही क्रोनिक डिसीजेसमध्ये होमिओपॅथीने अतिशय चांगल्या पद्धतीचे रिझल्ट्स येत असतात आणि होमिओपॅथी जेव्हा काम करत असते तेव्हा ती रुग्णाची प्रतिकारशक्ती तिला ऊर्जा देऊन त्या प्रतिकारशक्तीच्या साह्याने कोणताही जुना आजार कायमचा मुळासकट जाण्याच्यासाठी मदत करत असते. ही होमिओपॅथीची ही जी पद्धत आहे त्या पद्धतीचं वेगळेपण असं आहे की हे करत असताना सगळ्या आजाराच्या संबंधित लक्षणांचा तसेच पेशंटच्या भावनांचा तसेच पेशंटच्या आवडी निवडी खाण्याच्या पद्धती त्याच्या एकूण वर्तणुकीचा अभ्यास करून आपण होमिओपॅथीचं औषध निवडत असतो.

0: होमिओपॅथी जेव्हा या सगळ्या पद्धतीने काम करत असते तेव्हा ती कायमचा आजार का दुरुस्त करू शकते, कारण एकाच आजाराचे 10 पेशंट जरी असले तरी त्या सगळ्यांमध्ये एकाच गोष्टीची भिन्नता असते, आणि ती भिन्नता म्हणजे त्या पेशंटचा स्वभाव. म्हणजे सांधेदुखीचे 10 पेशंट जरी आपण घेतले तरी सांधेदुखीच्या 10 पेशंट्सना वेगवेगळे औषध लागू शकेल. त्याचं कारण असं आहे की त्या प्रत्येकाचा स्वभाव हा प्रत्येकापासून वेगळा असतो. म्हणून होमिओपॅथीमध्ये मन आणि शरीर या दोघांचा संयुक्तरित्या अभ्यास करून त्या अभ्यासाच्या अंतिम निष्कर्षावरून औषध निवडण्यात येते, आणि मग ते औषध रुग्णाच्या एकंदरीत प्रतिकारशक्तीला चेतना देऊन त्या प्रतिकारशक्तीच्या साह्याने त्या पेशंटच्या शरीरामध्ये असलेल्या आजारांची वेगवेगळी कारणं दुरुस्त करत करत पेशंटला संपूर्ण निरोगी करण्याचं काम करते. होमिओपॅथी ही जेंटल, परमनंट आणि रॅपिड क्युअर करणारी पद्धत आहे, आणि त्या पद्धतीमुळे हजारो रुग्णांना फायदा होतच असतो. गुरुकृपा होमिओपॅथीच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा आपण होमिओपॅथीच्या रुग्णांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे तर त्यामध्ये अनेक असाध्य आजार का दुरुस्त होऊ शकले त्याचं कारण हे आहे की आपण त्याचा सखोल अभ्यास करतो. मनाची व शरीराचा सर्व अभ्यास झाल्यानंतर जे आपण औषध निवडतो ते औषध कायमचा आजार दुरुस्त करत असते. होमिओपॅथीमध्ये व्यक्तिकेंद्रित म्हणजे व्यक्तिमत्वाचा अभ्यास करून औषध निवडले जाते. त्याच्या वयानुसार, त्याच्या आजाराच्या तीव्रतेनुसार औषधांची मात्रा ठरवली जाते, आणि त्यामुळेच होमिओपॅथीच्या साहाय्याने कोणताही पेशंट कायमचा दुरुस्त होतो. आणि मला असं वाटतं होमिओपॅथी ही जगासाठी अतिशय मोठं वरदान ठरलेली पॅथी आहे.
1: आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात होमिओपॅथी आणि आपले आरोग्य या माहितीचा भाग पहिला ऐकलात. तज्ज्ञ डॉक्टर होते रुपेश पाटील आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नरेंद्र कुमार ठाकूर. ही निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची होती.

0: परिसर। श्रोतेहो नमस्कार, आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत। श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पर्यावरण, प्रदूषण आणि कायदा याविषयी प्राध्यापक डॉक्टर योगेश महाजन यांनी दिलेली माहिती ऐकूया। कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार।
1: श्रोतेहो नमस्कार, आज आपण पर्यावरण, प्रदूषण व कायदा याबद्दल माहिती घेणार आहोत। पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवतालची परिस्थिती। आज मानवाच्या अति हस्तक्षेपामुळे हवा, पाणी आणि जमीन यामध्ये घातक घटक मिसळत आहेत। हीच प्रक्रिया म्हणजे पर्यावरणीय प्रदूषण होय। वाढत्या प्रदूषणामुळे आज मानवाचे आरोग्य आणि निसर्गाचे संतुलन धोक्यात आले आहे। पर्यावरण म्हणजे केवळ झाडे झुडपे नव्हे, तर आपल्या सभोवताली असलेली हवा, पाणी, जमीन आणि सर्व सजीवांचा मिळून बनलेला एक नैसर्गिक समूह म्हणजे पर्यावरण होय। या सर्व गोष्टी एकमेकांवर अवलंबून असतात। प्रदूषण म्हणजे काय? निसर्गाच्या या सुंदर चक्रात जेव्हा मानवी हस्तक्षेपामुळे दूषित किंवा विषारी घटक मिसळतात, ज्यामुळे हवा, पाणी आणि जमीन अशुद्ध बनते, तेव्हा त्याला प्रदूषण असे म्हणतात। प्रदूषण हे आजच्या काळातील एक भीषण सत्य आहे। प्रदूषणाचे प्रकार मुख्यतः प्रदूषण खालील तीन प्रकारांमध्ये विभागले जाते। हवा प्रदूषण, एअर पोल्युशन, कारखाने आणि वाहनामधून निघणारा धूर हवेत मिसळल्याने हवा दूषित होते। यामुळे श्वासाचे विकार आणि जागतिक तापमान वाढ, ग्लोबल वॉर्मिंग यासारख्या गंभीर समस्या निर्माण होतात। जल प्रदूषण, वॉटर पोल्युशन, कारखान्यातील विषारी रसायने आणि मानवनिर्मित कचरा थेट नद्या व तलावांमध्ये सोडल्यामुळे पाणी पिण्यायोग्य राहत नाही। मृदा प्रदूषण, सॉइल पोल्युशन, शेतीमध्ये रासायनिक खतांचा अतिवापर आणि प्लास्टिकचा वाढता कचरा यामुळे जमिनीची सुपीकता नष्ट होत आहे। ध्वनी प्रदूषण, नॉईस पोल्युशन, वाहनांचे कर्कश हॉर्न आणि लाऊडस्पीकर यामुळे ध्वनी प्रदूषण वाढते, ज्याचा मानवाच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो। मानवी जीवनाचा पाया म्हणजे शुद्ध हवा, स्वच्छ पाणी आणि हिरवेगार निसर्ग। परंतु आजच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात आपण प्रगती तर केली आहे, पण त्याचवेळी आपण आपल्या पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणावर नुकसानही केले आहे। आज संपूर्ण जग हवामान बदल, ग्लोबल वॉर्मिंग आणि प्रदूषण यासारख्या गंभीर समस्यांचा सामना करत आहे। अशा परिस्थितीत पर्यावरण संवर्धन आणि त्यासंबंधीच्या कायद्यांची माहिती असणं आणि त्याची कडक अंमलबजावणी करणं

0: ही काळाची गरज बनली आहे. पर्यावरणाचे महत्व आणि आजची स्थिती. पर्यावरण हे केवळ झाडे आणि प्राणी एवढ्यापुरता मर्यादित नाही. जैविक आणि अजैविक घटकापासून बनलेले आपले पर्यावरण आपल्या जगण्याचा मुख्य आधार आहे. आज आपण शहरामधून कारखाने, वाहने आणि प्लास्टिकच्या अतिवापरामुळे हवा आणि जल प्रदूषण करत आहोत. यामुळे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. जर आपण आजच पावले उचलली नाहीत तर मानवाचे अस्तित्व धोक्यात येईल. भारतीय राज्यघटना आणि पर्यावरण. आपल्या भारतीय राज्यघटनेत इंडियन कॉन्स्टिट्यूशन नागरिकांना आणि सरकारला पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी दिली आहे. राज्यघटनेच्या कलम 21 आर्टिकल 21 नुसार प्रत्येक नागरिकाला शुद्ध आणि प्रदूषण मुक्त वातावरण जगण्याचा मूलभूत अधिकार आहे. फंडामेंटल राईट टू हेल्दी एन्व्हायरमेंट आहे. मार्गदर्शक तत्वांमधील कलम 48A आर्टिकल 48A सरकारला पर्यावरण रक्षण आणि संवर्धनाचा आदेश देते. त्यासोबतच कलम 51AG अंतर्गत प्रत्येक नागरिकाचे हे कर्तव्य ठरवण्यात आले आहे की त्यांनी जंगले, नद्या आणि वन्य जीवनाचे संरक्षण करावे.
1: श्रोतेहो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पर्यावरण प्रदूषण आणि कायदा याविषयी प्राध्यापक डॉक्टर योगेश महाजन यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकला. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
2: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 6:55 संस्कृत समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करू.

0: इत्यस्य घोषणा कृता। परीक्षायां सम्भूतानाम् अशुद्धीनां परिष्काराय सितम्बरमासस्य नवमे दिनाङ्के आङ्ग्लवाणिज्ययोः तथा सितम्बरमासस्य दशमे दिनाङ्के समाजशास्त्रस्य पुनः परीक्षा भविष्यति। विशुद्धानां निष्पक्षाञ्च परीक्षां विधातुम् एषः निर्णयः समिति अनुशंसया गृहीतः। भारतं श्वः नवदिल्ल्यां द्वादशं ब्रिक्स ऋतुदशा मन्त्रिणां सम्मेलनम् आयोजयिष्यति। इतः प्राक् अद्य ऋतुदशा कार्यसमूहस्य जलवायुपरिवर्तनस्य सुस्थिरविकासस्य विषये सम्पर्कसमूहस्य च ब्रिक्स वरिष्ठ अधिकारिणां सभा भविष्यति। 26,000,000 भारतस्य ब्रिक्स अध्यक्षपदस्य विषयः स्थितिस्थापकतायाः नवान्वेषणस्य सहकारस्य सुस्थिरतायाः च निर्माणम् इत्यस्ति। भारतम् अद्यारभ्य अगस्तमासस्य 23,000,000 दिनाङ्कं यावत् नवदिल्लीनगरे स्थिते इन्दिरागान्धी स्टेडियम् इति स्थाने BWF विश्व चैंपियनशिप स्पर्धाम आयोजयिष्यति। 2,000,000 स्पर्धायाः अनन्तरमिदं द्वितीयवारं यदा भारतदेशः एतां स्पर्धाम आयोजयति। FIH पुरुष हॉकी विश्व चषक स्पर्धा मालिकायां भारतीय पुरुष हॉकी दलम् अद्य स्वस्य विजय यात्रां निरन्तरं कर्तुं इंग्लैंड दलेन सह स्पर्धिष्यते इति वार्ताः।
1: आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे। श्रोते हो, सकाळचे 7 वाजलेत। आता जाणून घेऊयात आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा। असे आहेत आमचे आजचे कार्यक्रम। 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। 7:40 भावधारा भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल। 8:40 मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम। सचिन पिळगावकर जन्मदिनानिमित्त आज आपण कार्यक्रम ऐकू शकाल। 9:00 प्रादेशिक उर्दू बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही प्रसारित करू। 9:10 लखलक चंदेरी हा कार्यक्रम। 9:35 लोकसंगीत हा कार्यक्रम। विषय आहे श्रावण मासावर आधारित लोकगीते, सहभाग नारायण गोविंद घोंगडे आणि सहकारी। 10:00 मिश्र संगीत हा कार्यक्रम। 10:15 एक ही प्रेम के गीत, यामध्ये नागिनी या चित्रपटातील गीतं आपण ऐकू शकाल। गीतकार आहेत आनंद बक्षी, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल। 10:30 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम। 11:05 आपकी पसंत, श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित गीतांचा कार्यक्रम। 11:30 प्रायोजित कार्यक्रम परतानी हॉस्पिटल प्रस्तुत हॅलो डॉक्टर। विषय आहे हृदयविषयक आजार आणि घ्यावयाची काळजी। हृदयविकारतज्ञ डॉक्टर कौस्तुभ परतानी, निवेदन सुमेधा कुलकर्णी यांचं। 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। सायंकालीन प्रसारण सभेमध्ये रात्री 7:30 शेतशिवार हा कार्यक्रम। विषय सोयाबीनवरील किडींचे एकात्मिक व्यवस्थापन। मुलाखत डॉक्टर राजेंद्र जाधव यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल। श्रोतेवार्ताच आपण आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा ऐकलीत।

हॅलो डॉक्टर, नुकतंच जन्मलेलं बाळ म्हणजे आनंदाचा क्षण, पण त्याची योग्य काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं. नवजात बाळाची जन्मानंतर कोणती काळजी आवश्यक आहे, स्तनपान कधी आणि कसं करावं, बाळाची स्वच्छता, बाळाची झोप.

आणि बाळाचे आजारपण याबाबत आपण काय काळजी घ्यावी, बाळाच्या आरोग्यातील कोणती लक्षणं धोक्याची असू शकतात, या आणि नवजात बाळाच्या संगोपनाशी संबंधित असणाऱ्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. आपल्या सोबत आहेत बालरोग तज्ज्ञ आणि नवजात शिशुतज्ञ डॉक्टर प्रसाद यादव. तेव्हा श्रोते हो, गुरुवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये दूरध्वनी करा 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर. हॅलो डॉक्टर, विषय लक्षात घ्या, नवजात बाळाची घ्यावयाची काळजी. हॅलो डॉक्टर, विषय लक्षात घ्या, श्रोते हो, नवजात बाळाची घ्यावयाची काळजी. आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरं देत आहेत बालरोग तज्ञ आणि नवजात शिशुतज्ञ डॉक्टर प्रसाद यादव. दूरध्वनी करा 20 ऑगस्ट गुरुवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर. हॅलो डॉक्टर.

0: श्रोते हो, दर सोमवारी सकाळी 11:35 प्रसारित होणारा लोकसंगीत हा कार्यक्रम आता आपण ऐकू शकाल दर सोमवारी सकाळी 9:35. तरी हा झालेल्याबद्दल सर्व श्रोत्यांनी लक्षात घेऊन आपल्या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा. आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
1: एक निवेदन, व्यावसायिक बँका आणि शासकीय कार्यालयांसाठी एक सुवर्ण संधी. प्रसार भारतीच्या अंतर्गत असलेल्या आकाशवाणी परभणी केंद्र इमारतीमधील पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील प्रशस्त जागा भाड्याने देण्यासाठी उपलब्ध आहे. सरकारी कार्यालय, बँका किंवा नामांकित व्यावसायिक संस्थांसाठी ही जागा अत्यंत योग्य आणि सोयीस्कर आहे. पहिला मजला 10 खोल्या 10x10 फूट आणि 2 मोठ्या खोल्या उपलब्ध. दुसऱ्या मजल्यावर 3 खोल्या आणि 40x12 फुटांचे 3 भव्य हॉल उपलब्ध. वैशिष्ट्य, परभणी शहराचे मध्यवर्ती ठिकाण, मुबलक जागा, 24 तास वीज पाण्याची सोय आणि संपूर्ण सुरक्षित परिसर. भाड्याचा दर आणि अटी केंद्र सरकारच्या नियमांनुसार राहतील. तर मग वाट कसली पाहताय? आजच आपल्या कार्यालयाला किंवा बँकेला नवीन आणि हक्काची जागा मिळवून द्या. जागेच्या पाहणीसाठी आणि तात्काळ प्रस्ताव सादर करण्यासाठी संपर्क करा कार्यालय प्रमुख आकाशवाणी परभणी.
2: मनोरंजन पूरे परिवार का, कनेक्टिविटी पूरे भारत की, BSNL फाइबर सुपर प्लस OTT 1199 रुपए वाला प्लान अब पाई सिर्फ 1111 में. 200 Mbps 25 OTT 5000 GB डेटा और 24x7 अनलिमिटेड कॉलिंग. सीमित अवधि का ऑफर. अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1800-444 पर कॉल करें. BSNL, हर परिवार का भरोसा.
3: श्रोते, यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावर आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: मनोरंजन पूरे परिवार का, कनेक्टिविटी पूरे भारत की। BSNL फाइबर सुपर प्लस OTT 1199 रुपए वाला प्लान अब पाई सिर्फ 1111 में। 200 Mbps, 25 OTT, 5000 GB डेटा और 24/7 अनलिमिटेड कॉलिंग, सीमित अवधि का ऑफर। अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1-800-444 पर कॉल करें। BSNL, हर परिवार का भरोसा।
1: सेवा, समर्पण आणि सामाजिक बांधिलकी हा जीवन मंत्र जपणारे, आरोग्यवारी मोहिमेतून लाखो वारकऱ्यांना सेवा देणारे, वर्षभर रात्रंदिवस वंचितांच्या सेवेत असणारे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि संकल्पनेतून राजेश पांडे यांच्या कल्पक नेतृत्वाखाली पुण्यात कार्यरत समर्थ युवा फाउंडेशन या संस्थेचे अध्यक्ष राजेश पांडे यांची समीरा गुज्जर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत। दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा मानेकृत जय हो ही मालिका अवश्य बघा।
2: गुरुवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 21 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा।

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. 2047 पर्यंत विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी युवा, गरीब, महिला आणि शेतकऱ्यांचं सक्षमीकरण गरजेचं, केंद्रीय मंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशभरात आदरांजली. छत्रपती संभाजीनगर इथल्या शेंद्रा बिडकीन ऑरिक औद्योगिक वसाहतीसाठी दुसऱ्या टप्प्यात 7,000 एकर जमिनीचं भूसंपादन. पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त महादेव मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी, प्रशासनाकडून उपाययोजना. आणि भारत श्रीलंका क्रिकेट कसोटीत दुसऱ्या दिवसअखेर भारताच्या 9 बाद 460 धावा. आता सविस्तर बातम्या. 2047 पर्यंत विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी युवा, गरीब, महिला आणि शेतकऱ्यांचं सक्षमीकरण गरजेचं असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी केलं. राजस्थानात अलवर इथं जाहीर सभेत ते काल बोलत होते. राजस्थानातल्या 17 जिल्ह्यांमधल्या 6,453 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी शहा यांच्या हस्ते झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातलं सरकार सत्तेवर आल्यापासून शेतकऱ्यांना किमान हमीभाव वारंवार वाढवून दिले असल्याचं त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहितीही त्यांनी दिली. ग्रामीण अर्थव्यवस्थेत परिवर्तन घडवून आणण्याची दुग्ध व्यवसायाची क्षमता शहा यांनी अधोरेखित केली. माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त काल देशभरात त्यांना आदरांजली वाहण्यात आली. नवी दिल्लीत सदैव अटल या त्यांच्या समाधीस्थळी सर्वधर्मीय प्रार्थना सभा झाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह प्रमुख नेत्यांनी अटलजींच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण केली. जून महिन्यात झालेल्या यूजीसी नेट 2026 परीक्षेतल्या इंग्लिश, कॉमर्स आणि समाजशास्त्र या 3 विषयांची फेरपरीक्षा घेण्याचे निर्देश राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं दिले आहेत. इंग्लिश आणि कॉमर्सची फेरपरीक्षा 9 सप्टेंबरला तर समाजशास्त्राची परीक्षा 10 सप्टेंबरला होणार आहे. या फेरपरीक्षेसाठी कोणतंही अतिरिक्त शुल्क आकारलं जाणार नाही. या 3 विषयांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये विविध चुका असल्याच्या तक्रारी परीक्षा संस्थेकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर यासंदर्भात समिती स्थापन करून तपासणी करण्यात आली होती. इतर 84 विषयांचा निकाल नियोजित वेळापत्रकानुसारच जाहीर होणार आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या शेंद्रा बिडकीन ऑरिक औद्योगिक वसाहतीसाठी दुसऱ्या टप्प्यातली उर्वरित 8,000 एकर भूसंपादनाच्या प्रक्रियेला सुरुवात होत आहे. या भूसंपादनासाठी जायकवाडी प्रकल्पाचे उपजिल्हाधिकारी एकनाथ बंगाळे यांनी

0: महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम अन्वये नोटीस जारी केली आहे. पैठण संभाजीनगर तालुक्याच्या 6 गावांमधल्या 7438 एकर जमिनीचं भूसंपादन केलं जाणार आहे. त्यात 825 गटांचा समावेश आहे. याआधी 2012 या डीएमआयसीसाठी शेंद्रा आणि बिडकीन परिसरात 10,000 एकर जागेचं भूसंपादन करण्यात आलं होतं. परभणी जिल्ह्यात उद्योगवाढीसाठी पोषक वातावरण निर्माण करण्यास शासनाचं प्राधान्य असून जिल्ह्यात विविध उद्योगांच्या माध्यमातून 1,622 कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक होणार असल्याची माहिती पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिली. जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीनं आयोजित परभणी गुंतवणूक परिषदेत त्या काल बोलत होत्या. या परिषदेच्या माध्यमातून 162 उद्योजकांसोबत सामंजस्य करार करण्यात आले असून त्यातून 15,617 स्थानिकांसाठी रोजगार उपलब्ध होणार आहेत. येत्या दसऱ्यापर्यंत या उद्योगांच्या इमारत बांधकामाची पायाभरणी करण्यात येईल, तसंच या गुंतवणुकीतून स्थानिक उद्योजकांना चालना मिळेल, असं बोर्डीकर म्हणाल्या. परभणीत महाराष्ट्रातला पहिला इंटिग्रेटेड सीबीजी क्लस्टर उभारण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे. यासोबतच परभणीत वेस्ट टू वेल्थ आधारित विविध उद्योगांना प्रोत्साहन देऊन कचऱ्याचं ऊर्जा, रोजगार आणि संपत्तीत रुपांतर करण्यावर भर दिला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. राज्यातली आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असं आश्वासन आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिलं. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या महिला आरोग्य समिती, जन आरोग्य समिती आणि रुग्ण कल्याण समितीच्या सदस्यांशी आंबेडकर यांनी ऑनलाईन पद्धतीनं जन आरोग्य संवाद साधला. राज्यात उपलब्ध झालेल्या 1,440 डॉक्टरांची येत्या काही दिवसात नियुक्ती करण्यात येणार आहे. आणखी 600 डॉक्टरांसाठी जाहिरात काढण्यात येत असून सुमारे 250 दंतचिकित्सकही लवकरच आरोग्य सेवेसाठी उपलब्ध होतील, अशी माहिती आंबेडकर यांनी दिली. या ऑनलाईन संवादात स्थानिक पातळीवरील अडचणी समजून घेऊन त्यावर तातडीनं उपाययोजना करण्यावर भर दिला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: धाराशिवमध्ये काल डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसराचा 22वा वर्धापन दिन विविध शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांनी साजरा झाला. उपपरिसराच्या स्थापनेपासून आतापर्यंतच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा यावेळी घेण्यात आला. यानिमित्त जीवन साधना पुरस्कार, साहित्य क्षेत्रातल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे यांना, नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. विद्यार्थ्यांनी ज्ञानासोबतच कौशल्य, नैतिक मूल्य, सामाजिक जाणीव आणि रोजगाराभिमुख क्षमता आत्मसात करणं आवश्यक असल्याचं कुलगुरू चासकर यांनी सांगितलं. आज श्रावण महिन्यातला पहिला सोमवार असून विविध महादेव मंदिरांमध्ये भाविकांनी मध्यरात्रीपासून गर्दी केली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वेरूळ इथल्या श्री घृष्णेश्वर मंदिरात श्रावण सोमवारनिमित्त होणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनानं उपाययोजना केल्या आहेत. आज रात्रीपर्यंत वेरूळमध्ये वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. परळी इथल्या वैद्यनाथ मंदिरात श्रावण मास उत्सव सुरू आहे. श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांच्या सुविधांसाठी देवस्थानानं आवश्यक ती तयारी केली आहे. हिंगोली जिल्ह्यात औंढा इथलं नागनाथ मंदिर आज रात्री 11 खुलं राहणार आहे. महापूजेनंतर पहाटे 2 मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं. मंदिर परिसरात 32 CCTV कॅमेरे बसवण्यात आले असून 100 अधिक पोलीस कर्मचारी, 30 स्वयंसेवक तैनात करण्यात आले आहेत. मुलींच्या सक्षमीकरणासाठी राबवण्यात येणाऱ्या लेक लाडकी योजना जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी योजनेची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली आहे. लाभार्थी मुलींच्या पालकांना आता आपले सरकार पोर्टलद्वारे थेट ऑनलाईन अर्ज करता येणार असून अर्जासाठी आवश्यक कागदपत्रांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. धाराशिव जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत आवास प्लस सर्वे अंतर्गत 2025 मोबाईल ऍपद्वारे ग्रामीण भागात करण्यात आलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे पात्र कुटुंबाची यादी जाहीर करण्यात आली आहे. 13 सप्टेंबरपर्यंत आयोजित करण्यात येणाऱ्या ग्रामसभांमध्ये पात्र लाभार्थ्यांच्या यादीचं वाचन करण्यात येणार आहे. सर्व ग्रामस्थांनी संबंधित ग्रामसभांना उपस्थित राहून पात्र लाभार्थ्यांच्या यादीची पडताळणी करावी आणि आवश्यक माहिती ग्रामपंचायतीकडे उपलब्ध करून द्या।

द्यावी असं आवाहन जिल्हा परिषदेकडून करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या खासगी अनुदानित अंशतः अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमधल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद शिक्षण विभागानं बायोमेट्रिक उपस्थिती आणि सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक केले आहेत. नियमांचं पालन न करणाऱ्या शाळांबाबत प्रशासनाकडून योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचं माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर यांनी सांगितलं. बीडमधल्या पिंपळगाव घाट ते पांढरेवाडी या मार्गावरील रस्ता तातडीनं तयार करून

0: माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर यांनी सांगितलं. बीडमधल्या पिंपळगाव घाट ते पांढरेवाडी या मार्गावरील रस्ता तातडीनं तयार करून वाहतुकीसाठी खुला करावा या मागणीसाठी पिंपळगाव घाट इथं ग्रामस्थांनी शनिवारपासून बेमुदत उपोषण सुरू केलं आहे. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे विद्यार्थी, रुग्ण, शेतकरी तसंच सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत असून प्रशासनानं तातडीनं दखल घेण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात श्रीलंकेत सुरू असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या कालच्या दुसऱ्या दिवसअखेर भारतानं 9 गडी गमावून 460 धावा केल्या आहेत. पावसाच्या व्यत्ययामुळे कालचा खेळ काहीसा उशिरा सुरू झाला. पहिल्या दिवशी 131 धावांवर नाबाद असलेल्या देवदत्त पडिक्कलनं शानदार फलंदाजी करत 167 धावांची खेळी केली. सध्या कुलदीप यादव आणि प्रसिद्ध कृष्णा नाबाद असून तिसऱ्या दिवशी भारताचा डाव पुढे नेतील. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. 2047 पर्यंत विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी युवा, गरीब, महिला आणि शेतकऱ्यांचं सक्षमीकरण गरजेचं, केंद्रीय मंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. छत्रपती संभाजीनगर इथल्या शेंद्रा बिडकीन ऑरिक औद्योगिक वसाहतीसाठी 2 टप्प्यात 7,000 एकर जमिनीचं भूसंपादन. आणि पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त महादेव मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी, प्रशासनाकडून उपाययोजना. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 7:20 झालेत.
2: पुराणी यादें, पुराने गीत. दर मंगळवारी सकाळी 11:10

मनोरंजक किस्से, गप्पा आणि सदाबहार हिंदी मराठी गाणी जरूर ऐका मंगळवार सकाळी 11:10 वाजून पुराणी यादे पुराणे गीत.

पुरानी यादें पुराने गीत जरूर ऐका मंगळवार सकाळी 11:10. हॅलो डॉक्टर, नुकतंच जन्मलेलं बाळ म्हणजे आनंदाचा क्षण, पण त्याची योग्य काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं. नवजात बाळाची जन्मानंतर कोणती काळजी आवश्यक आहे, स्तनपान कधी आणि कसं करावं, बाळाची स्वच्छता, बाळाची झोप आणि बाळाचे आजारपण याबाबत आपण काय काळजी घ्यावी, बाळाच्या आरोग्यातील कोणती लक्षणं धोक्याची असू शकतात, या आणि नवजात बाळाच्या संगोपनाशी संबंधित असणाऱ्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. आपल्या सोबत आहेत बालरोगतज्ञ आणि नवजात शिशुतज्ञ डॉक्टर प्रसाद यादव. तेव्हा श्रोते हो, गुरुवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये दूरध्वनी करा 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर. हॅलो डॉक्टर, विषय लक्षात घ्या, नवजात बाळाची घ्यावयाची काळजी.

आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर. आकाशवाणी, तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.

भारतीय चित्रपट सृष्टीत आपल्या प्रभावी लेखन आणि दमदार संगीतांनी सुपरहिट चित्रपटांचा नजराणा देणाऱ्या गीतकार संगीतकाराविषयी जाणून घेऊया. गीत झनकार या कार्यक्रमातून दर बुधवारी सकाळी 11:35 परभणी आकाशवाणी केंद्रावरून.

श्रोते, यानंतर ठीक 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. तोपर्यंत आनंद घ्या या वाद्यसंगीताचा.

0: नमस्कार, माहिती व जनसंपर्क विभाग कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्त योजना 2026 हा राज्य शासनाने घेतलेला एक सर्वात मोठा ऐतिहासिक निर्णय आहे आणि त्याच्यामुळे आपले जे जे काही शेतकरी बांधव आहे, जो शेतकरी राजा आहे, त्याच्यावरील कर्जाचा भाग नक्कीच कमी होणार आहे. पण बघितलं की या योजनेची अंमलबजावणी किंवा त्याची पडताळणी कशी होणार आहे आणि त्याच्याविषयी सविस्तर अजून आपण पुढे जाणून घेणार आहोत. आपल्या बरोबर आहेत सहकार विभागाचे प्रधान सचिव श्री प्रवीण दराडे सर. नमस्कार सर,
1: नमस्कार,
0: कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत.
1: धन्यवाद.
0: सर, ही जी योजना आहे खरंच खूप चांगली, ही जी योजना आहे त्याच्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था, सहकारी पतसंस्था आणि कृषी व्यवस्थेला सुद्धा एक नवी दिशा मिळण्याचं काम मिळणार आहे, नाही काय सांगाल सर?
1: निश्चितच ग्रामीण अर्थव्यवस्थेला एक खूप मोठ्या प्रमाणावरती चालना मिळणार आहे. जवळजवळ 40,000 कोटी रुपये ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये या शेतकरी कर्जमुक्तीच्या माध्यमातून जाणार आहेत. एवढे मोठ्या प्रमाणावरचा निधी, त्याच प्रमाणात निधी शेतकऱ्यांना पुन्हा एकदा नव्यानं पीक कर्ज म्हणून खरीप हंगामामध्ये उपलब्ध होणार आहे बँकांच्या माध्यमातून. तेवढा एवढा मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध झालेल्या निधीच्या माध्यमातून मला वाटतं शेतीमध्ये चांगल्या पद्धतीने उत्पन्न शेतकरी घेऊ शकतील आणि ग्रामीण भागामध्ये चांगल्या पद्धतीचा एक संदेश जाण्यासाठी या कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून मला वाटतं खूप हातभार लागणार आहे.
0: नक्कीच. आणि विकसित महाराष्ट्र 2027 ही जी संकल्पना आहे आपल्या शासनाची, त्याच्यासाठी सुद्धा ही योजना खूप महत्वाची ठरणार आहे, काय सांगाल सर?
1: विकसित महाराष्ट्र 2047 या संकल्पनेसाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक विभागाला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी टार्गेट दिलेले आहेत, आपला प्लॅन बनवायला लावला आणि हा प्लॅन 2047 पुरता मर्यादित न राहता ह्या पंचवार्षिक योजनेमध्ये ह्या 5 वर्षामध्ये दरवर्षी तुम्ही कशा पद्धतीने अचीव करणार आहोत ह्या विकसित महाराष्ट्राचं स्वप्न, त्या दृष्टिकोनातून माइलस्टोन देखील प्रत्येक विभागाने स्वतः ठरवून अचीव करण्यासाठी टार्गेट दिलेले आहेत. मला वाटतं की ह्या विकसित महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून पावलं उचलण्यासाठी प्रत्येक विभाग त्या त्या विभागाच्या मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काम करतोय आणि 2047 मध्ये महाराष्ट्र विकसित झाल्याशिवाय राहणार नाही आणि महाराष्ट्राचे जे $1 ट्रिलियन इकॉनॉमीकडे जी वाटचाल आहे 2030 पर्यंत, त्या दृष्टिकोनातून देखील या शेतकरी कर्जमुक्तीचा देखील खूप मोठ्या प्रमाणावरती हातभार लागणार आहे. शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध झाल्यामुळे त्यांना एक नवी उभारी मिळणार आहे.

0: आणि संपूर्ण शेती पुन्हा एकदा पिकाखाली येणार आहे, ती पडीक राहणार नाहीत. शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध झाल्यामुळे पुन्हा एकदा त्यांना देखील त्यांचा देखील आनंद द्विगुणित होणार आहे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला एक हातभार लागणार आहे.
1: नक्कीच सर, ही योजना शेतकऱ्यांमध्ये जनजागृती पोहोचण्यासाठी शासनाचे असे काही उपक्रम आहेत का की प्रत्येक आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत ही योजना गेलीच पाहिजे?
0: संपूर्ण योजना राज्य शासनाच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांकडे शेतकऱ्यांपर्यंत जावी यासाठी आम्ही एक मीडिया प्लॅन देखील तयार केलेला आहे. त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया आणि यांचा देखील समावेश आहे. त्याचबरोबर आम्ही काही जिंगल्स पण केले आहेत, रेडिओ आणि टीव्हीवरती देखील याची जाहिरात जाणार आहे. आणि जात असताना त्या त्या जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांना देखील आम्ही विनंती केलेली आहे, माननीय महसूल मंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत की आपण देखील प्रेस कॉन्फरन्स घ्यावी, इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाला बोलवावं आणि त्यांना या योजनेची माहिती द्यावी, जेणेकरून संपूर्ण राज्यामध्ये प्रत्येक गावामध्ये शेतकऱ्यांपर्यंत त्याची माहिती जावी. आम्ही सहकार विभागाच्या माध्यमातून पॅम्पलेट छापलेले आहेत. हे संपूर्ण पॅम्पलेट्स प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आणि आमच्या जवळजवळ 22,000 प्रायमरी ऍग्रिकल्चर क्रेडिट सोसायटी आहे. 22,000 प्रायमरी ऍग्रिकल्चर क्रेडिट सोसायटीचे आमचे सचिव आहेत. त्या सचिवांच्या माध्यमातून देखील प्रत्येक गावागावामध्ये जाऊन या योजनेची आम्ही माहिती दिलेली आहे. जवळजवळ 800 ते 900 होर्डिंग मध्ये सर्व ग्रामीण भागामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय असेल, तहसील कार्यालय असेल, एसडीओ कार्यालय असेल, या ठिकाणी होर्डिंग देखील आम्ही लावलेले आहेत. तर व्यापक प्रमाणावरती प्रसिद्धीचं काम चालू आहे आणि या प्रसिद्धीसाठी आम्ही प्रत्येक जिल्हा स्तरावरती जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून देखील याला प्रसिद्धी मिळावी म्हणून सर्व DDR कार्यालयांना देखील 5 लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. अधिकचा निधीची आवश्यकता असल्यास तो देखील अधिकचा निधी सहकार विभागाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला जाईल, जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा माहिती पोहोचावी. त्याचबरोबर मला सांगायला अतिशय आनंद होतो आहे की इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडिया यांनी देखील आम्हाला खूप जास्त सहकार्य दिलं आणि त्यांनी देखील खूप मोठ्या प्रमाणावरती दररोज अतिशय सकारात्मक बातम्या सर्व प्रिंट मीडियामध्ये येत आहेत आणि त्यामुळे देखील शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला फायदा झालेला आहे.
1: सर, खरं तर ही जी योजना आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या गरजा किंवा आपण म्हणू शकतो की आर्थिक वास्तव, सहकार क्षेत्रातील परिस्थिती, या सगळ्याचा अभ्यास कशा पद्धतीने करण्यात आला? कारण खूप मोठ्या प्रमाणावर याचं नियोजन करण्यात आलं असेल.
0: खूप मोठ्या प्रमाणावरती याचं नियोजन करण्यात आलंय. जवळजवळ गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून सहकार विभाग, कृषी विभाग आणि वित्त विभाग यावरती आम्ही एकत्रित काम करत आहोत. यासाठी एक तज्ज्ञ लोकांची समिती देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्थापन केली होती की शेतकऱ्यांना कायमस्वरूपी कर्जातून मुक्त करण्याच्या दृष्टिकोनातून आणि त्यांना सक्षम बनवण्यासाठी दीर्घकालीन आणि अल्पकालीन काय काय उपाययोजना कराव्या लागतील, तो मँडेट या समितीचा होता आणि ह्या समितीने अभ्यास करून तो अहवाल राज्य शासनाला माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे सुपूर्त केला आणि त्या अहवालावरती आधारित आम्ही ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 एक अल्पकालीन उपाययोजना म्हणून शेतकऱ्यांना तातडीने तत्काळ कर्जातून मुक्त करण्यासाठी राज्य शासनाच्या मंत्रिमंडळाच्या मान्यतेने आता इम्प्लिमेंट करत आहोत. या योजनेमध्ये साधारणपणे पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतची मुद्दल व व्याजासह संपूर्ण कर्जमाफी केली जाणार आहे आणि 2 लाखापेक्षा जास्त ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे त्या शेतकऱ्यांना एक वेळचा समझोता म्हणून, 1-time settlement म्हणून 2 लाखाच्या वरचं कर्ज त्यांनी भरल्यानंतर 2 लाखापर्यंतची कर्जमाफी राज्य शासनाच्या माध्यमातून दिली जाणार आहे. 2 लाखाच्या वरची रक्कम भरण्यासाठी शेतकऱ्यांना आम्ही 31 मार्च 2027 पर्यंत मुदत दिलेली आहे. त्यामुळे शेतकरी टप्प्याटप्प्याने ही रक्कम भरू शकतो. शेतकऱ्याकडे कोणत्याही शेतकऱ्याकडे ग्रामीण भागामध्ये एका वेळेला अशा पद्धतीने रक्कम भरण्यासाठी नसते आणि त्यामुळे आपण मोठी मुदत माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने दिलेली आहे. यानंतरचा ह्या योजनेचा तिसरा कॉम्पोनंट आहे की जे आपले शेतकरी आहे, जवळजवळ राज्यामध्ये 24 लाख शेतकरी असे आहेत की जे नियमित कर्जाची परतफेड करतात, या नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून आपण 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान देणार आहोत. अशा पद्धतीने ह्या कर्ज योजनेमध्ये कोणत्याही प्रकारच्या शेतीची अट न ठेवता, किती एकर शेती अशी अट न ठेवता सर्व शेतकऱ्यांना आपण सरसकट 2 लाखापर्यंत कर्ज माफ करणार आहोत. 2 लाखाच्या वर 1-time settlement देणार आहोत आणि नियमितपणे कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देणार आहोत. आणि यासाठी आपण महाआयटी या आपल्या राज्य शासनाच्याच IT कंपनीची मदत घेतली आहे. महाआयटीच्या माध्यमातून अद्ययावत असं पोर्टल तयार केलेलं आहे आणि यासाठी आपण कन्सल्टंट नेमलेले आहेत. कन्सल्टंट आणि महाआयटीच्या माध्यमातून ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवणार आहोत. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आहे. शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा अर्ज करायचा नाही आहे. फक्त आपले सेवा केंद्रावरती शेतकऱ्याने जाऊन आपलं ऍग्रीस्टॅक आणि आधार प्रमाणीकरण करणे एवढंच त्याला करायचं आहे आणि हे करत असताना आमच्या पोर्टलवरती असणारी रक्कम आणि बँक लेजर

0: मध्ये असणारी रक्कम ती बरोबर आहे किंवा नाही, त्यांचं नाव बरोबर आहे किंवा नाही, त्यांचे आधार नंबर बरोबर आहे किंवा नाही, हा संपूर्ण डाटा शेतकऱ्यांनी बघायचा आहे. ज्या याद्या आम्ही आता पब्लिश केलेल्या, जवळजवळ पहिली यादी जी पब्लिश केलेली आहे 17 लाख शेतकऱ्यांची, त्या यादीमध्ये आम्ही बँकांकडून आलेली रक्कम ज्यामध्ये एनपीए जवळजवळ 6.5 लाख शेतकऱ्यांचे अकाउंट एनपीए झालेली आहे, एनपीए झालेल्या अकाउंटवरती ज्या तारखेला ते अकाउंट एनपीए होतात त्यानंतर कोणत्याही प्रकारचं व्याज आकारणी होत नाही, आणि ह्या एनपीए अकाउंटवरती देखील किती वर्षांचा अकाउंट एनपीए झालेला आहे त्यावरती विशिष्ट प्रमाणात सवलत बँकांना देण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली आम्ही स्टेट लेवल बँकर्स कमिटीची बैठक घेतली होती. त्यासाठी सर्व बँकांनी, नॅशनलाइज ॲज वेल एज कमर्शियल बँकांनी, अतिशय चांगला प्रतिसाद दिला आणि त्यांच्या बोर्डमध्ये त्यांनी रिझोल्युशन्स घेऊन तशा पद्धतीने आमच्याकडे सकारात्मक लेखी कळवलेले आहे, आणि त्यामुळे ताप देखील त्यांनी बँकेचा हिस्सा म्हणून, एक बँकेची देखील बांधिलकी म्हणून त्यामध्ये त्यांनी हेअरकट घेतलेला आहे. 1 वर्षापेक्षा जास्त एनपीए अकाउंट जर झालेलं असेल तर 85% रक्कम फक्त दिली जाणार आहे, 15% बँकेने हेअरकट घेतलेला आहे. म्हणजे 1 लाखाचं जर कर्ज असेल तर 15,000 रुपयाचं हेअरकट बँकेने सोसलेलं आहे आणि 85,000 रुपये राज्य शासनाच्या माध्यमातून दिली जाणार आहे. 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त जर असेल तर 70% रक्कम आम्ही देणार आहोत, म्हणजे 70,000 रुपये, आणि 30,000 रुपये बँकेच्या माध्यमातून. 3 वर्ष असेल तर 55,000 रुपये, 45,000 रुपये बँकेच्या माध्यमातून, 55,000 रुपये राज्य शासनाच्या माध्यमातून, आणि 4 वर्ष असेल तर 45,000 रुपये, 55,000 रुपये बँकेच्या माध्यमातून. 4 वर्षापेक्षा जास्त वर्षाचं एनपीए अकाउंट असेल तर फक्त 35,000 रुपयामध्ये ते शेतकऱ्याचं संपूर्ण अकाउंट बेबाकी होणार आहे, नील होणार आहे. उर्वरित 65,000 रुपये बँक सोसणार आहे. अशा पद्धतीने हेअरकटच्या अमाऊंट आमच्या लिस्टमध्ये आणि सर्व बँकच्या ब्रांचेसमध्ये, ग्रामपंचायतीच्या अकाउंटमध्ये आणि प्रायमरी ऍग्रिकल्चर क्रेडिट सोसायटीच्या ऑफिसमध्ये लागलेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन करून घेऊ नये, घाबरून जाऊ नये. सर्व शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत घेतलेले कर्ज, 2 लाखाच्या आतल्या सर्व शेतकऱ्यांचं कर्ज 100% माफ होणार आहे.
1: नक्की सर, अतिशय छान पद्धतीने तुम्ही सांगितलं आणि याच्यामध्ये एक खूप प्रमुख मुद्दा असा वाटतोय की शेतकऱ्यांच्या, म्हणजे आपण ज्याला बळीराजा म्हणतो किंवा शेतकरी राजा म्हणतो, त्यांनाही जे कर्जाचा जे डोंगर त्यांच्यावर असतो तो त्यांच्या थोडा भार कमी व्हावा याच्यासाठी, आणि त्याचबरोबरीने नियमित कर्ज शेतकऱ्यांनी भरत राहावं हे सुद्धा त्यांना प्रोत्साहन मिळत असेल या योजनेतून, बरोबर ना?
0: अगदी बरोबर आहे की जे शेतकरी कर्जाच्या विळख्यामध्ये अडकलेले आहेत, वारंवार येणारे नैसर्गिक संकट, ऐवेळी येणारा पाऊस, त्यामुळे शेतीतलं उत्पन्न बरस अवेळी पावसामुळे वाया गेलं आणि त्यामुळे शेतकऱ्यांना म्हणावं तसं उत्पन्न मिळालं नाही, आणि त्यामुळे तो कर्जाच्या विळख्यात सापडलेल्या शेतकऱ्याला शासनाच्या माध्यमातून दिलासा देणे, आणि जे शेतकरी जवळजवळ राज्यामध्ये असे 24 लाख शेतकरी आहेत की जे रेग्युलरली कर्ज घेतात आणि रेग्युलर त्याची परतफेड करतात, त्यांचा देखील आनंद द्विगुणित व्हावा आणि त्यांना देखील प्रोत्साहन मिळावं रेग्युलर कर्ज भरण्यासाठी, त्यासाठी राज्य शासनाने त्यांना देखील प्रोत्साहनपर अनुदान म्हणून 50,000 रुपये देण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. आणि यासंबंधी काही तक्रारी असल्यास आपण तालुका स्तरावरती तहसीलदारांकडे आमचे असिस्टंट रजिस्ट्रार किंवा जिल्हा स्तरावरती DDR आमचे डेप्युटी डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रार आहेत किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडे आपण तक्रार करू शकतात, किंवा याही पलीकडे जाऊन मी सांगेल की आपले सरकार सेवा पोर्टल केंद्र आहे, त्यामध्ये देखील ऑनलाईनवरतीच आम्ही आपल्याला तक्रार नोंद करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आणि या ऑनलाईन जेवढ्या काही तक्रारी असतील तर सर्व तक्रारींची शहनिशा आम्ही तालुका स्तरावरती आणि जिल्हा स्तरावरती जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीमध्ये निराकरण करू आणि संपूर्ण सर्व शेतकऱ्यांना, पात्र शेतकऱ्यांना या संपूर्ण योजनेचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचू.
1: नक्कीच सर, खरंच खूप खूप धन्यवाद, कारण पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 याविषयी अतिशय सविस्तर आणि छान माहिती तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवली, म्हणजे योजनेचं उद्दिष्ट काय, त्याचं नियोजन काय, त्याची अंमलबजावणी कशी होणार आहे, त्याच्यामध्ये जे पात्र लाभार्थी आहेत त्यांची पडताळणी कशी होणार आहे, आणि एकंदरीत शासनाचा जो उपक्रम आहे त्या सगळ्यांविषयी जी तुम्ही माहिती दिली ती नक्कीच आपल्या या शेतकरी बांधवांना उपयुक्त ठरणार आहे, आणि या योजनेमुळे आपल्या शेतकरी बांधवांच्या डोक्यावरील कर्ज नक्कीच थोडं कमी होऊन शेती करण्याची एक नवी उमेद त्यांना मिळणार आहे. सर, इतकी छान माहिती दिली त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद.
2: धन्यवाद.
1: आपल्या शेतकरी बांधवांनी या योजनेविषयी नक्की जाणून घ्यावा आणि या योजनेचा लाभ घ्यावा. आजच्या आपल्या कार्यक्रमात आपण इथेच थांबूया, भेटूया पुढील भागात, तोपर्यंत नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास सत्ताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी.
1: आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोतो सकाळचे 7:44 झालेत.
2: क्यू आर कोड स्कॅन करा, 5,000 कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
3: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
4: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क राहा.
5: $5,00,000 का सौदा करने आया हूँ और मेरी जेब में 5 फुटी कौड़ियां भी नहीं है.
6: रियल लाइफ मध्ये अशा डायलॉग्स वर नक्कीच टाळ्या पडतात, पण रियल लाइफ मध्ये अचानक पैशांची गरज पडते तेव्हा फक्त डायलॉग मारून चालत नाही, तर त्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे गोल्ड लोन आणि लोन अगेन्स्ट प्रॉपर्टीज कामी येते.
7: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वास वाट विकासाची.
8: उच्च शिक्षणाचं स्वप्न आता होणार पूर्ण.
9: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या बहिस्त शिक्षण विभागात 2026-27 साठी प्रवेश सुरू.
8: MA आणि MCOM प्रथम वर्षासाठी प्रवेश घ्या.
9: नांदेड, परभणी, लातूर आणि हिंगोलीतील 89 अभ्यास केंद्रे.
8: प्रवेशासाठी फक्त TC आणि गुणपत्रकाच्या झेरॉक्स प्रती.
9: संपर्क 960-495-5041 आणि 85-30-75-92-61.
8: स्वप्नांना नवी दिशा, शिक्षण आता तुमच्या दारी.
10: जलसंधारण दिन रील स्पर्धा, तुमची कल्पना, तुमचा संदेश जल समृद्ध महाराष्ट्रासाठी. दिनांक 15 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट 2026. स्पर्धा आणि जलसंधारणाचे महत्व जनमानसात पोहोचविण्यासाठी तुमची एक छोटी रील मोठा बदल घडू शकते. चला तर मग संदेश घ्या आणि जिंका आकर्षक बक्षिसे. या स्पर्धेत सहभागी होण्याचं आवाहन मृदा आणि जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता कविराज कुच्छे यांनी केलं आहे.
11: मनोरंजन पूरे परिवार का, कनेक्टिविटी पूरे भारत की. BSNL फाइबर सुपर प्लस OTT 1,199 रुपए वाला प्लान अब पाई सिर्फ 1,111 में. 200 Mbps, 25 OTT, 5,000 GB डेटा और 24/7 अनलिमिटेड कॉलिंग. सीमित अवधि का ऑफर. अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1-800-444 पर कॉल करें. BSNL, हर परिवार का भरोसा.
1: श्रोतो, आता ऐकूयात भावधारा भावगीतांचा कार्यक्रम. यामध्ये सुरुवातीचं भावगीत आहे वैशाली सामंत यांच्या स्वरातील. ऐकूयात.

श्रोतो, आत्ताच आपण वैशाली सामंत यांच्या स्वरातील भावगीत ऐकलं. आता ऐकूयात रवींद्र साठे उत्तरा केळकर यांच्या स्वरातील भावगीत.

श्रोतो, आताच आपण रवींद्र साटे, उत्तरा केळकर यांच्या स्वरातील भावगीत ऐकलं. आता ऐकूयात उत्तरा केळकर यांच्या स्वरातील भावगीत.

श्रोतो, आत्ताच आपण उत्तरा केळकर यांच्या स्वरातील भावगीत ऐकलेत. आता ऐकूयात रवींद्र साठे यांच्या स्वरातील भावगीत.

श्रोते याबरोबरच आजचा आपला भावधारा भावगीत हा कार्यक्रम येथेच संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून, 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून, 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: in these papers. Protesting Jharkhand students to hold fresh round of talks with state government in Ranchi today. IMD issues red alert for very heavy rainfall in Odisha and Gangetic West Bengal. Annual pilgrimage to Himalayan Shrine of Burha Amarnath begins in Jammu and Kashmir. And BWF Badminton World Championships to begin today in New Delhi. And for details of these stories and more, log on to our website www.newsonair.gov.in and News on AIR app. And with that, we end the morning news. Have a nice day.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 8:30 आणि 16 सेकंद झालेत. प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
2: आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 2047 पर्यंत विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी युवा, गरीब, महिला आणि शेतकऱ्यांचं सक्षमीकरण होण्याची गरज. गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. UGC नेटच्या 3 विषयांची फेरपरीक्षा घेणार. रेल्वे स्थानकांवर शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचं पाणी उपलब्ध करून देण्यासाठी तातडीनं उपाययोजना करण्याचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आदेश. आणि FIH हॉकी पुरुष विश्वचषक स्पर्धेत आज भारतीय संघाचा इंग्लंडशी सामना. आता सविस्तर बातम्या. भारताला 2047 पर्यंत पूर्णपणे विकसित बनवण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी युवा, गरीब, महिला आणि शेतकऱ्यांचं सक्षमीकरण होण्याची गरज केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी काल व्यक्त केली. राजस्थानातल्या अलवर इथं राज्यातल्या 17 जिल्ह्यांमधल्या 6,453 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी केल्यानंतर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकारनं अनेक उपक्रम सुरू केले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आल्यापासून गेल्या 12 वर्षात शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत वारंवार वाढवून दिली असल्याचं त्यांनी नमूद केलं. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कायापालट करण्याची दुग्ध व्यवसायात प्रचंड क्षमता असून दुग्धोत्पादन वाढवण्यासाठी चांगल्या प्रजातीच्या गायी म्हशी राजस्थानातल्या घराघरात उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी म्हटलं. पदवीधर विद्यार्थ्यांनी राष्ट्रप्रथम हे तत्व बाळगून आपलं ज्ञान, कौशल्य आणि नाविन्यपूर्ण कल्पनांचा राष्ट्र उभारणीसाठी वापर करावा असं आवाहन उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी केलं. चेन्नईजवळच्या कट्टनकुलथूर इथं SRM या विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेच्या 22व्या दीक्षांत समारंभात ते काल बोलत होते. विकसित भारत बनण्याच्या देशाच्या प्रवासात भारताच्या तरुणांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे, त्यामुळे त्यांनी पदार्थांपासून दूर राहून शिस्त, ध्येयनिष्ठा आणि उत्कृष्टतेचा मार्ग निवडावा असंही ते यावेळी म्हणाले. अनेक चुका असल्याच्या तक्रारी आल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात NTA ने या 3 विषयांची फेरपरीक्षा घेण्याची घोषणा केली आहे. येत्या 9 सप्टेंबरला सकाळी 9 ते दुपारी 12 या पहिल्या सत्रात इंग्रजी विषयाची तर दुपारी 3 ते संध्याकाळी 6 या दुसऱ्या सत्रात वाणिज्य विषयाची फेरपरीक्षा होईल तर समाजशास्त्र विषयाची फेरपरीक्षा दुसऱ्या दिवशी 10 सप्टेंबरला सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळात होईल. NTA 22 ते 30 जून या कालावधीत UGC नेटसाठी सर्व 87 विषयांची परीक्षा घेतली होती. भारताच्या वतीनं उद्या नवी दिल्लीत ब्रिक्स गटातील देशांच्या पर्यावरण मंत्र्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीपूर्वी आज ब्रिक्सचा पर्यावरण कार्यगट तसंच हवामान बदल आणि शाश्वत विकासासंबंधीच्या संपर्क गटाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. भारतानं आपल्या यावर्षीच्या ब्रिक्सच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळासाठी ठरवलेल्या अनुकूलन, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वततेसाठी पायाभरणी या मध्यवर्ती कल्पनेअंतर्गत या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स पर्यावरण मंत्र्यांची बैठक होणार आहे. अध्यक्षपदाचा भाग म्हणून भारतानं ब्रिक्स पर्यावरण कार्यगटाअंतर्गत मुख्यत्वे विचार करण्यासाठी शाश्वत जीवनशैलीला प्रोत्साहन, वनीकरण, वणवा

व्यवस्थापन आणि आपत्तीची स्थिती हाताळण्याची सक्षमता, चक्रीय अर्थव्यवस्था आणि अनुकूलन ही चार प्राधान्य क्षेत्र निश्चित केली आहेत असं पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाकडून सांगण्यात आलं. पुण्यात आजपासून 5 दिवसांच्या 7व्या ब्रिक्स माहिती आणि दूरसंचार अर्थात आयसीटी कार्यगटाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. सक्षम भविष्यासाठी नाविन्य, सहकार्य आणि परिवर्तन या विषयसूत्रावर आधारित ही बैठक होणार आहे. कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्तीवेतन विभागाचे राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत 2026 या वर्षासाठीचे राष्ट्रीय अनुभव पुरस्कार वितरित करण्यात येणार आहेत. याच कार्यक्रमात पेन्शन मित्र हँडबुक आणि 5व्या देशव्यापी डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहिमेसाठीच्या मार्गदर्शक सूचनांचंही प्रकाशन केलं जाणार असल्याचं कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन मंत्रालयानं म्हटलं आहे. तसंच या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून बँक प्रदर्शनाचंही आयोजन करण्यात आलं आहे. त्यामध्ये 17 निवृत्तीवेतन वितरण करणाऱ्या बँकांनी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी तयार केलेल्या योजना आणि सेवा सादर केल्या जातील. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त काल देशभरात त्यांना आदरांजली वाहण्यात आली. नवी दिल्लीतील सदैव अटल या त्यांच्या समाधीस्थळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेत्यांनी अटलजींच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण केली. राजस्थानातील चितोडगड इथं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते वाजपेयी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. तर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ मोहन यादव यांच्या हस्ते काल इंदोर इथं प्रस्तावित असलेल्या अटल बिहारी वाजपेयी यांच्या 25 फुटी पुतळ्याची पायाभरणी करण्यात आली. रेल्वे स्थानकांवर शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचं पाणी उपलब्ध करून देण्यासाठी तातडीनं उपाययोजना करण्याचे आदेश रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिले आहेत. पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत कॅगनं दिलेल्या अहवालाच्या पार्श्वभूमीवर वैष्णव यांनी काल दिवसभर संपूर्ण रेल्वे नेटवर्कवरील पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेचा आढावा घेतला. प्रवाशांना सुरक्षित आणि स्वच्छ पिण्याचं पाणी उपलब्ध होण्यासाठी तातडीनं चुका सुधारण्याबाबतच्या उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. या उपाययोजनांचा एक भाग म्हणून रेल्वे नेटवर्कवर सुमारे 20,000 ठिकाणी टाकीपासून नळापर्यंत पाणी गाळण्याची आणि त्यावर देखरेख ठेवणारी नवीन प्रणाली बसवली जाईल. पंतप्रधान गतिशक्ती उपक्रमांतर्गत विविध मंत्रालयांच्या 18 लाख कोटी रुपये अंदाजित खर्च असलेले 3 पायाभूत सुविधा प्रकल्प मंजूर करण्याची शिफारस करण्यात आली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं दिलेल्या 198 प्रकल्पांची अंमलबजावणी सुरू आहे. मस्कतमधील भारतीय शाळांमध्ये शिकणाऱ्या 200 अधिक विद्यार्थ्यांनी काल सुलतान काबूज बंदरावरील आयएनएस इम्फाळ या भारतीय युद्धनौकेला भेट दिली. ओमानमधील भारतीय दूतावासानं ही माहिती दिली. तत्पूर्वी भारताच्या स्वातंत्र्यदिनी मस्कत, पोंता देलगादा आणि जिबुती यासारख्या परदेशातील विविध बंदरांवर भारतीय युद्धनौकांच्या उपस्थितीद्वारे देशाच्या सागरी सामर्थ्यांचं दर्शन घडल्याचं भारतीय नौदलानं सांगितलं. ओमानमधील भारताचे राजदूत प्रशांत पिसे यांनी या युद्धनौकेला भेट देऊन नौकेवरील नौदलाच्या कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. या युद्धनौकेवरील कर्मचाऱ्यांनी दूतावासात आयोजित ध्वजारोहण समारंभात सहभाग घेतला. जम्मू काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील प्राचीन अमरनाथ मंदिरासाठीची 12 दिवसांची वार्षिक श्री बाबा बुद्ध अमरनाथ यात्रा आज सकाळी कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत सुरू झाली. ही यात्रा 28 ऑगस्टपर्यंत चालणार असून रक्षाबंधनादिवशी तिची सांगता होईल. प्रशासनानं राजौरी, पूंछ आणि प्रवासाच्या मार्गांवर कडेकोट बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था लागू केली आहे. पश्चिम बंगालमधील भारत नेपाळ सीमेवरून बेकायदेशीररित्या सोनं आणि चांदी घेऊन येणाऱ्या 2 नेपाळी नागरिकांना सशस्त्र सीमाबलाच्या जवानांनी काल अटक केली. सिलीगुडीजवळील पाणीटाकी इथं तैनात असलेल्या एसएसबीचं पथक न्यू मेची पुलावर नियमित तपासणी करत असताना त्यांनी नेपाळहून भारतात येणारी एक मोटार अडवली. या मोटारीतील दोन्ही व्यक्ती या सोनं आणि चांदीबाबतची कोणतीही कागदपत्रं सादर करू शकल्या नाहीत किंवा त्याबद्दल कोणतंही समाधानकारक स्पष्टीकरण देऊ शकल्या नाहीत, त्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आलं.

0: एफ आय एच हॉकी पुरुष विश्वचषक स्पर्धा 2026 भारतीय संघाचा सामना आज इंग्लंडशी होणार आहे. या सामन्यात विजयी होणारा संघ ड गटात अव्वल स्थान पटकावून थेट उपांत्य फेरीत जाणार असल्यानं या सामन्याला विशेष महत्व आहे. याआधी झालेल्या सामन्यांमध्ये भारतानं वेल्स संघावर तर विजय मिळवला आहे. महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारतानं बलाढ्य चीनला काल 2-2 असं बरोबरीत रोखलं. भारताकडून नवनीत कौर आणि दीपिकानं गोल केले. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 2047 विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी युवा, गरीब, महिला आणि शेतकऱ्यांचं सक्षमीकरण होण्याची गरज. गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. एनटीए यूजीसी नेटच्या 3 विषयांची फेरपरीक्षा घेणार. रेल्वे स्थानकांवर शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचं पाणी उपलब्ध करून देण्यासाठी तातडीनं उपाययोजना करण्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आदेश. आणि FIH हॉकी पुरुष विश्वचषक स्पर्धेत आज भारतीय संघाचा इंग्लंडशी सामना. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोतेव सकाळचे 8:40 झालेत. आता ऐकूयात मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम. श्रोतेव, आज सचिन पिळगावकर यांचा जन्मदिवस. यामध्ये सुरुवातीचं गीत ऐकूयात, अशी ही बनवा बनवी या चित्रपटातील

श्रोते आताच आपण शैलेंद्र सिंग, सुरेश वाडकर, सुदेश भोसले, सचिन, अनुराधा पौडवाल, अपर्णा मयेकर यांच्या स्वरातील अशीही बनवा बनवी या चित्रपटातील गीत ऐकलं आहोत. श्रोते आता ऐकूयात नवरा माझा नवसाचा या चित्रपटातील अनुराधा पौडवाल आणि सचिन पिळगावकर यांच्या स्वरातील गीत. गीतकार आहेत जगदीश खेबुडकर. संगीत दिले जितेंद्र कुलकर्णी यांनी.

श्रुतीवत्ताचं आपण नवरा माझा नवसाचा या चित्रपटातील गीत ऐकलं. आता ऐकूयात माझा पती करोडपती या चित्रपटातील गीत.

श्रोतेहोत्याचा पण माझा पती करोडपती या चित्रपटातील गीत ऐकलं. आता ऐकूयात गंमत जम्मत या चित्रपटातील सचिन अनुराधा पोडवाल यांच्या स्वरातील गीत. संगीत दिले अशोक पत्की यांनी.

हा कार्यक्रम ऐकलात? हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते, सकाळचे 9 वाजत आहेत. आता ऐकूयात प्रादेशिक उर्दू बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.

0: श्रोते, आत्ताच आपण लता मंगेशकर यांच्या स्वरातील नागिन या चित्रपटातील गीत ऐकलं होत.
1: QR कोड स्कॅन करा, 5000 चा कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
2: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
4: मनोरंजन पूरे परिवार का, कनेक्टिविटी पूरे भारत की. BSNL फाइबर सुपर प्लस OTT 1199 रुपए वाला प्लान अब पाइस सिर्फ 1111 में. 200 Mbps, 25 OTT, 5000 GB डेटा और 24/7 अनलिमिटेड कॉलिंग. सीमित अवधि का ऑफर. अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1-800-4444 पर कॉल करें. BSNL, हर परिवार का भरोसा.
0: श्रोते, आता ऐकूयात निघाई या चित्रपटातील अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातील गीत. गीतकार आहे आनंद बक्षी, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

श्रोतो, आत्ताच आपण निगाहे या चित्रपटातील अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातील गीत ऐकलत. संगीत दिलं होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. श्रोतो, आता ऐकूयात दूत का कर्ज या चित्रपटातील अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातील गीत. संगीत दिलंय अनु मलिक यांनी.

श्रोतेवात्ताचं आपण दूत का कर्ज या चित्रपटातील अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातील गीत ऐकलं. गीतकार होते आनंद बक्षी, संगीत दिलं होतं अनु मलिक यांनी. याबरोबरच आजचा आपला लखलख चंदेरी हा कार्यक्रम येथेच संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, सकाळचे 9:30 वाजलेत.

0: विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत मत्स्य विज्ञान महाविद्यालय उदगीर नागपूर आणि मोर्शी येथील मत्स्य विज्ञान पदवी अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आहे 17 ऑगस्ट 2026. तेव्हा आजच संपर्क करा 9860798926 या नंबरवर.
1: जलसंधारण दिन रील स्पर्धा. तुमची कल्पना, तुमचा संदेश जलसमृद्ध महाराष्ट्रासाठी. दिनांक 15 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट 2026. मृद आणि जलसंधारणाचे महत्व जनमानसात पोहोचविण्यासाठी तुमची एक छोटी रील मोठा बदल घडू शकते. चला तर मग संदेश घ्या आणि जिंका आकर्षक बक्षिसे. या स्पर्धेत सहभागी होण्याचं आवाहन मृद आणि जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता कविराज कुच्छे यांनी केलं आहे.
2: उच्च शिक्षणाचं स्वप्न आता होणार पूर्ण.
3: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या बहिस्त शिक्षण विभागात 2026-27 साठी प्रवेश सुरू.
2: MA आणि MCOM प्रथम वर्षासाठी प्रवेश घ्या.
3: नांदेड, परभणी, लातूर आणि हिंगोलीतील 89 अभ्यास केंद्रे.
2: प्रवेशासाठी फक्त TC आणि गुणपत्रकाच्या झेरॉक्स प्रती.
3: संपर्क 960-495-5041 आणि 85-30-75-92-61.
2: स्वप्नांना नवी दिशा, शिक्षण आता तुमच्या दारी.
4: आई होण्याचा प्रवास 9 महिन्यांचा पण आयुष्यभराची सुंदर आठवण. श्रोते हो, गर्भधारणेच्या प्रत्येक 3 महिन्यात आईनं कोणती काळजी घ्यावी, आहार, तपासण्या, व्यायाम, विश्रांती आणि आवश्यक वैद्यकीय सल्ला याबाबत आपण जाणून घेऊया तज्ज्ञ डॉक्टरांकडून हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. विषय लक्षात घ्या, गर्भधारणेचे 9 महिने, काळजीचे 3 टप्पे. दूरध्वनी करा 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर मंगळवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये. आपल्याशी संवाद साधतील स्त्रीरोग तज्ज्ञ आणि प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर मोनिका किरडे पवार. या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकता 20 ऑगस्ट रोजी सकाळी 11:30 हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. तेव्हा दूरध्वनी करा आणि विचारा आपल्या मनातील प्रश्न.

हॅलो डॉक्टर, विषय लक्षात घ्या श्रोते हो, नवजात बाळाची घ्यावयाची काळजी. आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरं देत आहेत बालरोग तज्ञ आणि नवजात शिशु तज्ञ डॉक्टर प्रसाद यादव. दूरध्वनी करा 20 ऑगस्ट गुरुवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर. हॅलो डॉक्टर.

भारतीय चित्रपट सृष्टीत आपल्या प्रभावी लेखन आणि दमदार संगीतांनी सुपरहिट चित्रपटांचा नजराणा देणाऱ्या गीतकार संगीतकाराविषयी जाणून घेऊया. गीत झनकार या कार्यक्रमातून दर बुधवारी सकाळी 11:35 परभणी आकाशवाणी केंद्रावरून.

0: श्रोतुवात ऐकूयात लोकसंगीत हा कार्यक्रम. यामध्ये विषय आहे श्रावण मासावर आधारित लोकगीते. सहभाग नारायण गोविंद गोंगडे आणि सहकारी.
1: श्रोते हो नमस्कार. लोकसंगीत या कार्यक्रमात मी वैशाली जोशी आपलं सहर्ष स्वागत करते. श्रोते हो आज आपण श्रावण मासानिमित्त विविध लोकगीतं ऐकूयात नारायण गोविंदराव धोंगडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात.

0: श्रोते हो, यानंतर ऐकूयात नागपंचमीवर आधारित लोकगीत.
1: कोरा कोरा बिल तुला, कोरा कोरा बिल तुला.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा लोकसंगीत हा कार्यक्रम इथेच समाप्त करीत आहोत.
1: श्रोतो, आताच आपण श्रावण मासावर आधारित लोकगीते ऐकलीत. सहभाग होता नारायण गोविंद धोंगडे आणि सहकारी. लोकसंगीत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
2: हॅलो डॉक्टर, नुकतंच जन्मलेलं बाळ म्हणजे आनंदाचा क्षण, पण त्याची योग्य काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं. नवजात बाळाची जन्मानंतर कोणती काळजी आवश्यक आहे? स्तनपान कधी आणि कसं करावं? बाळाची स्वच्छता, बाळाची झोप आणि बाळाचे आजारपण याबाबत आपण काय काळजी घ्यावी? बाळाच्या आरोग्यातील कोणती लक्षणं धोक्याची असू शकतात? या आणि नवजात बाळाच्या संगोपनाशी संबंधित असणाऱ्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. आपल्या सोबत आहेत बालरोगतज्ञ आणि नवजात शिशुतज्ञ डॉक्टर प्रसाद यादव. तेव्हा श्रोते हो, गुरुवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये दूरध्वनी करा 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर. हॅलो डॉक्टर, विषय लक्षात घ्या, नवजात बाळाची घ्यावयाची काळजी.
3: अगं राधे, ऐकलंस का म्हणलं?
4: आता काय?
3: काय म्हणजे झालेला बदल.
4: आता कशात?
3: अगं कशात म्हणजे आपला जो आवड बळी रजेची हा कार्यक्रम आहे का नाही, त्या कार्यक्रमामध्ये आता शेतकरी बंधूंच्या अभिप्राय पत्रांना पोच आणि त्यांच्याच आवडीची झकास गाणी आपण या एकाच कार्यक्रमात ऐकणार आहोत.
4: अगो म्हणजे काय, पत्रांना पोच देणारा कार्यक्रम आणि आपल्या आवडीची झकास आणि बहारदार गीताचा आनंद आपण एकाच कार्यक्रमातून घेणार आहोत.
3: बराबर बराबर. आणि त्या कार्यक्रमाचं नाव असणार आहे आवड बळी रजेची.
4: तेव्हा मंडळी, हा झालेला बदल तुम्ही समजाने लक्षात घ्या बरं का.
3: तेव्हा जास्तीत जास्त संख्येने मंडळी आता आपल्याला पत्र पाठवायचं आहे आमच्या
4: आवड बळीराजाची या कार्यक्रमासाठी.
3: आणि हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल दर गुरुवारी रात्री 7:30
4: तेव्हा ऐकायला विसरू नका आवड बळीराजाची हा कार्यक्रम.

0: मैं 5 लाख का सौदा करने आया हूँ और मेरी जेब में 5 फुटी कौड़ियां भी नहीं है।
1: रियल लाइफ मध्ये अशा डायलॉग्स वर नक्कीच टाळ्या पडतात, पण रियल लाइफ मध्ये अचानक पैशांची गरज पडते तेव्हा फक्त डायलॉग मारून चालत नाही, तर त्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे गोल्ड लोन आणि लोन अगेन्स्ट प्रॉपर्टीज कामी येते।
2: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध। आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या। महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वास साची वाट विकासाची।

श्रोतो, सकाळचे 10 वाजलेत. आता ऐकूयात मिश्र संगीत हा कार्यक्रम. यामध्ये सुरुवातीचं गीत आहे बेला शेंडे यांच्या स्वरात. संगीत दिले अशोक पत्की यांनी. ऐकूयात.

श्रोतेवगतच आपण बेला शेंडे यांच्या स्वरातील गीत ऐकलत. संगीत दिलं होतं अशोक पत्की यांनी. श्रोतेवात ऐकव्यात कोळी गीत.

कृतवताचं पण नाट्य गीत ऐकलं. या गीताबरोबरच आजचा आपला मिश्र संगीत हा कार्यक्रम येथेच संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, सकाळचे 10:15 झालेत. आता ऐकूयात एके फिल्म के गीत या चित्रपटात, नागिन या चित्रपटातील गीतं. गीतकार आहेत आनंद बक्षी, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल. सुरुवातीचं गीत आहे मोहम्मद अजीज, अनुराधा पोडवाल यांच्या स्वरात.

श्रुतो अपन ऐकतात एक ही फिल्म के गीत, यामध्ये नागिन या चित्रपटातील गीतं. आता ऐकूयात लता मंगेशकर यांच्या स्वरातील गीत.

श्रोतेवार्ताच आपण नागिन या चित्रपटातील गीत ऐकलीत. एक ए फिल्म के गीत या कार्यक्रमांतर्गत गीतकार होते आनंद बक्षी, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेवार्ता वेळ झाली आहे गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाची.

वक्त। श्रोते हो, आज जाणून घेऊयात नागपंचमी या सणानिमित्त। श्रोते हो, नागपंचमी या सणानिमित्त सर्व श्रोत्यांना हार्दिक शुभेच्छा। श्रावण महिन्यात येणारा पहिला सण म्हणजे नागपंचमी। हा सण श्रावण महिन्याच्या पाचव्या दिवशी आनंदाने साजरा केला जातो। दरवर्षी स्त्रिया आणि मुली या सणाची आतुरतेने वाट पाहतात। भगवान श्रीकृष्ण कालिया नागाचा पराभव करून यमुना नदी पात्रातून सुरक्षित वर आले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता। तेव्हापासून नागपंचमी साजरी केली जाते।

नागपंचमी या दिवशी शेत नांगरू नये, खणू नये, भाज्या चिरू नये इत्यादी ग्रामीण भागात संकेत पाळले जातात. या दिवशी ग्रामीण भागातील स्त्रिया वारुळाला जातात, नागाची पूजा करतात, नागदेवतेला दूध, लाह्या, खीर, भात इत्यादीचा नैवेद्य दाखवतात, नागपंचमीची गाणी म्हणतात, खेळ खेळतात. शहरी भागात स्त्रिया नागदेवताच्या चित्राची पूजा करून हा सण आनंदाने साजरा करतात.

साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. तो शेतीला नुकसान पोहोचवणाऱ्या जीवांना खातो. नागपंचमी हा सण नागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा सण आहे. हा सण आपल्याला भूतदयेची शिकवण देतो.

नागपंचमी या दिवशी शेतकरी आपल्या पिकाचे संरक्षण आणि चांगले उत्पादन येते म्हणून नागपंचमी दिवशी नागाचा शेतकरी आशीर्वाद घेतात.

0: श्रोते, आताच आपण गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम ऐकला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते, सकाळचे 11 वाजता.
1: विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत मत्स्य विज्ञान महाविद्यालय उदगीर नागपूर आणि मोर्शी येथील मत्स्य विज्ञान पदवी अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आहे.

0: 17 ऑगस्ट 2026 तेव्हा आजच संपर्क करा 98607 98 26 या नंबरवर.
1: आई बाबा म्हणतात घर घ्यायचंय आणि तू म्हणतेस गाडी घ्यायची, पण दोन्ही एकाच वेळी कसं होणार? अगं महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं होम लोन आणि व्हेइकल लोन अतिशय आकर्षक दरात उपलब्ध असताना काळजी कशाला करायची? घरही होणार आणि गाडीही येणार.
2: बँकेच्या विविध कर्ज योजना जसे की सोने तारण कर्ज, उद्योग कर्ज, कॅश क्रेडिट कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वास वाट विकासाची.
3: मृदा आणि जलसंधारण विभाग परभणीतर्फे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकर रावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त 15 ते 21 ऑगस्ट जलसंधारण सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. दिनांक 21 ऑगस्ट रोजी जलसंधारण दिनानिमित्त महावॉकथॉन वॉक फॉर वॉटरचे आयोजन परभणी जिल्हाधिकारी कार्यालय ते वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ क्रीडा संकुल असं करण्यात आलं आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचं आवाहन मृदा आणि जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता कविराज कुचे यांनी केलं आहे.
4: हॅलो डॉक्टर, नुकतंच जन्मलेलं बाळ म्हणजे आनंदाचा क्षण, पण त्याची योग्य काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं. नवजात बाळाची जन्मानंतर कोणती काळजी आवश्यक आहे, स्तनपान कधी आणि कसं करावं, बाळाची स्वच्छता, बाळाची झोप आणि बाळाचे आजारपण याबाबत आपण काय काळजी घ्यावी, बाळाच्या आरोग्यातील कोणती लक्षणं धोक्याची असू शकतात, या आणि नवजात बाळाच्या संगोपनाशी संबंधित असणाऱ्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. आपल्या सोबत आहेत बालरोग तज्ज्ञ आणि नवजात शिशुतज्ञ डॉक्टर प्रसाद यादव. तेव्हा श्रोते हो, गुरुवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये दूरध्वनी करा 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर. हॅलो डॉक्टर, विषय लक्षात घ्या, नवजात बाळाची घ्यावयाची काळजी.
5: श्रोतो, आता ऐकूयात आपकी पसंद हा कार्यक्रम.

आपकी पसंद कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना रमेश पवारचा प्रेमपूर्वक नमस्कार. आपकी पसंद या कार्यक्रमामध्ये सुरुवातीचं पत्र पसंती कळवली आहे. आपले श्रोते आहेत छत्रपती शाहू नगर हिंगोलीतून, पेंटर रामचंद्र इंगोले, सिद्धांत इंगोले, टिकू इंगोले, रमाबाई इंगोले, मयुरी सुरवी, मंजुषा गौतम इंगोले, नागेशनगर माटेगाव तालुका पूर्णा येथून शशिराव बोबडे, सोनाजी सीताराम वैष्णवे, सुवर्णा वेणुताई, शुभम बोबडे, माधवराव देवराव, धनाजी संदीप बोबडे, मारुतराव भुसारे, नावकीकर, गणेश मोरे, आहेरवाडीकर, शिवन्या शिवरूपा, साहेबराव लोखंडे. तसंच पांघरा शिंदे तालुका वसमत जिल्हा हिंगोली येथून पंडितराव शिंदे, टेलर रामचंद्र, धोंडीबा इंगोले आणि समस्त मित्रमंडळी. तसंच शिरूर ताजबंद तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथून जाफरसाब चौधरी, हमेदाबी बागवान, राहणार तिरुका तालुका जळकोट जिल्हा लातूर येथून प्रज्ञा राजकुमार मध्येवाड, सुरेखा लक्ष्मण मध्येवाड, संकेत साईनाथ निखिल, निशा मध्येवाड, मोरवड तालुका रेणापूर जिल्हा लातूर, भागवत मोठेगावकर, भाग्यश्री प्रसाद मोठेगावकर आणि समस्त मित्रमंडळी. बीड शहरातून नंदकिशोर घटे, बालाप्रसाद करवा, रामनिवास अग्रवाल, निलेश

पहाटे पाथरी जिल्हा परभणीतून दयानंद कोरे, शिवाजी नकाते, किशन गोपेगावकर, रामलिंग देवडे आणि समस्त मित्रमंडळी, चला तर श्रोतो ऐकूयात यांच्या आवडीचं क्यों के जरो कैसे या चित्रपटातील हेमलता यांच्या स्वरातील गीत. संगीत दिलंय रवींद्र जैन यांनी.

स्वराज जमदाडे म्हातारगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली इथून. तसंच मुक्काम पोस्ट खुजडा तालुका पूर्णा जिल्हा परभणी इथून भगवान कुरे गजानन कुरे गोविंद कुरे आदिनाथ कुरे गोरखनाथ कुरे आणि समस्त कुरे परिवार. अंबिकानगर नांदेड इथून राजेश दुडके. तसंच मुक्काम साडेगाव तालुका जिल्हा परभणी इथून गोपाल नाहतकर विश्वेश नाहतकर पूजा नाहतकर किशोरी नाहतकर आणि समस्त मित्रमंडळी. तसंच सराफा लाईन लातूर येथून शिवराज घडीवाले देवगाव तालुका पूर्णा येथून सुभाष पोतेवार पुष्पाताई पोतेवार श्रुती श्रावणी श्रेया पोतेवार. तसंच दसमले चौक परतूर जिल्हा जालना येथून सुरेश अप्पा दसमले सौरभ दसमले सुधाकर दाजी सरजे अर्चना काटे आकांक्षा काटे आणि समस्त दसमले काटे परिवार. तसंच माळीवेस बीड येथून किशोर उबाळे मंगला उबाळे सपना शीतल अभिजित उबाळे बाळराजे सचिन उबाळे आणि समस्त मित्रमंडळी. चला तर श्रोते ऐकूयात या श्रोत्याच्या आवडीचं ताल या चित्रपटातील गीत.

या गीतासाठी पसंती कळवणारे आपले श्रोते स्वस्तिकनगर पूर्णा जंक्शनेतून शेख दाऊद, शेख तस्लीम, शेख इरफान, शेख तुब्बा, समस्त शेख परिवार. तसंच नकाते यादगाव तालुका पाथरी जिल्हा परभणीतून शिवाजी नकाते, जानवी नकाते, मानसी नकाते, मयूर कवळे, सोहम नकाते आणि समस्त मित्रमंडळी. शिरूर ताजबंद तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथून भिवाजी कांबळे, निर्मला कांबळे, यशवंत कांबळे, ज्योती कांबळे आणि समस्त मित्रमंडळी. जत जिल्हा सांगली येथून अल्ताफ हुजरे, सैफुल्लाह सबाहत, किरत हुजरे, रेहान शेख आणि समस्त मित्रमंडळी. तसंच येताळा तालुका धर्माबाद जिल्हा नांदेडतून शंकरलाल जयस्वाल, रामलाल गुलाबलाल.

शेख दाऊद, शेख तस्लीम, शेख इरफान, शेख तुब्बा, समस्त शेख परिवार। तसंच नकाते यादगाव तालुका पाथरी जिल्हा परभणीतून शिवाजी नकाते, जानवी नकाते, मानसी नकाते, मयूर कवळे, सोहम नकाते आणि समस्त मित्रमंडळी। शिरूर ताजबंद तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथून भिवाजी कांबळे, निर्मला कांबळे, यशवंत कांबळे, ज्योती कांबळे आणि समस्त मित्रमंडळी। जत जिल्हा सांगली येथून अल्ताफ हुजरे, सैफुल्लाह सबाहत, किरत हुजरे, रेहान शेख आणि समस्त मित्रमंडळी। तसंच येताळा तालुका धर्माबाद जिल्हा नांदेडतून शंकरलाल जयस्वाल, रामलाल गुलाबलाल, गणेशलाल, शुभमप्रसाद, मीनाक्षी, दुर्गेश्वरी, ज्योती। बागलपाडी तालुका वसमत येथून चंदनलाल जयस्वाल, विजयालक्ष्मी, श्रेया आणि समस्त मित्रमंडळी। तसंच गडी कारखाना येथून जिल्हा बीड, दिनकर साळवे, गंगाराम साळवे, सचिन साळवे, संजय साळवे, प्राजक्ता आणि समस्त मित्रमंडळी। शेख अल्ला बक्ष बेगम, राबिया शेख, शेख रहीम मुन्ना, शेख वहाब, नूर जहाँ बेगम, शेख इकबाल, तेलंगणा निजामबाद येथून। वाघाडी तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून बाबासाहेब काळे, पांडुरंग काळे, प्रेरणा, वेदांत, बद्रीनाथ पठाडे आणि समस्त मित्रमंडळी। तसंच जयकुमार शिंगणकर, दिशांत कुमार शिंगणकर, वंदना धुळे, अर्पिता आणि समस्त शिंगणकर परिवार। गौतमनगर जिल्हा नांदेड येथून प्रभाकर जोंधळे, आरती जोंधळे आणि समस्त मित्रमंडळी। चला तर श्रोते ऐकूयात या श्रोत्याच्या फरमायशीचं हे गीत, सपने या चित्रपटातील।

या गीतासाठी पसंती करणारे आपले श्रोतेत मुक्काम पोस्ट फुलवळ तालुका कंधार जिल्हा नांदेड येथून सुधाकर गायकवाड, विकास गायकवाड, प्रीती गायकवाड, सुआशा गायकवाड, दीपांजली गायकवाड, दीक्षा वाघमारे, शशांक वाघमारे, तसंच नारायण चिरके, चंपाबाई चिरके, राहुल चिरके, कृष्णा चिरके, अक्षय मोरे, करण गांगर्डे, समर्थ उमरे, सारस तालुका माजलगाव जिल्हा बीड येथून, तसंच रांजणी तालुका घनसावंगी जिल्हा जालना येथून दिलीप हलगे, बंडू हलगे, छाया हलगे, मीरा हलगे, बायडाबाई, संजय, सुमित, संकेत, प्रेरणा, अपर्णा, दत्ता शिलवंत, अविनाश शिलवंत, समस्त हलगे परिवार रांजणी, तसंच मुक्काम पोस्ट काळेगाव तालुका जाफराबाद जिल्हा जालना येथून सुधाकर जाधव, प्रशांत जाधव, प्रणव देशमुख, संचित देशमुख, जगुताई जाधव, स्वातीताई देशमुख, वर्षाताई देशमुख, पूजाताई देशमुख, प्रणाली देशमुख, ऋतुजा देशमुख आणि समस्त देशमुख परिवार. शनिवार पेठ बीड येथून पी बी कुलथे, हनुमंत कुलथे, समर्थ कुलथे, वल्लभ कुलथे, श्रावणी कुलथे, प्रथमेश कुलथे आणि समस्त मित्रमंडळी, तसंच राहणार भवानी दापका तालुका कमालनगर जिल्हा बिदर कर्नाटक येथून संजय उद्बाळे, मंगला उद्बाळे, आकाश विकास करण उद्बाळे, तालुका हमनाबाद जिल्हा बिदर कर्नाटक येथून धर्मसिंह राजपूत, पूनम राजपूत, निलेश पूजा, श्रद्धा राजपूत आणि समस्त मित्रमंडळी. चला तर श्रोते ऐकूयात या श्रोत्यांच्या पसंतीचं हमसे है मुकाबला.

श्रोतो, या गीताबरोबरच आजचा आपला आपकी पसंत हा कार्यक्रम येथेच संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: Deve cartellare.
1: श्रोतवात ऐकूया प्रायोजित कार्यक्रम परतानी हॉस्पिटल प्रस्तुत हॅलो डॉक्टर. विषय आहे हृदयविषयक आजार आणि घ्यावयाची काळजी. हृदयविकार तज्ज्ञ डॉक्टर कौस्तुभ परतानी, निवेदन सुमेधा कुलकर्णी यांचं. ऐकूयात हॅलो डॉक्टर.
0: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत हृदयविकार तज्ज्ञ डॉक्टर कौस्तुभ परतानी यांचे, परतानी हॉस्पिटल, एंजियोग्राफी अँड एंजियोप्लास्टी सेंटर, स्टेशन रोड, परभणी. श्रोतेहो नमस्कार. आजच्या आपल्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये सर्व श्रोतांचं मी सुमेधा कुलकर्णी सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतेहो, आजच्या आपल्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये आपण हृदयासंबंधित आजारांविषयी हृदयविकार तज्ज्ञ डॉक्टर कौस्तुभ परतानी सर यांच्याशी संवाद साधणार आहोत. हृदयासंबंधित आजाराने त्रस्त आहात, हृदयाचं आरोग्य नेमकं कसं स्वस्थ राखावं याविषयी अनेक प्रश्न मनामध्ये आहेत, तर एक वेळ अवश्य भेट द्या सुप्रसिद्ध हृदयविकार तज्ज्ञ डॉक्टर कौस्तुभ परतानी यांचे.
2: परतानी हॉस्पिटल, स्टेशन रोड, परभणी, एंजियोग्राफी अँड एंजियोप्लास्टी सेंटर.
0: त्यासोबतच 24 तास ICU सुविधा, ECG, टुडे इको, ट्रेडमिल टेस्ट, 24 तास हॉल्टर मॉनिटरिंग, एंजियोग्राफी, एंजियोप्लास्टी, इंट्राव्हॅस्क्युलर, अल्ट्रासोनोग्राफी,
2: जटिल कोरोनरी उपचार ज्यामध्ये रोटा व ऑर्बिटल एथरेक्टॉमी, बायफर्केशन एंजियोप्लास्टी, CTO एंजियोप्लास्टी आणि LMCS स्टेंटिंग यांचा समावेश आहे. हृदय विकार असलेल्या उच्च जोखीम गर्भवती महिलांसाठी प्रसूती व सिझेरियन सुविधा.
0: तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या सुप्रसिद्ध हृदय विकार तज्ज्ञ डॉक्टर कौस्तुभ परतानी.

0: यांचे बर्तानी हॉस्पिटल एंजियोग्राफी अँड एंजियोप्लास्टी सेंटर स्टेशन रोड परभणी. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक 77 02 83 07 40.
1: दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा 77 02 83 07 40.
0: तेव्हा आता घेऊया आजच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमातील पहिला दूरध्वनी.
2: हॅलो.
0: हॅलो, नमस्कार. हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम, कोण बोलता बरं आपण?
2: गोपाळ नाथकर बोलेल.
0: सुप्रसिद्ध हृदय विकार तज्ञ डॉक्टर कौस्तुभ परतानी सर आपल्या सोबत आहेत. आपल्याला जो काही प्रश्न असेल तो डिरेक्टली आपण सरांना विचारू शकता.
2: हार्ट अटॅक येण्याच्या अगोदर काही लक्षणं आढळतात का हे विचारायचं तुम्हाला.
3: हार्ट अटॅक येण्याच्या अगोदर लक्षणं येतात आणि बऱ्याचदा रुग्णाला 1 ते 2 दिवस अगोदर पासून काही ना काही लक्षणं सुरू होतात. ते सौम्य प्रमाणात असतात सुरुवातीला, जसे की त्यांना छाती दुखायला सुरुवात होते, थोडं चाललं फिरलं की छाती भरून येणं, दम लागणं, घाम येणं, अशा गोष्टी होऊ शकतात. कधी कधी फक्त छातीच दुखत नाही तर कधी त्यांचा खांदा दुखतो, पाठ दुखते, किंवा जबडा दुखायला लागतो, किंवा पोटात भगभग झाल्यासारखं वाटणं, हे सगळे हार्ट अटॅकचे लक्षणं असू शकतात. आणि एकदा हे लक्षण आले की लवकर हॉस्पिटल जाणं हे अत्यावश्यक असतं, कारण मग आपण अंगावर काढतो आणि बऱ्याचदा वेळ निघून जाते. ज्या वेळेमध्ये आपल्याला ट्रीटमेंट भेटायला पाहिजे होती ती वेळ निघून जाते. तर असे सिम्पटम्स जर येत असतील, अशी लक्षणं जर दिसत असतील तर आपण डॉक्टरांना दाखवायला पाहिजे.
2: बरोबर. डॉक्टर साहेब, अजून एक विचारायचं होतं की हार्ट अटॅक येऊ नये याच्यासाठी काय करावं लागेल?
3: हार्ट अटॅक येऊ नये म्हणून आपली दैनंदिन जीवनशैली चांगली ठेवायला पाहिजे, ज्याच्यात तुम्ही आहारात नियंत्रित आहार घ्यायला पाहिजे, ज्याच्यात बाहेरचं खाणं जंक फूड अवॉइड करायला पाहिजे, तळलेल्या गोष्टी तूप कमी करायला पाहिजे, नॉनव्हेज फूड जे असतं ते अवॉइड करायला पाहिजे, त्याच्यानंतर झोप तुमची प्रॉपर पाहिजे, कमीत कमी 7 तास झोप पाहिजे, ताणतणाव कमी राहायला पाहिजे, आणि तुम्ही रोज एक्झरसाईज करायला पाहिजे, कमीत कमी 45 मिनिटं फिरणं आवश्यक आहे, आणि तंबाखूजन्य आदर पदार्थ त्याचं सेवन अवॉइड केलं पाहिजे, म्हणजे ह्या गोष्टीपासून वर्ज राहायला पाहिजे.
2: बरोबर.
3: म्हणजे हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस कमी होतात.
2: बर, धन्यवाद सर.
0: सर, हृदयासंबंधित आजारांविषयी बोलत असताना आपण बघतो की वेगवेगळ्या प्रकारचे हृदयासंबंधित आजार होत असतात, तर त्याविषयी आपण काय सांगाल?
3: हृदयाच्या आजारामध्ये आपण एक तर हार्ट अटॅक सगळ्यात कॉमन आहे, ज्याच्यात हृदयाची रक्तवाहिनी बंद झाल्यामुळे अटॅक येतो. तर हृदयाच्या 3 रक्तवाहिन्या असतात, त्यातली कोणतीही रक्तवाहिनी जर बंद झाली तरी अटॅक येऊ शकतो. याच्या व्यतिरिक्त हृदयात ज्या झडपा असतात त्याचे विविध आजार असतात, ज्याच्यात झडपमध्ये लिकेज झालं किंवा झडप बारीक झाली तर असे आजार होऊ शकतात. तर हृदयात टोटल 4 झडपा असतात, ज्याला आम्ही वॉल्स म्हणतो, तर त्या 4 वॉल्सचे आजार होऊ शकतात अशाप्रमाणे. तर ह्याच्यानंतर हृदय कमजोर वीक होणं, म्हणजे हृदयाची कार्यक्षमता कमी होणं, हा पण एक आजार आहे, त्याला आम्ही मायोकार्डायटिस किंवा मग कार्डिओमायोपॅथी असं नाव देतो. आणि हृदयाच्या भोवती जे आवरण असतं त्याचे इन्फेक्शन झाले, त्याला पेरिकार्डायटिस, किंवा मग त्याचे ते आवरण कडक झालं तर त्याला रिस्ट्रिक्टिव्ह कार्डिओमायोपॅथी किंवा कॉन्स्ट्रिक्टिव्ह पेरिकार्डायटिस अशा टर्म्स देतो. तर हे विविध आजार हृदयाचे असतात आणि ते आपल्याला म्हणजे इव्हॅल्युएशन केल्यानंतर लक्षात येतं.
0: तर अशा प्रकारचे हृदयासंबंधित आजार असतात. सर, आता बऱ्याच वेळा सर्वसामान्यांना हार्ट अटॅक आणि कार्डियाक अरेस्ट यात नेमका काय फरक आहे हे माहिती नसतं, तर त्याविषयी आपण काय सांगाल सर?
3: कार्डियाक अरेस्ट म्हणजे हृदयाच्या कोणत्याही आजारामुळे कार्डियाक अरेस्ट होऊ शकते किंवा शरीरात इतर कोणत्याही आजारामुळे पण कार्डियाक अरेस्ट होऊ शकतं. कार्डियाक अरेस्ट म्हणजे एक शेवटची स्टेज समजून चाला तुम्ही, की कार्डियाक अरेस्ट म्हणजे हृदय काम करणं बंद करतं. जसं की शरीरातला कोणताही आजार असेल, शेवट टर्मिनल इलनेसमध्ये शेवटी हृदय बंद पडतं, तर ते कार्डियाक अरेस्ट त्याला म्हणतो आम्ही. आणि हार्ट अटॅक म्हणजे रक्तवाहिनी बंद झाल्यामुळे जे हृदयाला त्रास होतो, म्हणजे रुग्णाला त्रास होतो आणि त्याच्यामुळे जे सिम्पटम्स येतात त्याला आपण हार्ट अटॅक म्हणतो. हार्ट अटॅक जर आपण ट्रीट नाही केला तर थोडा कालावधी जसा जातो, प्रत्येकाचा कालावधी डिफरंट असतो, पण हा कालावधी गेल्यानंतर कार्डियाक अरेस्टमध्ये त्याचं कन्वर्जन होतं.
0: अच्छा सर. सर, आपल्याला एक कॉल येतोय, तो आपण आधी घेऊया. हॅलो, नमस्कार. हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम, कोण बोलता बरं आपण?
4: हॅलो, आरती देशमुख.
0: बोला. सुप्रसिद्ध हृदय विकार तज्ञ डॉक्टर कौस्तुभ परतानी सर आपल्या सोबत आहेत. सरांना आपण डिरेक्टली प्रश्न विचारू शकता, सर लाईन वर आहेत.
4: आणि मला असा प्रश्न विचारायचा आहे की सामान्य माणसाने आपल्याला म्हणजे हृदयासंबंधी आजार होऊ नयेत किंवा हृदयावर दाब येऊ नये किंवा अशा गोष्टींसाठी नेमकी काय काळजी घ्यायला हवी?
3: सामान्य माणसांनी म्हणजे हृदयासंबंधी आजार होऊ नये म्हणून काही गोष्टी आहेत त्या करायला पाहिजे, जसं की रेग्युलर

0: एक्सरसाइज आहे, 45 मिनिटं चालणं किंवा ॲरोबिक एक्झरसाइज हे रेग्युलर
1: अच्छा,
0: करायला
1: म्हणजे
0: पाहिजे कमीत
1: दिनचर्या मध्ये
0: कमी.
1: कशाचा समावेश होतो ऍरोबिक एक्सरसाइज म्हणजे?
0: म्हणजे तुम्ही सायक्लिंग करू शकता किंवा वॉकिंग करू शकता किंवा मग मॅट एक्झरसाइज करू शकता घरी.
1: अच्छा,
0: हां, ते रेग्युलर 45 मिनिटं करायला पाहिजे, पण कमीत कमी आठवड्यातून 5 दिवस एक्झरसाइज करायला पाहिजे. हां
1: आणि ह्या एक्सरसाइज करताना मग आपला आहार म्हणजे त्याचे काही विशेष पथ्य पाळावे लागतात का?
0: हां आहारामध्ये जंक फूड अवॉइड करायला पाहिजे, म्हणजे बाहेरचं अन्न चांगलं नसतं, घरचं जेवण, त्याच्यात तळलेल्या गोष्टी अवॉइड करणं, नॉनव्हेज पदार्थ जे असतात त्याचं सेवन कमी करणं, फळं,
1: अच्छा,
0: ताज्या भाज्या खाणं, फुल ग्रेन्स रेग्युलर डाएटमध्ये घेणं, मैदा अवॉइड करणं
1: अच्छा
0: हे
1: अच्छा
0: आवश्यक आहे.
1: आणि सर, आजकाल म्हणजे हृदयरोगाचं प्रमाण आपल्याला कुठल्याही वयोगटात एक जास्त दिसून येतं,
0: बरोबर.
1: तर हाँ, तर म्हणजे मग ही वाढती आपली धकाधकीची जीवनशैली म्हणजे या कारणीभूत आहे की नेमकं आपलं म्हणजे काय याला नेमकं कारणीभूत आहे?
0: मल्टिपल कारणं आहेत ह्याच्यात, एकच कारण नाही आहे. जसं की तुम्ही सांगितलं की दैनंदिन जीवनशैलीतला स्ट्रेस, टेन्शन ही
1: हाँ
0: एक कारण आहे. झोप कमी
1: अच्छा
0: होणं त्याच्यामुळे पण हे होऊ शकतं. एक्झरसाइज न करणं किंवा मग स्मोकिंग, तंबाखू ह्या पदार्थामुळे पण हार्ट अटॅकचे प्रमाण वाढलेलं आहे. आणि आपलं
1: अच्छा
0: डाएट चांगलं न ठेवल्यामुळे पण हार्ट अटॅक वाढतो, जसं की वजन वाढतं आणि मग त्याच्यामुळे नंतर हार्ट अटॅक किंवा हायपर टेन्शन, डायबिटीजचं प्रमाण वाढतं आणि त्याच्यामुळे हार्ट
1: अच्छा अच्छा
0: अटॅकचंही प्रमाण वाढतं.
1: अच्छा म्हणजे एकंदरीत या सगळ्या कारणांचा आपल्याला विचार करावा लागतो आपली हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी,
0: अगदी बरोबर, नुसता विचारच नाही पण त्याच्यावर आपल्याला ऍक्ट पण करावं
1: अवलंबही,
0: लागतं.
1: हाँ, त्या गोष्टींचा अवलंबही करावा लागतो.
0: बरोबर,
1: धन्यवाद सर, खूप छान माहिती मिळाली तुमच्याकडून.
0: वेलकम.
2: आपण कॉल केलात त्याबद्दल धन्यवाद. सर, हृदयासंबंधित वेगवेगळे जे आजार आहेत त्या आजारांची नेमकी लक्षणं आणि कारणं याविषयी काय सांगता येईल बरं?
0: हृदयाचे सिम्पटम्स विविध असू शकतात, प्रत्येक रुग्णात हे म्हणजे वेगवेगळे सिम्पटम्स येऊ शकतात. त्याच्यात आपण छाती दुखणं हे सगळ्यात कॉमन सिम्पटम आहे, नंतर पाठ दुखणं, खांदा दुखणं किंवा हातात दुखणं, जबडा दुखणं किंवा पोटात जळजळ केल्यासारखं वाटणं, हे सगळे हृदयाचे सिम्पटम असू शकतात. काही रुग्णाला थोडं चाललं की दम लागणं, छाती भरून येणं, धडधड केल्यासारखं वाटणं, थकवा येणं, असे पण सिम्पटम्स येतात. आणि थोडे अगोदर रुग्ण सांगतात की अगोदर मी चालू शकत होतो 5 किलोमीटर, 6 किलोमीटर, पण आता मला थोडेही चाललं की त्रास होतो किंवा 1 किलोमीटर चाललं तरी थांबावं लागतं, आणि थांबलं की छाती दुखणं कमी होतं, आणि परत मी चालू शकतो, परत 1 किलोमीटर चाललं की थांबावं लागतं. तर हे सिम्पटम हृदयाचे असतात.
2: ओके, आणि हृदयासंबंधित आजारांची कारणं काय सांगता येतील सर?
0: कारणं विविध असतात, जसं की हृदयाची रक्तवाहिनी चोक झाली किंवा बारीक झाली की छाती दुखणं हे सिम्पटम येऊ शकतात सुरुवातीच्या काळामध्ये. नंतर मग व्हॉल्व्युलर डिसीज, जसं मी सांगितलं तुम्हाला की विविध वॉल्सचे आजार त्याच्यामुळे होऊ शकतं. नंतर ॲरिदमिया म्हणजे हृदयाची गती कमी जास्त होणारे आजार, त्याच्यामुळं पण हे सिम्पटम्स येऊ शकतात. कार्डिओमायोपॅथी म्हणजे हृदय कमकुवत होतं किंवा हृदय मोठं होतं, या गोष्टीमुळे पण हे सिम्पटम्स येऊ शकतात. आणि पेरिकार्डियल डिसीजेस, पेरिकार्डिटिस, मायोकार्डिटिस, कॉन्स्ट्रक्टिव्ह पेरिकार्डिटिस, हे विविध आजार आहेत. जसे की हृदयाच्या भोवतीचा आवरणात काही प्रॉब्लेम झाला तर हे आजार होऊ शकतात. ह्याच्या व्यतिरिक्त समजा रुग्णाचं रक्त कमी झाले त्याच्यामुळं सुद्धा हृदयाचे सिम्पटम्स येऊ शकतात. किंवा दुसरे आजार आहेत, डायबिटीज आहे, हायपर टेन्शन आहे, त्याच्यामुळं हृदयावर ताण येऊ शकतो. रक्त कमी झालं तरी हे सिम्पटम्स येऊ शकतात, किंवा किडनीला प्रॉब्लेम झाला तरी हे सिम्पटम्स येऊ शकतात.
2: सर, ही आपली चर्चा आपण अशीच पुढे चालू ठेवूयात. आपल्याला एक कॉल येतोय, तो आपण आधी घेऊया. हॅलो, नमस्कार. हॅलो डॉक्टर, हा कार्यक्रम, कोण बोलता बरे आपण?
3: हॅलो, महेशजी बोल रहे हैं, परभणी से.
2: सुप्रसिद्ध हृदय विकार तज्ज्ञ डॉक्टर कौस्तुभ परतानी सर आपल्या सोबत आहेत. आपण डिरेक्टली सरांशी संवाद साधून आपला प्रश्न सरांना विचारू शकता.
3: तो हम पूछना चाहते कि जैसे ये यूथ में जो हार्ट अटैक है वो बढ़ता जा रहा है, उसका कारण क्या है?
0: कमी वयात हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण खूप वाढलेलं आहे. सध्या परिस्थितीत जे यूथचं दैनंदिन लाईफस्टाईल आहे ते खूप स्ट्रेसफुल झालेलं आहे, आणि बाहेरचं खाणं, जंक फूड खाणं ह्या गोष्टी वाढलेल्या आहेत. प्लस आता ॲक्टिव्हिटी कमी झालेली आहे, आपण घरात बसून राहतो किंवा मोबाईलवर बसून राहतो. जसं की आम्ही म्हणतो की 20 मिनटं एकाच ठिकाणी बसून राहणंसुद्धा एक हार्टची रिस्क आहे. 20 मिनटं एका ठिकाणी बसणं म्हणजे एक सिगरेट पिण्यासारखं रिस्क असते. त्यामुळं हे सगळ्यात प्रमुख कारणं आहेत असं मला वाटतं, कारण इनॲक्टिव्हिटी, जंक फूड, आउटसाईड फूड, स्ट्रेस आणि स्मोकिंग, तंबाखूचं प्रमाण पण यूथमध्ये बऱ्यापैकी वाढलेलं आहे. ह्या गोष्टीमुळे हार्ट अटॅकचे इन्सिडन्स खूप वाढलेत. ह्याच्यासोबत आपल्याला कोविडला पण सामोरे जावं लागलं, कोविडमुळे पण हार्ट अटॅकचे प्रमाण वाढलेले आहेत.

0: इसमें और कुछ नेचुरल थेरेपी है
1: नॅचरल
0: जैसे
1: थेरपी
0: आयुर्वेदिक?
1: म्हणण्यापेक्षा आपण लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणू त्याला. नॅचरल थेरपी म्हणजे लाईफस्टाईल मॉडिफिकेशनच इम्पॉर्टंट आहे, ज्याच्यात मी आत्ता जसं सांगितलं की आपल्याला म्हणजे प्रॉपर झोप घेणं आवश्यक आहे, कमीत कमी 7 तास. आपल्या दैनंदिन लाईफस्टाईलमधला स्ट्रेस कमी करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर जंक फूड अवॉइड करणं, तंबाखूजन्य पदार्थ खाणं हे बंद करणं, आणि सकस आहार घेणं ज्याच्यात की फुल ग्रेन्स, जे घरचं जेवण, ताज्या फळं, ताजे भाज्या खाणं, मीठ आणि बाकी नॉनव्हेज पदार्थाचं सेवन कमी करणं, आणि तूप तेल ह्याचं इंटेक कमी ठेवणं. शुगर हे वन ऑफ द कल्प्रिट आहे, तर शुगरचा इंटेकही कमी ठेवणं आवश्यक आहे. आणि दैनंदिन आपण जे जीवनशैलीमध्ये कमीत कमी 45 मिनटं फिरणं किंवा काही ॲरोबिक एक्झरसाइज करणं आवश्यक आहे.
0: ओके सर, थँक्यू.
2: सर, हृदयासंबंधित आजार होण्यापाठीमागची कारणं आपण जाणून घेत होतो, त्याविषयीची आपली चर्चा आपण पुढे सुरू ठेवूया.
1: तर हृदयासंबंधित आजार मी सगळे प्रकार तर आता डिस्कस केलेलेच आहेत, आणि आपण सिम्पटम्स पण डिस्कस केलेत की हृदयाच्या आजारात काय काय सिम्पटम्स येतात. तर हृदयाचे जे काही दुसरे कारण आहेत त्यात अरिदमिया, कार्डिओमायोपॅथी या दोन गोष्टी आपल्या डिस्कस करायच्या राहिल्या होत्या, ज्याच्यात हृदयाची गती कमी होणं, खूप कमी होणं किंवा खूप वाढणं ह्याला आपण ॲरिदमिया म्हणतो. हे पण एक कार्डियक अरेस्टचं कारण राहू शकतं, जसे की व्हेंट्रिक्युलर टॅकीकार्डिया, व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशन, ज्याच्यात हृदयाची गती खूप वाढते, 300 पलीकडे जाते आणि त्याच्यामुळे हृदय सडन स्टॉप होतं, हे पण एक कारण आहे. नंतर कार्डिओमायोपॅथीमध्ये पण शेवटी ॲरिदमिया येऊन परत कार्डियक अरेस्ट होऊ शकतो.
2: अच्छा सर, सर आता आपण बघतो की अनेक वेळा काही जणांचे हृदयाचे ठोके जे आहेत ते खूप फास्ट पडतात, आणि विशेषतः युवकांमध्ये सध्या ही डिफिशियन्सी अधिक असलेली आपणास जाणवत आहे. तर या पाठीमागची नेमकी काय कारणं आहेत, आणि जर एखाद्या व्यक्तीचे हृदयाचे ठोके फास्ट पडत असतील तर अशा व्यक्तीने नेमकी काय काळजी घेणं गरजेचं आहे, याविषयी काय सांगाल?
1: असे पेशंट आम्ही आता पाहतोय, आणि यंग एजमध्ये असे पेशंट बरेच येत आहेत ज्याच्यात त्यांचा रेस्टिंग हार्ट रेट जो नॉर्मली 60 ते 100 मध्ये असतो, तर ह्या यंग एजच्या मुलांमध्ये हा हार्ट रेट 100 वर राहू लागतो कंटिन्युअस, इवन ॲट रेस्ट. तर ते काही जणं येतात ते म्हणतात की आमच्या स्मार्ट वॉचमध्ये आम्हाला हार्ट रेट जास्त दिसतोय, आणि काही जणांना धडधड वगैरे होते त्यामुळे येतात. तर ह्या गोष्टी बेसिकली इनॲक्टिव्हिटीमुळे होते, म्हणजे जसे की आपली व्हेगल नर्व असते तिला स्टिम्युलेशन कमी झालं की हार्ट रेट वाढायला लागतो. व्हेगल नर्वचं स्टिम्युलेशन प्रॉपर करण्यासाठी आपल्याला एक्झरसाइज करणं, वॉकिंग करणं, वेट रिडक्शन करणं हे महत्त्वाचं असतं. आजकाल तुम्ही पाहत असाल तर हल्लीच्या यंग जनरेशनचं वेटही खूप वाढलेलं आहे, आणि वेट वाढलेलं आहे प्लस ते एक्झरसाइज करत नाहीत, बसून राहतात, ह्या गोष्टीमुळं हा हार्ट रेट जास्त राहत आहे. आणि ह्याच्यासाठी बेस्ट ट्रीटमेंट एक्झरसाइज आहे, वॉकिंग आहे त्यात ब्रिस्क वॉकिंग, आणि वेट रिडक्शन. ह्याच्या व्यतिरिक्त आम्हाला काही जणांना काही मेडिसिन्सही द्यावं लागतं जेणेकरून हार्ट रेट 100 आत राहील असं, कारण कंटिन्युअस हार्ट रेट जास्त राहणं सुद्धा हृदयासाठी चांगलं नाही.
2: सर, साधारणतः आपण बघतोय की सध्या अधिकाधिक व्यक्तींचे जे जॉब आहेत ते बैठे जॉब आहेत, म्हणजे त्यांना तासनतास एका ठिकाणी बसून काम करावं लागतं. तर अशा व्यक्तींसाठी आपण काय सांगू शकाल की त्यांनी कशा प्रकारे आपल्या हृदयाची काळजी घ्यायला हवी? कारण आपण बोलता बोलता म्हणाला की एक सलग 20 मिनिट एका ठिकाणी बसणं इक्वल टू स्मोकिंग आहे, तर निश्चितच मग हे हृदयाच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत धोकादायक अशी बाब आहे. त्यामुळे जे एके ठिकाणी बसून जॉब करणारे व्यक्ती आहेत त्यांना आपण काय मार्गदर्शन कराल?
1: म्हणजे ज्यांचे जॉब बैठे आहेत त्यांनी सुद्धा थोडी एक्झरसाइज म्हणजे वॉकिंग करायला पाहिजे ॲट जॉब स्पेस ऑल्सो. तुम्ही आता एका चेअरमध्येच बसून आहात तर चेअरमध्ये पण तुम्ही पायची हालचाल करू शकता, स्ट्रेचिंग करू शकता, प्लस तुम्ही एखाद्या फोन कॉलवर आले तर फोन कॉलवर बोलता बोलता तुम्हाला क्लायंटला काही समजून सांगायचं असेल तर ते तुम्ही वॉक करत करत करू शकता. म्हणजे असं आवश्यक नाही की एकाच ठिकाणी बसून राहा, त्याच्यात तुम्ही मार्ग शोधा की कसं करून मी थोडी बहुत ॲक्टिव्हिटी करू शकेल. आणि ह्याच्यासोबत कॉन्शियस इटिंग ज्याला म्हणतो आम्ही, की आपण जे खातो आहे त्याच्याकडे लक्ष द्या की हे खरंच माझ्या शरीरासाठी चांगलं आहे का, आणि मग चांगलं असेल तर मी ह्या गोष्टी खाईल, नाही तर मी अवॉइड करेल. आणि कंटेंटही आवश्यक आहे, की आत्ताच्या तरुण पिढीमध्ये असं स्वतःबद्दल कॉन्फिडन्स कमी आहे आणि स्ट्रेस त्याच्यामुळे त्यांचा वाढतो आहे, तर त्यांना स्वतःला पॉझिटिव्ह थिंकिंग आणि पॉझिटिव्ह अफर्मेशनचाही साथ घेऊन स्वतःची मेंटल स्टेटससुद्धा इम्प्रूव्ह करणं आवश्यक आहे.
2: सर, अनेक वेळा असं होतं की एखादा व्यक्ती जीवनामध्ये खूप

0: शिस्तबद्ध अशी जीवनशैली अवलंबतो. सकाळ संध्याकाळ वॉकिंगला जातो, योगाही करतो, परंतु अशा व्यक्तीला हार्ट अटॅक येतो. मग या पाठीमागची नेमकी काय कारणं आहेत आणि असं होऊ नये म्हणून आपण काय दक्षता घ्यायला हवी?
1: हार्ट कंडिशन्स आता म्हणजे बरेच पेशंटही मला येऊन विचारतात, सर मी तर योगा रोज करतो आणि माझं एक्झरसाईज रेग्युलर आहे, मला कशाला हार्ट प्रॉब्लेम होईल? तर अशी काही आपण एक्झरसाईज करतोय म्हणून आपल्याला काही असं कंपल्शन नाही आहे की तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाहीत. प्रॉब्लेम येतात ते तुम्हाला 5 वर्ष अगोदर येऊ शकले असते, तुम्हाला 5 वर्ष ॲडिशनल मिळाले ज्याच्यात तुम्ही निरोगी राहिले. पण फक्त एक्झरसाईज केलं म्हणजे हार्ट अटॅक टळला किंवा हार्टचे आजार टळले असं होऊ शकत नाही, कारण हार्टचे प्रॉब्लेम्स येण्याचे मल्टिपल कारणं आहेत, ज्याचे तुमचं जेनेटिक्स आहे, नंतर तुमचं शरीर किती चरबी तयार करतं, 70% चरबी स्वतः शरीर तयार करतं, 30% तुम्ही जे खाता पिता त्याच्यावरून अवलंबून राहतं, तर बऱ्याच गोष्टी तुमच्या जेनेटिक्सवर पण डिसाईड होत आहेत. प्लस काही जण म्हणतो की आम्ही स्मोकिंग करत नाही, पण ते पॅसिव स्मोकिंग करत राहतात. पॅसिव स्मोकिंग इन द सेन्स त्यांचे मित्र स्मोक करतात, ते तिथंच बसलेले असतात. अजून जे पोल्युशन आहे ते पण एक काइंड ऑफ पॅसिव स्मोकिंगच आहे. स्ट्रेस लेवल आहे ते कोणाचं कॅल्क्युलेट करता येत नाही की तुम्ही किती स्ट्रेस घेतला. बरेच जण हेल्थचाही स्ट्रेस घेत घेत सगळं अवॉइड करतात, पण त्या स्ट्रेसमुळे पण त्यांना भविष्यात जाऊन प्रॉब्लेम्स येतात. तर असं एक कारण नाही आहे ज्याच्यामुळे हार्ट प्रॉब्लेम येतील, त्याला मल्टिपल कारणं आहेत. तुमचं जर बी पी वाढून राहत असेल कंटिन्युअस, तुमचं बी पी, बरेच जण आम्ही त्यांना बी पी आहे म्हणतो आणि ते गोळ्या घेत नाहीत. ब्लड प्रेशर इज अ मेजर रिस्क फॅक्टर फॉर हार्ट अटॅक. तर त्यांचं जर बी पी जर 140-185 वर राहत असेल कंटिन्युअस, तर त्याचे सिमटम्स येत नाहीत. आणि सिमटम्स आले नाही की लोकांना वाटतं की का गोळ्या घेऊ मी, आणि त्यांना आम्हाला समजून सांगावं लागतं की असं नसतं, तुमच्या बी पी वाढल्यामुळे तुम्हाला हार्ट अटॅक येण्याची रिस्क आहे. हे गोष्टी आहेत. बऱ्याच जणांचा डायबिटीज अननोटीस राहतो. तर एक्झरसाईज तर आवश्यक आहे, ह्याचा अर्थ एक्झरसाईज आवश्यक नाही असं नाही, पण ह्याच्यासोबत तुम्हाला बाकीचे सिमटम्स, बाकीचे आजार त्यांनाही ट्रीट करायला पाहिजे. आणि हा एक सायलेंट डिसीज आहे जे तुम्हाला लगेच लक्षात येत नाही, तर त्याला तुम्हाला तपासण्या केल्याशिवाय कळणार नाही की तुम्हाला हार्ट प्रॉब्लेम येण्याची रिस्क आहे की नाही.
0: सर, तुम्ही म्हणाल्याप्रमाणे तुम्हाला कळत नाही की हा डिसीज नेमका आपल्याला केव्हा होईल. आता आपण काही दिवसांपूर्वी एक बातमी ऐकली की एका वृद्ध व्यक्तीचा ECG अगदी नॉर्मल होता आणि असं असतानाही त्यानंतर तासाभरात त्या व्यक्तीचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. तर या पाठीमागची नेमकी काय कारणं आहेत बरं? असं का घडतं?
1: फक्त ECG नॉर्मल येणं म्हणजे हार्ट अटॅक नाही आहे हे कन्सेप्टच चुकीचे आहे. आम्हाला बऱ्याच टेस्ट कराव्या लागतात, फक्त ECG वर डिसिजन घेता येत नाही. सगळ्यात महत्त्वाचं आहे त्याचं म्हणजे क्लिनिकल प्रेझेंटेशन, म्हणजे त्याची काय हिस्ट्री आहे त्याच्याकडे आम्ही लक्ष देतो. त्याच्यानंतर ECG, इको, कधी वाटलं तर ट्रेडमिल टेस्ट किंवा रक्ताच्या काही तपासण्या, ज्याचे ट्रोपोनिन टेस्ट, अशा विविध तपासण्या करून एक कन्क्लुजन काढता येतं की ह्याला अटॅक येण्याचे चान्सेस किती आहेत. आणि कधीकधी आम्हाला एंजिओग्राफी पण करून पाहावी लागते, जेणेकरून ब्लॉकेज किती आहेत ते पाहता येतं. तर मी रुग्णांना समजून सांगताना हृदयासंबंधी असं सांगतो की हृदयाचे आजार आहे की नाही हे पाहणं एखाद्या आंधळ्याने हत्ती पाहण्यासारखं आहे. ज्याला जो पार्ट दिसतो हाताला लागतो तो हत्ती तसा दिसतो. तर नुसती एक तपासणी म्हणजे 100% रिझल्ट आले असं नाही आहे. हे विविध पैलू आपल्याला हृदयाचे पाहावे लागतात, प्रत्येक अँगल पाहावा लागतो, आणि त्याच्यानंतर आपल्याला डिसिजन घेता येतं की हृदयाचा प्रॉब्लेम आहे की नाही. कोणतीच एक टेस्ट 100% तुम्हाला सांगू शकत नाही की तुम्हाला आजार आहे किंवा नाही. ह्याच्यात आपल्याला ECG, इको, TMT, ब्लड टेस्ट आणि एंजिओग्राफी अशा ह्या ज्या 5 तपासण्या आहेत आणि कधीकधी होल्टर, ह्या तपासण्या करून ठरवावं लागतं की प्रॉब्लेम आहे की नाही.
0: सर, आपल्याला एक कॉल येतोय, तो आपण आधी घेऊया. हॅलो, नमस्कार. हॅलो डॉक्टर, हा कार्यक्रम कोण बोलता बरं आपण?
1: हॅलो.
2: हा नमस्कार सर, मी प्रीती विजय वैद्य बोलते आहे, परभणीवरनच.
1: हा नमस्कार मॅडम.
2: असा एक प्रश्न विचारायचा होता की आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये हृदयाचे आजार होऊ नये म्हणून आपण कुठल्या तेलाचा वापर केला पाहिजे आणि तो किती केला पाहिजे?
1: ओके मॅडम, हा चांगला प्रश्न आहे. बरेच पेशंटही आम्हाला हाच प्रश्न विचारतात की कोणतं तेल वापरायला पाहिजे. तर आता बेसिकली 2 प्रकारचे तेल आहेत आपल्याला. घाण्याचं तेल आहे, रिफाईंड ऑइल आहे. जे रिफाईंड ऑइल आहे त्याला 2 हीटिंग ऑलरेडी झालेलं असतं, त्याच्यामुळे त्याच्यात फ्री रॅडिकल्स तयार होतात आणि ते शरीरासाठी खराब आहे. तर तुम्ही जर घाण्याचं तेल मिळत असेल तर घाण्याचं तेल खाऊ शकता, त्याचं प्रमाण कमी ठेवा आणि एकच तेल खाऊ नका, जेणेकरून तुम्हाला विविध घटक मिळतील. म्हणजे प्रत्येक तेलातले घटक वेगळे असतात, त्यामुळे तुम्ही 10

0: 15 दिवसात तेल बदलत राहा, कधी करडीचं, कधी दुसरं सनफ्लॉवरचं ऑइल किंवा मग ग्राउंडनट ऑइल, असं चेंज करत राहा. एकच
1: बरं,
0: प्रकारचं तेल कंटिन्यू खाऊ नका.
1: खाऊ नये.
0: हां
1: ठीक आहे, धन्यवाद सर,
0: हां
1: खूप खूप आभार.
2: सर, आता बऱ्याच वेळा काय होतं की काही कॉलेज गोईंग स्टुडंट्स असतील, कंपनीमध्ये जॉब करणारे युथ्स असतील, जे की घरापासनं दूर राहतात, तर त्यांना बाहेर मेसचं जेवण करावंच लागतं किंवा हॉटेलमध्ये जाऊन जेवावंच लागतं. बऱ्याच वेळा मेस बंद असते, मग अशा वेळी हॉटेलमध्ये जेवण्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे काही पर्याय नसतो. मग या आहाराचा त्यांच्या आरोग्यावर, त्यांच्या हृदयावर काही दुष्परिणाम होऊ नये म्हणून यांनी काय काळजी घेणं गरजेचं आहे?
0: आता बाहेरचंही खातानाही आपण त्याच्यातही चांगल्या गोष्टी खाण्याचा प्रयत्न करावा. जसं की एक तर म्हणजे तेलकट गोष्टी, नॉनव्हेज पदार्थ कमी प्रमाणात करावे, किंवा आपण काही खाल्लं, समजा आम्ही त्यालाही चीट डे असं म्हणतो की एखादा दिवस ठीक आहे बाबा तुम्ही बाहेरचं खाता काही प्रॉब्लेम नाही, पण त्याच्यातही पोर्शन तुम्ही कमी ठेवू शकता. जसं की तुम्ही क्वांटिटी फुल पोट भरून खाण्यापेक्षा एक 80% पोट भरेल एवढंच खा, 20% पोट रिकामं ठेवा, जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम्स येणार नाही. आणि समजा तुम्हाला जंक फूड खाणं झालंच तर तुम्ही थोडं वॉकिंग एक्झरसाइज जास्त करा, तर तसं तुम्ही कॉम्पन्सेट करू शकता. पण एक गोष्ट तर करायची आहे की बाहेरचं फूड आपण शक्यतो टाळलं पाहिजे. आठवड्यातून एखाद दिवस ठीक आहे की तुम्हाला बाहेरचं खावं लागतं, पण बाकीचे जे दिवस आहेत त्याच्यात तुम्ही प्रॉपर फॉलो करा. जेणेकरून तुमचं फॉलोही चांगलं होईल आणि तुम्हाला म्हणजे चेंज पण होईल, दोन्ही गोष्टी होतील.
2: खरंच सर, आणखी एक कॉल आपल्याला येतोय, आपण प्रथम कॉल घेऊया आणि त्यानंतर आपली चर्चा पुढे चालू ठेवूया. हॅलो, नमस्कार. हॅलो डॉक्टर, हा कार्यक्रम कोण बोलता बरं आपण?
3: हॅलो,
2: सुप्रसिद्ध हृदय विकार तज्ज्ञ डॉक्टर कौस्तुभ परतानी सर आपल्या सोबत आहेत. आपण डिरेक्टले सरांशी दूरध्वनीवरून संवाद साधू शकता आणि आपला प्रश्न सरांना विचारू शकता.
0: हॅलो,
3: हा डॉक्टर नमस्कार.
0: नमस्कार,
3: मी परभणीवरून बोलते.
0: तुमचं नाव सांगा.
3: अबोली देशमुख.
0: हा, तुमचा प्रश्न विचारा आता.
3: डॉक्टर, मला ना थोडा श्वास घ्यायला म्हणजे कमी जास्त होते, सर्दी झाली की, आणि मग त्याच्यामुळे काही हृदयाला धोका वगैरे काही निर्माण होतो का म्हणजे, आणि काय खाल्लं पाहिजे?
0: सर्दी झाल्यामुळे हृदयाला प्रॉब्लेम होत नाही, सर्दीमुळे दम लागू शकतो आणि फुफ्साच्या आजारामुळे पण दुसऱ्या दम लागू शकतो. पण नुसतं सर्दी झाल्यावर दम लागत असेल तर त्यामुळे हार्टला काही प्रॉब्लेम होत नाही. आणि जेवणात सकस आहार घेणं, घरचं जेवण करणं, ताज्या फळं ताज्या भाज्या खाणं, बाहेरचं फूड अवॉइड करणं, मैदा किंवा फास्ट शुगर जे असतं ते अवॉइड करणं आवश्यक आहे.
3: बरोबर. आणि एखाद्या वेळेस कसं होते मला हृदयाला म्हणजे तिथं असं त्या ठिकाणी छातीत कळ आल्यावर होते म्हणजे
0: छाती दुखण्याचे मल्टिपल कारणं असतात. मस्क्युलर पेनही असू शकतं, ऍसिडिटीमुळे पण असू शकतं किंवा हृदयामुळे पण असू शकतं. त्यासाठी एकदा तुम्हाला डॉक्टरांना दाखवून निर्णय घ्यावा लागेल की छाती का दुखते आहे. कधी कधी वॉलच्या प्रॉब्लेम्समुळे पण असे छाती दुखू शकते, तर एकदा तुम्हाला डॉक्टरांना दाखवणं आवश्यक आहे.
3: बरोबर.
0: हां,
3: चालेल डॉक्टर, थँक्यू.
0: होय, वेलकम.
2: अतिशय उत्तम आणि महत्वाचा प्रश्न होता सर या ताईंचा. अनेक वेळा आपण बघतो की अनेक जणांना ॲलर्जिक सर्दी असते आणि अशा पेशंटला मग वारंवार सर्दी झाल्यामुळे त्यांच्यामध्ये कफ वाढायला लागतो आणि कफ वाढल्यामुळे त्याचा डिरेक्टली परिणाम होतो, तो म्हणजे त्यांच्या हृदयावर ताण यायला लागतो आणि पेन्स त्यांना सुरू होतात. मग अशा पेशंटनी नेमकी काय काळजी घेणं गरजेचं आहे याविषयी आपण काय सांगाल सर?
0: ज्यांना ॲलर्जिक प्रॉब्लेम्स आहेत त्यांच्यासाठी म्हणजे त्यांनी धुळीत जाणं अवॉइड करायला पाहिजे. जाताना प्रोटेक्शन जसं की मास्क वापरू शकता किंवा एखादा कपडा लावू शकता जेणेकरून तुम्हाला धुळीचा त्रास होणार नाही. आणि ह्याच्यात मेडिसिन्स आहेत, काही इनहेलर्स आहेत, ते घेऊन पण ॲलर्जी कमी करता येते. आता ॲलर्जीच्याही बऱ्याच टेस्ट आलेल्या आहेत, त्या पण करता येतात. आणि त्याच्याप्रमाणे तुम्हाला इम्युनोमॉड्युलेशन थेरपी म्हणतो आम्ही, ते पण घेता येतं. तर ऑप्शन्स आहेत, प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळे ट्रीटमेंट देता येतात ह्याच्यात.
2: सर, सामान्य जीवनशैली जगणाऱ्या एखाद्या व्यक्तीला अचानक एखाद्या वेळी हार्ट अटॅक येतो आणि त्यानंतर कळतं की त्या व्यक्तीच्या हार्टमध्ये ब्लॉकेजेस झालेले आहेत आणि मग तिथून पुढची ट्रीटमेंट सुरू होते, अँजिओग्राफी होते, ब्लॉकेजेस शोधले जातात आणि त्यानंतर त्यावर अँजिओप्लास्टी केली जाते, गरज असेल तर बायपासही केली जाते. मग हार्ट अटॅक नंतर त्यासोबतच अँजिओप्लास्टी बायपास नंतर अशा रुग्णांनी आपल्या हृदयाची काळजी नेमकी कशी घ्यायला हवी, काय पथ्य पाळायला हवेत?
0: म्हणजे आपण हार्ट अटॅक आल्यापासून सुरू करू. ह्याच्यात हार्ट अटॅक आलाय असे सिमटम्स दिसत असतील तर लगेच हॉस्पिटलला जाणं, जितक्या लवकर तुम्ही हॉस्पिटलला जा

0: तेवढं तुमचे चान्सेस आहेत चांगलं पुढचं लाईफ चांगलं राहायचे. आणि जेवढं तुम्ही अंगावर काढाल तो जो गोल्डन टाईम असतो तो निघून गेला की मग हार्ट वीक होऊन जातं आणि त्याच्यात तुम्हाला जास्त ऑप्शन राहत नाहीत. तर हा वेळ कमी करणं हे प्रत्येक माणसाच्या हातात आहे, जेणेकरून सिमटम्स जे येतात त्यांना आपण इग्नोर करू नये, हॉस्पिटलला जाणं आवश्यक आहे. आता हार्ट अटॅक आल्यानंतर त्या हार्ट अटॅकच्या सिव्हिरिटीनुसार आम्ही रुग्णांना सांगतो की तुम्ही किती दिवस आराम करायला पाहिजे. काही जणांना आम्ही 5 दिवसच आराम सांगतो, काही जणांना 1 महिना 2 महिने पण आराम सांगावा लागू शकतो. म्हणजे ते अटॅकच्या सिव्हिरिटीवर डिसिजन होतं, हे प्रत्येकासाठी वेगळे. अटॅक आल्यानंतर सुरुवातीला काही दिवस बेड रेस्ट, त्याच्यानंतर मग ग्रॅज्युअल एस्केलेशन ऑफ एक्सरसाइज. आम्ही जसं म्हणतो की सुरुवातीला आम्ही 15 मिनटं चाला म्हणतो, आणि एकदा तुम्हाला त्रास होत नसेल तर 15 मिनटाचा अर्ध्या तासावर दर आठवड्याला 15 15 मिनटं वाढून 45 मिनटापर्यंत वाढवायला सांगतो अटॅक आल्यानंतर. आणि त्याच्यानंतर ते 45 मिनटं रेग्युलर वॉकिंग चालू ठेवू शकतात. ह्याच्या व्यतिरिक्त वजन उचलण्याचा एक प्रॉब्लेम असतो की साधारण जर अटॅक येऊन हार्ट वीक झालेला असेल तर आम्ही सांगतो रुग्णांना की तुम्ही 10 किलोच्या आतलंच वजन उचला. आणि ज्याचं हार्ट एकदम नॉर्मल झाले अटॅक येऊनसुद्धा आपण ते सगळं रुटीन ॲक्टिव्हिटी करू शकतात. प्रत्येकाचं कस्टमाईज ट्रीटमेंट आपल्याला करावी लागते, कारण प्रत्येक हार्ट अटॅक आपल्याला म्हणजे कोणाचा अटॅक किती सिव्हिअर आहे हे सांगता येत नाही. त्याच्यामुळे प्रत्येक रुग्णाला त्याच्या त्याच्या ॲक्टिव्हिटी कशा करायच्या ते आम्हाला सांगावं लागतं.
1: सर, अशा रुग्णांनी त्यांच्या आहार विहाराच्या बाबतीत नेमके काय काळजी घेणं, पथ्य पाळणं गरजेचं आहे, याविषयी काय सांगा?
0: म्हणजे मिठाचं प्रमाण कमी ठेवणं, तळलेल्या गोष्टी अवॉइड करणं, नॉन व्हेजिटेरियन फूड कमी करणं, फिश खाऊ शकतात पण फिश व्यतिरिक्त दुसऱ्या गोष्टी अवॉइड करणं, फळं ताज्या भाज्या खाणं आणि रिफाईंड शुगर्स अवॉइड करणं, नॉर्मली ह्या गोष्टी आम्ही सगळ्या रुग्णांना सांगतो, जेणेकरून परत हृदयाचे प्रॉब्लेम येण्याचे चान्सेस कमी होतात.
1: खरंच सर, आज आपण स्टुडिओमध्ये आलात आणि हृदयासंबंधित आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयी श्रोतांशी दूरध्वनीवरून थेट संवाद साधलात. त्यांच्या मनातील जे काही प्रश्न होते, जे काही गैरसमज होते, त्यांची व्यवस्थित उकल केलीत, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि यापुढील आपल्या वाटचालीसाठी आकाशवाणी परभणी केंद्रातर्फे आपणास खूप साऱ्या शुभेच्छा. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते सुप्रसिद्ध हृदय विकार तज्ज्ञ डॉक्टर कौस्तुभ परतानी यांचे, परतानी हॉस्पिटल, एंजियोग्राफी अँड एंजियोप्लास्टी सेंटर, स्टेशन रोड, परभणी, 24 तास ICU सुविधा, ECG, टुडे इको, ट्रेडमिल टेस्ट, 24 तास हॉल्टर मॉनिटरिंग, एंजियोग्राफी, एंजियोप्लास्टी, इंट्राव्हॅस्क्युलर, अल्ट्रासोनोग्राफी,
2: जटिल कोरोनरी उपचार ज्यामध्ये रोटा व ऑर्बिटल एथरेक्टॉमी, बायफर्केशन एंजियोप्लास्टी, CTO एंजियोप्लास्टी आणि LMCS स्टेंटिंग यांचा समावेश आहे. हृदय विकार असलेल्या उच्च जोखीम गर्भवती महिलांसाठी प्रसूती व सिझेरियन सुविधा.
1: तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या सुप्रसिद्ध हृदय विकार तज्ज्ञ डॉक्टर कौस्तुभ परतानी यांचे, परतानी हॉस्पिटल, एंजियोग्राफी अँड एंजियोप्लास्टी सेंटर, स्टेशन रोड, परभणी. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक 77 02 83 07 40.
2: दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा 77 02 83 07 40.
3: श्रोतेवाताच आपण हॅलो डॉक्टर हा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. श्रोतो, यानंतर ठीक 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. FM बँड 102 MHz वर विविध भारतीचं प्रसारण हे देखील आपण ऐकू शकाल.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आजच्या आपल्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी मधुलिका कोशे नेरुरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते.

मैत्रिणींनो, श्रोते हो, श्रावण महिना हा खूप खास असतो. संपूर्ण सृष्टी ही हिरवीगार झालेली असते. एकीकडे आपल्याला निसर्गाचे वेगवेगळे रंग पाहायला मिळतात आणि याच महिन्यात सणांची देखील रेलचेल असते. गोडधोड पदार्थ खायला मिळतात आणि प्रत्येक गोड पदार्थ किंवा त्या त्या सणानुरूप असणारे पदार्थ हे आपल्या जीवनशैलीसाठी, रोजच्या आहारासाठी किती पूरक आहेत याचा बारीक विचार केल्यानंतर आपल्या लक्षात येतं. तसंच आपले सगळे सण सुद्धा हे निसर्गाला धरून आहेत. आपण निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारे असे हे सगळे सण आहेत. आता आजच बघा ना, श्रावण महिन्यातल्या शुक्ल पक्षात येणाऱ्या पंचमीला नागपंचमी हा सण आपण साजरा करतो. या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते. शेतीचं रक्षण करणाऱ्या, निसर्गाचा एक महत्वाचा भाग असणाऱ्या नागांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा आजचा दिवस आहे. आजच्या दिवशी दूध आणि लाह्यांचा नैवेद्य हा विशेष असतो. काही ठिकाणी पुरण घालून दिंड बनवतात, तर काही ठिकाणी हळदीच्या पानावर काकडी किसून तांदळाचं पीठ त्यात मळून मग मध्ये मोदकाचं सारण भरून छान अशा पातोळ्याही करतात. पाटावर गंधानं नागाचं चित्र काढून किंवा मूर्ती ठेवून त्याची पूजा करतात. देशात खरं तर विविध ठिकाणी नागदेवतेची मंदिरं आहेत. उत्तर प्रदेशातील गंगा नदीच्या काठावर असणारं नागवासुकी मंदिर प्रसिद्ध आहे, तर उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरावरच्या भागात चंद्रेश्वर नावाचं मंदिर आहे. आणि ह्याची खासियत म्हणजे ते केवळ नागपंचमीच्या दिवशीच उघडलं जातं. तसंच केरळमध्ये नागराजाचं मंदिर आहे, ते हरिपदाच्या घनदाट जंगलात आहे. नागराजासह नाग्याक्षीची देवीचीही पूजा केली जाते. कुक्के सुब्रमण्यम मंदिर हे दक्षिण कन्नड जिल्ह्यामध्ये येतं. खरं तर इथं भगवान सुब्रमण्यम आणि नागवासुकी या दोघांचीही पूजा केली जाते. देशामध्ये अशी अनेक मंदिरं आहेत जिथं या नागदेवतेची पूजा केली जाते. भुजंग नागराज हे गुज जे आहे ते खरं तर गुजरातच्या भुज शहरामध्ये येतं. भुज पर्वतात असलेल्या मंदिरातून संपूर्ण शहर दिसतं आणि इतकं छान दृश्य दिसतं खरं तर या उंच पर्वतावर उभं राहिलं की. नागवासुकी हे गंगा नदीच्या काठावर असणारं मंदिर आहे. नागपंचमीला इथे खूप गर्दी होते. या नागवासुकीची एक गोष्ट जी समुद्र मंथनाशी निगडीत आहे असं नेहमी सांगितलं जातं. अनेक आख्यायिकांमध्ये याचा उल्लेख देखील आढळतो. आणि महाराष्ट्राचं सांगायचं झालं तर सांगली जिल्ह्यातलं 32 शिराळं हे गाव हे नागपंचमीसाठी खूप प्रसिद्ध आहे. चला तर मंडळी, आता आपण ऐकूया गजानन वाटवे यांच्या स्वरातलं एक छान असं गाणं जे नागपंचमीला आपण आवर्जून ऐकतो.

0: श्रोत्यांनो नमस्कार. निसर्गपूरक जीवनशैली किंवा निसर्गासोबतचं जगणं हे किती महत्त्वाचं आहे हे आपण वारंवार ऐकत असतो, परंतु हे प्रत्यक्षात कसं आणता येईल ह्याचा मात्र आपण फारसा विचार करत नाही, किंवा केलं तरी एखादा प्रयोग करून काही काळाने ते चढून देण्याची सुद्धा आपली सवय असते. शाश्वत प्रयोग स्वतः करून ते सिद्ध झालेलं आहे आणि ते प्रत्यक्षात आणल्यानंतर आपल्याला आलेल्या अडचणी सोडवून त्यात बदल करत असेल, पण ह्या प्रयोगांची सिद्धता ज्यांनी प्रत्यक्षात अनुभवली अशा राजश्री किरण कुलकर्णी यांना आज आपण इथे आमंत्रित केलेले आहे. राजश्रीताई नमस्कार.
1: नमस्कार.
0: राजश्रीताईंचा परिचय करून द्यायचा तर बीकॉम नंतर एम ए सोशॉलॉजी आणि एम ए एज्युकेशनल कम्युनिकेशन या विषयामध्ये त्यांनी केलेलं आहे आणि उच्च माध्यमिक शाळातल्या विद्यार्थ्यांना योग विषयाची तोंडओळख करून देण्यासाठी त्यांनी दृकश्राव्य साधनांची निर्मिती सुद्धा केली, अर्थात त्या योग आणि निसर्गोपचार तज्ज्ञही आहेत. MHK ट्रस्ट या संस्थेच्या माध्यमातून खगोलशास्त्र या विषयावर ऑनलाईन कोर्सेस चालवले जातात, तर या संस्थेशी त्या निगडीत आहेत. त्यांना विविध विषयांची आवड आहे, चित्रकला, विणकाम, पेंटिंग, भरतकाम, शिवण आणि ग्राफॉलॉजी म्हणजे हस्ताक्षराच्या माध्यमातून कर्मचारी व्यवस्थापनासाठी मदत, किंवा जी आपली टीनेज मुलं आहेत त्यांच्यामध्ये एकाग्रता, आत्मविश्वास, वर्तणूक याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी सुद्धा त्या प्रयत्नशील आहेत. फ्लोअर क्लीनर, व्हेजिटेबल क्लीनर, STP ट्रीटमेंट केमिकल फ्री कसं करता येईल या संदर्भातली 3 पेटंट ही राजश्रीताईंच्या नावावरती आहेत. मी म्हटलं तसं आधी केले मग सांगितले असं राजश्रीताईंचं वर्णन करता येईल. निसर्गनीती हे त्यांचं पुस्तक वाचकांच्या भेटीला आलेलं आहे, त्याची तिसरी आवृत्ती अलीकडे आलेली आहे. तर हे शाश्वत प्रयोग तुम्ही नेमके कधी सुरू केलेत?
1: शाश्वत प्रयोग सुरू केलंय म्हणायचं तर खरं तर खूप लहानपणापासूनच याची सुरुवात झाली. साबण कधीच वापरला नाही, म्हणजे लहान असताना आजीने उठणं किंवा मसुराची डाळीचं पीठ आणि साय अशा पद्धतीने आम्ही सगळेच जण घरातले वापरत होतो आणि तीच सवय अंगवळणी पडली आणि उठणं वापरलं. त्यामुळे तसं म्हणलं तर हे प्रयोग अगदी बाळकडू म्हणूनच आजीपासून सुरू झालेले आहेत. आणि लेटेस्ट म्हणाल तर योग आणि निसर्गोपचाराचा डिप्लोमा मी केला आणि तेव्हा निसर्गाशी जवळीक किंवा निसर्गोपचार किंवा निसर्ग हा कशा पद्धतीने आपल्याला हील करू शकतो तीच एक आपली आरोग्याची गुरुकिल्ली आहे. खरं तर आपलं डाएट, निसर्ग, त्याच्यातून मिळणारी शांतता, मनस्वास्थ्य हे सर्वात महत्वाचं.
0: अगदी.
1: तर तेव्हा हे लक्षात आलं की आपण ज्या काही अनेक गोष्टी वापरतो केमिकल युक्त, रसायन युक्त, तर त्याच्याऐवजी काय आपण त्याला पूरक वापरू शकतो जेणेकरून निसर्गाच्या जवळ आपण जाऊ शकू, किंवा निसर्गाचंच घेतलेलं निसर्गाला देणं हा थोडक्यात, आणि तेच पुन्हा आपल्याकडे येतं हे आपल्याला माहिती आहे. तर त्या पद्धतीने जरा थोडासा विचार केल्यावर एक साधारण

0: 13-14 सालापासून म्हणजे आता जवळजवळ 15-17 वर्ष झाली तेव्हापासून मी रसायन विरहित गोष्टी वापरायला सुरुवात केली आणि तेव्हापासून माझा जीवनशैलीचा तो एक भाग झाल्यासारख्या आहेत.
1: अशा कोणकोणत्या वस्तू याच्यामध्ये आल्या म्हणजे कोणते प्रॉडक्ट्स याच्यामध्ये विशेषतः तुम्ही
0: अगदी रोजच्या वापरायची? सकाळपासून आपण सुरुवात केली तर दात घासण्यापासून आपण केमिकल वापरतो. रसायन ही सगळ्यामध्ये असतात.
1: टूथपेस्ट
0: तर लहान असताना होती का टूथपेस्ट? म्हणजे आताची लहान मुलं सोडा, पण आपल्या आजी आजोबांच्या वेळेस जर आपण विचार केला तर ते दंतमंजन वापरत होते किंवा मिठानी सुद्धा दात घासले जात होते. तर दंतमंजनचा वापर करणे इथपासून तुम्ही पर्याय वापरू शकता. मग पेस्टचा पर्याय दंतमंजन आहे, साबणाचा पर्याय उठणं आहे. अशा पद्धतीने जर आपण विचार केला तर दैनंदिनीमध्ये आपल्या फ्लोअर क्लीनर, टॉयलेट क्लीनर, कपडे धुवायचा साबण, भांड्याचा साबण अशा अनेक रसायन युक्त वस्तू आपण वापरतो. तर त्याचे पर्याय मी हळूहळू शोधत गेले आणि त्याच्यावरती काम करत गेल्यावर मला पर्याय सापडले आणि ते मी गेले 15 वर्षापासून आचरणात आणतीये आणि त्या पद्धतीने मला कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही आणि अतिशय व्यवस्थित स्वच्छता त्याने होते. ही प्रॉडक्ट्स मी NABL लॅबकडनं टेस्ट पण करून घेतली.
1: अच्छा.
0: त्याची जी स्वच्छता करण्याची पर्सेंटेज आहे ते 99.98 to 99.9 इथपर्यंत आहे. त्यामुळे स्वच्छता त्याने होते. फक्त आपण जे रंग रूप फेस याच्यामध्ये अडकलेलो आहोत ते त्यांनी
1: थोडस वजा करावं लागेल.
0: म्हणजे मला असं म्हणायचंय की रंग छान आहे किंवा फेस खूप होतो किंवा वास छान येतो याने स्वच्छता होतीये का हे पडताळून पाहण्याची गरज आहे. त्याच्यात अडकलेलो आहोत आणि त्यांनी खरंच स्वच्छता होतीये का हे पडताळून पाहावं आणि त्यातल्या केमिकलचा आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतोय ते पण पाहावं.
1: पण म्हणजे मग आता फ्लोअर क्लीनर साधं एक उदाहरण आपण घ्यायचं म्हटलं तर त्याच्यासाठी तुम्ही काय पर्याय शोधलात आणि कशा पद्धतीने वापरता तो?
0: फ्लोअर क्लीनरसाठी पर्याय तर तसे रसायन विरहित अनेक आहे. म्हणजे अगदी तुम्ही साध्या पाण्याने सुद्धा फरशी धुवू शकता, मिठाच्या पाण्याने फरशी धुवू शकता. मी जो पर्याय वापरते तो बायो एन्झाईम आहे. हे म्हणजे लिंबू वर्गीय जी फळं आहेत त्याच्या साली फर्मेंट करून त्याच्या प्रमाणात गूळ, साली आणि पाणी याच्या एक विशिष्ट प्रकारचं प्रमाण करून ते फर्मेंट करायला ठेवलं,
1: आंबवत ठेवलं
0: की त्याच्यानंतर 3 महिन्यामध्ये ते तयार होतं आणि ते तुम्ही वापरू शकता. त्यांनी तुमची फरशी अतिशय स्वच्छ होते आणि लिंबूवर्गीय फळांपासून असल्यामुळे लिंबाचा वास हा आपल्याला सगळ्यांना आवडतो आणि आता तर हल्ली बऱ्याच प्रॉडक्ट्समध्ये लिंबूयुक्त ही एक जाहिरात करण्याची गोष्ट आहे. तर त्याच प्रत्यक्ष लिंबानी आपण
1: घर स्वच्छ
0: करू शकतो. आणि लिंबू हे क्लिनिंगसाठीचं अतिशय उपयुक्त आहे हे सिद्धही झालेलं आहे. त्याच्यामुळे त्यांनीच आपली स्वच्छता छान होते.
1: पण म्हणजे मग हे 3 महिने एखाद्या बालदीमध्ये किंवा ड्रममध्ये ठेवून द्यायचं आणि मग नंतर वरचं पाणी जे असेल ते
0: त्याची प्रोसेस आहे. एखाद्या बाटलीमध्ये किंवा झाकणाच्या ह्याच्यात ठेवायला लागतं तुम्हाला ते, कारण त्याच्यामध्ये गॅस तयार होतो. तो गॅस ती प्रोसेस होण्यासाठी आवश्यक असतो. तो गॅस तुम्हाला रोज रिलीज करावा लागतो पहिला महिनाभर, नंतरच्या महिनाभर साधारण 1-2-3 दिवसांनी रिलीज करावा लागतो आणि त्यानंतर ते हळूहळू सेटल होतं. त्या साली सगळ्या खाली बसतात आणि वरती अतिशय स्वच्छ सुंदर पारदर्शक असं सरबतासारखं. म्हणजे मी एक हे असंही करते गंमत म्हणून की तुम्ही इतर जे एरवी क्लीनर्स वापरता ते पिऊन मनुष्य आत्महत्या केली असे पण आपण वाचतो, तर माझं टॉयलेट क्लीनर किंवा फ्लोअर क्लीनर प्यायल्याने तुम्ही मरणार तर नक्कीच नाही, पण उलट तुमची अंतर्गत सिस्टीम स्वच्छ होईल कारण ते लिंबाचं आहे. त्याच्यामुळे ते इतकं स्वच्छ आणि पारदर्शक सरबतासारखं द्रव त्याच्यात तयार होतं, तुम्ही गाळून वापरू शकता.
1: हे आंबण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये काही वास येणं किंवा असं काही घडतं का?
0: गॅस रिलीज करता तेव्हा तुम्हाला त्याचा आंबट वास येतो लिंबाचा. त्यानंतर असं काही त्याचं म्हणजे घरात ठेवलंय म्हणून वास येत राहिलाय वगैरे असं काही होत नाही.
1: हे एक उदाहरण झालं. आणखी कचरा व्यवस्थापन हा सुद्धा अत्यंत महत्वाचा विषय. तर ते कचऱ्यापासून खत तयार करणं, यातही अनेकदा असं होतं की त्याने मग केमरी येतील, चिलट येतील घरात अशी एक तक्रार असते. तर ही कशी सोडवली तुम्ही?
0: हा खूप मोठा प्रश्न आहे खरं तर. कचऱ्याचा ओला आणि सुका वेगळा करणं हा तर एक महत्वाचा मुद्दा आहे. तर सुका कचरा जर तुम्ही सगळा वेगळा केलात आणि किचन वेस्ट फक्त जर तुम्ही म्हणजे कंपोस्टसाठी वापरलं तर तुमच्या घरात अगदी आम्ही असं म्हणतो की घरात किचनमध्ये तुम्ही सिंक खाली ठेवलं तरी वास येणार नाही अशा पद्धतीने हे कंपोस्ट होतं. फक्त ते करण्याची तुमची मानसिक तयारी पाहिजे की

0: हे मला करायचंच आहे, त्यात येणाऱ्या अडचणींवरती मी मात करेन. आणि त्यात अडचणी येणार असतील तर अनेक तज्ज्ञ आहेत, अनेक पुस्तकं आहेत, अनेक युट्यूब चॅनल्सवरती व्हिडिओज आहेत. आत्ता तुम्हाला मी एक छोटासा नुसकाही त्याचा असा सांगू शकते की तुम्हाला त्याची कन्सिस्टन्सी जी मेंटेन करावी लागते, म्हणजे आपण जे म्हणतो की ते खूप ओलं होतं, मग त्याला चिलट होतात, तुम्ही जे म्हणलात आळ्या होतात, चिलट होतात, मग त्याचा वास येतो, किंवा एकदम कोरडं होतं आणि मग ती प्रोसेस थांबते, तर ह्याला एक सुंदर लिटमस टेस्ट म्हणावी ती अशी आहे की आपण चहा केल्यानंतर चहा गाळतो, तर गाळणीमध्ये जो चहाचा गाळ उरतो तो जर तुम्ही हातात घेऊन त्याची कन्सिस्टन्सी पाहिली, म्हणजे त्याचा ओलेपणा आणि त्याच्यातला कोरडेपणा पण, म्हणजे ज्या पद्धतीने तो गाळ असतो चहा पूर्ण गाळल्यानंतर, तर ते जे कंपोस्ट मधलं तुम्ही टाकलेलं आहे ते त्या पद्धतीचं
1: अच्छा
0: पाहिजे, म्हणजे तुम्ही भाज्या चॉप करून
1: ओलावा हवा आणि अगदी हे पण
0: आता ह्याला उपाय पण असे आहे की ते खूप ओलं झालं तर त्याच्यामध्ये तुम्ही सुका पालापाचोळा तुमच्या गार्डनमध्ये असेल तर टाका. आम्ही फ्लॅटमध्ये राहतो, आमच्याकडे कुठे सुका पालापाचोळा आला असं तुम्ही पुढचा प्रश्न विचाराल, तर त्याला उत्तर असं आहे की आता बरेच आपण किराणा आणतो तर ते ब्राऊन पेपरचे पॅकेट्स येतात, ते ब्राऊन पेपरची पॅकेट्स फाडून त्याच्यात टाकायची. बायोडिग्रेडेबल, ती बायोडिग्रेडेबल
1: कागदी पिशवी,
0: कागदी पिशवी त्याच्यामध्ये टाका तुकडे करून, ती ओलावा शोषते, एक टिपका का देतो, ओलावा शोषतो, त्यामुळे त्यातला ओलावा जातो, त्याला कोरडेपणा येतो. तो कोरडेपणा कितपत आणायचा, तर चहा गाळल्यानंतर चहाचा गाळ आहे तेवढा कोरडेपणा त्याला आला पाहिजे, तो करायचा. आणि समजा ते खूप कोरडं झालंय असं वाटलं तर थोडस गुळाचं पाणी किंवा ताकाचं पाणी शिंपडायचं, त्या एन्झाईम्सला खाद्य मिळून ते ऍक्टिव्हेट होतात आणि तुमची प्रोसेस सुरू होते.
1: वा,
0: आणि ह्यामुळे तुम्हाला चिलट येत नाहीत, आळ्या होत नाहीत, काही होत नाही,
1: म्हणजे हे सहज करणं शक्य आहे असं. तुम्ही ज्यावेळेला या प्रकारचे प्रयोग सुरू केले त्यावेळेला घरातल्यांचं सहकार्य हे सुद्धा खूप महत्वाचं असेल ना, की म्हणजे
0: अगदी
1: एकाच्या मनात येऊन केलं तर तसं होत नाही, तर आई हे तू काय करतेस अशी टीका कधी झाली का?
0: हो, अगदी होते. पण आम्ही मुळात तिघही जण विज्ञानवादी आहोत, त्याच्यामुळे हे एक वैज्ञानिकच प्रसार आहे, प्रोसेस आहे, त्यामुळे उलट ह्याला असं झालं की खूप प्रोत्साहन मिळालं. आणि म्हणजे आमच्याकडे कोणताही कागदाचा तुकडा चुरगाळला जात नाही, आमचं घर झिरो वेस्ट होम आहे, आमच्या घरातनं कचरा म्हणून बाहेर जात नाही.
1: वा,
0: तर ओला कचरा कंपोस्ट होतो, सुका कचरा भंगारवाल्याकडे त्या त्या पद्धतीने सॉर्ट करून दिला जातो. म्हणजे आता सांगायला मला अतिशय छान असं वाटेल की माझी मुलगी ती सुद्धा इकडे आमच्याकडे असताना हे करत होती, पण तिच्याकडे पण ती प्लास्टिक वेस्ट वेगळं ठेवणार, सुकं वेगळं ठेवणार. म्हणजे थोडक्यात काय की तुम्ही एक आदर्श जो घालून देता तो पुढे चालवला गेला तर तुम्हाला पण छान वाटतं.
1: संस्कार आहे
0: हा, एक संस्कार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे छान आहे. किंवा आता आमच्या अनेक पोस्टिंग होतात तर त्या पोस्टिंगमध्ये माझ्या बरोबर जे कनेक्टेड असतात तर ते लोक सुद्धा हे करायला सुरुवात करतात. म्हणजे अगदी साधं सोपं की दुधाची पिशवी तिरकी कापून तुकडा बाजूला काढून टाकणे, तो रिसायकल होत नाही. तर आता माझ्याकडच्या ज्या बायका आहेत त्या तसं कापत नाही, त्यांच्या घरी पण तसं कापत नाही. म्हणजे छोटस जे आपण म्हणतो ना की हा छोटासा संस्कार आहे अशा पद्धतीने, तर हे कंपोस्ट आणि हा असा घरातल्यांचा तर सहभाग खूप छान पद्धतीने, की कुठलाच कागद चुरगाळून टाकणार नाही, कळलं नाही तर ह्याचं काय करू ग असं विचारणार, आणि मग ते माझ्या पद्धतीने मी
1: त्याचं उत्तर
0: शोधते किंवा त्या पद्धतीने ते करून ठेवते.
1: बरोबर,
0: त्यामुळे घरच्यांचा सहभाग खूप महत्वाचा आहे आणि मला तो खूप 100% मिळाला.
1: कारण हे कुणा एका व्यक्तीचं काम नाहीये, सगळ्यांनी मिळून केलं तर हे शक्य आहे. अधिक माहिती या विषयाची मिळवून तुम्ही डोळसपणे प्रयोग करायला लागलात आणि मग नंतर हे पुस्तक सुद्धा तुमचं निसर्गनीती जे आलेलं आहे हे ह्या अनुभवातना आलेलं पुस्तक असं आहे. तर ही माहिती कुठून कुठून कशी गोळा करत गेला तुम्ही?
0: ही माहिती जी गोळा करत गेले ती खर तर म्हणजे केमिकल ला काय पर्याय वापरू शकतो. निसर्गोपचाराचा जो डिप्लोमा माझा झाला तेव्हा गुरुजी आमचे जे होते ते ह्याच्याबद्दल खूप बोलायचे. एकूणच आपली जीवनशैली याबद्दल आमच्या खूप चर्चा व्हायच्या. आणि त्याच्यातून अनेक गोष्टी आहार विषयक सुद्धा करत गेले किंवा क्लीनर्स बद्दल पण करत गेले आणि मग शोधता शोधता त्यांच्याशी बोलताना कधी कधी काही रिसर्च पेपर वाचताना, तेव्हा तर युट्यूब वगैरे असं काही नव्हतं, पण रिसर्च पेपर वाचताना काही लोकांशी जोडले गेलेले असताना बोलण्यातून की काय करता येऊ शकतं या चर्चांमधून ह्या बायो एन्झाईम बद्दल थोडंसं कळलं आणि मग त्याचे प्रयोग करायला सुरुवात केली.

0: आणि मग ते बायो एन्झाईम एकच आहे, पण त्याच्यापासून मी अनेक वेगळे वेगळे प्रकार शोधले. मग झाडांच्या किडीवरती, म्हणजे आता माझी बाग आहे, मग बागेमध्ये अनेक कीटक येत, म्हणजे जे नको असतात आपल्याला, ज्यांनी नुकसान होतं, झाडांचा उपद्रव होतो, त्याच्यावरती काय फवारणी करू शकतो. तर पूर्वी रोगर मारलं जायचं, मग तंबाखूचं पाणी मारून बघू, हळद त्याच्यामध्ये मिक्स करून पाहू, असं करत करत हे बायो एन्झाईम पर्यंत आले. मग असं लक्षात आलं की झेंडू, कडुलिंब ही आपल्याकडची पेस्ट रिपेलंट आहेत, ज्यांनी पेस्ट जातात, मग त्याचं करून बघू. मग त्याचे वेगळे वेगळे प्रपोर्शन करून बघितले, असं करून ते इन्सेक्ट रिपेलंट तयार झालं.
1: अच्छा, म्हणजे ही आवड असल्यानंतर त्याच्याबद्दल अधिक.
0: आणि माझी गरज पण होती, कारण माझ्या बागेत येणारे जे उपद्रवी गोष्टी होत्या त्या मला नको होत्या, कारण सेंद्रिय भाजीपाला मी पिकवते. बऱ्यापैकी माझ्या घरात बागेमध्ये माझ्या आठवड्याभरापैकी निदान 3 ते 4 भाज्या माझ्या घरातल्या भाज्या होतात, निदान तेवढं तरी आम्ही सेंद्रिय खाऊ शकतो.
1: म्हणजे शाश्वत जीवनशैली खऱ्या अर्थाने आपल्या आहारापासून ते रोजच्या व्यवहारातही

0: बागेत येणारे जे उपद्रवी गोष्टी होत्या त्या मला नको होत्या, कारण सेंद्रिय भाजीपाला मी पिकवते. बऱ्यापैकी माझ्या घरात बागेमध्ये माझ्या आठवड्याभरापैकी निदान 3 ते 4 भाज्या माझ्या घरातल्या भाज्या होतात, निदान तेवढं तरी आम्ही सेंद्रिय खाऊ शकतो.
1: म्हणजे शाश्वत जीवनशैली खऱ्या अर्थाने आपल्या आहारापासून ते रोजच्या व्यवहारातही आपल्याला वापरता येऊ शकते.
0: प्रयत्न करायला लागतो आणि ते अंगीकारावं लागतं, सातत्य त्याच्यामध्ये ठेवावं लागतं, कंटाळा करून चालत नाही. हे खूप गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. पण ज्याला आवड आहे आणि ज्याची खरंच तयारी आणि आता खरं तर ही गरज निर्माण झाली आहे, कारण की रसायनांनी आपल्या जीवनशैलीमध्ये इतके बदल करायला सुरुवात केलेली आहे आपल्या आरोग्यामध्ये पण, आणि
1: आजारही अनेक उद्भवत आहेत
0: तर त्यामुळे. आणि आता बऱ्याच ठिकाणी सेंद्रिय जीवन पद्धतीबद्दल बोललंही जात आहे, तर हे जागेची उपलब्धता असल्यामुळे, म्हणजे अगदी 4 वांग्याची रोपं लावली तर आपल्या आठवड्याभरात आपल्याला एकदा भाजी करता येते, एकदा शेजारणीला देता येते. 2 मिरचीची रोपं लावली तर आपल्याला आठवडाभर पुरतात. इथपासून सुरुवात करून आता बऱ्यापैकी अशी परिस्थिती आहे की निदान 4 ते 5 वेळेची भाजी आम्ही घरी आलेली भाजी आम्ही खाऊ शकतो. तर त्या भाज्यांवरती कीड येऊ नये म्हणून हे प्रयोग, मग ते दुसरं कुठलं तरी मारायचं तर काय मारूयात, मग अशा पद्धतीने ह्या प्रयोगाला सुरुवात झाली आणि मग वेगळे वेगळे त्याच्यामधनं.
1: हो, आजकाल कारण ह्या सेंद्रिय भाज्या वेगळ्या मागवल्या जातात वेगवेगळ्या वेबसाईटवरनं आणि त्या खूप महाग असतात नेहमीच्या आपल्या उत्पादनांपेक्षा. तर त्यापेक्षा तुम्ही सांगताय हे जर का आपल्या इथे थोडीशी जागेची उपलब्धता असेल, करण्याची आवड असेल, इच्छा असेल, तर घडू शकतं हे म्हणता येईल. खरं तर हा शाश्वत जीवनशैलीचा संस्कार आपल्याकडे पूर्वापार होता, परंतु मधल्या काळात आपल्याला सगळं शहरीकरण एकतर फार मोठ्या प्रमाणावर झालं आणि मग या सगळ्याचा विसर पडल्यासारखं झालं का?
0: मी मगाशी म्हटलं तसं की लहानपणापासून आपण हे करत होतो खर तर, कारण तेव्हा ह्याची उपलब्धताच नव्हती, त्यामुळे तेच वापरत होतो की ज्याच्यामध्ये रसायनं नव्हती. पण विज्ञानामुळे विसर पडला का असं म्हणण्यापेक्षा विज्ञानवादी दृष्टिकोन जो आहे आपला तो जर आपण जागृत ठेवला तर आपण ह्याच्यावरती कशी मात करू शकतो, ही रसायनांच्या ऐवजी आपण काय करू शकतो. म्हणजे माझ्या ज्या काही मी बायोएन्झाइम आणि हे तयार केलं ही पण वैज्ञानिकच प्रोसेस आहे ना.
1: अगदी खरं.
0: किंवा अगदीच उदाहरण द्यायचं म्हणलं तर प्लास्टिक. आता आपण खूप प्लास्टिक बद्दल बोलतो, प्लास्टिक हा विज्ञानाचा एक खूप चांगला शोध आहे खरं तर, त्याच्यामुळे आपलं आयुष्य खूप सुकर झालं. पण त्याचा वापर कशा पद्धतीने करावा हे जर आपण वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून केलं तर ते प्लास्टिक गटारात जाऊन तुंबणार नाही ना. म्हणजे ते रिसायकलेबल आहे, रियुजेबल आहे, अशा पद्धतीने जर आपण त्याच्याकडे बघितलं तर हा खरं तर म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन हा आपण ठेवायला पाहिजे. प्रगती होणारच आहे, प्रगतीला कोणीच रोखू शकत नाही.
1: बरोबर.
0: त्यामुळे असं म्हणण्यात काही अर्थ नाही की विज्ञान किंवा वैज्ञानिक प्रगती जशी होतीये तसं आपण ह्याला मागे टाकतोय का.
1: शहरीकरण अधिक झाल्यामुळे मला वाटतं बाजारपेठा, जाहिरातींचा प्रभाव, या सगळ्या गोष्टी,
0: जाहिरातींचा प्रभाव हा खूप आहे आपल्यावरती. म्हणजे मी मगाशी म्हणलं तसं की रंग
1: झागवाला आहे किंवा
0: झागवाला आहे किंवा तो रंग छान दिसतोय, वास खूप छान येतोय, असं वास छान येतोय म्हणून स्वच्छता झाली का हे तपासून पहा. दुसरं म्हणजे तुम्ही जे काही क्लीनर्स वापरता त्याच्यावरती इन्ग्रेडियंट्स जे आहेत ते आता तुम्ही सगळे इतके मोबाईलला सरावलेले आहोत आपण, आणि आता तर AI मुळे चॅट GPT आणि इतर गोष्टी, तुम्ही फक्त त्याच्यात टाकले इन्ग्रेडियंट्स तर तुम्हाला म्हणजे
1: पूर्ण कुंडली त्याची,
0: येते आणि ती इतकी छोट्यापासून आहे की अंगाला खाज येणे इथपासून ते कॅन्सर पर्यंत, अशा अनेक त्याच्या स्टेजेस आहेत. मग त्यातल्या एखाद्या किरकोळ गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करून खूप मोठ्या गोष्टीकडे वाटचाल तर नाही सुरू करत आहोत ना, हे एक तर तपासा. आणि त्याच्यातून होत आहेत ह्या गोष्टी तर त्यावरती आपण कशी मात करू शकतो, तर ते न वापरता साध्या गोष्टी वापरायला सुरुवात करा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या आरोग्याला त्या पूरक ठरतील, त्याने तुम्हाला त्रास होणार.
1: बरोबर. पाण्याचा प्रश्न एक दिवसेंदिवस बिकट होत जाणार आहे, विशेषतः पिण्याचं पाणी तर फारच, तर याच्या बाबतीतली जागृती ही किती महत्वाची आहे, पाणी आणि ऊर्जा बचत सुद्धा.
0: हो, दोन्ही खूप महत्वाचे आहेत. एकतर पाणी अनेकदा असं आपण बघतो की पाणी फेकून दिलं, म्हणजे जेवढं घेतो आपण ग्लासमध्ये तेवढं सगळं पितो असं नाही, किंवा आता तर प्लास्टिकच्या छोट्या बॉटल्स सगळीकडे वापरल्या जातात,
1: म्हणजे अगदी 200-150 ml पासून मिळतात.
0: आणि त्याचा सर्वात मोठा तोटा प्लास्टिक हा तर आहेच, म्हणजे त्या बाटल्या रियुजेबल रिसायकलेबल त्याचं काय होतं पुढे माहिती नाही, त्या अशाच टाकल्या जातात, काही रिसायकल होतात, पण अदरवाईज बऱ्याच

0: मी असं ऑब्झर्व करते की ते पाणी पिऊन त्याच्यातलं थोडंसं पाणी राहिलेलं ती लोक तशीच सोडून जातात.
1: ते पाणी फुकटच झालं होतं,
0: ते पाणी दुसरं कोणी पित नाही.
1: हो,
0: कसं पिणार? कारण ती बाटली तोंडाला लावली आहे का वरून पेलं हे कोणाला माहिती असं?
1: बरोबर,
0: हे नाही. आणि ते पाणी तसंच राहतं, मग जे सफाई करणारे असतात ते उचलतात आणि ती बाटली फेकून देतात, ते पाणी वाया जातं. अतिशय मूल्यवान पाणी हेच जीवन असं आपण लहानपणापासून शिकलोय म्हणतोय, आणि ते थेंब पाणी वाचवायला पाहिजे, कारण की पुढच्या आपल्या आयुष्यासाठी पुढच्या पिढीसाठी ते पाणी खूप महत्वाचं आहे. पाण्यावर ना महायुद्ध होणार आहे असं म्हणतायत अनेक गोष्टी, आत्ताही आपण वाचतोय युद्धाच्या.
1: बरोबर,
0: तर असं पाणी वाया घालवणं सोयीचं नाही, त्यामुळे त्याची आपण काळजी घ्यायला हवी की बाटली वापरा तुम्ही, नाईलाज म्हणून वापरत असाल खरं तर तुम्ही तुमची बाटली कॅरी करायला पाहिजे बरोबर, आणि नाही समजा शक्य झालं तर त्या बाटलीतलं पाणी तुम्ही फेकून न देता ती बाटली पूर्ण पिऊन किंवा तुमच्या बरोबर घेऊन जा, तुमच्या घरी जाऊन प्या, ते पाणी पूर्ण वापरा या पद्धतीने. एक तर पाणी आणि कुठे गळती असेल तुमच्या घरात, पाण्याचं लिकेज असेल, काय असेल, ते तातडीने दुरुस्त करा, जेणेकरून चांगलं प्रोसेस केलेलं पाणी ड्रेनेजमध्ये जात नाही. तुमच्या घरातलं इतर वापरातलं पाणी सुद्धा तुम्ही शक्यतो झाडांना घालता येत आहे का हे बघा, की त्या पाण्याचा जास्तीत जास्त काय वापर करता येऊ शकतो, किंवा ऊर्जा. आपल्याकडे ऊर्जेला स्रोत इतका मोठा आहे आपला सूर्य, आणि सोलरवरची अनेक प्रॉडक्ट्स अवेलेबल आहेत, तर ती काही वापरतायत का? सोलर कुकर सारख्या गोष्टी आहेत, इलेक्ट्रिसिटी सारख्या गोष्टी आहेत. अगदी साधी सोपी गोष्ट आपण करण्याजोगी की आपण जिथे आहोत त्या खोलीतला दिवा फक्त चालू ठेवणे, बाकी घरातले दिवे बंद करणे, ही सुद्धा ऊर्जा बचत आपण करू शकतो. खूप मोठ्याकडे जा, म्हणजे माझं असं म्हणणं आहे थोडक्यात की छोट्या छोट्या तुमच्या कृतीमधनं तुम्ही सुरुवात करा, ती छोटीशी कृती सुद्धा तुमच्या खूप मोठा बदल घडवू शकते. म्हणजे साधी दिवे आपण आहोत तिथलेच ठेवले, बाकीचे दिवे बंद केले, लिकेज असेल तर ते तातडीने दुरुस्त करून घेतलं, बाहेर जाताना कापडी पिशवी वापरली, ह्या अगदी छोट्या कृती आहेत.
1: बरोबर,
0: आणि ह्या खूप मोठा बदल घडवू
1: शकतात.
0: त्याच्यासाठी केला तर
1: फार काही कष्ट करावे लागत नाहीत, वेगळं काही करावं लागत,
0: काहीच करावं लागत,
1: ते अंगीकारावं
0: लागतं.
1: हे सगळे प्रयोग निसर्ग नीती हे करून पाहायलाच हवे, या तुमच्या पुस्तकामध्ये तुम्ही मांडलेले आहेत. तर हे पुस्तक कसं काय, त्याची थोडीशी जन्मकथा आम्हाला ऐकायला.
0: पुस्तकाची जन्मकथा अशी की मी स्वतःला दरवर्षी काहीतरी चॅलेंज घेते की या वर्षाचं माझं हे चॅलेंज. तर एका वर्षी मी म्हणजे खूप माझ्या मैत्रिणी आणि हे सगळे मागे लागले होते की तू हे जे काय करतेस ते तू लिही, आम्हाला कसं कळेल, किंवा तू ह्याच्या कार्यशाळा घे, तू लिही. तर मग मी त्या वर्षीचं चॅलेंज असं घेतलं की आपण फेसबुकवरती दर महिन्याला एक लेख या स्वरूपामध्ये आपण केलेले प्रयोग लिहूयात.
1: अच्छा, बरं.
0: म्हणून मी फेसबुकवरती ते त्या वर्षी लिहिले आणि सुनिधी प्रकाशन तर्फे माझं हे पुस्तक पब्लिश झालंय, तर ते अविनाश काळे आहेत, त्यांच्याकडे एकदा जाण्याचा योग आला. त्यांच्याकडे गेलेलं असताना सहज बोलता बोलता असा काहीतरी विषय निघतोच आपला, निसर्ग आणि केमिकल आणि ह्याच्यावरती, तेव्हा विषय निघाला, तेव्हा मी त्यांना सांगितलं की मी असं असं लिहिलंय. मग फेसबुकवरचे त्यांनी ते सगळे लेख वाचले आणि मग ते मला म्हणले की तुम्ही ह्याच्यामध्ये इतर म्हणजे तुमचे अनुभव सगळे लिहिले नाहीयेत, तर तुमचे जर अनुभव लिहिलेत तर याचं एक छान पुस्तक होईल, आणि जेणेकरून लोक हे कंपोस्टिंग करतात किंवा इतर या गोष्टी, किंवा बरेच लोक शोधत असतात पर्याय, तर त्यांना ते सापडत नाहीत, किंवा करताना आता इथे अडलोय ह्याच्या पुढे मला माहित नाही कसं करायचं, आणि तुम्ही त्याला उत्तर शोधलंय तुमच्या ह्याच्यात, तर हे लोकांपर्यंत आलं पाहिजे की लोकांना त्यांच्या प्रश्नांना उत्तरं मिळतील किंवा लोक तुमच्यापर्यंत येऊ शकतील, तर आपण ह्याचं पुस्तक करूया.
1: खूप छान हे पुस्तक तयार झालेलं आहे आणि छोटी छोटी त्याच्यामध्ये प्रकरणं आहेत, म्हणजे थोडक्यात प्रत्येक विषय मांडलेला आहे.
0: हो.
1: आणि त्यात शेवटी एक सेल्फ असेसमेंट आहे.
0: हो.
1: की जी तुम्ही वाचकांची परीक्षा आहे की स्वतः हो. स्वतःला तुम्ही हे प्रश्न विचारून पहा.
0: हो.
1: तर यातले काही प्रश्न आम्हाला उदाहरणादाखल श्रोत्यांना सांगितले तर.
0: हे खरं तर ही प्रश्नावली मी स्वतः नेहमी सोडवते.
1: हा,
0: आपण कुठे आहोत हे तपासायला. आणि हो, कारण की म्हणजे मी जर स्वतः म्हणते की मी रसायन विरहित जीवनशैली माझी आहे, तर ह्या खरंच गोष्टी मी करते ना, एखादी यातली माझी राहून जात नाही ना, यासाठी मी तपासत असते. पण यातला एक मला प्रश्न वाचायला फार किंवा सांगायला फार आवडतो, ते म्हणजे तुम्ही म्हणजे गृहिणींसाठी विशेषतः आपण हा कार्यक्रम जर म्हणतोय तर त्यामध्ये की तुम्ही पोळ्या झाल्यानंतर तवा तापलेला असतो, मगाशी आपण ऊर्जा बचत म्हटलं, तर ही ऊर्जाच आहे तापलेला तवाही, तर तो तापलेला तवा शेवटची पोळी काढतो आपण, गॅस बंद करतो, तर त्यानंतरही तो तवा अनेक वेळ तापलेला राहतो. खूप जणी हे करतात ना, म्हणजे अनेक जणी मला हे सांगतात, पण ज्या करत नाहीत त्यांना थोडस स्टिम्युलेट होण्यासाठी एक

0: चालना मिळण्यासाठी हा प्रश्न की पोळ्या झाल्यानंतर तापलेला तव्याचा काही उपयोग करता का. उदाहरणादाखल खाली मी काही त्याचे
1: काय करता
0: येईल ते असलात तर त्याच्यासमोर टिक करा असं मी म्हणलंय की काय करू शकता तुम्ही. तर त्या तव्यावरती तुम्ही दाणे भाजायचे किंवा तीळ भाजायचे किंवा कारळ्याची चटणी करतो जवसाची चटणी करतो ते भाजून करतो ते टाका त्याच्यावर ते आपोआप भाजलं जाईल. तर ते भाजू शकता ज्याला तुम्हाला गॅस चालू ठेवायची गरज नाही तो तवा तापलाय तेवढ्यावरच होऊ शकतं. किंवा भाजी आधीच झालेली आहे तर ती भाजीची कढई त्याच्यावर ठेवून दिली तर ती आपोआप गरम
1: राहील.
0: किंवा तूप आळलेलं असतं घट्ट झालेलं असतं आणि आपल्याला ते भातावरती घेताना पातळ लागतं तर ते सेपरेट गरम करतो आपण म्हणजे ती ऊर्जा गॅस वाया घालवतो. त्याऐवजी त्या तापलेल्या तव्यावर ठेवलं तर ते तूप पातळ होतं. किंवा कोशिंबिरीसाठी किंवा ठेचा परतण्यासाठी पण त्या ह्याचा तव्याचा उपयोग होऊ शकतो. किंवा रात्रीची पोळी उरली असेल तर ती शिळी पोळी गरम करायला त्याचा उपयोग होऊ शकतो. किंवा पोळ्या करताना शेवटच्या पोळीला भाजायच्या आधीच जर तो गॅस आपण बंद केला तर ती पोळी आपोआप त्याच्यावर भाजली जाते. काही जणांना कुरकुरीत कडक पोळी आवडते. आधीच गॅस बंद करा पोळ्या व्हायच्या आधी. असे अनेक त्याचे पर्याय आहेत. तर हे पर्याय अशा पद्धतीने तुम्ही प्रत्येक गोष्टीत विचार करायला शिका की ह्याचा काय होऊ शकतो. गॅसवरती आपण एखादं भांडं ठेवतो तर ते नुसतंच भांडं ठेवतो. अनेकदा असं होतं की बाई काम करत असताना ती कढई ठेवते गॅसवर आणि ती धुतलेली असते कढई त्याच्यात पाणी असतं आणि मग ते पाणी पूर्ण
1: तडतड होऊन
0: ती कोरडी होईपर्यंत तेल टाकत नाही त्याच्यात. पण ती कढई तापून ते पाणी पूर्ण त्यातनं उडून गेल्यानंतर म्हणजे तेवढी ऊर्जा तुम्ही वाया घालवता. तर कोरडी कढई ठेवा किंवा पाणी असेल तर पुसून घ्या अशा पद्धतीने. किंवा छोटं भांडं ठेवलं आणि फ्लेम खूप मोठी केली.
1: प्रेशर कुकरच्या बाबतीत सुद्धा तुम्ही विचारलंय की
0: म्हणजे शिट्टी करणं हा प्रेशर कुकरचा उपयोगच नाहीये. प्रेशरनी शिजवणं हा त्याचा उपयोग आहे. शिट्टी म्हणजे तुम्ही रिलीज करता ह्याच्यावरती सुद्धा खूप व्हिडिओ आहेत तुम्ही पहा. तर तुम्ही प्रेशर यायला लागलं की बारीक करून ठेवा गॅस आणि 10-15 मिनिटं जी काय तुम्ही ठेवलंय. डाळ तांदूळ तर शिजायला नॉर्मल 10-15 मिनिटाचा वेळ लागतो. छोले ठेवलेत किंवा राजमा ठेवलाय तर थोडा जास्त वेळ लागू शकतो कदाचित. तर तुमच्या टायमिंगनुसार काय ठेवलंय याप्रमाणे तुम्ही गॅस बंद करा. शिट्टी करण्याची गरज नाही.
1: बरोबर.
0: प्रेशर रिलीज करून शिजत नाही तर प्रेशर देऊन शिजतं प्रेशर कुकर.
1: तो वेळेचा अंदाज तुम्ही जर
0: वेळेचा अंदाज तुम्ही जर केलात ऊर्जेची बचत म्हणजे गॅस बारीक ठेवूनही होते. म्हणजे 4-5 शिट्ट्या केल्या आणि गॅस बंद केला डणाडणा गॅस पेटला.
1: एक नेहमीची चूक म्हणजे फोन चार्जिंग झाल्यानंतर बटन चालू हे सर्रास म्हणजे मुलांना सुद्धा सतत सांगावं लागतं.
0: कुठल्याही ह्याला आणि म्हणजे तुम्ही अगदी मिक्सरचंही बटन बऱ्याचदा असं होतं की मिक्सरचं बटन चालू असतं वरचं पण त्यांनी धोके पण होऊ शकतात अनेकदा.
1: सुरक्षिततेचा प्रश्न आहे. बरोबर आहे. तुम्ही हेही त्याच्यामध्ये लिहिलं की फ्रीजचं सेटिंग उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात बदलता का. म्हणजे खरंच हे प्रश्न जे आहेत ते विचार करायला लावणारे आहेत. अन्न शिजवताना भांड्यावर झाकण ठेवता का. स्वयंपाक करताना वापरायची भांडी पदार्थाच्या मापाप्रमाणे वापरता का. नाही तर केवढं तरी मोठं भांडं आणि आपल्याला करायची असते एवढी
0: गोष्ट.
1: त्याच्यामध्ये सुद्धा ऊर्जा वाया जाते.
0: म्हणजे आता दोन फोडण्या करायच्या. एक कोशिंबिरीला करायची आणि एक भाजीला. तर आधी आपण कोशिंबिरीची फोडणी करून घेतली म्हणजे वेगळी करायची असेल तर. किंवा एकच फोडणी केली आणि त्यातनेच आमच्यानी दोन कोशिंबिरीत घातले आणि त्यात भाजी टाकली तर दोन पातेली पण करायची गरज नाही फोडण्यांना. म्हणजे एका ह्यानी किती गोष्टी वाचतात पहा. दोन पातेली केली तर दोन पातेल्यांना लागणारी ऊर्जा ते घासायला बाईची लागणारी ऊर्जा म्हणजे ती बाई विसळतेच ना तिचे श्रम लागणारं पाणी लागणारा भांड्याची पावडर त्याचा होणारा फेस ते पाणी नदीत जाणार त्यांनी केमिकल नदीत जाऊन वाढणारं प्रदूषण. म्हणजे एका छोट्याशा कृतीमागे ह्या इतक्या गोष्टी आहेत. ह्या लक्षात घ्या. याचा विचार करायला शिका.
1: वा खूप छान. निसर्ग नीती ही कशी प्रत्यक्षात आणता येऊ शकेल याची उदाहरणं तुमच्या या पुस्तकामध्ये आणि आताच्या आपल्या या मुलाखतीतून सुद्धा तुम्ही महत्वाच्या अशा टिप्स काही काही दिल्यात. तर त्याचा वापर जेवढे अधिक मंडळी करतील तेवढा फायदा आहे निसर्गाच्या दृष्टीने पर्यावरणाच्या दृष्टीने आणि पर्यायाने आपल्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा. राजश्री कुलकर्णी आपण इथे आलात आमच्याशी संवाद साधलात मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: भजनो श्रोते हो आताच आपण ऐकत होतात शाश्वत जीवनशैली. राजश्री कुलकर्णी यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत.

0: श्रोते हो, आता आपण ऐकूया सुचित्रा साठे यांचं मनोगत स्वातंत्र्य. वाचक स्वर आहे दिनेश अडावतकर यांचा.
1: दिनदर्शिकेचं आठवं पान भिंतीवर झळकलं की लगेच स्वातंत्र्य दिनाची आठवण येते आणि 15 ऑगस्ट ही ठळक तारीख लक्ष वेधून घेते. ह्या वर्षी स्वातंत्र्य प्राप्तीची 79 वर्ष पूर्ण करून 80व्या वर्षात आपण पदार्पण करत आहोत. अनेक शूरवीरांच्या हुतात्म्यांच्या बलिदानानं हे स्वातंत्र्य प्राप्त झालं आहे. स्वातंत्र्यानंतर जन्मलेल्या पिढीला पारतंत्र्याचे दिवस कसे होते हे कळण्यासाठी इतिहासाची पानं उलटावी लागतात. तो अनन्वित अत्याचाराचा इतिहास आहे. 17व्या शतकात श्री समर्थ रामदास स्वामींनी भारत भ्रमण करून परधर्मीय राजसत्तेमुळे आतून बाहेरून विस्कळीत आणि दिशाहीन झालेल्या समाजाचं चित्र दासबोधात रेखाटलं आहे. किती गुजरिणी ब्राह्मणी भ्रष्टविल्या, किती श्याममुखी जाहजी फाकविल्या, किती एकत्या विदेशी विकल्या, किती सुंदरा हाल होऊन मेल्या. नुसतं वर्णन वाचूनही अंगावर काटा येतो. अशा परकीय राजवटीविरुद्ध अनेकांनी संघर्ष केला. ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी अनेक थोर क्रांतिकारकांनी आणि नेत्यांनी लढा दिला, प्राणांची बाजी लावली, त्यामुळे आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालं. आजचे सुखाचे दिवस प्राप्त झाले. पारतंत्र्याची पार्श्वभूमी जाणून घेतली की स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ, त्याची किंमत ठळकपणे लक्षात येते. प्रगतीचा मार्ग मोकळा होतो. देशाच्या स्वातंत्र्याबरोबरच व्यक्तिस्वातंत्र्यही महत्वाचं. आपल्या इच्छेप्रमाणे आपल्या मनाचा कल ओळखून आपल्याला हवा असलेला निर्णय घेण्याची क्षमता म्हणजे स्वातंत्र्य. स्वातंत्र्य हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे. बोलण्याचं, वागण्याचं, शिकण्याचं, खाण्याचं, फिरण्याचं, प्रतिक्रिया देण्याचं, कोणत्याही अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आपल्याला असतं. आपण ते घेत असतो. या स्वातंत्र्याला अदृश्य अस्पष्ट नियमांची चौकट किंवा मर्यादेचं कुंपण असतं. त्याचं पालन करणं श्रेयस्कर आणि हितावह ठरू शकतं. 2 जीव आपल्या निर्णय स्वातंत्र्यानं विवाहाच्या पवित्र बंधनात अडकतात. एकमेकांच्या साथ संगतीनं जीवन बाग कशी फुलवायची ते ठरवतात. दोघांमध्ये तिसरा नवीन पाहुणा केव्हा आणायचा, आणायचा की नाही याचाही विचार करतात. थोडी मजा करू, घाई कशाला, असा निर्णय कधी कधी लांबत जातो आणि मग पाहू रे किती वाट असं म्हणण्याची वेळ येते. कधी कधी पाळणा हलतच नाही, म्हणून वेळच्या वेळी सगळ्या गोष्टी होण्यातच अर्थ असतो. निर्णय स्वातंत्र्य घेताना वेळेचं, घरातल्यांच्या अनुभवाचं अदृश्य बंधन पाळणं आवश्यक असतं. संसार वेलीवर कळी उमलते, जन्मदाते तिच्या पालनपोषणात रंगून जातात, अगदी वेळापत्रक ठरवतात. पण बाळ मनमानी करण्याचं स्वातंत्र्य घेतं. त्याला झोपवण्यासाठी किती प्रयत्न केले जातात, पण ते टक्क जागं राहतं. शेवटी कंटाळून त्याला फिरवून आणण्यासाठी बाहेर नेलं जातं. थंडगार झुळुकीच्या सुखद स्पर्शानं बाळ खांद्यावर डोकं टेकतं. घरी येईपर्यंत त्याची डुलकी होते आणि घरात पाऊल टाकता क्षणी ते पुन्हा ताजतवानं होतं. शी शू उरकून आई जेवायला बसली की तो मुहूर्त साधून तिला जेवणाच्या पानावरून उठवण्याचा नियमही हे बाळ न चुकता पाळतं आणि स्वतःचं स्वातंत्र्य अबाधित राखतं. दिसामासांनी मोठं होत ते शाळेत जायला लागतं. रोज आवडीनं शाळेत जाणारं बाळ एखाद दिवशी शाळेत जायला तयार होत नाही. घरात पाहुणे आले असताना शाळेत का म्हणून जायचं, हा बालसुलभ विचार त्यामागे असतो. मग पोटात दुखत असल्याचं नाटक ते करतं. आई हरते, मनासारखे झाले माझ्या मनात, आजीच्या मांडीवर लोळण्याचं स्वातंत्र्य बाळ अनुभवतं. बाळ कळत्या वयाचं झालं की आईचा अभ्यासासाठी तगादा चालू होतो. कधी ते शहाण्यासारखा अभ्यास पटापट करून टाकतं, पण कधी मनात नसलं तर आईच्या हातावर तुरी देऊन निसटतं सुद्धा. प्रगती पुस्तकात लाल रेग येऊ नये म्हणून घरातले त्याला जागे करत असतात. कधी जाग येते, कधी नाही. हे स्वातंत्र्य ते मनसोक्त उपभोगतं. कॉलेजमध्ये गेल्यावर तर चांगली शिंग फुटतात. त्यांचं पाऊल घरात टिकतच नाही, घरचे चिंतेत पडतात. पण एखाद्या विशिष्ट महाविद्यालयाची किंवा ज्ञानशाखेची प्रवेश परीक्षा असेल तर अभ्यासाचा जोर लावला जातो आणि प्रवेश मिळवून ते कौतुकही करून घेतं. आईवडिलांचं छत्र डोक्यावर असतं

0: तोपर्यंत स्वातंत्र्य अनुभवताना, आपल्या मनाप्रमाणे बागडताना, नाक्यावर रिंगाळताना त्याला मजा वाटते. जबाबदारी नसते, घराचा अप्रत्यक्ष आधार असतो. त्यामुळे कॉलेजचे फुलपंखी दिवस बिनधास्त उडत जातात. वडीलधाऱ्यांचा राग टिकाऊ नसतो हे माहिती असतं. हे सुरक्षित स्वातंत्र्य असतं. काही जणांच्या बाबतीत मात्र या स्वातंत्र्यानं 16वं वरीस धोक्याचं ठरू शकतं. मित्रमैत्रिणींच्या गराड्यातून ती आणि तो हळूच बाहेर पडतात. एकांत हवा हवा असा वाटू लागतो. रिलेशनशिपमध्ये असण्याचं थ्रिल अनुभवत दोघं वेगळ्याच धुंदीत वावरत राहतात. विश्वासाच्या बळावर नको ती मागणी पुरी केली जाते. हातातलं तंत्रज्ञान बातमी जगभर पोचवतं. परिणामतः घरच्यांचे डोळे खाडकन उघडतात. तो करून सवरून नामानिराळा होतो आणि ती आयुष्याचा शेवट करायला निघते. आता थांबवायचं कसं हे भलमोठं प्रश्नचिन्ह घर विस्कटून टाकतं. दिलेल्या स्वातंत्र्याचा उद्धार होतो. वर्तमानपत्रातील पहिल्या पानाला ठळक बातमी मिळते. काळाबरोबर सामाजिक बदल होत असतात. स्वातंत्र्यावर गदा येऊ नये म्हणून एकत्र कुटुंब पद्धतीऐवजी विभक्त कुटुंब पद्धती स्वीकारली जाते. दोघंही उच्च शिक्षित, करिअरचा ध्यास असणारे, घर सांभाळण्यासाठी, एकमेकांना समजून घेण्यासाठी त्यांच्यापाशी वेळच नसतो. छोट्या मोठ्या कुरबुरी कधी कधी उग्ररूप धारण करतात. आवाजाची पट्टी वाढत जाते. घरामध्ये वडीलधारं कोणी नसल्यामुळे आदरयुक्त धाक वगैरे नसतोच. कामावरून घरी येण्याच्या वेळा निश्चित नसतात. त्यामुळे मुलं घरात एकटी किंवा पाळणा घरात असतात. त्यामुळे मुलांवर कोणतंच बंधन येत नाही. मुलांच्या स्वतंत्र खोल्यांची दारं बंद असतात. खाणं पिणं, फिरणं, वेळ कसा घालवणं हे स्वतंत्रपणे होत राहतं. कोणाचा पायपोस कोणाच्या पायात राहत नाही. योग्य वळण लागत नाही. फाजील लाड होतात. नाही ऐकण्याची सवय मोडते. काहीतरी अनुचित घडण्याची शक्यता निर्माण होते. काही घरात तर काही सुट्टीचे दिवस तर असे उगवतात की उठण्याची वेळ निश्चित नसते. आंघोळ करता करता संध्याकाळ होते. किचन तर थंडच ठेवलं जातं. प्रत्येक जण हवं ते हवं त्यावेळी मागवून खाण्याचं स्वातंत्र्य साजरं करतो. हे सगळं बघितलं ना की वाटतं स्वातंत्र्य जरूर असावं, पण विवेकाचं, मर्यादेचं, घरातल्या पर्यावरणाचं, मोठ्यांच्या घरात असण्याचं, त्यांच्या शिस्तीचं कुंपणही त्याला जरूर असावं. 84 लक्ष योनीतून फिरून आल्यावर नरजन्म मिळाला आहे असं म्हटलं जातं. इंद्रिय कशी वापरायची याचं स्वातंत्र्य आहे. बोलणं कसं हवं तर साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. फिरणं कसं हवं तर सातच्या आत घरात असं सुरक्षित. खाणं कसं हवं तर उत्तम आरोग्य संपदा प्राप्त होण्याजोगं. आणि कपडे घालण्याचा उद्देश साध्य होईल असे कपडे घालावेत. ज्यात आपला कल असेल त्या विषयात शिक्षण घ्यावं. पैसा जरूर मिळवावा, पण कोणत्याही अवैध मार्गाच्या वाटेला जाऊ नये. मिळालेल्या पैशातून याच त्या हाताला कळणार नाही असं सात्विक दानही द्यावं. निष्काम कर्म करत परोपकार करावा. राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तदनंतरे. दैवी गुणांची संपत्ती जमवण्याचा प्रयत्न करावा. आसुरी गुणांकडे डोळेझाक करावी. सामाजिक भान राखत प्लॅस्टिक मुक्तीसारख्या उपक्रमांना अग्रक्रम द्यावा. सदा सज्जन होण्यासाठी आपण कायम धडपड करावी. तने मने झिजावे, तेणे भले म्हणून घ्यावे. जे चैतन्य तत्व आपल्या अंतरंगात आहे तेच समोरच्यात आहे हे जाणून घ्यावं. त्यातच नरदेहाची सार्थकता आहे. आणि हे सगळं करताना देशाची प्रगती होण्याच्या भूमिकेत आपला खारीचा वाटाही उचलावा. स्वैराचाराकडे न झुकणारं स्वातंत्र्य नक्कीच देशाची प्रगतीची दिशा दाखवतं. आपण शोधात असतो ते आनंदाचे क्षण आपल्या झोळीत टाकतं. त्यासाठीच तर ही सगळी धडपड असते ना.
1: श्रोत्याहो, आत्ताच आपण ऐकत होतात स्वातंत्र्य, सुचित्रा साठे यांचं मनोगत. वाचक स्वर होता दिनेश अडावतकर यांचा.

हो आता विसरा हे सगळं. इथं इमारतींच्या जंगलातला वनवास, त्यातून दिसणार

0: श्रोतेहो, आता आपण ऐकूया उद्याच्या कार्यक्रमाची एक झलक.
1: श्रोतेहो, गर्भारपणात आईचा आहार कसा असावा, गर्भावस्थेत कोणती योगासनं करावीत आणि प्रसूतीनंतर आईच्या शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी आहार कसा असावा, या सगळ्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत आहार आणि योगतज्ञ आरती खाडीलकर. तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 18 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.
0: मैत्रिणींनो, श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. माझ्या सहकारी चेतना, सुहिता, दीप्ती आणि सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी मधुलिका नेरूरकर आपला इथेच निरोप घेते. पुन्हा आपली भेट उद्या दुपारी 12 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

0: अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं, नीता देवकर यांचं गीत आपण ऐकलं, हरीश चव्हाण यांचं संगीत होतं आणि चित्रपट हिरवं कुंकू.
1: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझा आभार माझं शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 19 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता खरीप पिकांवरील महत्वाचे रोग आणि त्यांचं व्यवस्थापन याविषयी डॉक्टर राजेश राठोड यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
2: वनस्पतीच्या सामान्य वाढी विकास आणि शारीरिक क्रियांमध्ये दीर्घकाळ किंवा सतत होणारा असामान्य आणि हानिकारक बदल ज्यामुळे वनस्पतीच्या वाढीवर, गुणवत्तेवर किंवा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो त्याला वनस्पती रोग असे म्हटले जाते.
1: सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.

0: शोभा बॅनर्जी यांनी गायलेलं हिरवं कुंकू या चित्रपटातलं नीता देवकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत हरीश चव्हाण.
1: शेतीतील नवनवीन प्रयोग, कृषी उत्पादनांचं मूल्यवर्धन, बाजारपेठेतील संधी, आरोग्यदायी आहार आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजा अशा विविध विषयांवर जाणून घेऊया तज्ञांकडून महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती.
2: शेतकऱ्यांसाठी नवी संधी आणि ग्राहकांसाठी चांगल्या, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण अन्नाची माहिती देणारा कार्यक्रम फार्म टू सिटी.
1: ऐका फार्म टू सिटी दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता FM रेनबो 107.1 MHz वर. प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
2: फार्म टू सिटी 107.1 MHz FM रेनबो सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा.

सुधीर मोगे यांचं गीत आपण ऐकलं. थोरली जाऊ चित्रपटातलं गीत अनुराधा पौडवाल आणि सहकलाकारांनी गायलं होतं. संगीतकार सुधीर फडके. कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

मुख्य गायिका होत्या उषा मंगेशकर, गीतरचना श्रीकांत नरुले यांची होती, संगीतकार राधाचंद्र आणि चित्रपट मा शाकंभरीचा महिमा. या गीताबरोबरच गीतवहार चित्रपट संगीत कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. दीड वाजता आपण ऐकणार आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. त्यानंतर 1:40 पुणे जिल्हा वार्तापत्र पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

0: आकाशवाणी मुंबई। गौरी देशमुख राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। सार्वजनिक बँकिंग क्षेत्रात सुधारणांसाठी केंद्र सरकार लवकरच उच्चस्तरीय समिती नेमणार। एनटीए यूजीसी नेटच्या 3 विषयांची फेरपरीक्षा होणार। काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयातली सुनावणी स्थगित करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश। बिहारमध्ये अशोकधाम मंदिराजवळ चेंगराचेंगरीत 7 महिलांचा मृत्यू, तर पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यात हॉटेलला लागलेल्या आगीत 7 जण ठार, अनेक जण जखमी। आणि BWF बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेला नवी दिल्लीत प्रारंभ। सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांमध्ये सुधारणांसाठी केंद्र सरकार लवकरच उच्चस्तरीय समिती स्थापन करणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज नवी दिल्ली इथं दिली। सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्या 2 दिवसीय परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर त्या बोलत होत्या। विकसित भारताच्या उद्दिष्टाला आकार देण्याचं काम बँकांमार्फत होणार असून ही समिती त्या दृष्टीनं सुधारणा सुचवेल असं त्या म्हणाल्या।
1: On the basis of a well-researched set of documents which have been shared with you in advance, will hopefully provide that substantive meat for the committee to also look at. So the committee would probably have that material before them, even as they deliberate. And even as they deliberate to give us their thoughts and also the recommendations which will help.

0: help us to clearly understand where the committee wants India to go towards Vikasit Bharat, and in that, the role of banks.
1: सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका आणि इतर वित्तीय संस्थांचे प्रतिनिधी या परिषदेत भाग घेत आहेत. ब्रिक्स देशांच्या पर्यावरण मंत्र्यांची बैठक उद्या भारताच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. भारताच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात अनुकूलन, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वततेसाठी पायाभरणी या मध्यवर्ती संकल्पनेच्या अनुषंगाने या बैठकीत चर्चा होईल. शाश्वत जीवनशैलीला प्रोत्साहन, वनीकरण, वणवा व्यवस्थापन आणि आपत्ती हाताळण्याची सक्षमता, चक्रीय अर्थव्यवस्था आणि अनुकूलन ही प्राधान्यक्षेत्रं भारतानं निश्चित केली आहेत, असं पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयानं सांगितलं. या बैठकीपूर्वी आज ब्रिक्सचा पर्यावरण कार्यगट तसंच हवामान बदल आणि शाश्वत विकासासंबंधीच्या संपर्क गटाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आज पुण्यात होणार आहे. UGC नेट परीक्षेच्या इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र या विषयाच्या प्रश्नपत्रिकांमध्ये अनेक चुका असल्याच्या तक्रारी आल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात NTA या 3 विषयांची फेरपरीक्षा घेण्याची घोषणा केली आहे. येत्या 9 सप्टेंबरला सकाळी 9 ते 12 या पहिल्या सत्रात इंग्रजी विषयाची तर दुपारी 3 ते 6 या दुसऱ्या सत्रात वाणिज्य विषयाची फेरपरीक्षा होईल. समाजशास्त्र विषयाची फेरपरीक्षा दुसऱ्या दिवशी 10 सप्टेंबरला सकाळी 9 ते 12 या वेळात होईल. या परीक्षांची उत्तरसूची काल NTA प्रकाशित केली होती. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल झालेल्या याचिकेची सुनावणी थांबवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाला दिले आहेत. या प्रकरणी CBI किंवा सक्तवसुली संचालनालयाने कोणताही अहवाल अलाहाबाद उच्च न्यायालयात सादर करू नये असं न्यायालयानं सांगितलं. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी राहुल गांधी यांची याचिका सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर सुनावणीला आली आहे. त्यावर न्यायालयानं प्रतिवादी पक्षकारासह CBI आणि ED नोटिसा बजावल्या आहेत. सिक्कीममध्ये मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण करताना 2002 हे आधारवर्ष ठरवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयात हस्तक्षेप करायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. सिक्कीमीज मूल निवासी सुरक्षा संघ या स्थानिक स्वयंसेवी संघटनेनं 1993 हे आधारवर्ष पुनरीक्षणासाठी ठरवण्याचे निर्देश याचिकेद्वारे मागितले होते. मात्र एकदा पुनरीक्षण प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मध्येच आधारवर्ष बदलता येणार नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं. झारखंडमध्ये स्पर्धा परीक्षा सुधारणांच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी राज्य सरकारनं चर्चा सुरू केली आहे. 6 विद्यार्थी आंदोलकांनी उपोषण सुरू केल्याला आज 24 दिवस झाले. आज दुपारी 2 वाजता राज्य सरकारशी चर्चा होणार असल्याचं आंदोलक विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधीनं वृत्तसंस्थेला सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बिहारमध्ये लखीसराय जिल्ह्यातल्या अशोकधाम मंदिरावर आज झालेल्या चेंगराचंगरीत 7 महिलांचा मृत्यू झाला. श्रावण सोमवारच्या निमित्ताने जलाभिषेक करण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती. दुर्घटनेत 10 पेक्षा जास्त भाविक जखमी झाले आहेत. त्यांना पाटणा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अशोकधाम स्थानकापासून मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर विजेचा खांब कोसळल्यानं त्यात वीज प्रवाह वाहत असल्याची अफवा पसरल्यामुळं गोंधळ निर्माण झाला आणि त्यामुळे चेंगराचेंगरी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या कुटुंबांविषयी सहवेदना व्यक्त करून जखमींना बरं वाटावं अशी कामना केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही या दुर्घटनेविषयी शोक व्यक्त केला आहे. तसंच स्थानिक प्रशासनाला सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीही दुर्घटना

0: नेपथ्य शोक व्यक्त केला आहे. बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे, तसंच जखमींना त्वरित आणि योग्य वैद्यकीय उपचार मिळतील याची खात्री करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. पश्चिम बंगालमध्ये बीरभूम जिल्ह्यात आज एका हॉटेलला लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू झाला तर इतर अनेक जण गंभीर जखमी झाले. श्रावणी सोमवार निमित्त तारापीठ मंदिरात आलेले अनेक भाविक या हॉटेलमध्ये मुक्कामाला होते. पहाटे 4:30 सुमाराला ही आग लागली. अग्निशमन दलाला माहिती मिळताच त्यांनी ताबडतोब धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवत अडकलेल्या भाविकांची सुटका केली. FIH हॉकी विश्वचषक स्पर्धा 2026 पुरुष गटात भारतीय संघाचा सामना आज इंग्लंड बरोबर होणार आहे. या सामन्यात विजयी होणारा संघ ड गटात अव्वल स्थान पटकावून थेट उपांत्य फेरीत जाणार असल्यानं या सामन्याला विशेष महत्व आहे. BWF बॅडमिंटन जागतिक विजेतेपद स्पर्धेला नवी दिल्ली इथं सुरुवात झाली असून MR अर्जुन आणि हरिहरन अंशकरुणन या जोडीनं दुहेरीतला पहिला सामना जिंकला आहे. PV सिंधू, आयुष शेट्टी महिला दुहेरीची जोडी ट्रेसा जॉली आणि गायत्री गोपीचंद, पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी तर मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रस्टो यांचे सामने आज होणार आहेत. गॉल इथं सुरू असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या आजच्या 3rd दिवशी भारताचा पहिला डाव 462 धावांवर संपला. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव गडगडला. मानव सुतारच्या नेतृत्वाखाली भारतीय गोलंदाजांनी अचूक मारा करत श्रीलंकेच्या फलंदाजीला खिंडार पाडलं. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा श्रीलंकेच्या 5 बाद 146 धावा झाल्या होत्या. जम्मू काश्मीरमधल्या पूंछ जिल्ह्यात प्राचीन अमरनाथ मंदिरासाठीची 12 दिवसांची वार्षिक श्री बुढा अमरनाथ यात्रा आज सकाळी कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत सुरू झाली. ही यात्रा 28 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सार्वजनिक बँकिंग क्षेत्रात सुधारणांसाठी केंद्र सरकार लवकरच उच्चस्तरीय समिती नेमणार. NTA UGC नेटच्या 3 विषयांची फेरपरीक्षा. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेच्या सुनावणीला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती. बिहारमध्ये अशोक धाम मंदिराजवळ चेंगराचेंगरीत 7 महिलांचा मृत्यू तर पश्चिम बंगालमध्ये बीरभूम जिल्ह्यात एका हॉटेलला लागलेल्या आगीत 7 जण ठार अनेक जण जखमी. आणि BWF बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेला नवी दिल्लीत प्रारंभ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे दुपारचा 1:40 होत आहेत. पुणे जिल्हा वार्तापत्र प्रसारित करीत आहोत.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र. लोकमान्य टिळक यांच्या 106व्या निमित्त आयोजित समारंभात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना प्रतिष्ठेचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य लढ्याला जनआंदोलनाचं स्वरूप देत सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सवांच्या माध्यमातून सांस्कृतिक राष्ट्रवादाची भावना जनमानसात रुजवली असं अमित शहा यांनी सांगितलं. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्या कार्याचा गौरव करताना गुप्तचर यंत्रणेत अनेक आव्हानात्मक मोहिमा यशस्वीपणे पूर्ण करत त्यांनी राष्ट्रसेवेचा आदर्श निर्माण केला असल्याचं शहा म्हणाले. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारासाठी अजित डोभाल यांची झालेली निवड ही राष्ट्रसेवा, राष्ट्रवाद आणि समर्पणाचा गौरव आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा

0: सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी लोकमान्य टिळकांचं राष्ट्रवाद, स्वातंत्र्य, समाज जागृती आणि विचार प्रबोधनाचं कार्य आजही तितकंच प्रेरणादायी असल्याचं सांगितलं. हा पुरस्कार स्वीकारणं हा आपल्या आयुष्यातील मोठा सन्मान असल्याची भावना व्यक्त करत त्यांनी विकसित, आत्मनिर्भर आणि शक्तिशाली निर्मितीसाठी लोकमान्यांच्या विचारांचं अनुकरण करण्याचं आवाहन केलं. पुणे शहर आणि जिल्ह्यात विविध ठिकाणी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा झाला. ध्वजवंदन, राष्ट्रगीत गायन आणि देशभक्तीपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या वीरांना यावेळी अभिवादन करण्यात आलं. पुण्यातील विधानभवनात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं. अभियंत्यांनी केवळ रोजगार शोधण्यापेक्षा इतरांसाठी संधी आणि नोकऱ्या निर्माण होतील अशी तंत्रज्ञान निर्मिती, उद्योग आणि संस्था स्थापन कराव्यात असं आवाहन राज्यपाल विद्यापीठाचे कुलपती देव वर्मा यांनी केलं. पुण्यातल्या सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. सीओईपी ही संस्था जवळपास 2 शतकांपासून भारताचं भविष्य घडवत असल्याचं सांगून या संस्थेचा वारसा केवळ शैक्षणिक उत्कृष्टतेवरच नाही तर तिने घडविलेल्या अभियंते, उद्योजक, तंत्रज्ञ आणि राष्ट्रनिर्माते यांच्यावर उभा असल्याचे गौरवोद्गार वर्मा यांनी काढले. पुण्यात पुढच्या वर्षी जानेवारीमध्ये होत असलेल्या 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं राज्यासह देश विदेशात 99 नांदी संमेलनं घेण्यात येणार आहेत. त्यापैकी पहिलं नांदी संमेलन महाराष्ट्र साहित्य परिषद, समर्थ युवा फाउंडेशन आणि महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभेतर्फे टिळक रस्त्यावरील हिराबाग इथं आयोजित करण्यात आलं होतं. या नांदी संमेलनाचं अध्यक्षपद पानिपतकार विश्वास पाटील यांनी भूषवलं. आपण ज्या परिसरात राहतो तिथला इतिहास, संस्कृती यांचा विचारपूर्वक अभ्यास होऊन साहित्य निर्मिती होणं गरजेचं आहे असं प्रतिपादन 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आणि पहिल्या नांदी संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण, 100व्या संमेलनाचे संयोजक राजेश पांडे तसंच मसापच्या प्रमुख कार्यवाह डॉ स्वाती महाळंक, विधान परिषदेच्या माजी उपसभापती डॉ नीलम गोरे आणि मान्यवर उपस्थित होते. पुणे जिल्ह्यातील चाकण आणि लगतच्या औद्योगिक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता परिसरातील उद्योजकांच्या विविध समस्या सोडवण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल अशी ग्वाही उद्योगमंत्री डॉ उदय सामंत यांनी दिली. चाकण एमआयडीसी परिसराची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर उद्योगमंत्री सामंत यांच्या उपस्थितीत उद्योजक आणि संबंधित अधिकाऱ्यांची संयुक्त आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत रस्ते, पाणी पुरवठा आणि वाहतूक कोंडीसह औद्योगिक क्षेत्रातील विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. दरम्यान चाकण आणि परिसरातील रस्ते आणि वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यासंदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांच्या एक्स या समाज माध्यमावरून देण्यात आली आहे. तर श्रोतेहो, हे होतं पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र. लेखन वेदांगी कुलकर्णी, निवेदन पूजा दीक्षित. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
1: जिल्हा वार्तापत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात आलं. आता सुगम संगीत भावधारा.

0: करुणा देशपांडे यांनी गायलेलं एन एस पोहनेरकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार विश्वनाथ होक आणि याबरोबरच भावधारा कार्यक्रम संपला. 1:55 झाली आहेत. पुनःप्रसारित करीत आहो ऐसी अक्षरे रसिके.
1: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आला श्रावण या मालेत ऐकूया मराठी कवितेतून बहरलेल्या श्रावण महिन्याची ओळख करून देणारा राणी दुर्वे यांचा ललितबंध.
2: आला श्रावण. आजची श्रावण कविता आहे कविवर्य बाभ बोरकर यांची. हळद लावणी आले ऊन. हळद लावणी आले ऊन कुमकुम अक्षता फुलामधून. हळद लावणी आले ऊन कुमकुम अक्षता फुलामधून. झाडामधूनही झडे चौघडा. झाडामधूनही झडे चौघडा घुमते पाणी लागून धून. नाचून मिटली श्रावणधार. नाचून मिटली श्रावणधार शीतळ पाऱ्या परीस दुपार. निळीतून हिरव्यात भरळली पिवळी सोन पिसोळी चार. उभार साळी भरून दूध. उभार साळी भरून दूध हवेत सजणी कापूर उद. केवड्याच्या ढवळ्या पाणी उधळे ऋतूंचे लक्ष बिरुद. लावण्याचा लागून बाण. लावण्याचा लागून पाण तृप्तीलाही फुटे तहान. मला खोऊ दे तुझ्या कुंतली एकच यातील पान लहान. मला खोऊ दे तुझ्या कुंतली एकच यातील पान लहान. आला श्रावण. श्रावणाविषयी बोलायचं म्हटलं तर जशी काल रविवारची आदित्य राणूबाईंची कहाणी आठवली तशीच आज आठवली आजीच्या कापऱ्या आवाजातली गणेशाच्या कहाणीची सुरुवात. ऐका गणेशा तुमची कहाणी. निर्मळ मळ उदकाचं तळं बेलाचं वृक्ष सुवर्णाची कमळं विनायकाची देवळं रावळं. मनाचा गणेश मनी वसावा संपूर्णाला काय करावं. पशापायलीचं पीठ कांडावं 18 लाडू करावेत. श्रावण महिन्यातल्या ह्या गोष्टी ऐकायला आवडायचेच.

0: वाटायचं, लाडू 18च कशाला, चांगले 40-50 तरी करावेत आणि रोज खावेत की, पण नाही, लाडू 18च. कहाण्यांच्या भाषेला बायकांच्या भाषेचा असा खास बाज आहे. लहान लहान वाक्य, डौलदार लय, यमक साधण्याची हातोटी, त्यामुळे कहाण्या ऐकायला मजा येईल. त्यात अद्भुतरम्य गोष्टी असत, चमत्कारांना स्थान असे. काकडलेल्या लेकी दे, मुसळकांड्या दासी दे, यासारखी वाक्यातली विशेषणं नवीन असत. शब्दांची पुनरावृत्ती हा कहाणीचा प्राण असतो. धार्मिक संकेतांचा आधार घेतला जातो. रचनेच्या दृष्टीने कहाण्या आकर्षक असतात आणि भाषेच्या दृष्टीने सुबोध. शब्द सूचक असतात. अजून अजून मागच्या पिढीच्या अंगणात, म्हणजे आजी आई आत्या मावशीच्या राज्यात श्रावण छान पारंपरिकरित्या साजरा व्हायचा. श्रावणातली अमावस्या म्हणजे पिठोरी अमावस्या. पिठोरीची पूजा व्हायची. अतीत कोण म्हणत विचारणा करणारीने मागे पाहू नये, मागे मुलांची दाटी. प्रश्न आला की एक एक जण आपलं नाव सांगे. मुलांच्या दीर्घायुष्याची आरोग्याची कामना करणारं पिठोरी अमावस्येचं ते वाण. आम्हा मुलांना अप्रूप असे ते हातावर पडणाऱ्या वाणाचं. छोट्या छोट्या गोडसर आरत्या म्हणजे पुऱ्यांचं. पिठोरीच्या कहाण्यात मी पहिल्यांदा झोटिंग शब्द ऐकला. भीतीच वाटली होती. पुढे संशय कल्लोळ नाटकातल्या गाण्यातली संशय खट झोटिंग महा ही ओळ ऐकल्यावर पिठोरीच्या कहाण्यातल्या झोटिंगाची आठवण झाली आणि मजाच वाटली शब्द सामर्थ्याची. श्रावणातले सणवार हे जसं निसर्गपूजेचं रूप आहे, तसंच श्रावणातल्या कहाण्या हे लोकसाहित्य. पिढ्यानपिढ्या घरातल्या वडीलधाऱ्या स्त्रिया लेकीसुनांना या कहाण्या सांगत आल्या होत्या. कहाण्यांचं लिखित स्वरूप हे तसं अलीकडचं, गेल्या शतकातल्या उत्तरार्धातलं. पण त्याआधी सगळी होती मौखिक परंपरा. पुढच्या पिढीला व्रतवैकल्यांची माहिती व्हावी, परंपरा चालू राहावी, हा कहाणी सांगण्यामागचा उद्देश होता. ते लोकशिक्षण होतं आणि मनोरंजनही होतं. अशा श्रावण येतो हिरव्या रंगात, सोनेरी उन्हात, आई आजीच्या कहाण्यात आणि अर्थात बालकवींच्या श्रावण गीतात. झाला से सूर्यास्त वाटतो सांज आहा हा तो उघडे, तरुशिखरावर उंच घरावर पिवळे पिवळे ऊन पडे. उठती वरती जलदावरती अनंत संध्या राग पहा, सर्व नभांवर होय रे किले सुंदरतेचे रूप महा. आला श्रावण, तर उद्या पुन्हा भेटूया सुंदरतेचे रूप महा अशा श्रावण रंगात.
1: आला श्रावण या मालेत आत्ताच आपण ऐकला राणी दुर्वे यांचा ललितबंध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: हा कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला. दुपारचे 2 वाजलेत. आता पुनःप्रसारित करीत आहो कृषीवाणी. हवामान बदलामुळे पिकांवर किडींचा होणारा प्रादुर्भाव याबद्दलची माहिती.
3: शेतकरी बंधूंनो नमस्कार. तापमान, आर्द्रता, पर्जन्यमान, सूर्यप्रकाश या घटकांवर पिकांची वाढ अवलंबून असते. वातावरणातलं कर्भवायूचं प्रमाण वाढल्यास पिकांची वाढ जास्त होते. तापमान वाढल्यास पिकांचा पक्वतेचा कालावधी कमी होईल, किडींचं संतुलन बिघडेल. हवामान बदलाचा परिणाम पिकांवरील किडीवर होतो. किडींच्या संख्येमध्ये अनुवांशिकरित्या बदल होतो. वातावरणाचे जैविक आणि अजैविक घटक आहेत. अजैविक घटकांमध्ये तापमान, आर्द्रता, सूर्यप्रकाश, वारा यांचा समावेश होतो, तर जैविक घटकांमध्ये किडींचं खाद्य आणि इतर नैसर्गिक शत्रू यांचा समावेश होतो. हवामानातील तापमान, आर्द्रता, सूर्यप्रकाश, वारा या अजैविक घटकांचा पिकांवरील वेगवेगळ्या किडींची वाढ, त्यांचा जीवनक्रम, जगण्याचा कालावधी, प्रजनन, अंडी घालण्याची क्षमता याच्यावर खूप परिणाम होतो. पोषक वातावरण मिळाल्यास किडींचं प्रजनन वाढून त्यांची संख्या वाढते, तर प्रतिकूल वातावरणात त्यांच्या मृत्यूचं प्रमाण वाढून संख्या कमी होते. अति जास्त किंवा अति कमी तापमानात किडी मरतात. जिवंत किडींची वाढ होत नाही, त्यामुळे पिकांचं नुकसान कमी होतं. पण त्यातही ज्या किडींच्या जीवनक्रमात कोष आहे, त्या किडी अशा तापमानात जमिनीमध्ये कोशावस्थेत जाऊन आपला बचाव करतात. पतंगवर्गीय किडी प्रतिकूल हवामानात सुप्तावस्थेत जातात. आर्द्रतेचं प्रमाण वाढल्यास किडींमध्ये रोग पसरवणारे बुरशी, जीवाणू, विषाणू इत्यादी वाढ होऊन किडींच्या मृत्यूचं प्रमाण वाढतं. किडींची नैसर्गिक वाढ कमी होते, खाण्यावर परिणाम होतो, किडींच्या शरीरामध्ये आर्द्रतेमुळे पाणी जास्त

0: जास्त झाल्यास कमी तापमान सहन करू शकत नाहीत, तर काही किडींमध्ये जास्त आर्द्रतेमुळे लवकर वाढ होते, तर काहींना ती हानिकारक असते. अजैविक घटकांमधल्या सूर्यप्रकाशाचा तापमान अगर आर्द्रता यासारखा हानिकारक परिणाम होत नाही, तरी पण किडीची हालचाल खाणं, मिलन, अंडी घालणं, काट टाकणं यावर होतो. वाऱ्यामुळे मावा, पिठ्या ढेकूण, खवले किड, पांढरा लोकरी मावा इत्यादी किडी खूप दूरवर वाहून जाऊन त्यांचा प्रसार होतो. याशिवाय हवेचा दाब, हवेच्या लहरी, गर्भवायूचं प्रमाण यांचा सुद्धा किडींवर प्रभाव होतो. कडाक्याची थंडी अथवा थंडीची लाट याचा किडीच्या वाढीवर नक्कीच अनिष्ट परिणाम होतो. त्याचप्रमाणे प्रखर सूर्यप्रकाशामुळे किडींच्या प्रजनन आणि संख्या वाढीवर खूप परिणाम होतो. या दोन्ही वातावरणात किडींची संख्या मर्यादित राहते. जैविक घटकाचाही किडींच्या वाढीवर परिणाम होतो. अति आणि अनियमित पावसामुळे तणांचा प्रादुर्भाव वाढतो. साहजिकच गवतावर पोसणाऱ्या किडी वाढतात, तर काही विषारी गवतामुळे किडी मरतात. त्याचबरोबर मित्र कीटक आणि भक्ष कीटकांच्या संख्येवरही परिणाम होतो. मित्र कीटक आणि मित्र बुरशी निसर्गात पाऊस, तापमान अनुकूल मिळाल्यास वाढतात, आणि मग असे मित्र कीटक आणि मित्र बुरशी किडींची संख्या कमी करतात. किडींसाठी पोषक घटक यांचा अभ्यास करता असं दिसून आलं की सततचा रिमझिम पाऊस आणि जास्त आर्द्रतेत माव्याचा प्रादुर्भाव वाढतो. अनेक तण, रानभेंडी, गाजर गवत, फळझाड इत्यादी पिकांवरील ढेकणाला उष्ण आणि कोरडं हवामान जास्त पोषक असतं. पानं खाणाऱ्या आणि गुंडाळणाऱ्या अळीला पावसाची खूप दिवसांची उघडीप आणि नंतर अनियमित पाऊस असं वातावरण पोषक असतं. उंट अळीचा प्रादुर्भाव अनियमित पावसामुळे वाढतो. भुईमुगावरील मावा थंड हवामान असल्यास वाढतो. उष्ण आणि कोरडं हवामान असल्यास फूल किड्यांचा प्रादुर्भाव वाढतो. खूप दिवसांनी उघडीप आणि त्यानंतर सततचा पाऊस असं वातावरण लाल केसाळ अळीला अनुकूल आहे. मृगाचा जोराचा पाऊस पडल्यानंतर जमिनीत हुमणीच्या कोशावस्थेतून भुंगेरे बाहेर पडतात. तुरीवर फुलोऱ्याच्या वेळी 25 अंश तापमान असल्यास पिसारी भुंगे यांचा प्रादुर्भाव वाढतो. पेरणीच्या वेळी जास्त सेंद्रिय पदार्थ असतील आणि जास्त ओलाव्यामुळे कुरतडणारी अळी वाढते. पहिल्या पावसानंतर हलक्या आणि कोरड्या जमिनीत वाळवीचा प्रादुर्भाव वाढतो. शेताच्या बांधावर अंडी अवस्थेत असणारे नागतोडे अंड्यातून बाहेर पडतात. म्हणजेच एकंदरीत जागतिक तापमान वाढीमुळे हवामानात त्वरित बदल होताना अनुभवाला येऊ लागले आहेत. त्यामुळे अन्न साखळी बिघडली आहे, पीक कीड यांचं संतुलन बिघडलं आहे, किडीचा प्रभाव वाढला आहे. त्यामुळे हवामानातले बदल लक्षात घेऊन कीड नियंत्रणाचे प्रतिबंधात्मक उपाय योजणे हे आपल्या हातात आहे.
1: हवामान बदलामुळे पिकांवर किडींचा होणारा प्रादुर्भाव याबद्दलची माहिती कृषीवाणीमध्ये आपण ऐकली, वाचन केलं स्वप्निता शिंदे यांनी, सादर करते रोशन जाधव. 2:05 झाली आहेत. पुनःप्रसारित करीत आहो आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर.
2: आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात होमिओपॅथी आणि आपले आरोग्य या माहितीचा भाग पहिला. तज्ज्ञ आहेत डॉक्टर रुपेश पाटील.
3: नमस्कार. होमिओपॅथी ही वैद्यकीय पद्धती जनसामान्यांमध्ये अतिशय लोकप्रिय झालेली पद्धती आहे आणि हिचे जनक डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन यांनी या पद्धतीचा शोध लावत असताना कोणताही आजार समूळ व कायमचा नष्ट व्हावा व तो मुळासकट जात असताना त्याचा शरीरावरती कोणताही साईड इफेक्ट होऊ नये या पद्धतीने तिचे संशोधन केले आणि डॉक्टर हॅनिमन यांच्या दूरदृष्टीचा आपल्याला सध्या प्रत्यय येत असतो की अनेकदा इतर औषध पद्धतींमुळे जे आजार दुरुस्त होत नाहीत ते होमिओपॅथीने मनाचा सखोल अभ्यास करून त्याच्यावरती जेव्हा कोणताही होमिओपॅथिक वैद्यकीय व्यावसायिक त्याच्यावरती औषध देतो तर त्या सखोल पद्धतीमुळे तो आजार कायमचा दुरुस्त होत असतो. म्हणजे काही क्रोनिक डिसीजेसमध्ये होमिओपॅथीने अतिशय चांगल्या पद्धतीचे रिझल्ट्स येत असतात आणि होमिओपॅथी जेव्हा काम करत असते तेव्हा ती रुग्णाची प्रतिकारशक्ती तिला ऊर्जा देऊन त्या प्रतिकारशक्तीच्या साह्याने कोणताही जुना आजार कायमचा मुळासकट जाण्याच्यासाठी मदत करत असते. ही होमिओपॅथीची ही जी पद्धत आहे त्या पद्धतीचं वेगळेपण असं आहे की हे करत असताना सगळ्या आजार

0: संबंधित लक्षणांचा तसेच पेशंटच्या भावनांचा तसेच पेशंटच्या आवडी निवडी खाण्याच्या पद्धती त्याच्या एकूण वर्तणुकीचा अभ्यास करून आपण होमिओपॅथीचं औषध निवडत असतो. होमिओपॅथी जेव्हा या सगळ्या पद्धतीने काम करत असते तेव्हा ती कायमचा आजार का दुरुस्त करू शकते, कारण एकाच आजाराचे 10 पेशंट जरी असले तरी त्या सगळ्यांमध्ये एकाच गोष्टीची भिन्नता असते आणि ती भिन्नता म्हणजे त्या पेशंटचा स्वभाव. म्हणजे सांधेदुखीचे 10 पेशंट जरी आपण घेतले तरी सांधेदुखीच्या 10 पेशंट्सना वेगवेगळे औषध लागू शकेल. त्याचं कारण असं आहे की त्या प्रत्येकाचा स्वभाव हा प्रत्येकापासून वेगळा असतो. म्हणून होमिओपॅथीमध्ये मन आणि शरीर या दोघांचा संयुक्तरित्या अभ्यास करून त्या अभ्यासाच्या अंतिम निष्कर्षावरून औषध निवडण्यात येते आणि मग ते औषध रुग्णाच्या एकंदरीत प्रतिकारशक्तीला चेतना देऊन त्या प्रतिकारशक्तीच्या साह्याने त्या पेशंटच्या शरीरामध्ये असलेल्या आजारांची वेगवेगळी कारणं दुरुस्त करत करत पेशंटला संपूर्ण निरोगी करण्याचं काम करते. होमिओपॅथी ही जेंटल, परमनंट आणि रॅपिड क्युअर करणारी पद्धत आहे आणि त्या पद्धतीमुळे हजारो रुग्णांना फायदा होतच असतो. गुरुकृपा होमिओपॅथीच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा आपण होमिओपॅथीच्या रुग्णांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे तर त्यामध्ये अनेक असाध्य आजार का दुरुस्त होऊ शकले त्याचं कारण हे आहे की आपण त्याचा सखोल अभ्यास करतो. मनाची व शरीराचा सर्व अभ्यास झाल्यानंतर जे आपण औषध निवडतो ते औषध कायमचा आजार दुरुस्त करत असते. होमिओपॅथीमध्ये व्यक्तिकेंद्रित म्हणजे व्यक्तिमत्वाचा अभ्यास करून औषध निवडले जाते. त्याच्या वयानुसार त्याच्या आजाराच्या तीव्रतेनुसार औषधांची मात्रा ठरवली जाते आणि त्यामुळेच होमिओपॅथीच्या साहाय्याने कोणताही पेशंट कायमचा दुरुस्त असतो होतो. आणि मला असं वाटतं होमिओपॅथी ही जगासाठी अतिशय मोठं वरदान ठरलेली पॅथी आहे.
1: आत्ताचा आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात होमिओपॅथी आणि आपले आरोग्य या माहितीचा भाग पहिला ऐकलात. तज्ज्ञ डॉक्टर होते रुपेश पाटील आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नरेंद्र कुमार ठाकूर. ही निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची होती.

लस टोचणीचा उपाय करा, रोग होण्यापेक्षा टाळलेला बरा. उद्याच्या समाजाचं रक्षण, आजच्या बाळाचं सुसंवर्धन.

0: बरी सर। श्रोते हो नमस्कार, आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत। श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात पर्यावरण प्रदूषण आणि कायदा याविषयी प्राध्यापक डॉक्टर योगेश महाजन यांनी दिलेली माहिती ऐकूया। कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार।
1: श्रोते हो नमस्कार, आज आपण पर्यावरण प्रदूषण व कायदा याबद्दल माहिती घेणार आहोत। पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवतालची परिस्थिती। आज मानवाच्या अति हस्तक्षेपामुळे हवा, पाणी आणि जमीन यामध्ये घातक घटक मिसळत आहेत। हीच प्रक्रिया म्हणजे पर्यावरणीय प्रदूषण होय। वाढत्या प्रदूषणामुळे आज मानवाचे आरोग्य आणि निसर्गाचे संतुलन धोक्यात आले आहे। पर्यावरण म्हणजे केवळ झाडे झुडपे नव्हे, तर आपल्या सभोवताली असलेली हवा, पाणी, जमीन आणि सर्व सजीवांचा मिळून बनलेला एक नैसर्गिक समूह म्हणजे पर्यावरण होय। या सर्व गोष्टी एकमेकांवर अवलंबून असतात। प्रदूषण म्हणजे काय? निसर्गाच्या या सुंदर चक्रात जेव्हा मानवी हस्तक्षेपामुळे दूषित किंवा विषारी घटक मिसळतात, ज्यामुळे हवा, पाणी आणि जमीन अशुद्ध बनते, तेव्हा त्याला प्रदूषण असे म्हणतात। प्रदूषण हे आजच्या काळातील एक भीषण सत्य आहे। प्रदूषणाचे प्रकार मुख्यतः प्रदूषण खालील तीन प्रकारांमध्ये विभागले जाते। हवा प्रदूषण, एअर पोल्युशन, कारखाने आणि वाहनामधून निघणारा धूर हवेत मिसळल्याने हवा दूषित होते। यामुळे श्वासाचे विकार आणि जागतिक तापमान वाढ, ग्लोबल वॉर्मिंग यासारख्या गंभीर समस्या निर्माण होतात। जल प्रदूषण, वॉटर पोल्युशन, कारखान्यातील विषारी रसायने आणि मानवनिर्मित कचरा थेट नद्या व तलावांमध्ये सोडल्यामुळे पाणी पिण्यायोग्य राहत नाही। मृदा प्रदूषण, सॉइल पोल्युशन,

0: शेतीमध्ये रासायनिक खतांचा अतिवापर आणि प्लास्टिकचा वाढता कचरा यामुळे जमिनीची सुपीकता नष्ट होत आहे. ध्वनी प्रदूषण, नॉईस पोल्युशन, वाहनांचे कर्कश हॉर्न आणि लाऊडस्पीकर यामुळे ध्वनी प्रदूषण वाढते, ज्याचा मानवाच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो. मानवी जीवनाचा पाया म्हणजे शुद्ध हवा, स्वच्छ पाणी आणि हिरवेगार निसर्ग. परंतु आजच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात आपण प्रगती तर केली आहे, पण त्याचवेळी आपण आपल्या पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणावर नुकसानही केले आहे. आज संपूर्ण जग हवामान बदल, ग्लोबल वॉर्मिंग आणि प्रदूषण यासारख्या गंभीर समस्यांचा सामना करत आहे. अशा परिस्थितीत पर्यावरण संवर्धन आणि त्यासंबंधीच्या कायद्यांची माहिती असणं आणि त्याची कडक अंमलबजावणी करणं ही काळाची गरज बनली आहे. पर्यावरणाचे महत्व आणि आजची स्थिती. पर्यावरण हे केवळ झाडे आणि प्राणी एवढ्यापुरता मर्यादित नाही. जैविक आणि अजैविक घटकापासून बनलेले आपले पर्यावरण आपल्या जगण्याचा मुख्य आधार आहे. आज आपण शहरामधून कारखाने, वाहने आणि प्लास्टिकच्या अतिवापरामुळे हवा आणि जल प्रदूषण करत आहोत. यामुळे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. जर आपण आजच पावले उचलली नाहीत तर मानवाचे अस्तित्व धोक्यात येईल. भारतीय राज्यघटना आणि पर्यावरण. आपल्या भारतीय राज्यघटनेत इंडियन कॉन्स्टिट्यूशन नागरिकांना आणि सरकारला पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी दिली आहे. राज्यघटनेच्या कलम 21 आर्टिकल 21 नुसार प्रत्येक नागरिकाला शुद्ध आणि प्रदूषण मुक्त वातावरण जगण्याचा मूलभूत अधिकार आहे. फंडामेंटल राईट टू हेल्दी एन्व्हायरमेंट आहे. मार्गदर्शक तत्वांमधील कलम 48 ए आर्टिकल 48 ए सरकारला पर्यावरण रक्षण आणि संवर्धनाचा आदेश देते. त्यासोबतच कलम 51 ए जी अंतर्गत प्रत्येक नागरिकाचे हे कर्तव्य ठरवण्यात आले आहे की त्यांनी जंगले, नद्या आणि वन्य जीवनाचे संरक्षण करावे.
1: श्रोतेहो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पर्यावरण प्रदूषण आणि कायदा याविषयी प्राध्यापक डॉक्टर योगेश महाजन यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकला. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून पुनःप्रसारित करण्यात आला. 2:15 वाजते थोड्याच वेळात ऐकूया दोपहर समाचार, हिंदीतून बातम्या आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.

दोन वाजून 30 मिनिटं झाली आहेत. आता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित व्ही सी रानडे यांचं व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत, राग भीम. विलंबित गत एक तालात, द्रुतगत तीन तालात, तबला साथ विश्वनाथ मिश्रा यांची. पंडित व्ही सी रानडे यांचं व्हायोलिन वादन, राग भीम.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित व्ही सी रानडे यांचं व्हायोलिन वादन आपण ऐकलं, राग भीम. त्यांना तबला साथ विश्वनाथ मिश्रा यांनी केली. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. 3 वाजता आहेत, थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. एसआयआर अंतर्गत अर्ज जमा करण्याचा आज शेवटचा दिवस. 2 कोटींपेक्षा जास्त मतदारांचे अर्ज अजूनही अप्राप्त. एनटीए युजीसी नेटच्या 3 विषयांची फेरपरीक्षा घेणार. रायगड आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री जाहीर. आणि देशभरात झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये 14 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी. राज्यात एसआयआर अर्थात मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेत अर्ज जमा करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात आतापर्यंत 2,07,93,916 मतदारांचे अर्ज बीएलओला मिळालेले नाहीत. राज्यात एकूण 9,78,54,049 मतदार आहेत. त्यांच्या तुलनेत अर्ज जमा न केलेल्या मतदारांची संख्या 21% जास्त आहे. नागपूर, ठाणे, पुणे, नाशिक, रायगड, मुंबई शहर आणि उपनगर, पालघर या जिल्ह्यांमध्ये अर्ज जमा न केलेल्या मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. तर 1,07,871 मतदारांचा ठावठिकाणा लागत नसल्यानं त्यांना अर्ज वाटप झालेलं नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राज्यातल्या विविध विकास प्रकल्पांविषयी यावेळी चर्चा झाल्याचं प्रधानमंत्री कार्यालयाच्या समाज माध्यम खात्यावर म्हटलं आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयाने राबवण्यात येणाऱ्या प्रकल्पांसाठी सहकार्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. तसंच प्रधानमंत्र्यांनी दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल त्यांचे आभार मानले. नवोन्मेषावर आधारित सर्वंकष आणि सर्वसमावेशक डिजिटल भविष्य घडवण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन भारतानं ब्रिक्स देशांना केलं आहे. ब्रिक्सच्या अंतर्गत इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन अँड टेक्नॉलॉजी विभागातल्या बैठकीला आजपासून पुण्यात सुरुवात झाली. दूरसंचार मंत्रालयाचे सचिव अमित अग्रवाल यांच्यासह विविध देशांचे मान्यवर या बैठकीला उपस्थित आहेत. यावेळी विविध देशांच्या दूरसंचार मंत्र्यांच्या संवादाचं आयोजन करण्यात आलं आहे. डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्रात भारतानं केलेल्या प्रगतीचं प्रदर्शन या ठिकाणी करण्यात आलं आहे. युजीसी नेट परीक्षेच्या इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र या विषयाच्या प्रश्नपत्रिकांमध्ये अनेक चुका असल्याच्या तक्रारी आल्याच्या पार्श्वभूमीवर एनटीएनं या 3 विषयांची फेरपरीक्षा घेण्याची घोषणा केली आहे. येत्या 9 सप्टेंबरला सकाळी 9 ते दुपारी 12 या पहिल्या सत्रात इंग्रजी विषयाची तर दुपारी 3 ते संध्याकाळी 6 या दुसऱ्या सत्रात वाणिज्य विषयाची फेरपरीक्षा होईल. समाजशास्त्र विषयाची फेरपरीक्षा दुसऱ्या दिवशी 10 सप्टेंबरला सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळात होईल. या परीक्षांची उत्तर

ची काल एनटीएनं प्रकाशित केली. राज्य सरकारनं नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्र्यांची आज घोषणा केली. नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांची तर रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले यांची नेमणूक झाली आहे. गेल्या वर्षी गिरीश महाजन यांची नाशिक तर अदिती तटकरे यांची रायगडच्या पालकमंत्रीपदी नेमणूक झाली होती, पण महायुतीतल्या पक्षांनी आक्षेप घेतल्यामुळे राज्य सरकारनं या नियुक्तीला स्थगिती दिली होती. त्यानंतर या दोन्ही जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद रिक्त होतं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बिहारमध्ये लखीसराय जिल्ह्यातल्या अशोकधाम मंदिर मार्गावर आज झालेल्या चेंगराचेंगरीत 7 महिलांचा मृत्यू झाला तर 10 जास्त भाविक जखमी झाले. त्यांना पाटणा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अशोकधाम स्थानकापासून मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर विजेचा खांब पडून त्यात वीजप्रवाह वाहत असल्याची अफवा पसरल्यामुळे गोंधळ निर्माण झाला आणि चेंगराचेंगरी झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसंच जखमींना त्वरित आणि योग्य वैद्यकीय उपचार मिळतील याची खात्री करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. पश्चिम बंगालमध्ये बीरभूम जिल्ह्यात आज एका हॉटेलला लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण गंभीर जखमी झाले. श्रावणी सोमवारच्या निमित्ताने इथल्या तारापीठ मंदिरात आलेले अनेक भाविक या हॉटेलमध्ये मुक्कामाला उतरले होते. अग्निशमन दलाला माहिती मिळताच त्यांनी ताबडतोब धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवत अडकलेल्या भाविकांची सुटका केली. या दुर्घटनेतल्या जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. भंडारा जिल्ह्यात तुमसर रामटेक महामार्गावर आज अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही तरुण आपल्या दुचाकीवरून जात असताना त्यांना एका अज्ञात वाहनानं धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. अपघातानंतर वाहनचालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पालघर जिल्ह्यात बोईसर इथं राज्य औद्योगिक मंडळाच्या वसाहतीत एका कारखान्यात स्फोट होऊन 3 कामगार जखमी झाले. आज पहिली पाळी सुरू झाल्यानंतर काही वेळातच कारखान्याच्या भट्टीत स्फोट झाल्याचे आवाज झाले. त्यावेळी 100 ते 150 कामगार कारखान्यात होते. अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केलं आहे. जखमी कामगारांना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं आहे. आणखी काही कामगार भट्टीजवळ अडकले असल्याची शक्यता आहे. स्फोटाचं कारण अद्याप समजलं नाही. पुढचा तपास सुरू आहे. मुंबईत कांदिवली भागात आज पहाटे एका व्यावसायिक इमारतीला आग लागल्याची दुर्घटना घडली. या इमारतीतून 11 जणांची सुटका करण्यात आली असून कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. अभिराई या हॉटेलचं नाव असून पहाटे 4:15 सुमाराला या हॉटेलला आग लागली. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असून पुढचा तपास सुरू आहे. आरक्षण रद्द करण्याची मागणी संविधानविरोधी असून ती करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे असं मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं. नागपूरमध्ये ते पत्रकार परिषदेत बोलत होते. कालेलकर आयोगाच्या आकडेवारीनुसार अनुसूचित जाती जमाती तसंच इतर मागासवर्गीयांचं लोकसंख्येतलं प्रमाण 77% असून आरक्षण 49% आहे असं ते म्हणाले. केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार अपेक्षित असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने देखील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील व्हावं असं आवाहन आठवले यांनी केलं. काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी आरपीआयमध्ये यावं असं आमंत्रणही आठवले यांनी दिलं. कर्नाटक राज्य सरकारने कावेरी पाणी व्यवस्थापन प्राधिकरणाच्या निर्देशांचं पालन करावं असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे. तामिळनाडूकरता 12,000 क्युसेक पाणी सोडण्याचे निर्देश प्राधिकरणाने कर्नाटकाला दिले आहेत, मात्र त्याचं पालन झालं नसल्याचा आरोप तामिळनाडूने दाखल केलेल्या याचिकेत केला आहे. पालघर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या खताच्या मागणीसह खत वितरण प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी कृषी विभाग फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल ही डिजिटल प्रणाली लागू करणार आहे. त्यामुळे 20 ऑगस्टपासून शेतकरी आपली खताची मागणी मोबाईलद्वारे नोंदवू शकतील. या डिजिटल व्यवस्थेमुळे खत विक्रीतल्या गैरप्रकारांना आळा बसणार असून शेतकऱ्यांना वेळेत खत मिळण्यात मदत होणार आहे. त्याशिवाय खताच्या दुकानांमध्ये होणारी गर्दी कमी होऊन उपलब्ध खतसाठ्याचं व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करता येणार आहे.
राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकर राव नाईक यांच्या जलसंधारण क्षेत्रातल्या योगदानाची आठवण म्हणून पालघर जिल्ह्यात 21 ऑगस्ट हा दिवस जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. पाणी अडवा पाणी जिरवा हा संदेश

0: सुरू होण्यासाठी पालघरमध्ये 15 ते 21 ऑगस्ट दरम्यान जलसंधारण सप्ताह राबवण्यात येत असून 15 ऑगस्ट 2026 ते 26 जानेवारी 2027 या कालावधीत जलसंधारण अभियान राबवण्यात येणार आहे. नागपंचमीचा सण आज सर्वत्र साजरा होत आहे. शेतकऱ्यांना उपद्रव देणाऱ्या उंदरांचा नायनाट करणाऱ्या नागाप्रती कृतज्ञता म्हणून श्रावण शुद्ध पंचमीचा दिवस नागपंचमी म्हणून साजरा करण्यात येतो. घरोघरी मातीच्या नागप्रतिमांचं पूजन केलं जात आहे. ग्रामीण भागात नागाच्या वारुळांना दूध लयांचा नैवेद्य दाखवण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्र पवार यांनी नागपंचमीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. आज श्रावणातला पहिला सोमवार असल्यामुळे राज्यात विविध शिवमंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविक गर्दी करत आहेत. पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त बीड शहरासह जिल्ह्यातल्या शिवमंदिरांमध्ये पहाटेपासूनच भाविकांची गर्दी झाली आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या परळी वैजनाथाच्या मंदिरात पूजा अभिषेक इत्यादी विधी होत आहेत. लातूर जिल्ह्यातही श्रावण सोमवारनिमित्त विविध मंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केली आहे. गॉल इथं सुरू असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात आजच्या तिसऱ्या दिवशी भारताचा पहिला डाव 462 धावांवर संपला. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचे आघाडीचे 5 फलंदाज 90 धावात बाद झाले. मात्र त्यानंतर सोनल दिनुषा आणि निरोशन डिक्वेला यांनी डाव सावरला. 5व्या गड्यासाठी त्यांनी शतकी भागीदारी केली आहे. चहापानापर्यंत श्रीलंकेच्या 5 बाद 215 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. एसआयआर अंतर्गत अर्ज जमा करण्याचा आज शेवटचा दिवस. 2 कोटींपेक्षा जास्त मतदारांचे अर्ज अजूनही अप्राप्त. एनटीए युजीसी नेटच्या 3 विषयांची फेरपरीक्षा घेणार. रायगड आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री जाहीर. आणि देशभरात झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये 14 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: तीन वाजून 10 मिनिटं झाली आहेत. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीची आजची पहिली प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. सायंकालीन प्रसारण सभा 5 वाजता सुरू होईल तेव्हा आपण भेटणार आहोत. मधल्या काळात AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपचे कार्यक्रम अखंड सुरू असतील. नमस्कार.

नमस्कार श्रोते हो, आम्ही बोलत आहोत प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AI या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची. ही आहे अस्मिता वाहिनी. अस्मिता वाहिनीचं सायंकालीन दुसऱ्या सभेचं प्रसारण आता सुरू होत आहे. सभेच्या सुरुवातीला संध्याकाळी ठीक 5 वाजता ठळक बातमीपत्र.

0: नमस्कार, मी गौरी देशमुख. ऐकूया काही ठळक घडामोडी. राज्यात SIR अर्थात मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेत अर्ज जमा करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात आतापर्यंत 2,07,93,916 म्हणजे 21% जास्त मतदारांचे अर्ज BLO ना मिळालेले नाहीत. नागपूर, ठाणे, पुणे, नाशिक, रायगड, मुंबई शहर आणि उपनगर, पालघर या जिल्ह्यांमध्ये अर्ज जमा न केलेल्या मतदारांची संख्या सर्वात जास्त आहे. 1,07,871 मतदारांचा ठाव ठिकाणा लागत नसल्यानं त्यांना अर्ज वाटप झालेलं नाही. UGC NET परीक्षेच्या इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र या विषयाच्या प्रश्नपत्रिकांमध्ये अनेक चुका असल्याच्या तक्रारी आल्याच्या पार्श्वभूमीवर या 3 विषयांची फेरपरीक्षा घेण्याची घोषणा NTA नं केली आहे. येत्या 9 सप्टेंबरला सकाळी 9 ते 12 या वेळात इंग्रजी, दुपारी 3 ते 6 वाणिज्य, तर 10 सप्टेंबरला सकाळी 9 ते 12 या वेळात समाजशास्त्र विषयाची फेरपरीक्षा होईल. राज्य सरकारनं आज नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांची तर रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले यांची नेमणूक केली आहे. आरक्षण रद्द करण्याची मागणी संविधान विरोधी असून ती करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. नागपूरमध्ये वार्ताहर परिषदेत बोलताना त्यांनी सांगितलं की कालेलकर आयोगाच्या आकडेवारीनुसार अनुसूचित जाती जमाती तसंच इतर मागासवर्गीयांचं लोकसंख्येतलं प्रमाण 77% आहे, तर त्यांच्यासाठीचं एकूण आरक्षण 49% आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: संध्याकाळचे 5:02 झाली आहेत. प्रसारित करत आहो नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत मानस विश्वरूप यांनी गायलेला राग पुरिया धनाश्री. विलंबित ख्यालातील बंदिश 1 ताला, द्रुत ख्यालातील बंदिश 3 तालात निबद्ध आहे. विलंबित 1 तालातील बंदिशीचे बोल आहेत बाल बाल जाऊ. द्रुत 3 तालातील बंदिशीचे बोल आहेत कही करत बरजोरी. त्यांना तबल्याची साथ मिलिंद जोशी यांनी, हार्मोनियमची साथ विनोद पडगी.

नाद ब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण मानस विश्वरूप यांनी गायलेल्या रागपुरी या धनाश्री आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ मिलिंद जोशी यांनी, हार्मोनियमची साथ विनोद पडगे यांनी केली होती. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती. संध्याकाळचे 5:30 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम.

मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण गप्पा मारणार आहोत समवयस्कांचा दबाव आणि योग्य निर्णय म्हणजेच पीअर प्रेशर अँड मेकिंग गुड चॉईसेस यावर. काय आहे ना, आपल्या आयुष्यात असे अनेक क्षण येतात जेव्हा आपल्याला स्वतःच्या मनाला एक प्रश्न विचारावा लागतो, मी हे जे काही करते ते माझ्या इच्छेने करते की माझे मित्रमैत्रिणी करतायत म्हणून करते. बऱ्याचदा मित्रमैत्रिणी म्हणतात, अरे एवढा कशाला विचार करतेस, सगळेच तर करणार आहेत ना. कधी एखादी गोष्ट सोशल मीडियावर ट्रेंडिंग असते आणि म्हणून ती आपल्याला करावीशी वाटते. कधी एखादा मित्र म्हणतो, तू हे केलं नाहीस ना तर तू आमच्या ग्रुपमध्ये फिट होणार नाहीस. आणि मग अशा क्षणी मनात एक संघर्ष सुरू होतो. एका बाजूला आपली इच्छा, आपले मूल्य आणि आपली स्वप्न, तर दुसऱ्या बाजूला मित्रमैत्रिणींची अपेक्षा, स्वीकारलं जाण्याची इच्छा आणि आपण वेगळं दिसू नये ही भीती. हाच आहे

समवयस्कांचा दबाव म्हणजेच पीअर प्रेशर. पण आपण सगळ्यांनीच एक महत्त्वाची गोष्ट कायम लक्षात घेतली पाहिजे की पीअर प्रेशर म्हणजे फक्त वाईट गोष्टी करण्यासाठी येणारा दबाव नाही. मित्रांचा प्रभाव हा सकारात्मकही असू शकतो. एखादा मित्र तुम्हाला अभ्यासासाठी प्रेरणा देतो, एखादा खेळायला घेऊन जातो, कोणी पुस्तक वाचायला सांगतं, तर कोणी सामाजिक कार्यात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देतं. म्हणजेच आपल्या मित्रपरिवाराचा प्रभाव हा आपल्या आयुष्याला चांगल्या दिशेनंही घेऊन जाऊ शकतो, रादर तो घेऊन जातो. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार किशोरावस्थेत मित्रांचा समूह आरोग्याशी संबंधित वर्तनावर प्रभाव टाकू शकतो आणि चांगलं संवाद कौशल्य, सामाजिक कौशल्य आणि सकारात्मक संबंध हे नकारात्मक समूह दबावापासून संरक्षण देणारे घटक ठरू शकतात. म्हणजे बरं, एक उदाहरण सांगते. आता आपण असं इमॅजिन करूया की हा एक कॉलेजमधला क्षण आहे. समजा कॉलेजमध्ये आपण आपल्या मित्रमैत्रिणींसोबत बाहेर गेलो आहे. मित्रमैत्रिणींचा ग्रुप एखादी धोकादायक गोष्ट करू आणण्यास सांगतोय. खरं तर आपल्याला त्यातून चुकीचं वाटतंय, पण आपल्या मनात विचार येतो, आता जर मी नाही म्हटलं तर हे कदाचित मला घाबरट म्हणतील, माझी मस्करी करतील, कदाचित मला ग्रुपमधूनही काढून टाकतील. आणि मग शेवटी तो मनाविरुद्ध निर्णय आपण घेतो. काही वेळासाठी कदाचित आपल्याला मित्रांमध्ये स्वीकारलं गेल्याचं समाधान मिळेल, पण नंतर मात्र मनात पुन्हा प्रश्न निर्माण होईल, हा निर्णय खरंच माझा होता का? मंडळी, इथेच खरी परीक्षा असते. इतरांमध्ये मिसळणं महत्त्वाचं आहे, पण ते स्वतःला हरवून नव्हे. किशोरावस्था आणि तरुणपण हा स्वतःची ओळख निर्माण करण्याचा काळ आहे. या काळात आपण कोण आहोत, आपल्याला काय आवडतं, आपली मूल्यं कोणती आहेत आणि भविष्यात आपल्याला कुठं पोहोचायचंय याचा शोध घेत असतो, याचा शोध आपण घेत असतो. त्यामुळे इतरांच्या मतांचा प्रभाव पडणं स्वाभाविक आहे. WHO सांगतं की किशोरावस्थेत शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि सामाजिक विकास वेगाने होत असतो आणि याच काळात तयार होणाऱ्या सवयी भविष्यातील आरोग्यावर परिणाम करू शकतात. त्यामुळे या काळात योग्य निर्णय घेण्याची क्षमता विकसित करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. बरं, मग आता प्रश्न असा की समवयस्कांचा दबाव ओळखायचा कसा? जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला तुमच्या इच्छेविरुद्ध काही करायला भाग पाडते, सगळे करतायत म्हणून एखादी गोष्ट योग्य ठरते, नाही म्हटल्यावर आपली खिल्ली उडवली जाते किंवा आपल्याला ग्रुपमधून बाहेर टाकण्याची भीती दाखवली जाते, तेव्हा थांबायचं आणि विचार करायचा आणि स्वतःला हे 3 प्रश्न नक्की विचारायचे. हे मला खरंच करायचं आहे का? याचे परिणाम काय होऊ शकतात? आणि उद्या सकाळी उठल्यावर मला माझ्या निर्णयाचा अभिमान वाटेल का? कधी कधी निर्णय घेण्यासाठी फक्त काही सेकंद मिळतात, म्हणूनच निर्णय घेण्यापूर्वीच स्वतःची भूमिका स्पष्ट करून ठेवणं उपयोगी ठरतं. म्हणजे उदाहरणार्थ, जर एखादा मित्र किंवा मैत्रीण आपल्याला म्हणाली की चल हे करून बघ, काही होत नाही, तर आपलं उत्तर तयार असू शकतं, नाही मला हे नाही करायचंय. इतकंच. प्रत्येक निर्णयाचं लांबलचक स्पष्टीकरण देण्याची गरज नसते. नाही हे एक पूर्ण वाक्य आहे आणि हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. नाही म्हणणं म्हणजे कमजोरी नाहीये. स्वतःच्या निर्णयांवर ठाम राहणं म्हणजे आत्मविश्वास असतो. पण अनेकदा आपण नाही म्हणण्यास घाबरतो, कारण आपल्याला मित्र गमावण्याची भीती असते. अशा वेळी स्वतःला एक महत्त्वाचा प्रश्न नेहमी आपण विचारायला हवा. जो मित्र माझ्या चांगल्याचा विचार करतो, जो मित्र माझ्या चांगल्याचा विचार करतो, तो मला चुकीची गोष्ट करण्यासाठी का भाग पाडेल? कारण खरा मित्र हा आपल्या बाउंड्रीजचा आदर करतो. तो आपल्यावर कधीच दबाव टाकत नाही किंवा आपल्या निर्णयाशी असहमत आहे म्हणून आपल्याला काही बोलतही नाही. असा मित्र आपण निर्णयाशी असहमत आहोत म्हणून आपल्यावर कधीच दबाव आणत नाही. म्हणूनच मित्रांची संख्या किती आहे यापेक्षा त्या मित्रांचा आपल्या आयुष्यावर कसा प्रभाव पडतोय हे महत्त्वाचं आहे. मंडळी, आणखीन एक गोष्ट, पीअर प्रेशर हे फक्त प्रत्यक्ष मित्रांकडून येत नाही. आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हा देखील आपल्या निर्णयांवर प्रभाव टाकू शकतो. एखाद्याचं जीवन हे आपल्यापेक्षा अधिक सुंदर दिसतं. कोणी एखाद्या धोकादायक चॅलेंजेसचा व्हिडिओ करून टाकतं, तर कधी कधी सगळे हेच करतायत असा आभास निर्माण होतो. पण सोशल मीडियावर दिसणारं प्रत्येक चित्र हे संपूर्ण वास्तव नसतं, त्यामुळे ट्रेंडिंग आहे म्हणून ते योग्य असेलच असं नाही. याच ठिकाणी आपण

क्रिटिकल थिंकिंग म्हणजेच चिकित्सक विचार करणं जास्त गरजेचं आहे, तीच आपली ताकद बनणं आवश्यक आहे. कोणतीही गोष्ट पाहिल्यावर लगेच स्वीकारण्याऐवजी तिला प्रश्न विचारले पाहिजेत. याचा पुरावा काय आहे? यामुळे मला काही फायदा किंवा नुकसान होऊ शकतं का? ही माहिती विश्वासार्ह आहे का? आणि माझ्या मूल्यांशी ही गोष्ट जुळतीये का? हा छोटासा थांबा आपल्याला अनेक चुकीचे निर्णय घेण्यापासून वाचवू शकतो.

हो आता विसरा हे सगळं. इथं इमारतींच्या जंगलातला वनवास, त्यातून दिसणार ती

मंडळी, योग्य निर्णय घेणं म्हणजेच प्रत्येक वेळी परिपूर्ण निर्णय घेणं असं नव्हे. आपल्या प्रत्येकाकडून चुका होतात. विशेषतः तरुणपणात नवीन गोष्टी अनुभवताना काही निर्णय चुकू शकतात. पण चूक झाली म्हणजे आयुष्य संपलं असं नाहीये. चूक ओळखणं, त्यातून शिकणं आणि पुढच्या वेळी अधिक चांगला निर्णय घेणं हीच खरी प्रगती आहे. आणि जर कधी तुम्हाला एखाद्या परिस्थितीत अडकल्यासारखं वाटलं तर एकट्यानं सगळं सहन करण्याची गरज नाहीये. पालक, शिक्षक, समुपदेशक अशा व्यक्तींशी जे आपल्या जवळचे आहेत, ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो, त्यांच्याशी बोललं पाहिजे. संशोधनाधारित मार्गदर्शनानुसार युवकांशी खुला संवाद आणि त्यांच्याशी विश्वासाचं नातं निर्माण करणं हे निरोगी निर्णयांना मदत करू शकतं. मदत मागणं ही कमजोरी नाही आहे, उलट योग्य वेळी मदत घेण्याचा निर्णय ही परिपक्वतेची खूण आहे. मित्रांनो, आता योग्य निर्णय घेण्यासाठी एक छोटंसं सूत्र आहे, ते लक्षात ठेवूया. थांबा, विचार करा, परिणाम पहा आणि मग निर्णय घ्या. त्यातलं पहिलं थांबा म्हणजेच दबावाखाली लगेच होकार देऊ नका. दुसरं विचार करा म्हणजे मला हे खरंच हवंय का. तिसरं परिणाम पहा म्हणजेच याचा माझ्या आरोग्यावर, शिक्षणावर, नात्यांवर किंवा भविष्यात काय परिणाम होऊ शकतो. आणि चौथं निर्णय घ्या म्हणजे आपल्या मूल्यांशी आणि भविष्यातील ध्येयांशी सुसंगत असलेला निर्णय घेणं. म्हणजे कल्पना करा, आपल्यासमोर दोन रस्ते आहेत. पहिल्या रस्त्यावर आपले मित्र मोठ्याने ओरडत आहेत, इकडे ये, सगळे इकडेच जात आहेत. आणि दुसरा रस्ता थोडा शांत आहे. त्या रस्त्यावर कदाचित टाळ्या वाजवणारे लोक कमी असतील, पण तो रस्ता आपल्या स्वप्नांकडे जात असेल. तर अशा वेळी लोकांचा आवाज मोठा आहे म्हणून तो योग्य रस्ता असेलच असं नाही. कधी कधी आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा निर्णय आपल्याला गर्दीपासून थोडं वेगळं उभं राहून घ्यावा लागतो. हां, पण याचा अर्थ मित्रांपासून दूर जाणं असा होत नाही. उलट आपण स्वतःची चांगली ओळख निर्माण केली तर आपण आपल्या मित्रांसाठीही सकारात्मक उदाहरण बनू शकतो. समजा तुमच्या ग्रुपमधील एखादी व्यक्ती चुकीच्या दबावामुळे निर्णय घेणार असेल तर तुम्ही म्हणू शकता, नको रे, आपण दुसरं काहीतरी करूया. कदाचित तुमचं एक वाक्य त्या मित्राला थांबवू शकतं. नेतृत्व म्हणजे फक्त मंचावर उभं राहून भाषण करणं नाही, चुकीच्या गोष्टींसमोर योग्य वेळी योग्य भूमिका घेणं म्हणजेही नेतृत्व. आज आपल्या तरुणाईत अफाट ऊर्जा आहे. तंत्रज्ञाने ज्ञान मिळवण्याची संधी आहे, जगाशी जोडण्याची ताकद आहे आणि नवीन कल्पना प्रत्यक्षात आणण्याची क्षमताही आहे. या शक्तीचा उपयोग आपण स्वतःला घडवण्यासाठी केला पाहिजे. चांगले मित्र निवडले पाहिजेत. खेळ, कला, वाचन, विज्ञान, संगीत, समाजसेवा, उद्योजकता, ज्या क्षेत्रात आपली आवड आहे त्या क्षेत्रात स्वतःला झोकून द्यायला हवं. कारण रिकाम्या वेळेला दिशा नसली तरी बाहेरचा दबाव वाढतो, पण ध्येय स्पष्ट असेल तर निर्णयही स्पष्ट होतात. त्यामुळे एक गोष्ट आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे, आपल्या आयुष्याची स्टेअरिंग ही आपल्या हातात असली पाहिजे.

मित्र दिशा दाखवू शकतो, पालक सल्ला देऊ शकतात, शिक्षक मार्गदर्शन करू शकतात, पण शेवटी निर्णय हा आपल्या मूल्यांशी आणि भविष्यातील ध्येयांशी जुळणारा असला पाहिजे. म्हणून आजपासून एक छोटासा संकल्प आपण करूया. मी फक्त सगळे करतात म्हणून काहीच करणार नाही. मी विचार करेन, माहिती घेईन, परिणाम समजून घेईन आणि मगच निर्णय घेईन. माझ्या मित्रांचा मी आदर करेन, पण माझ्या विवेकाचाही आदर करेन. चुकीच्या दबावाला ठामपणे नाही म्हणेन आणि योग्य गोष्टीसाठी स्वतः पुढाकार घेईन. मित्रांनो, आयुष्यात आपल्याला अनेक वेळा दोन पर्यायांमध्ये निवड करावी लागते, सोपा पर्याय आणि योग्य पर्याय. प्रत्येक वेळी योग्य पर्याय निवडणं सोपं नसतं, पण प्रत्येक योग्य निर्णय हा आपला आत्मविश्वास वाढवतं. प्रत्येक नाही आपली स्वतःची ओळख मजबूत करतो आणि प्रत्येक चांगला निर्णय आपल्याला आपल्या स्वप्नांच्या थोडं अधिक जवळ घेऊन जातो. म्हणूनच पुढच्या वेळी जर कोणी आपल्याला म्हणलं सगळे करतायत तू का नाही करत, तेव्हा हसून स्वतःला सांगायचं, कारण माझं आयुष्य हे माझं आहे आणि माझे निर्णयही माझे आहेत. आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे. गर्दीत सामील होणं सोपं असतं, पण योग्य दिशा निवडणं हे धैर्याचं काम आहे, कारण आजचा एक योग्य निर्णय उद्याचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. आपण फक्त भविष्याचे नागरिक नाही आहोत, आपण आपल्या समाजाची शक्ती आहोत. त्यामुळे विचार करा, प्रश्न विचारा, योग्य निवड करा आणि स्वतःसोबत इतरांनाही चांगल्या दिशेनं घेऊन चला. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्या खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी जीवन दराडे आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. SIR प्रक्रियेत अर्ज जमा करण्याचा आज अखेरचा दिवस. 2 कोटींहून अधिक मतदारांच्या अर्जांची अद्याप प्रतीक्षा. राज्यातल्या विविध प्रकल्पांसाठी आर्थिक सहाय्याची केंद्रीय वित्त मंत्रालयाकडे मागणी. आर्थिक विकासासाठी पायाभूत सुविधांचा विकास महत्त्वाचा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन. नागपंचमी तसंच श्रावणी सोमवारी महादेव मंदिरात भाविकांची गर्दी. आणि श्रीलंकेविरुद्धच्या क्रिकेट कसोटीत भारताला पहिल्या डावात 178 धावांची आघाडी. आता सविस्तर बातम्या. राज्यात SIR अर्थात मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेत अर्ज जमा करण्याचा आज अखेरचा दिवस आहे. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात आतापर्यंत 2,07,93,916 मतदारांचे अर्ज BLO मिळालेले नाहीत. राज्यात एकूण 9,78,54,49 मतदार आहेत. त्यांच्या तुलनेत अर्ज जमा न केलेल्या मतदारांची संख्या 21% जास्त आहे. नागपूर, ठाणे, पुणे, नाशिक, रायगड, मुंबई शहर आणि उपनगर, पालघर या जिल्ह्यांमध्ये अर्ज जमा न केलेल्या मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. तर 1,07,871 मतदारांचा ठावठिकाणा लागत नसल्यानं त्यांना अर्ज वाटप झालेले नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राज्यातल्या विविध विकास प्रकल्पांविषयी यावेळी चर्चा झाल्यानं पंतप्रधान कार्यालयाच्या समाज माध्यम खात्यांवर सांगण्यात आलं आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयाने राबवण्यात येणाऱ्या प्रकल्पांसाठी सहकार्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. तसंच पंतप्रधानांनी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल त्यांचे आभार मानले. दरम्यान फडणवीस यांनी आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचीही दिल्लीत भेट घेतली. मुंबई वाढवण एक्सप्रेस वे कनेक्टिव्हिटीकरता जायकामार्फत आर्थिक सहाय्य मिळवण्यासाठी केंद्रीय वित्त मंत्रालयाकडून परवानगी मिळावी अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत केल्याचं आणि याबाबत सीतारामन यांनी सकारात्मक विचार करण्याचं आश्वासन दिल्याचं याबाबतच्या बातमीत म्हटलं आहे. आरक्षण रद्द करण्याची मागणी संविधानविरोधी असून ती करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे असं मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे. ते आज नागपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. कालेलकर आयोगाच्या आकडेवारीनुसार अनुसूचित जाती जमाती तसंच इतर मागासवर्गीयांचं लोकसंख्येतलं प्रमाण 77% असून आरक्षण 49% आहे असं ते यावेळी म्हणाले. केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार अपेक्षित असल्याचं आठवले यांनी सांगितलं. रेल्वे प्रवाशांना सुरक्षित आणि स्वच्छ पेयजल उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी तात्काळ सुधारणा उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. जवळपास 20,000 ठिकाणी व्यापक जलशुद्धीकरण आणि देखरेख प्रणाली तात्काळ कार्यान्वित केली जाणार आहे. पाण्याच्या टाक्याही तातडीनं बदलण्यात येणार असून साठवणूक टाक्यांची नियमित स्वच्छता आणि देखभालीवर रेल्वे मंडळाच्या पातळीवर देखरेख ठेवली जाणार आहे. देशाच्या आर्थिक विकासासाठी पायाभूत सुविधांचा विकास अत्यंत महत्त्वाचा असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

0: ते आज पुण्यात सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठातर्फे आयोजित फेस्टिवल ऑफ थिंकर्स कार्यक्रमात बोलत होते. यावेळी सिम्बायोसिसच्या प्रधान संचालिका आणि सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या कुलपती डॉक्टर विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉक्टर रामकृष्णन रमन तसंच इतर मान्यवर उपस्थित होते. दळणवळणाच्या सुविधांचं नियोजन करताना केवळ आजच्या गरजांचा विचार न करता पुढील 25 ते 50 वर्षाचा दृष्टिकोन ठेवून दीर्घकालीन आणि भविष्यवेधी नियोजन करण्याचं आवश्यक असल्याचं गडकरी यांनी यावेळी नमूद केलं. छत्रपती संभाजीनगरच्या चिकलठाणा इथं भारतीय हस्तकला, हातमाग आणि स्वदेशी उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं आयोजित स्वदेशी फॅशन अँड लाईफस्टाईल एक्स्पो 2026ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्यम मंत्रालयाच्या सहकार्यानं 14 ते 16 ऑगस्ट दरम्यान झालेल्या या प्रदर्शनात देशाच्या विविध भागातून आलेले कारागीर, विणकर, महिला उद्योजक आणि हस्तकला कलाकार सहभागी झाले होते. विविध राज्यातील पारंपरिक हस्तकला, हातमाग वस्त्रे, फॅशन तसंच लाईफस्टाईल उत्पादनांचे वैविध्य हे प्रमुख आकर्षण ठरलेल्या या एक्स्पोची काल सांगता झाली.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: जम्मू काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील प्राचीन अमरनाथ मंदिरासाठीची 12 दिवसांची वार्षिक श्री बुढा अमरनाथ यात्रा आज सकाळी कडकोट सुरक्षा व्यवस्थेत सुरू झाली. येत्या 28 ऑगस्टला श्रावण पौर्णिमेला यात्रेची सांगता होईल. या यात्रेसाठी प्रशासनानं राजौरी, पूंछ आणि प्रवासाच्या मार्गावर कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. खानदेशातल्या कानबाई मातेच्या उत्सवाची आज सांगता झाली. श्रावण महिन्याच्या पहिल्या रविवारी घरोघरी विराजमान झालेल्या कानबाई मातेच्या विसर्जनानिमित्त आज नंदुरबार शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल ताशांचा गजर, पारंपरिक वाद्यांचा निनाद आणि कानबाई मातेचा जयघोष यामुळे संपूर्ण शहर दुमदुमून गेलं होतं. कानबाई उत्सवाला खानदेशच्या धार्मिक परंपरेसोबतच सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. नोकरी व्यवसायानिमित्त देशाच्या विविध भागात स्थायिक झालेले खानदेशवासी या उत्सवासाठी आवर्जून आपल्या गावी परततात. नागपंचमीचा सण आज पारंपरिक रीतीनं उत्साहात साजरा झाला. घरोघरी महिलांनी नागाची पूजा केली. सांगली जिल्ह्यातील मौजे 32 शिराळा इथं 41 ग्रामस्थांना केवळ शैक्षणिक उद्देशासाठी नाग पकडण्याची परवानगी देण्यात आली. दरम्यान 32 शिराळा इथं नागपंचमी सणानिमित्त अंबामाता देवी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली असून पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारनिमित्त आज राज्यभरातल्या शिवमंदिरांमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. त्र्यंबकेश्वर आणि भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिरामध्येही पहाटेपासून भाविक मोठ्या संख्येनं दाखल होत आहेत. 12वं ज्योतिर्लिंग असलेल्या वेरूळचं घृष्णेश्वर दर्शनासाठी भक्तांनी गर्दी केली आहे. छत्रपती संभाजीनगर ते खुलताबाद रस्त्यावर सकाळपासून मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मंदिरांमध्ये भक्तांनी सकाळपासून पूजा आरतीसह इतर धार्मिक कार्यक्रम सुरू केले आहेत. बीड जिल्ह्यात परळी इथल्या वैद्यनाथ मंदिरातही भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टकडून विशेष दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीनं मंदिर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त असून 100हून अधिक CCTV कॅमेरे आणि बॅरिकेटिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ इथं भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. पहिल्या श्रावणी सोमवार आणि नागपंचमी हा दुहेरी योग आल्यानं पहाटेपासूनच मंदिर खुलं करण्यात आलं आहे. संस्थानचे अध्यक्ष तहसीलदार हरीश गाडे, पोलीस निरीक्षक श्यामकुमार डोंगरे, व्यवस्थापक सुरेंद्र डफळ यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. त्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं करण्यात आलं. या ठिकाणी महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, आंध्र प्रदेश, पंजाब, गुजरात या राज्यातील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. बीड जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत 273.2 शतांश मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जून ते सप्टेंबर या कालावधीतील वार्षिक सरासरीच्या तुलनेत हे प्रमाण 48.3% आहे. जिल्ह्यात केज तालुक्यात सर्वाधिक 414.6 शतांश मिलीमीटर तर आष्टी तालुक्यात सर्वात कमी 208.6 शतांश मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या तुलनेत पावसाची तूट कायम असल्यानं आगामी काळातील पावसाकडे शेतकरी आणि नागरिकांचं लक्ष लागल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. दक्षिण मुंबईच्या चर्चगेट परिसरातील आयकर भवनात आज दुपारी अचानक आग लागली. आगीची माहिती मिळताच आयकर विभागाच्या तळ

0: मजल्यावरील लोक तात्काळ इमारतीबाहेर पडले. अग्निशमन दलाच्या सुमारे 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचं काम सुरू आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं वृत्त आहे. ही आग इतर मजल्यापर्यंत पसरण्यापासून रोखण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान प्रयत्न करत आहेत. नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा, दिंडोरी आणि पेठ अशा 3 तालुक्यात काही गावांमध्ये आजही भूकंपाचे सौम्य धक्के बसले. हे धक्के अत्यंत सौम्य असल्याने कोणतंही नुकसान झालं नाही असं आमच्या बातमीदारानं कळवलं आहे. लातूर इथं जिल्हास्तरीय येत्या 24 ऑगस्ट रोजी गुंतवणूक परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्ह्यातील गुंतवणूक वाढवण्यासोबतच नव उद्योजकांना प्रोत्साहन देणं तसंच गुंतवणूकदार आणि व्यावसायिकांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देणं हा या परिषदेचा प्रमुख उद्देश आहे. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताला पहिल्या डावात 178 धावांची आघाडी मिळाली आहे. आज सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतानं 9 बाद 460 धावांपासून खेळ पुढे सुरू केला. अवघ्या 2 धावांची भर घालून भारताचा पहिला डाव 462 धावांवर आटोपला. त्यानंतर श्रीलंकेचा पहिला डाव 284 धावांवर संपुष्टात आला. भारताकडून मानव सुतारनं 4, रवींद्र जडेजानं 3, तर मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. SIR प्रक्रियेत अर्ज जमा करण्याचा आज अखेरचा दिवस. 2 कोटींहून अधिक मतदारांच्या अर्जाची अद्याप प्रतीक्षा. आर्थिक विकासासाठी राज्यात सुविधांचा विकास महत्त्वाचा. केंद्रीय मंत्री गडकरी यांचं प्रतिपादन. नागपंचमी तसंच श्रावणी सोमवारी महादेव मंदिरात भाविकांची गर्दी. आणि श्रीलंकेविरुद्धच्या क्रिकेट कसोटीत भारताला पहिल्या डावात 178 धावांची आघाडी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आदौ मुख्य वार्ताः. विकसित भारतस्य दिशि सार्वजनिक क्षेत्रस्य बैंकेषु तत्सम्बद्ध परिष्काराणाम् अथ भावि स्वरूपस्य च समीक्षायै प्रशासनम् उच्चस्तरीय समितेः निर्माणं करिष्यति. केन्द्रीय गृहमन्त्री अमितशाहः अद्य उक्तवान् यत् मोदी प्रशासनेन स्वातन्त्र्यदिवसात् पूर्वम् ISI इत्यनेन समर्थितं शाहजाद भट्टी आतंकिजालं ध्वस्तीकृतम्. शिक्षामन्त्री प्रह्लाद जोशी निर्धारित परीक्षा कार्यविधेः कठोरतया अनुपालनं सुनिश्चेतुम् अधिकारिभिः सह उपवेशनं कृत्वा निर्देशान् प्रदत्तवान्. भारतेन स्वीये अध्यक्षतावसरे ब्रिक्स सहयोगे जनकेन्द्रिता मानवता प्रधाना च दृष्टिः पुनः प्रकटिता. अपि च BWF बैडमिंटन विश्वस्पर्धा नवदिल्ल्यां प्रारब्धा. भारतस्य MR अर्जुन हरिहरन अंसाकरुणन इत्येतयोः पुरुषयुगलं द्वितीयचरणे प्रविष्टम्. अथ वार्ताः विशदीकृत्य. विकसित भारतस्य लक्ष्य प्राप्तये सर्वकारेण शीघ्रमेव वित्तकोषक्षेत्रे काचित् उच्चाधिकारसमितिः निर्मास्यते. केन्द्रीय वित्तमन्त्री निर्मला सीतारामन् इत्येषा अद्य नवदिल्ल्यां द्विदिवसीय सार्वजनिक क्षेत्रीय बैंक सम्मेलनस्य उद्घाटनं कृत्वा एतत् घोषितवती. सा प्रतिपादितवती यत् एषा समितिः विविधविषयान् विचार्य वित्तकोषीयपरिष्काराणां भाविदिशं निर्धारयिष्यति. वित्तमन्त्रिणा आशा प्रकटीकृता यत् अस्मिन् सम्मेलने सञ्जातानां परिचर्चानां निष्कर्षाः वित्तकोषाणां भाविभूमिकायाः विषये संस्तुतिनिर्माणे च समित्यै महत्त्वपूर्णान् दृढपरामर्शान् प्रदास्यन्ति. सा न्यगादीत् यत् भारतीयवित्तकोषाः सम्प्रति सुदृढस्थितौ सन्ति यत्र अनुत्पादकपरिसम्पत्तयः स्वकीयन्यूनतमस्तरे वर्तन्ते. या स्थितिः अग्रे परिष्काराणां कृते दृढाधारं प्रदास्यति. केन्द्रीय गृहमन्त्री अमितशाहः अद्य स्पष्टीकृतवान् यत् प्रधानमन्त्रिणः नरेन्द्रमोदिनः कुशलनेतृत्वे सर्वकारेण स्वतन्त्रतादिवसात् पूर्वम् ISI पोषितस्य शहजाद भट्टी आतंकसमूहस्य समूलनाशो विहितः. सः असूचयत् यत् सुरक्षाबलैः 200+ सदस्याः निगृहीताः अथ तेषां राष्ट्रविरोधि विध्वंसकाक्रमणानां योजनाश्चापि विफलीकृताः. एकस्मिन् सामाजिक सञ्जालीय सन्देशे गृहमन्त्रिणा प्रतिपादितं यत् सुरक्षाबलैः 14 राज्येषु विविधेषु स्थानेषु समन्वित अभियानानि सञ्चाल्य अयम् आतंकवादः ध्वस्तीकृतः.

0: सहभागिता चेत्येतेषां मध्ये परस्पर सहयोगः इतोपि सुदृढः अभवत्। अस्य वर्षस्य ब्रिक्स नागरिक मञ्चम् इत्यस्य विषये श्रीदलेला उक्तवान् यत् अस्माद् आयोजनात् प्राप्ताः परामर्शाः अस्मिन् वर्षे आयोज्यमानाय ब्रिक्स नेतॄणां शिखरसम्मेलनाय उपयोगिनः भविष्यन्ति। BWF बैडमिंटन विश्व स्पर्धायां भारतीय युगलम MR अर्जुनः सहैव हरिहरन अमसाकरुणं च नवदिल्ल्यां पुरुषयुगल वर्गस्य द्वितीय चरणे प्रविष्टवन्तौ इति वार्ताः।
1: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। संध्याकाळचे 6:30 झाली आहेत। प्रसारित करत आहो कार्यक्रम साहित्य सौरभ।
2: श्रोते हो, साहित्य सौरभ कार्यक्रमात मी अनुप्रिता भाले आपलं स्वागत करते। श्रोते हो, आजच्या साहित्य सौरभ कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत कवी वाल्मिक वाघमारे यांच्या काही कविता आणि त्यांच्याशी त्यांच्या साहित्य प्रवासाविषयी साधलेला संवाद। श्रोते हो, कवी हा संवेदनशील मनाचा आरसा असतो। त्याच्या शब्दांमधून भावना व्यक्त होत असतात। कविता ही केवळ शब्दांची रचना नसते तर ती मनाचा ठाव घेणारी अनुभूती असते। अशा अनुभूतींना कवी शब्दात गुंफून आकर्षक रीतीनं मांडणी करत समाज, निसर्ग आणि माणुसकीचं दर्शन घडवत असतात। अशाच एका आदरणीय कवीसोबत आज आपण संवाद साधणार आहोत आणि त्यांच्या साहित्य प्रवासाची ओळख करून घेता घेता त्यांच्या काही कविता ऐकणार आहोत। ते कवी आहेत वाल्मिक वाघमारे। वाल्मिक वाघमारे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर इथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत। त्यांच्या कविता अनेक मराठी नियतकालिकांमधून प्रकाशित झाल्या आहेत। साहित्य अकादमी, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, मराठवाडा साहित्य परिषद अशा अनेक ठिकाणी त्यांनी निमंत्रित कवी म्हणून काव्यवाचन केलेलं आहे। त्यांचा गाभ्यातील हल्लकल्लोळ हा कविता संग्रह अलीकडेच प्रकाशित झालेला आहे। आज आपण त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या साहित्य प्रवासाविषयी जाणून घेऊया। सर, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे।
3: थँक्यू।
2: आपली काव्यलेखनाची सुरुवात कशी झाली, प्रेरणा काय होती?
3: खरं तर जशी एखाद्या कवीला कविता लेखनाची पार्श्वभूमी असते तर तसं पार्श्वभूमी नसणाऱ्या अभावग्रस्त अशा जगातून मी येतो, ज्याला आपण असं म्हणूयात की गाव खेड्याचं आणि कृषी परंपरेचं जग आहे। तिथे तसं साहित्यिक वातावरण नव्हतं, पण आपण खेड्यातलं जे जगणं जगतो ते समृद्ध प्रकारचं आणि विविध अनुभव संपन्न प्रकारचं होतं। खरं तर असं शालेय अभ्यासक्रमाशिवाय मी जास्त काही वाचलेलं नव्हतं तेव्हा, पण जेव्हा विशिष्ट अशा एका वयाच्या टप्प्यावर काही गुरु भेटले आणि त्यांनी वाचनाची आवड लावली आणि त्यानंतर काही आयुष्यात अनाकलनीय न समजणारे प्रसंग, दुःख वगैरे आलं जे की ज्याचं काही आपल्याला आकलन करता येणार नाही, अशा दुःखद प्रसंगामुळे मी खरं तर मला चाचपायला लागलो, मला बघायला लागलो, माझी आत्मटीका करायला लागलो किंवा भोवतालाकडे पाहायला लागलो। ह्या सगळ्या डोळस दृष्टीतून मी कविता लिहायला लागलो। माझ्या कविता लेखनाच्या प्रेरणा यांचा जर शोध घेतला तर मला असं जाणवतं की दुःख हे माझ्या कविता निर्मितीचं कारण आहे। दुःखासोबतच दुःखाची विरुद्ध बाजूवर असणारी करुणा जी असते, करुणा एक माझ्या कवितेची प्रेरणा आहे। आणि त्यासोबतच आपण जर पाहिलं की आजूबाजूच्या समाजातील जी विषम परिस्थिती असते, जे की विषम जग असतं, त्या जगाला प्रतिकार करणं, त्याला आपल्या कवितेतून मांडणं ही एक माझी प्रेरणा आहे। आणि त्यासोबतच असंही म्हणता येईल की दुःख, करुणा, विषमता आणि काही व्यक्ती असतात की जे तुम्हाला आधार देतात, जे तुम्हाला सावरतात, असे काही व्यक्तीही माझ्या कविता लेखनाची प्रेरणा ठरलेले आहेत। जसे की आपले आईवडील म्हणता येईल किंवा त्याच्या पलीकडं असं म्हणता येईल की काही लेखक कवी जे की जसं एक मोठं नाव आहे गजानन माधव मुक्तिबोध, यांना जर मी वाचलं नसतं तर कदाचित आज मी जो ज्या पद्धतीनं सुव्यवस्थित चांगला विचार करतोय तसा चांगला विचार मला करता आला नसता। गजानन माधव मुक्तिबोधांना वाचल्यामुळे मी खऱ्या अर्थानं समाज जीवनाकडे तटस्थपणे पाहायला लागलो आणि मला विषम जी काही जग आहे ते जग दिसायला लागलं आणि ह्या विषम जगातून मला इथल्या म्हणजे शोषितांच्या जगाकडे मी करुणेनं पाहायला लागलो। आणि कोणताही कवी जेव्हा कविता लिहित असतो तेव्हा तो हवेत लिहित नाही किंवा तो गोल गोल कविता लिहित नसतो तर त्याची एक विशिष्ट भूमिका असते, तर

0: ही जी भूमिका जी आहे तर ती मला गजानन माधव मुक्तिबोधांनी दिली, त्यामुळे मी माझ्या कवितेची भव्य मोठी प्रेरणा मानतो.
1: म्हणजे परिस्थिती ही तुमची प्रेरणा बनली. तुमची पहिली कविता तुम्ही कधी लिहिलीत?
0: पहिली कविता जवळपास 2014 च्या आसपास मी लिहिलेली. मी इथे विद्यापीठामध्ये PhD करत होतो त्यावेळेस मी ती पहिली कविता लिहिलेली आहे.
1: ती कविता आपल्या श्रोत्यांना ऐकायला आवडेल.
0: हो, कवितेचं शीर्षक आहे विनाश वेळा. अव्याहत दडून आहेस मनात, सुरक्षित आहेत तुझी काळी भुयार, ढासळता ढासळत नाहीत माझ्यातल्या वेदनेचे आदिम बुरुज. एकदा भडकला वनवा अंजळतच राहिले दिवस, वेळोवेळी भाकली करुणा, वेड्यासारखी इथे तिथे शोधली ओल, मानसोपचाराच्या झाडल्या फेऱ्या, हुरहुरत भयंकर वैरान रात्री जागल्या हिंस्र चिंतेसह. मित्रांनी नाही फेकलं ओवाळून, करीत राहिले सहन समजून अवकाळी आपत्ती, काही नितळ काही निशब्द रडले अकांत अनशून्यता पाहून. एक होता ज्याने माझ्या राक्षसी हातबलतेला जिंकू दिलं नाही कायम, देत राहिला शिव्या हडा मासातल्या निरर्थकतेला, वारंवार उद्ध्वस्त करत सुटला माझ्या विनाश वेळा. वेदनेची अदृश्य धार वाहत राहिली आतच, बाल्य आभासी थैतयाट आपसुकच गळून फुटली बोधी वृक्षाची फांदी. एकाकार आत्मा अफाट आनंदाने जगून घेईल आता आपल्या वाटेची निसरडी भुई. ही माझी पहिली कविता होती मी लिहिलेली.
1: कविता लिहिताना भावना व्यक्त होत असतात, काय सांगाल?
0: हो, कविताचा जो गाभा आहे तो भावनाच असतो, आणि ह्या ज्या भावना ज्या असतात त्या एकाएकी जन्मत नाहीत. तर माणूस ज्या समाज जीवनामध्ये जगत असतो त्या समाज जीवनाच्या प्रतिक्रियेतून त्या भावना निर्माण होत असतात, आणि मग जो कवी ज्या समाजाचं प्रतिनिधित्व करतो त्या समाजातून ज्या पद्धतीचे प्रश्न, त्या प्रश्नातून त्या भावना निर्माण होतात आणि त्या भावनेतून त्याचं काव्य फुलतं.
1: कशा प्रकारच्या कविता लिहायला तुम्हाला जास्त आवडतात?
0: खरं तर आवडीपेक्षा आपल्या वाट्याला जे जग आलं, जे अनुभव आले, ते अनुभव प्रामाणिकपणे मांडणं हे कवीचं काम असतं. म्हणजे थोडक्यात कवी त्याला जे जाणवतं अनुभव, तो अनुभव तो लिहित असतो. तर माझ्या वाट्याला जे अनुभव आले त्याला असं म्हणता येईल की जास्त प्रमाणात दुःख आलं, वेदना आली, आणि एक प्रकारची ह्या दुःखामुळे वेदनामुळे एक प्रकारची एक प्रकारची भीतीची मनोवस्था माझ्या आत निर्माण झाली, आणि त्यामुळे माझ्या कवितेमध्ये मुख्यत्वे तुम्हाला असं दिसेल की तिचं मध्यवर्ती आशय सूत्र किंवा गाभा हा दुःखाचा, वेदनेचा आणि मानसिक कोलाहलाचा दिसेल. तर माझ्या कवितेमध्ये मानसिक कोलाहल आहे, माझ्या कवितेमध्ये भोवतालातली जी विषम परिस्थिती आहे त्या विषम परिस्थितीतले ताणेबाणेंचा काही एक चित्रण माझ्या कवितेमध्ये येतं. पण जास्तीत जास्त असं म्हणता येईल की एक भीतीचा, कोलाहलाचं, दुःखाचं चित्रण माझ्या कवितेमधून येतं. त्याच भीतीचं, दुःखाचं, निराशाचं चित्रण करणारी एक कविता आहे, छोटी आहे. तिचं शीर्षक आहे माणसं. काही माणसं असतात त्यांची गणितं विस्कटलेली असतात, त्यांना जमत नाही सगळा गुंतागुंत सोडवायला. ती जगाच्या लकलकाटाला घाबरतात, अपमानित व्हायला नको म्हणून टाळतात असंख्य गोष्टी. ती मनातल्या मनात अपमानातून मिळणाऱ्या धक्क्याची तीव्रता मोजतात. बिचारा म्हणून मिळणाऱ्या सहानुभूतींनी त्यांना तापही येऊ शकतो. ती बाहेर उमटू देत नाहीत काही, पण त्यांच्या आत घोंगावत अडकलेली असते अस्वस्थतेची मासी.
1: तुमचा गाभ्यातील हल्लकल्लोळ हा एक कविता संग्रह अलीकडेच प्रकाशित झाला आहे, तर त्याच्याबद्दल ऐकायला आवडेल आम्हाला.
0: हा संग्रह आता April 2026 प्रकाशित झालेला आहे. हा माझा पहिलाच काव्यसंग्रह आहे. याला जे शीर्षक दिलेलं आहे गाभ्यातला हलकल्लोळ, हे त्याच्या एकूण कवितेचं प्रतिनिधित्व करणारं शीर्षक आहे, ज्याला आपण असं म्हणतो की गाभ्यातली अस्वस्थता. हलाहल एखाद्या माणसाच्या केंद्रवरती असतो, त्याचं प्रतिनिधित्व करणाऱ्या कविता याच्यामध्ये आहेत. या कविता संग्रहामध्ये एकूण 4 विभाग पाडलेले आहेत. तर जो पहिला विभाग आहे तो गाभ्यातला हलकल्लोळ अशा नावाचा आहे. दुसरा जो विभाग आहे तो विस्कुटू देणार नाही नाळ, ज्याच्यामध्ये गावगाडा, शेती, कृषी अशा कविता आलेल्या आहेत. तिसरा विभाग आहे निळसर करुणेचं प्रतिबिंब. या विभागामध्ये ज्याला म्हणू, ज्यांनी मला प्रेरणा दिली किंवा ज्यांनी मला आधार दिला अशा व्यक्तीविषयी, निसर्गाविषयी, प्रसंगाविषयी लिहिलेल्या कविता आहेत. आणि शेवटचा विभाग आहे, त्या विभागाचं शीर्षक चांदण्या उतरल्यात माझ्यात असं आहे. तर याच्यामध्ये ज्याला आध्यात्मिक जी जाणीव, पण ती भौतिकतेला धरून चाललेली अशा जाणीवेच्या पसायदान मागणाऱ्या, निर्विकार, ज्याला विकारमुक्त होणाऱ्या अशा ज्या कविता आहेत अशा ह्या विभागामध्ये आहेत.

0: या काव्यसंग्रहाच्या मुखपृष्ठावर विविध प्रकारचे डोळे दाखवले आहेत, तुम्ही काय सांगाल?
1: ह्या कविता संग्रहाचं जे मुखपृष्ठ आहे ते मुखपृष्ठ दिनकर मनोहर या चित्रकारांनी कवींनी बनवलेलं आहे. जो काव्य संग्रहाचं शीर्षक आहे गाब्यातला हलकल्लोळ, या हलकल्लोळाचं प्रतिनिधित्व करणारं हे चित्र आहे. याच्यात जे डोळे आलेले आहेत ते ह्या डोळ्यातून वेगवेगळ्या भावना व्यक्त होताना आपल्याला दिसतात. काही डोळे आश्चर्याची भावना व्यक्त करतात, काही डोळे भीतीची भावना व्यक्त करतात, काही डोळ्याचं जे चित्र आहे ते उल्हासाचं म्हणूयात असं प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे एकूणच जो शीर्षक आहे त्या शीर्षकाचं प्रतिनिधित्व करणारं हे मुखपृष्ठ आहे.
0: वेगळ्या वेगळ्या प्रकारचे डोळे आणि त्याच्यावर तुम्ही त्या त्या भावना व्यक्त केलेली कविता तुमच्या पुस्तकामध्ये आहे, म्हणूनच तुम्ही मुखपृष्ठावर डोळे असे दाखवलेले आहेत. याच पुस्तकातली एखादी कविता ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल.
1: कवितेचं शीर्षक आहे भोवरा. भूतकाळ भूतकाळ होत नाही, रचत आणलेल्या वर्तमानाला फरफडत ओढत राहतो. चिंध्या चिंध्या होतात डोक्याच्या, डोकं डोकं राहत नाही. एक महायुद्ध खेळलं जातं आत, ते कुणी जिंकत हारत नाही. अघोषित युद्धभूमी खनखनत वाढवत राहते रक्तदाब. नथकता फिरत राहतो डोक्यातला दोरी हरपलेला भोवरा. आणि मी कुणाचा मुलगा राहत नाही, मी कुणाचा नवरा राहत नाही, मी कुणाचा मित्र राहत नाही. मी राहतो फक्त गोल गोल गोल फिरणारा भोवरा.
0: तुमचं वाचन भरपूर असेल. आत्ताच तुम्ही म्हणालात की वाचनाची सुरुवात तुम्ही थोडीशी उशिरा केलीत, तर कधीपासून केलीत आणि कसं आहे तुमचं वाचन? आवडता कवी कोण आहे तुमचा?
1: मी 2010 आसपास माजलगाव येथे बीएला होतो. बीएला असताना तिथे आम्हाला एक सर होते कवळे सर म्हणून, मराठी शिकवायचे आम्हाला ते. तर ते इतकं अप्रतिम शिकवायचे की त्यांच्या शिकवण्यामुळे आणि त्यांच्या समर्पणामुळे मला वाचनाची आवड लागली. आणि मग त्यांनी त्यांची स्वतःची पुस्तकं असो ग्रंथालयातली पुस्तकं असो आम्हाला दिली, त्यामुळे मी वाचायला लागलो. आणि तिथून जी वाचनाची आवड निर्माण झाली तर ती निरंतर चालूच राहिली. तर ह्या वाचनामुळे झालं काय की जे आपल्याला आत्मभान येणं ज्याला म्हणूयात की मी कोण आहे, मला आयुष्यात काय करायचंय, माझ्या जगण्याचा अर्थ काय, मला माझ्या जगण्याला आकार कसा द्यायचा आहे, तर हे सगळ्या प्रश्नाविषयीचं चिंतन वाचनातून सुरू झालं. आणि मग मी वाचन करत असताना की मला काही जे प्रश्न होते ज्याला आपण म्हणूयात की जन्मा मरणाचे अशा पद्धतीचे, त्याच्यावर माझं चिंतन व्हायला लागलं. आणि या चिंतनातून मी काही गद्य लिहिलं ज्याला आपण म्हणू कथा म्हणूयात किंवा काही तुकडे म्हणूयात गद्याचे असे. पण मग नंतर असं लक्षात आलं की हे गद्य नाही तर हे कविता होऊ शकतं. आणि मग जे मला वेगवेगळ्या प्रकारचे जे अनुभव आले दुःखाचे निराशेचे त्याच्या कविता त्या झाल्या. आणि त्यानंतर मग मी काही मराठीतल्या हिंदीतल्या कवींचं वाचन केलं. त्यामध्ये जे तुम्ही विचारलं की मला माझे काही आवडीचे कवी, तर हिंदी कवी मला मुख्यत्वे करून जास्त आवडतात. त्यामध्ये विष्णू खरे नावाचे मोठे कवी आहेत, विष्णू खरे. त्यानंतर कुवर नारायण, विनोद कुमार शुक्ल, गजानन माधव मुक्तिबोध, कुमार अंबुज हे हिंदी कवी मला आवडतात. आणि ह्या हिंदी कवीसोबतच काही जे मराठी कवी आहेत, मराठी कवी पण मला आवडतात. त्यामध्ये तुकाराम हा सगळ्याच कवींना आवडणारा असतो. तुकारामासोबत दिलीप चित्रे, अरुण कोलटकर, मनोहर ओक, भालचंद्र नेमाडे, नामदेव ढसाळ, भुजंग मेसराम, अरुण काळे, ज्ञानदा देशपांडे, प्रभा गणोरकर, अनुराधा पाटील, चंद्रकांत पाटील, प्रकाश जाधव, रमेश इंगळे उतरातकर, प्रशित सिद्धभट्टी, साक्षी पवार ह्या नवीन कवींच्या पण कविता मला आवडतात. म्हणजे माझ्या आवडीचं जे मुख्य जे क्षेत्र आहे ते काव्यच आहे.
0: कविता करताना तुम्ही आत्ताच म्हणालात की तुम्ही अनेक कवींच्या कविता वाचलेल्या आहेत, तर कविता करताना अनुभव, शब्दसंग्रह या गोष्टींचा विचार केला जातो, तुमच्या कविता कशा निर्माण होतात?
1: खरं तर पहिल्यांदा कवीला विशिष्ट प्रकारचा जो अनुभव असतो, जो जगत असताना जो येतो, तो अनुभव त्याला आला आणि तो अनुभव त्याला लक्षणीय स्वरूपाचा जर वाटला तर तो त्या अनुभवावरती चिंतन मनन करायला सुरुवात करतो. आणि तो अनुभव त्यानं अत्यंत तीव्रपणे जर घेतलेला असेल तर त्याची कविता होऊ शकते. आणि जेव्हा असं जाणवतं की विशिष्ट अशा प्रसंगाची, विशिष्ट अशा अनुभवाची कविता होती, तर त्या कवितेविषयीचं चिंतन सुरुवात होतं. आणि मग आपली जी लढाई जी असते त्या अनुभवाला शब्दात मांडण्याची ती लढाई सुरू होती. आणि मग बऱ्याच वेळेस होतं असं की कवी झगडतो त्या अनुभव शब्दात मांडण्यासाठी. आणि बऱ्याच वेळेस असं होतं की त्याला जे म्हणायचं असतं त्याच्यापेक्षा वेगळंच तो कधी निर्माण करतो, कधी कधी त्याला जे म्हणायचं आहे ते बरोबर निर्माण होतं. मग हे जो निर्मिती प्रक्रियेचा झगडा जो असतो तो जो असतो तर तो विशेषतः प्रतिमेच्या भाषेत रूपकाच्या भाषेत आला पाहिजे तर तो कवितेकडे

0: जातो. जर तो गद्यप्राय स्वरूपात आला तर त्याची कविता होणार नाही, कारण कविता ही अर्थाचे अनेक पापुद्रे असणारी कला आहे. तर ते अर्थाचे अनेक शक्यता कधी निर्माण होतात तेव्हा ती कविता माध्यम साधनाकडून माध्यमाकडे येते. तर कविता जेव्हा साधन म्हणून नाही तर माध्यम म्हणून निर्माण होते तेव्हा चांगली कविता निर्माण होते.
1: या वळणावर तुमची एक कविता ऐकायला नक्कीच आवडेल.
0: या संग्रहातली एक शेवटची कविता आहे, ज्याला एखादा व्यक्ती जेव्हा आयुष्याच्या शेवटाकडे येतो आणि तो सगळ्यांना माफ करतो किंवा त्याला असं वाटतं की आता सगळं विसरून जायला हवं, जे काही राग लोभ किंवा कुणाविषयीची घृणा असेल ते, तर अशा आशयाची कविता आहे. तिचं नाव आहे जास्त जास्त निथळ. विसरता यायला हवेत मनावरचे वळ सहजासहजी, कोणताच वरखडा मुक्कामाला नसावा, इतकं सहज करता यायला हवं स्वतःला. स्वप्नात फक्त प्रेम हवं, सर्वत्र धावणारं वाऱ्यासारखं. विसरता यायला हवं सगळं दुःस्वप्न, आपण छळलं गेलो याचा राग मनातून विरून जायला हवा. विरून जायला हवं सगळं सगळं वाईट मागे खेचणारं. होता यायला हवं आरपार जास्त जास्त नितळ, होता यायला हवं आरपार जास्त जास्त नितळ.
1: निरनिराळ्या प्रकारच्या कविता तुम्ही लिहिता, तुम्ही बऱ्याच कवितांचं वाचनसुद्धा करता, काही लोकांच्या कवितासुद्धा तुम्ही वाचता. चांगली कविता कशी असू शकते याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल?
0: कवी जेव्हा जीवन जगत असतो तेव्हा त्याला वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव येत असतात. काही अनुभव ह्या त्याला तीव्रपणे एवढे भिडत नाहीत, पण जे अनुभव एखाद्या कवीला अत्यंत तीव्रपणे भिडतात आणि ते त्याच्या नेणिवेमध्ये घर करतात, तर तेव्हा जे काव्य जन्मतं ते काव्य मला वाटतं अत्यंत चांगलं आणि काहीतरी नवं भाषा असणारं, नवं अनुभव असणारं असतं. तर आपण जर असं बघितलं की चांगली कविता कशाला म्हणायचं, तर आपण असं पाहतो की मराठी कवितेच्या परंपरेमध्ये जे आत्तापर्यंतचे जे अनुभव आले नाहीत ते अनुभव मांडणं, ज्याला आपण असं म्हणू शकतो की खरं तर वेगळं सृजन काहीतरी करणं, तर मग आपण मनोहर ओक नावाचा कवी आहे त्याचं जर काव्य वाचलं तर आपल्याला चांगली कवितेची व्याख्या त्या कवितेतून आपल्याला समजेल. तर मला चांगली कविता म्हणजे काय, तर एखादा अनुभव अत्यंत तीव्रपणे घेणे आणि त्या अनुभवाला नव्या भाषेमध्ये मांडणे, तेव्हा चांगली कविता होण्याचे जास्त शक्यता असतात.
1: तुम्ही अनेक प्रकारच्या कविता लिहिल्या आहेत, तर या कवितांमधून आत्ताच तुम्ही म्हणालात की तुम्ही गावखेड्यातून राहत आलेल्या आहात, तुमचं जे लहानपण आहे ते गावात झालेलं आहे, तर तुमच्या गावाविषयी किंवा तुमच्या कुटुंबाविषयी अशी काहीतरी छान कविता लिहिलेली तुम्हाला आठवतीये का, ती ऐकायला आवडेल?
0: हो, एक अशी कविता आहे ती तुम्हाला मी ऐकवतो. कवितेचं शीर्षक आहे तुला वाटलं संपेल वनवास. तुला वाटलं आता संपेल वनवास, कातड्याला चिकटलेले कमी होतील कष्ट, उतार वयात खासील सुखाचा घास, हळूहळू हृदयात ताटकळत ठेवलेल्या भेटशील सगळ्या देवदेवांना, पण तुझ्या घरातलं ऊन पोळत गेलं तुझ्या स्वप्नावर आणि भाजत गेलीस पहिल्यापेक्षाही जास्त आगीत. या वाताहतीने पोखरलं तुला आतून बाहेरून, केलं आत आत गप्प, फिरवलं वन वन उदास, तरीही सुतकी अवकळेने ग्रासू दिलं नाहीस मन, पहाटे उठून झाडत राहिलीस रखरखीत अंगण, टाकत राहिलीस भक्तिभावाचा सडा, थापल्यास विठ्ठलाचा जप करीत भाकरी आणि चिवट भोळ्या भावाने दारात विठेवर उभ्या विठ्ठलाचं रूप आठवून होत गेलीस काळ्या मातीशी एकरूप.
1: वाल्मिक वाघमारे सर, तुम्ही आज इथे आलात, तुमच्या साहित्या प्रवासाविषयी आम्हाला माहिती दिलीत आणि तुमच्या काही कविता आमच्या श्रोत्यांना ऐकवल्यात, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते.
0: खूप खूप धन्यवाद.
1: श्रोते हो, कवी वाल्मिक वाघमारे यांच्याशी साधलेला संवाद आणि त्यांच्या काही कविता आपण ऐकल्यात. श्रोते हो, शब्दफुलांचा गजरा फुलवला जातो तेव्हा अतिशय सुंदर अशा कवितेची निर्मिती होत असते, म्हणूनच ऐकूया हे गीत.

0: अमेय दाते यांच्या स्वरातील रमेश उबाळे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत मधुकर झिरडकर यांचं होतं. श्रोते हो, कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. मी अनुप्रिता भाले आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुजित बनसोडे. ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.
1: आपण ऐकत होतात कार्यक्रम साहित्य सौरव. ऐकूया रामदास कामत यांच्या स्वरातलं वीणा चिटको यांनी स्वरबद्ध केलेलं गंगाधर महांब्रे यांचं गीत.

0: रामदास कामत यांच्या स्वरातलं वीणा छिटको यांनी स्वरबद्ध केलेलं गंगाधर महांबरे यांचं गीत आपण ऐकलं. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलो हट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:57 झाली आहेत. यानंतर संध्याकाळी ठीक 7 आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातमीपत्र. तत्पूर्वी काही संदेश.
1: आपलं रिझल्ट तर आला आहे पण आपली चॅम्पियन नाही आली अजून. बिल भरायच्या आधी तरी येईल ना. सगळं काय चाललंय?
2: बिल बनतंय.
1: चल तुझं कार्ड दे, पिन दे. आरबीआय सांगते आहे की आपला पिन, ओटीपी, सीवीवी किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणालाही देऊ नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा. चॅम्पियनशिप होती का? आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
3: अवकाळी पाऊस, वादळ वाऱ्याची चिंता विसरून जा. पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच मिळवा हो. नैसर्गिक आपदा असो वा कुठली दुर्घटना, यांच्या चिंतेपासून मुक्ती मिळवा.
4: पीएम फसल बीमा योजना से करीब 2,00,000 करोड रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले.
5: मी काका समर्थ शिंदे, त्यामुळे मला हे पीक विमाचा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे. तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्याने विमा ह्याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल.
6: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा.
7: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा.
8: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाइन नंबर 1444 वर कॉल करा.
3: पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच मिळवा हो.
4: मोदी हर परिवार को घर में बिजली बनाकर वही बिजली बेचकर कमाई का एक और साधन

0: देना चाहता।
1: भारताच्या पंतप्रधानांनी भारतात ज्या सौर क्रांतीची सुरुवात केली होती त्याचा परिणाम आता दिसायला लागलाय। भारतात एक एक करून 30 लाखांहून अधिक कुटुंबांच्या छतांवर सोलर पॅनल बसले। तुम्हीही या ऊर्जा क्रांतीचा भाग बना। पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in।

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातल्या विविध प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नवी दिल्लीत गाठी भेटी. प्रधानमंत्री अर्थमंत्री वनमंत्र्यांशी चर्चा. एसआयआरच्या अंतर्गत अर्ज करण्याची मुदत संपली. पुढच्या सोमवारी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार. नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन तर रायगडची जबाबदारी भरत गोगावले यांना. ब्रिक्सच्या अंतर्गत आयसीटी समूहाच्या बैठकीला पुण्यात सुरुवात. आणि भारती पवार भाजपाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष विनोद तावडे सरचिटणीस तर पियुष गोयल यांची कोषाध्यक्षपदी नेमणूक. राज्यातल्या पायाभूत सुविधा औद्योगिक विकास आणि दळणवळण क्षेत्रातल्या महत्वपूर्ण प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन केंद्रीय पर्यावरण वनमंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन महत्वपूर्ण चर्चा केली. प्रधानमंत्र्यांसोबतच्या बैठकीत त्यांनी राज्यातल्या विविध विकास कामं प्रलंबित प्रकल्प आणि केंद्र सरकारकडून अपेक्षित सहकार्याबाबत सविस्तर चर्चा केली. राज्यातले विविध प्रकल्प वेगवेगळ्या टप्प्यांवर असून त्यांना अधिक गती देण्यासाठी केंद्र सरकारकडून अपेक्षित असलेल्या सहकार्याबाबतचं पत्रही मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्र्यांना दिलं. महामार्ग रेल्वे मेट्रो नदीजोड प्रकल्प तसंच उत्तन विरार कॉरिडॉर यासारख्या महत्वपूर्ण प्रकल्पांबाबत यावेळी चर्चा झाली. यापूर्वीही महाराष्ट्रानं केंद्र सरकारकडे विविध प्रकल्पांसाठी सहकार्य मागितलं असता केंद्राकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. त्याच धर्तीवर राज्यातल्या विविध महत्वपूर्ण प्रकल्पांना केंद्राच्या सहकार्यानं अधिक गती देण्याचा प्रयत्न या दौऱ्यात केला असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. शेंद्रा बिडकीनमध्ये अतिरिक्त 8,000 एकर जागा घेण्यासाठी केंद्राच्या मदतीची गरज आहे. दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉरमधल्या प्रकल्पासंदर्भात ते म्हणाले.
1: दिल्ली नागपूर कॉरिडॉर आहे त्याच्यावर एक औद्योगिक वसाहत तयार करण्या संदर्भात केंद्राने सांगितलं होतं. तर सावनेरला त्याकरता 6,000 एकर जागा आपण जी आहे ती अक्वायर करतोय.
0: पुणे मेट्रो 3 प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी त्यांनी प्रधानमंत्र्यांना निमंत्रण दिलं. मुख्यमंत्र्यांनी आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली. उत्तन विरार सी लिंक मार्गासाठी जायकामार्फत आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी केंद्रीय वित्त मंत्रालयाकडून परवानगी मिळावी अशी विनंती या बैठकीत केल्याचं फडणवीस यांनी भेटीनंतर बातमीदारांना सांगितलं. याबाबत निश्चितपणे सकारात्मक विचार केला जाईल असं आश्वासन सीतारामन यांनी दिल्याचं फडणवीस म्हणाले. केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन महाराष्ट्रातल्या विविध महत्वपूर्ण प्रकल्पांच्या पर्यावरण आणि वनविषयक प्रलंबित मंजुरीचा आढावा घेण्यात आल्याचंही फडणवीस यावेळी म्हणाले. या मंजुरीमुळे विकास कामांना विलंब होऊ नये यासाठी त्यांचा जलद गतीनं निपटारा करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी केली. याबाबत केंद्रीय स्तरावर सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून संबंधित प्रस्तावांना गती देण्याचं आश्वासन मिळाल्याचं ते म्हणाले. राज्यात एसआयआर अर्थात मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेत अर्ज जमा करण्याचा आज शेवटचा दिवस होता. प्रारूप मतदार यादी 24 ऑगस्टला प्रकाशित होणार असून त्यावर 23 सप्टेंबरपर्यंत आक्षेप नोंदवता येतील. 22 ऑक्टोबरपर्यंत हे आक्षेप निकाली काढले जातील आणि 27 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज सकाळपर्यंत 2,07,93,916 मतदारांचे अर्ज बीएलओला मिळालेले नव्हते. राज्यात एकूण 9,78,54,49 मतदार आहेत. त्यांच्या तुलनेत अर्ज जमा न केलेल्या मतदारांची संख्या 21% पेक्षा जास्त आहे. नागपूर

ठाणे पुणे नाशिक रायगड मुंबई शहर आणि उपनगर पालघर या जिल्ह्यांमध्ये अर्ज जमा न केलेल्या मतदारांची संख्या सर्वाधिक आहे तर 1,07,871 मतदारांचा ठाव ठिकाणा लागत नसल्यानं त्यांना अर्ज वाटप झालेलं नाही. राज्य सरकारनं नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्र्यांची आज घोषणा केली. नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांची तर रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले यांची नेमणूक झाली आहे. गेल्या वर्षी गिरीश महाजन यांची नाशिक तर आदिती तटकरे यांची रायगडच्या पालकमंत्रीपदी नेमणूक झाली होती, पण महायुतीतल्या पक्षांनी आक्षेप घेतल्यामुळे राज्य सरकारनं या नियुक्तीला स्थगिती दिली होती. त्यानंतर या दोन्ही जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद रिक्त होतं. नवोन्मेषावर आधारित सर्वंकष आणि सर्वसमावेशक डिजिटल भविष्य घडवण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन भारतानं ब्रिक्स देशांना केलं आहे. ब्रिक्सच्या अंतर्गत इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन अँड टेक्नॉलॉजी विभागातल्या बैठकीला आजपासून पुण्यात सुरुवात झाली. दूरसंचार मंत्रालयाचे सचिव अमित अग्रवाल यांच्यासह विविध देशांचे मान्यवर या बैठकीला उपस्थित आहेत. यावेळी विविध देशांच्या दूरसंचार मंत्र्यांच्या संवादाचं आयोजन केलं आहे. डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्रात भारतानं केलेल्या प्रगतीचं प्रदर्शन या ठिकाणी केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली आहे. या नव्या टीममध्ये 13 राष्ट्रीय उपाध्यक्ष 8 राष्ट्रीय सरचिटणीस आणि पक्षाच्या विविध आघाड्यांच्या नवीन अध्यक्षांचा समावेश आहे. विनोद तावडी यांची भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी, माजी केंद्रीय मंत्री डॉ भारती प्रवीण पवार यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडे पक्षाच्या राष्ट्रीय कोषाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. याशिवाय वसुंधरा राजे शिंदे, राम माधव यांच्यासह 13 नेते राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. बी एल संतोष संघटन सचिव म्हणून कायम आहेत. सहसंघटन सरचिटणीसपदी शिवप्रकाश आणि सौदानसिंह कार्यरत राहतील. स्मृती इराणी, विप्लव कुमार देव यांची राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून नेमणूक झाली आहे. अनिल बलून यांची मीडिया संयोजकपदी, दीपक म्हस्के यांची सोशल मीडिया संयोजकपदी तर प्रीती गांधी यांची सोशल मीडिया सहसंयोजकपदी निवड झाली आहे. विविध मोर्चांच्या अध्यक्षपदी युवा मोर्चा अध्यक्षपदी डॉ हेमांग जोशी तर महिला मोर्चा अध्यक्षपदाची जबाबदारी रूपकुमारी चौधरी यांना देण्यात आली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवनिर्वाचित राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांना आणि विविध जबाबदाऱ्या सोपवण्यात आलेल्या नेत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पुणे आणि परिसर कोंडीमुक्त आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी 60,000 कोटी रुपयांचं रस्त्यांचं जाळं उभारणार असल्याचं केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज सांगितलं. ते लवळी इथं सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीत आयोजित व्याख्यानमालेत बोलत होते. पुढच्या 2 वर्षात 61,600 कोटी रुपयांचे 4 नवे प्रकल्प सुरू होणार आहेत. त्यात पुणे शिरूर उन्नत मार्ग, हडपसर ते यवत, तळेगाव चाकण शिकारापूर यांचा समावेश आहे. तसंच पुणे ते संभाजीनगरपर्यंत द्रुतगती मार्ग बनवायचा आहे. पुण्याहून संभाजीनगर हे अंतर 2 तासात कापलं गेलं पाहिजे, तिथून नागपूर फक्त 1.5 तासात, हे आपलं स्वप्न आहे असं गडकरी यांनी सांगितलं. पुण्यातल्या एका मिठाईनं 98% अटींची पूर्तता केल्यावरही परवाना निलंबित ठेवल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयानं FDA अर्थात अन्न आणि औषध प्रशासन विभागाला 5 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला आहे. निलंबनाची कारवाई झाल्यानंतर सुमारे 8 लाखापेक्षा जास्त नुकसान झाल्याचा दावा करत संबंधित दुकानदारानं विभागाच्या कारवाईला आव्हान देत याचिका दाखल केली होती. गडचिरोली कुर्ची गावात तालुक्यातल्या नागपूर गावानजीकच्या जंगलात सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी 34 जणांना ताब्यात घेतलं. यावेळी 1.5 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा मुद्देमाल जप्त केला. भारत श्रीलंका कसोटी क्रिकेट मालिकेत गॉल इथं सुरू असलेल्या पहिल्या सामन्यात आज 3रा दिवस अखेर भारताला पहिल्या डावात 178 धावांची आघाडी मिळाली. आज भारताचा पहिला डाव 462 धावांवर संपला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या श्रीलंकेची सुरुवात खराब झाली. त्यांचे आघाडीचे 5 फलंदाज 90 धावात बाद झाले. मात्र त्यानंतर सोनल दिनुषा आणि नरोशन डिक्वेल्ला यांनी डाव सावरला. त्यांनी 6व्या गड्यासाठी 147 धावांची भागीदारी केली. सोनल दिनुषानं 100 तर निरोशननं 80 धावा केल्या. इतर फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही, त्यामुळे श्रीलंकेचा पहिला डाव 284 धावांवर संपला. त्यानंतर पाऊस सुरू झाल्यामुळे भारताचा दुसरा डाव सुरू होऊ शकला नाही. हवामान.
गेल्या 24

0: तासात कोकणात बहुतांश ठिकाणी, मराठवाड्यात आणि विदर्भात तुरळक ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या विविध प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नवी दिल्लीत गाठीभेटी, प्रधानमंत्री, अर्थमंत्री, वनमंत्र्यांशी चर्चा. एसआयआरच्या अंतर्गत अर्ज सादर करण्याची मुदत संपली, पुढच्या सोमवारी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार. नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन तर रायगडची जबाबदारी भरत गोगावले यांना. ब्रिक्सच्या अंतर्गत आयसीटी समूहाच्या बैठकीला पुण्यात सुरुवात. आणि भारती पवार भाजपाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष, विनोद तावडे सरचिटणीस, तर पियुष गोयल यांची कोषाध्यक्षपदी नेमणूक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: बाबा, कॉलेजची फी जास्त आहे.
2: बेटा,
1: आठवतंय बोनसचे काही पैसे आपण दुसऱ्या खात्यामध्ये ठेवले होते.
2: 2 वर्षांपासून खात्यामध्ये काही व्यवहार झालेला नाही, कदाचित इनऑपरेटिव्ह झालं असेल.
3: मग आता बँकेमध्ये जाऊन किंवा व्हिडिओ केवायसी ने केवायसी अपडेट करा. खातं होईल ऍक्टिव्ह एकदम फ्री. चल,
1: कुठे
3: ऍडमिशन घ्यायला? खातं झालं ऍक्टिव्ह.
1: आरबीआय सांगते,
4: जाणकार बना, सतर्क राहा.
5: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:10 झाली आहेत.
6: श्रोते हो, सोशल मीडियामुळे जग जास्त जवळ आलं हे खरं, पण मनाचं एकाकीपण वाढलं. संवाद विस्तारला, पण आत्मसंवाद हरवला. सोशल मीडियाचा योग्य प्रकारे वापर हाच त्यावरचा उपाय. या संदर्भात मीना अगरखेड यांचं मनोगत ऐकूया. समाज माध्यमाचा विवेकी वापर.
7: निसर्गाजवळ असताना मिळणारी शांतता, थंड वारा, तो क्षण मोकळ्या श्वासात भरून घ्या, आनंदाने जगा. आपण आपल्या खाजगी आयुष्यात काय करतो हे सगळ्यांना सांगायची गरज नसते, कारण तुम्ही एका प्रकारे तुमच्या वैयक्तिक गोष्टींची जाहिरातच करता.
6: अवश्य ऐका मीना आगरखेड यांचं मनोगत वनिता मंडळ कार्यक्रमात सोमवार दिनांक 24 ऑगस्टला दुपारी 12 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर.
8: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझा आभार माझा शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 19 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7:30 खरीप पिकांवरील महत्वाचे रोग आणि त्यांचं व्यवस्थापन याविषयी डॉक्टर राजेश राठोड यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
9: वनस्पतीच्या सामान्य वाढी, विकास आणि शारीरिक क्रियांमध्ये दीर्घकाळ किंवा सतत होणारा असामान्य आणि हानिकारक बदल ज्यामुळे वनस्पतीच्या वाढीवर, गुणवत्तेवर किंवा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो त्याला वनस्पती रोग असे म्हटले जाते.
8: सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
10: श्रोते हो, गर्भारपणात आईचा आहार कसा असावा, गर्भावस्थेत कोणती योगासनं करावीत आणि प्रसूतीनंतर आईच्या शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी आहार कसा असावा या सगळ्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत आहार आणि योगतज्ञ आरती खाडीलकर. तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका मंगळवारी 18 ऑगस्टला दुपारी 12 वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एआर ॲपवरही.

आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच. संध्याकाळचे 7:15 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, आपल्या देशातल्या चलनी नोटांमध्ये लवकरच बदल होण्याची चिन्ह दिसत आहेत. पुढच्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून पॉलिमर प्लास्टिकच्या चलनी नोटा भारतीय अर्थव्यवस्थेत येणार आहेत. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी याविषयी काही सुतोवाच या आधीच केलं होतं. मात्र अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकत्याच झालेल्या संसदेच्या अधिवेशनात यासंबंधी सरकारची स्पष्ट भूमिका मांडली आहे. या भूमिकेविषयीच आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये जाणून घेणार आहोत. श्रोते हो, कुठलेही नवीन बदल घडताना नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होत असतात. म्हणूनच या विषयासंदर्भात तपशीलवार माहिती घेण्यासाठी आपण भारतीय रिझर्व्ह बँकेचे निवृत्त संचालक मंडळ सदस्य सतीश मराठे यांच्याशी बोलणार आहोत. प्रस्तावित चलन बदल नेमका कसा असेल याविषयी आज त्यांच्याकडून माहिती घेऊया.
1: नवीन वर्षात म्हणजेच 2027 मध्ये आपल्याला 10 रुपयाच्या आणि 20 रुपयाच्या नवीन पॉलिमर नोटा वापरायला आपल्याला मिळणार आहेत. या पॉलिमर नोटा, ज्याला पॉप्युलरली सामान्यपणे प्लास्टिक नोट्स असं लोक म्हणतात, खरं म्हणजे त्या प्लास्टिक नोट्स नाहीत. ह्या नोटा एक वेगळ्या प्रकारच्या मटेरियलमधनं केलेल्या आहेत, ज्याचं आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर उपयोग पुढच्या काळात होणार आहे. आपल्या देशात साधारण 40 ते 45 लाख कोटी रुपये कॅशच्या रूपाने सर्क्युलेशनमध्ये आहेत आणि त्यातली 50% अधिक रक्कम ही ग्रामीण आणि निम्न शहरी भागांमध्ये त्याचा वापर होतो. त्याच्यामुळे ह्या नोटा खराब होण्याचं प्रमाण हे खूपच मोठं आहे. एका एस्टिमेट प्रमाणे एक नोट छापायला साधारणतः आपल्याला 2 रुपये खर्च येतो आणि हा खर्च आपण जर का आपल्याकडे कोट्यवधी नोटा आहेत याचा जर का अंदाज घेतला तर खूप मोठ्या प्रमाणावर दरवर्षी नोटा जुन्या काढणं आणि नवीन इश्यू करणं याच्यात खर्च होत असतो. गेल्या वर्षी साधारण 5,100 कोटी रुपये नवीन नोटा छापण्याच्या निमित्ताने खर्च केलेले होते. या नवीन नोटा ज्या आहेत, ज्या पॉलिमरच्या म्हणून ओळखल्या जातात, या भारतात जरी आत्ता येत असल्या तरी जगात जवळजवळ 50+ देशांमध्ये त्या वापरल्या जातात. त्या आपल्या नॉर्मल नोटांसारख्याच हाताळताना हाताला लागतात आणि याची पहिली सुरुवात 1988 साली ऑस्ट्रेलियात झाली आणि 2000 अखेरीला सगळ्या ऑस्ट्रेलियातल्या नोटा या पॉलिमरच्या स्वरूपात वापरायला सुरुवात झाल्या. छोटे छोटे अनेक देश देखील पॉलिमरच्या नोटा वापरतात, पण आपल्याकडे ह्या नोटा यायला थोडा उशीर झाला. पण पुढच्या वर्षी या नवीन नोटा ट्रायल बेसिसवरती सुरुवातीला 10 आणि 20 रुपयाच्या स्वरूपात येणार आहेत.
0: श्रोते हो, पॉलिमर किंवा प्लास्टिक नोटा ही संकल्पना आपल्याकडे आज नवीन असली तरी जगभरात सुमारे 60 देशात प्लास्टिक नोटा पूर्णतः किंवा अंशतः वापरल्या जातात. ऑस्ट्रेलियासह कॅनडा, ब्रिटन, न्यूझीलंड यासारख्या देशांपासून सिंगापूर, मॉरिशस, व्हिएतनाम,

0: रोमानिया, ब्रुनेई, मेक्सिको, चिली, नायजेरिया, जमैका, मालदीव, नामिबिया या देशांचा यात सहभाग आहे. इतके लहान मोठे देश प्लास्टिक नोटा वापरत असतील तर त्याची काही गुणवैशिष्ट्यही असणार, तीच जाणून घेऊया सतीश मराठे यांच्याकडून.
1: याचे काही विशेष फीचर्स आहेत. पहिलं म्हणजे त्याला डाग पडत नाही, तेलाचा कुठे स्पर्श झाला तरी त्याचा डाग पडत नाही, घाण लागत नाही, किंवा ह्या नोटा ज्या आहेत त्या सहज फाटतही नाहीत, हा सर्वात त्याच्यातला महत्त्वाचा फॅक्टर आहे. ऑस्ट्रेलियामध्ये या नोटा 88 साली आणण्याचं कारण बनावट नोट्यांचं प्रमाण त्या देशात त्यावेळेला फार वाढलं आणि त्याला उत्तर म्हणून ह्या प्रकारच्या नोटा काढल्या. ह्या 10 रुपयाच्या आणि 20 रुपयाच्या नोटा ज्याला काउंटरफिटिंग म्हणतात, बनावट नोटा बनवण्याचा प्रोसेस म्हणतात, तो याच्यातनं सहज कोणाला करता येणार नाहीत. पुढच्या वर्षी ट्रायल बेसिसवरती 200 कोटी नोटा ह्या रिझर्व्ह बँक सबंध देशभरात एकदमच नाही, काही राज्यांमध्ये आधी आणि नंतर हळूहळू इतर ठिकाणी त्या सर्क्युलेशनमध्ये आणतील. ह्या जेव्हा ते सर्क्युलेशनमध्ये आणणार आहेत त्यावेळेला जुन्या नोटा आहेत तशाच चलनात राहणार आहेत, त्या बाद होणार नाही आहेत, त्याच्यामुळे कोणी घाबरण्याचं कारण नाही. या नोटांची एक विशेष गोष्ट अशी की त्या सहज पाकिटात जशा आपण इतर नोटा ठेवतो तितक्याच सुलभतेने ठेवता येतील. 10 आणि 20 नोटा का काढल्या, तर त्याचं एक महत्त्वाचं कारण होतं की आपण खूप मोठ्या प्रमाणावर त्या सारख्या खराब होतात म्हणून 10 आणि 20 रुपयाची नाणी काढली, पण समाजाचा ती नाणी वापरण्याला आणि सांभाळण्याला ज्या मनाने प्रतिसाद पाहिजे तो मिळत नाही आणि म्हणून त्याचं उत्तर म्हणून या नवीन प्रकारच्या आपण नोटा आत्ता काढतोय. या नवीन प्रकारच्या नोटांचं ट्रायल रिझर्व्ह बँकेत आणि वेगवेगळ्या बँकांमध्ये गेली अनेक महिने चालू आहे आणि त्याच्यातल्या विशेष गोष्ट म्हणजे ह्या नोटा ATM मधनं इश्यू करता येतील, ह्या नोट वेंडिंग मशीन्समध्ये वापरता येतील, नोट काउंटिंग मशीनला वापरता येतील आणि सर्वात महत्त्वाचं ह्याचे जे सिक्युरिटी फीचर्स आहेत त्याच्यामुळे मशीन रीडिंग आपण हल्ली तंत्र वापरतो बनावटी नोटा किंवा सॉर्टिंग नोटा वेगळ्या करण्याकरता, ते मशीन रीडिंग देखील या नोटांच्या माध्यमातून आपल्याला करता येणार आहे. ह्या नवीन नोटांचं लाईफ हे साधारणतः कमीत कमी 10 ते 12 वर्ष असणार आहे. आज ज्या नोटा आपल्याकडे आहेत त्या साधारण 3 ते 4 वर्षात खराब होतात आणि त्या बदलायला लागतात. याच्यावरनं आपल्याला अनुमान येऊ शकतो की खूप मोठ्या प्रमाणावरती त्याच्यावरती खर्च आणि मेहनत ही करायला लागते, कारण जुन्या नोटा घेणं आणि नवीन देणं हा आपल्या दृष्टीने एक फार मोठा काम म्हणून झालेला आहे.
0: श्रोते हो, बदल होताना स्वाभाविकच एक प्रश्न उभा राहतो की ऑनलाईनच्या युगात त्यातही वाढत्या चलन फुगवट्यामुळे छोट्या नोटांचं महत्व कमी होत असताना याच नोटा आधी बदलण्याचं काय कारण असावं, हे कारण जाणून घेऊया सतीश मराठे यांच्याकडून.
1: जरी डिजिटल ट्रान्झॅक्शन्स आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेली असली, पुढच्या काळात ती सतत वाढत जरी असली, तरी अजून देखील खूप मोठ्या प्रमाणावरती चलनाच्या माध्यमातनं, कॅशच्या माध्यमातनं आपले व्यवहार शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागांमध्ये होतात आणि त्याच्याकरता या लहान डिनॉमिनेशनच्या नोटा याच्या आधारावरनं पुढे मग 50 रुपयाची 100 रुपयाची जी नोट आहे ती देखील ह्या पद्धतीने काढता येऊ शकेल, पण ती योजना अजून तयार व्हायची आहे आणि ती व्हायला 1-2 वर्ष तरी अनुभव आल्यानंतर आपण ह्या सगळ्या ह्याच्यातनं करणार आहोत. सामान्य जनतेने या नोटा नवीन येत असल्यामुळे त्याचा बद्दल घाबरण्याचं बिलकुल कारण नाही. याच्याबद्दल लागणारी जी सर्व माहिती आहे ती आपल्याला रिझर्व्ह बँकेकडनं बँकांमधनं उपलब्ध होणार आहे आणि त्याचा वापर आपण करायला लागल्यानंतर त्या सोयीच्या आहेत, उपयोगी आहेत हे आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. याचं उदाहरणच एक द्यायचं झालं तर जेव्हा मोबाईलवरनं आपण छोटी पेमेंट्स करायला लागलो, कधी जीपेवरनं, कधी फोनपेवरनं, कधी भीमवरनं, तर सुरुवातीला लोक घाबरत घाबरत करत होते, पण आज आपण बघतो की दररोज 1 कोटीच्या वर ट्रान्झॅक्शन्स ही मोबाईलवरनं सामान्य लोक आता करायला लागलेली आहेत. QR कोडचा देखील सहजपणे सगळेजणं वापर करतायत. तसंच ह्या नवीन नोटांचाही स्वागत होईल याच्याबद्दल

0: मला विश्वास वाटतो. आणि हा जो नवीन उपक्रम रिझर्व्ह बँकेनी गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी सुरू करत आहे त्याचं आपण सगळेजण स्वागत करूया. त्याचा देशाच्या दृष्टीने फार मोठा लाभ होणार आहे. खर्च जो वाढतोय सतत तो कमी होणार आहे. या दृष्टीने आपण सर्वांनी याचं स्वागत करावं असं मी आपणा सर्वांना आवाहन करेन.
1: श्रोते हो, कागदी चलनी नोटांकडून प्लास्टिक नोटांकडे जाण्याच्या या निर्णयाकडे बँकिंग क्षेत्र कुठल्या दृष्टिकोनातून पाहत आहे याविषयी सांगत आहेत TJSB सहकारी बँकेचे अध्यक्ष शरद गांगल.
2: भारतामध्ये थोड्याच काही काळामध्ये आपल्या इथे पॉलिमर नोट्सचं इंट्रोडक्शन होणार आहे. आत्ताच्या RBIच्या अंदाजाप्रमाणे येणाऱ्या जे आर्थिक वर्ष आहे 2027-28 याच्यामध्ये या नोट्स आपल्याला करन्सी नोट्स मिळतील. आत्ता 10 रुपये आणि 20 रुपये ह्या डिनॉमिनेशनच्या नोटा येतील. एक फायदा या नोट्सचा असा आहे की ह्या ज्या छोट्या डिनॉमिनेशनच्या नोट्या असतात त्यांना हाय व्हेलॉसिटी आणि लो लाईफ असं म्हटलं जातं. त्यामुळे त्यांचा जो छापण्याचा खर्च असतो हा जास्ती असतो. त्याचबरोबर त्या लवकर खराब होत असल्यामुळे त्यांचं डिस्ट्रक्शनचाही खर्च असतो. पॉलिमर नोट्स साधारण त्यांचं आयुष्यमान दुप्पट ते चौपट आत्ताच्या नोट्सपेक्षा असेल. आणि आपण प्लॅस्टिक म्हटलं की आपल्याला कदाचित आपले डेबिट कार्ड्स किंवा क्रेडिट कार्ड डोळ्यासमोर येत असतील तशा प्रकारच्या नसतील. फोल्डेबल जशा कागदाच्या नोटा आहेत आत्ताच्या तशाच असतील. आत्तापर्यंत साधारण 60 देशांमध्ये गेले 30 वर्ष जवळजवळ यांचं सर्क्युलेशन सुरू आहे. आणि भारतामध्ये आपल्याला माहिती आहे की कितीही आपण डिजिटल इकॉनॉमीवर गेलो तरीसुद्धा ज्या छोट्या डिनॉमिनेशनच्या नोटा आहेत त्यांची गरज पडते. बस स्टँड असेल, छोटे भाजी विक्रेते असतील, आपल्याला वर्तमानपत्र घ्यायचं असेल तर अशा ठिकाणी या नोट्सची आवश्यकता भासते. आणि याचा प्रचंड एक प्रकारचा डिमांड बँकांवर आणि दुकानदारांवर सुद्धा येत असतो की आम्हाला सुट्टे पैसे मिळत नाहीत. आणि म्हणून मला वाटतं ही स्वागतार्ह गोष्ट आहे. परंतु आत्ता एका अर्थाने हे प्रायोगिक तत्वावर RBIच्या म्हणण्याप्रमाणे हे केलं जाणार आहे. जर ते यशस्वी झालं कारण आपल्या इथली हवेतली आर्द्रता टेम्परेचर हे सगळं बघून ह्या नोटा किती टिकत आहेत. आणि पॉलिमर नोटा काढण्याचा खर्च जास्ती असतो आणि त्या प्रमाणात त्याच्यामध्ये बचत होते का हे बघून RBI फायनल निर्णय घेईल. आत्ताच्या त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 10 रुपयाच्या 100 कोटी नोटा आणि 20 रुपयाच्या 100 कोटी नोटा चलनामध्ये आणणार आहेत. साधारण 10-12 वर्षापूर्वी असा एक प्रयत्न केला गेला होता भारतातल्या 2-3 शहरांमध्ये, त्याच्यामध्ये कोची आणि भुवनेश्वर आणि शिमला. या इथे नोटा आणण्याचा प्रयोग सरकारनी आणि त्यावेळच्या RBIच्या ऑथॉरिटीनी प्रयत्न केला होता परंतु तो कुठेतरी मध्ये बारगळला. परंतु ह्यावेळेस त्याला निश्चिती दिसते आणि आपण याचं सगळ्यांनी स्वागत करायला पाहिजे कारण की ह्याच्यामुळे आपली सोय होणार आहे. दुसरं असं की कुठेही गैरसमज असू नये की ह्याच्यामुळे 500 रुपयाच्या नोटा पण प्लॅस्टिकच्या येतील का, नाही. पेपरच्या नोटा आणि 10 रुपये आणि 20 रुपयाच्या पॉलिमर नोटा ह्या एकत्रितच चलनामध्ये असतील. मला वाटतं की त्याचा एक प्रकारे आपली सोय जास्ती आहे आणि म्हणून आपण त्याचं स्वागतच करायला पाहिजे.
1: श्रोते हो, असा कुठलाही बदल करताना जनतेला विश्वासात घेणं गरजेचं असतं. प्लास्टिक नोटांच्या प्रस्तावित प्रयोगासंबंधी अधिकाधिक माहिती लोकांपर्यंत पोहोचणं फार महत्वाचं आहे. हा निर्णय म्हणजे नोटांचं आधुनिकीकरण आहे. या निर्णयाने आपल्याला दैनंदिन वापरासाठी दीर्घकाळ टिकणारं, लवकर खराब न होणारं चलन मिळेल. श्रोते हो, आमचा वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण News on AIR वरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवरही या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय नरेंद्र बेडेकर आणि निवेदन रश्मी पाटकर.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण 229 नॉमीटर अर्थात 1305 किलो हर्ट्झवर, तसंच FM बँड 102 मेगाहर्ट्झवर. 7:30 वाजले तर प्रसारित करीत आहोत आमचा शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीचा कार्यक्रम शेतशिवार.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण 229 नॉमीटर अर्थात 1305 किलोहर्ट्झवर, तसंच FM बँड 102 मेगाहर्ट्झवर. साडेसात वाजले तर प्रसारित करीत आहोत आमचा शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीचा कार्यक्रम शेतशिवार. तत्पूर्वी
1: अभिनंदन राहुल, फायनली तुझा स्वतःचा बिझनेस सुरू झाला. मी इतक्या वर्षापासून ट्राय करतोय पण माझ्याकडून हे शक्य नाही झालं.
2: मित्रा, तूही माझ्यासारखं महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं बिझनेस लोन घे आणि थाटात तुझा बिझनेस सुरू कर. आकर्षक व्याज दर आणि कॅश क्रेडिट लोनची ही सुविधा.
3: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची, वाट विकासाची.

0: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेत शिवार या कार्यक्रमामध्ये सर्व शेतकरी बांधवांचं मी वैशाली वांगीकर हार्दिक स्वागत करते. शेतकरी बंधूंनो, आजच्या कार्यक्रमात ऐकूयात सोयाबीन पिकावरील किडींचे एकात्मिक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर राजेंद्र जाधव, सहाय्यक कीटकशास्त्रज्ञ, अखिल भारतीय सोयाबीन संशोधन केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. सोयाबीन हे पीक आपल्या मराठवाड्यामधील महत्त्वाचं नगदी पीक आहे आणि सोयाबीन पिकावर विविध किडींचा प्रादुर्भाव झालेला आपण पाहतोय. किडींच्या प्रादुर्भावामुळे आपल्या सोयाबीन या पिकाचं खूप प्रमाणात नुकसान होते आणि अर्थात उत्पादनामध्ये त्यामुळे घटसुद्धा येऊ शकते. तर शेतकरी बंधूंनो, या सर्व गोष्टी जर टाळायच्या असेल तर आपल्याला सोयाबीन या पिकावर कोणकोणत्या किडी येतात आणि आपल्या पिकाचं नुकसान त्या किडी कशा पद्धतीनं करतात आणि त्यावर आपण कशा पद्धतीनं नियंत्रण मिळवायचं याविषयीची माहिती आपल्या प्रत्येक शेतकरी बांधवांना असणे गरजेचं आहे. तर शेतकरी बंधूंनो, याच अनुषंगाने आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सोयाबीनवरील प्रमुख किडींची ओळख, प्रादुर्भावाची लक्षणे आणि एकात्मिक व्यवस्थापन याविषयीची माहिती घेणार आहोत. त्यासाठी स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे डॉक्टर राजेंद्र जाधव, सहाय्यक कीटकशास्त्रज्ञ, अखिल भारतीय सोयाबीन संशोधन केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी. आणि सरांकडनं याविषयी आपण अधिक माहिती घेऊयात. नमस्कार सर.
2: नमस्कार मॅडम. नमस्कार शेतकरी बंधूंनो.
1: आपल्या सर्वांना माहितीच आहे की सोयाबीन हे पीक आपल्या शेतकरी बांधवांचं अगदी तेलबिया पिकापैकी एक महत्वाचं पीक आहे.
2: नक्कीच.
1: वातावरणातील बदल असेल, हवामानामधला जो बदल आहे यामुळे या पिकावर विविध किडींचा प्रादुर्भाव होतो आणि आपल्या पिकाचं नुकसान होतं.
2: हो ना.
1: पण सुरुवातीला आमच्या समस्त शेतकरी बांधवांना हे सांगा की सोयाबीन या पिकावर कोणकोणत्या किडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो.
2: अगदी बरोबर मॅडम. तर सोयाबीन पीक अतिशय जिव्हाळ्याचं आहे आणि त्याचं जे काही उत्पादन येणार आहे त्याच्यावर बरेचसे शेतकरी, विशेषतः आपल्या मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये, तर त्यांच्यावर त्यांची उपजीविका अवलंबून आहे. तर किडींचं व्यवस्थापन करणं अतिशय गरजेचं आहे. तर महत्वाच्या किडी जवळपास एक 5 ते 6 प्रकारच्या आहेत, ज्यामध्ये विविध प्रकारच्या खोड किडी आहेत. तर त्या खोड किडीमध्ये चक्रीभुंगा आणि खोडमाशी ह्या दोन किडी आहेत. त्यानंतर पाने खाणाऱ्या अळ्या, तर या पाणी खाणाऱ्या अळ्यांमध्ये तंबाखूवरील पाणी खाणारी अळी आहे, घाटी अळी अर्थात शेंगा पोखरणारी अळी आहे आणि विविध प्रकारच्या उंटाळ्या आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि मग या व्यतिरिक्त काही रस शोषण करणाऱ्या किडींचा देखील प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळतो. त्यामध्ये पांढरी माशी असते, मावा असतो, तुडतुडे असतात, तर यासारख्या किडींचा देखील आपल्याला प्रादुर्भाव त्या ठिकाणी पाहायला मिळतो.
1: अच्छा सर, आता तुम्ही खोड किडीमध्ये खोड माशी आणि चक्रीभुंगा या दोन किडींचा समावेश आहे असं तुम्ही सांगितलं. पण सुरुवातीला आमच्या शेतकरी बांधवांना खोड माशी जी आहे ती कशी असते आणि प्रादुर्भाव ती कसा करते याविषयी आपण काय सांगाल?
2: नक्कीच, अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आपला. तर खोड माशीची काय असते, ती आपली घरातली जशी माशी असते तशी दिसायला असते, परंतु एक 4 ते 5 पट ती लहान असते. आणि महत्वाचे म्हणजे ती आपल्याला चमकदार दिसते. अगदी पानावर अतिशय छोटीशी माशी, घरमाशी सारखी दिसणारी माशी ही चमकदार असेल तर ती आपण लक्षात घ्यायची की कदाचित खोड माशी असू शकते. तर हा खोड माशीचा प्रादुर्भाव जो असतो तर तो 2 वेळा होत असतो. सुरुवातीला ज्यावेळी आपलं पीक लहान असतं, साधारणतः 15

0: वीस दिवसाचं असतं, त्यावेळेला बऱ्याच वेळ आपल्याला पाहायला मिळतं की काही जे काही रोप आहेत आपले त्याचा शेंडा असा झुकलेला किंवा मुलूल झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तर आपण जर त्याला कापून बघितलं आतमध्ये तर आपल्याला मग त्यामध्ये एक पिवळ्या रंगाची अळी जिचं जे काय तोंड असतं ते जमिनीच्या दिशेने असतं मुख्यतः, म्हणजे ती ते जे काय खोड आहे त्याला पोखरत पोखरत जमिनीकडेच्या दिशेने जात असते. तर ती जी काय अळी असते पिवळ्या रंगाची छोटीशी जिला पाय नसतात तर ती अळी म्हणजे खोडमाशीची अळी. हा पहिला प्रादुर्भाव. त्यानंतर मात्र जसजसं आपलं झाड मोठं होतं त्यावेळेला खोडमाशीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी कंटिन्यू चालू असतो, परंतु आपल्याला तो लक्षात येत नाही कारण या ठिकाणी लक्षणं दिसत नाहीत. फक्त त्या ठिकाणी असं लक्षात येतं जर समजा आपण खोड कापून बघितलं तर आतमध्ये कुठेतरी हिरव्या रंगाचं किंवा तपकिरी रंगाचा आपल्याला थोडा थोडा पॅचेस दिसतो आणि मग त्याला जर आपण निरखून बघितलं तर त्या ठिकाणी छोटीशी अळी आपल्याला पाहायला मिळते आणि कधी कधी कोष पण पाहायला मिळतात. म्हणजे ती अळीचा जीवनक्रम हा त्या खोडामध्येच असतो. अगदी अंडी ते पानावर दिल्यानंतर जी पानाच्या देठामधून आतमध्ये खोडापर्यंत आलेली अळी आतमध्येच राहते, कोशावस्थेत जाते. तर जर समजा प्रादुर्भाव त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झाला तर शेंगा कमी लागतात किंवा लागल्यात तर त्याच्यामधील दाणे जे असतात ते भरत नाहीत आणि मग शेतकरी बंधूंना जवळपास 50% पर्यंत देखील नुकसान खूप प्रादुर्भाव असेल तर होऊ शकतो. आता यामध्ये एक वैशिष्ट्य आहे तर अळीचा कोश देखील आतमध्ये आहे, तर ज्या वेळेला त्या कोशामधून प्रौढ माशी बाहेर पडणार असते तर तिला बाहेर पडण्यासाठी त्या ठिकाणी जागा असावी, म्हणून जी काय अळी असते ती कोशावस्थेत जाण्यापूर्वी त्या ठिकाणी एक छिद्र करते. म्हणजे आता शेतामध्ये गेल्यानंतर एखादं झाड जर आपण उपटून बघितलं आणि त्याला जर निरखून बघितलं कुठंतरी आपल्याला छोटंसं छिद्र किंवा तपकिरी डॉट दिसतो तर तो डॉट जर आपण त्या ठिकाणी जर आपण कापून बघितलं तर नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला अळी किंवा कोश आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. तर अशा पद्धतीने ही अळी आपल्याला नुकसान पोहोचवत असते.
1: अच्छा सर, तुम्ही आता खोडमाशी कशी असते आणि तिची लक्षणे कोणकोणती आहेत हे तुम्ही सांगितलं, पण त्याचप्रमाणे आता दुसरा एक महत्वाची कीड म्हणजे चक्रीभुंगा, त्याच्याविषयी तुम्ही काय सांगाल? बरं,
0: नक्कीच ही महत्वाची दुसरी चक्रीभुंगा ही जी काही कीड आहे ती अतिशय सहज लक्षात येण्यासारखी आहे. तिच्या नावामध्ये चक्रीभुंगा नाव म्हणजे दोन चक्र तयार करते म्हणून तिला चक्रीभुंगा.
1: अच्छा
0: हा, तर आता कसं असतं ती जी काय चक्रीभुंग्याची मादी असते तर तिला ज्या वेळेला अंडी द्यायची असतात त्या अंडी देण्याच्या अगोदर ती काय करते, पानाचा देठ असेल किंवा फांदी असेल आपली किंवा मुख्य खोड असेल कुठेही तिला जिथे सुटेबल वाटेल तर त्या ठिकाणी ती ह्या तिन्ही ठिकाणांपैकी एका ठिकाणी दोन चक्र तयार करते. आणि जे काय खालचं जमिनीकडच्या दिशेचं चक्र असेल ती त्या चक्रापासून थोडं वरती त्या ठिकाणी एक अंड आतमध्ये इन्सर्ट करते, त्याला ओविपॉझिटर म्हणून अवयव असतो, तर त्याच्या दृष्टीने ती काय करते त्या खोडाच्या आतमध्ये ती अंडी घालते. मग ती साधारणतः पिवळ्या रंगाची अंडी आपल्याला मुख्यतः एकच असतं, कधी कधी दोन पण दिसू शकतात, तर एकच अंडी त्या ठिकाणी देते. मग त्या अंड्यामधून बाहेर पडलेली अळी मग काय करते जमिनीच्या दिशेने, म्हणजे समजा फांदीमध्ये असेल किंवा देठामध्ये असेल तर ते खोडामध्ये येते अगोदर, पोखरत पोखरत पानाचा समजा देठ असेल किंवा फांदी असेल त्याला पोखरत पोखरत ती खोडामध्ये आली की ती जमिनीच्या दिशेने जाते आणि आतलं जे काही गाभा असेल त्यामध्ये तर त्याच्यावरती उपयोगा करते. आणि ती अळी साधारणतः 1.5 ते 2 सेंटीमीटर एवढी मोठीच्या मोठी पिवळ्या रंगाची होते अगदी शेवटच्या स्टेजला. आणि मग ती पिवळ्या रंगाची अळी आणि तिला पाय थोडे थोडे असे दिसतात छोटे छोटे आणि तिचं ते काय तोंड असतं तर ते चपटं आणि तपकिरी रंगाचं असतं. आता महत्वाचं असं आहे की ही अळी मोठी असते, खादाड पण असते आणि बहुधा एका झाडामध्ये एकच अळी आपल्याला पाहायला मिळते. तर प्रादुर्भाव जर मोठ्या प्रमाणावर झाला तर त्या ठिकाणी खूप मोठं नुकसान होतं, म्हणजे दाणे भरत नाहीत, शेंगाही लागत नाहीत आणि जवळपास रिपोर्टिंगमध्ये 29 ते 83% पर्यंत नुकसान ह्या चक्रीभुंग्यामुळे होतं. तर शेतकरी बंधू आता सध्या शेतामध्ये तुम्ही जेव्हा जाल त्यावेळी तुम्हाला लक्षात येईल की आपल्या झाडाचं कुठलं तरी एखादं दुसरं पान किंवा फांदी त्या ठिकाणी सुकलेली आहे, पानं सुकलेली आहेत, फांदी सुकलेली आहे. जर काळजीपूर्वक निरीक्षण केलं तर तुम्हाला लक्षात येईल की त्या ठिकाणी जे काही सुकलेलं पान आहे त्याच्या थोडं खाली जाऊन कुठेतरी दोन चक्र दिसतील, म्हणजे हा प्रादुर्भाव
1: चक्रीभुंग्याचा
0: वैशिष्ट्य आहे. कारण काय होतं, जे काय दोन चक्र करतो तर वरचं जे चक्र असतं त्याच्या वरचा भाग वाळून जातो. हा त्याचं वैशिष्ट्य, कारण बाहेर पडलेली अळी ही खालच्या दिशेने जमिनीकडच्या दिशेने खोड पोखरत पोखरत जाते आणि त्यामुळे वरचा भाग वाळतो, तर ते अतिशय सहज आपल्याला लक्षात येण्यासारखं असतं. आणि पाऊस समजा आता सध्या नाहीये, परंतु पाऊस जर कंटिन्यू असेल तर ते पान बऱ्याच वेळ आपल्याला झाडावर सडलेलं दिसतं, सुकून खाली पडते, सडलेला तो भाग दिसतोय, तर तो चक्रीभुंगाचा प्रादुर्भाव.
1: अगदी सोप्या पद्धतीने आपले शेतकरी बांधव हे ओळखू शकतात की हे चक्रीभुंगामुळे झालेला आहे.
0: हा नक्कीच नक्कीच, दुरूनच पान सुकलेलं असेल तर आता सध्या प्रादुर्भाव आहे. तर शेतकरी बंधूंनी नक्की पाहावं की त्यामध्ये त्यांनी अंडी मिळतील, खालचं जे चक्र आहे त्याच्या थोडस वरती त्यांनी कट करावं लागेल त्याला आणि तिथे त्यांना अंडी सापडतील आणि पुढच्या अवस्थेत जर कापलं गेलं तर मग अळी सापडेल जमिनीच्या दिशेने जाणारी.
1: सर आता पुढचा प्रश्न असा विचारावा असं वाटतो की सोयाबीनवर पाणी खाणाऱ्या अळ्यांचा सुद्धा प्रादुर्भाव होत असतो, तर यामध्ये कोणकोणत्या अळ्या असतात आणि आपल्या पिकाचं नुकसान कशा पद्धतीनं करतात बरं त्या?
0: नक्कीच, तर पाणी खाणाऱ्या अळ्यांमध्ये 3 ते 4 प्रकारच्या अळ्या आपल्याकडे आहेत, ज्यामध्ये सर्वप्रथम जर बघितली तर तंबाखूवरील पाणी खाणारी अळी आहे जिला स्पोडोप्टेरा

0: असं नाव आहे. त्याच्यानंतर घाटियाळी अर्थात या ठिकाणी तिला शेंगा पोखर नळियाळी असं म्हणतात. त्यानंतर तिसरी आहे विविध प्रकारच्या उंटाळ्या. काही वेळेला आपल्याला पाणी पोखरणारी अळी तसंच पाणी गुंडाळणारी अळी देखील पाहायला मिळते. तर अशा पद्धतीने मग तंबाखूरील पाणी खाणारी अळी, घाटी अळी, विविध प्रकारच्या उंटाळ्या, पाणी गुंडाळणारी अळी आणि पाणी पोखरणारी अळी असे चार ते प्रकारच्या अळ्या आपल्याला पाहायला मिळतात.
1: अच्छा, तर मग सुरुवातीला आमच्या समस्त शेतकरी बांधवांना तंबाखूवरील पाणी खाणारी जी अळी आहे ती आपल्या पिकाचं नुकसान कशी करते आणि ती ओळखावी कशी याविषयी आपण काय सांगाल?
0: नक्कीच. तर शेतकरी बंधू, ह्या अळीचं जे काय नाव आहे ते तंबाखूवरील पाणी खाणारी अळी. तर दरवर्षी तंबाखू ज्या ठिकाणी पिकवली जाते भारतामध्ये त्या ठिकाणी तिचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर असतो तंबाखू पिकावर आणि त्यामुळे तिला नाव आहे तंबाखूवरील पाणी खाणारी अळी. तर ही अळी ओळखायला तशी सोपी आहे. ह्या अळीचा रंग कोणताही असू शकतो, म्हणजे खूप छोटी अळी असेल तर आपल्याला ओळखता येत नाही, पण मोठी अळी शेतकरी बंधू सहज ओळखू शकतात. पिवळसर असेल, पिवळसर तपकिरी असेल, लालसर रंगाचा असेल, राखाडी रंगाचा असेल, तर अशा पद्धतीने ती दिसते. तर तिच्या शरीरावर केस नसतात आणि ती अशी स्पर्शात गुळगुळीत असते, म्हणजे आपण जर स्पर्श केला तर ती काय चावत वगैरे नाही, त्यामुळे अगदी स्पर्श केला तरी चालू शकतो. पण महत्वाचं म्हणजे तिच्या शरीराच्या दोन्ही बाजूला त्रिकोणी रंगाची ठिपकी, अगदी ओळीने ठिपके पाहायला मिळतात.
1: हा,
0: तर ती जी काही अळी असेल तर तुम्ही तंबाखूवरील पाणी खाणारी अळी आहे. आता ह्या अळीचा प्रादुर्भाव कसा होतो हे आपण बघूया. तर अळीचा प्रादुर्भाव सुरुवातीला मादी पतंग असते, तर तिचं एक वैशिष्ट्य आहे, ती शक्यतो एका अंडी पुंजांमध्ये अंडी घालते. हा, आणि मग पानाचं जे काय पाठीमागचं भाग असेल तर त्याच्यावरती एकाच ठिकाणी साधारणतः 200-250-300 पर्यंत अंडी एक ठिकाणी अंडी पुंजक्यामध्ये असतात. तर त्या ठिकाणी 250-300 अंडी असतात, कमी अधिक जास्त असू शकतात. तर त्याच्यावरती मग केसांचं आवरण टाकते.
1: हा, ती संरक्षण त्यांच्यासाठी.
0: हा, करेक्ट, बरोबर. परभक्षी कीटकांपासून संरक्षण करण्यासाठी तसं करते. मग ह्या ज्या वेळेला अंड्यांमधून छोट्या छोट्या अळ्या बाहेर पडतात तर ज्या पानावर मादीने अंडी घातली असतात तर त्या पानाचं सगळं क्लोरोफिल किंवा हरितद्रव्य आपण म्हणूया त्याच्यावर ते उपजीविका करतात. मग आपलं लांबून जर आपण बघितलं याचा देखील प्रादुर्भाव ओळखता येतो. तर लांबून जर बघितलं बऱ्याच वेळेला तर एखादं पान असं पातळ पारदर्शक झालेलं दिसतं, खिडकीचं तावदान असतं तर त्याच्यासारखं. तर लक्षात घ्यायचं की या ठिकाणी तंबाखूवरील पाणी खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झालेला असण्याची दाट शक्यता किंवा असतोच. किंवा दुसरं पण त्याच्यामध्ये आहे जी काय केसाळी आपण म्हणतो तर त्याच्यामध्ये त्या अळीचं पण असंच प्रादुर्भाव असतो, एकाच ठिकाणी पुंजक्याने अंडी देतात त्याने पण तसं पान होऊ शकतं. तर अर्थात तंबाखूवरील पाणी खाणारी अळी किंवा केसाळी यापैकी एका अळीचा प्रादुर्भाव 100% असतो. मग त्या छोट्या छोट्या ज्या अळ्या असतात ते हरिद्रव्य खाऊन थोड्या मोठ्या झाल्या की मग त्या झाडावर किंवा शेतामध्ये वेगवेगळ्या झाडांवर विखुरतात.
1: अच्छा.
0: आणि तिथून मग काय करतात, त्या पानांना वेगवेगळ्या आकाराची मोठी मोठी छिद्र करतात आणि मग त्या पानाची चाळणी करतात. ज्या वेळेला फुलं असतील तर फुलांवर देखील ते उपयोगी करताना पाहायला मिळतात. शेंगा असतील तर शेंगांना देखील ते दंश करतात. तर अशा पद्धतीने तंबाखूवरील पाणी खाणारी अळी आपल्याला सुरुवातीच्या अवस्थेत पण नुकसान करते आणि नंतरच्या अवस्थेत पण नुकसान करते.
1: अच्छा सर, आता पाणी खाणाऱ्या अळ्यांमध्ये दुसरी एक महत्वाची अळी म्हणजे घाटे अळी किंवा ज्याला आपण शेंगा पोखरणारी अळी सुद्धा म्हणतो आणि नावामध्येच बहुतेक ती शेंगा पोखरत असेल असं वाटत आहे. पण ही जी अळी आहे ती आपल्या सोयाबीन पिकाचं नुकसान कशी करते आणि तिचं लक्षणे कोणती कोणती आहेत याविषयी आपण काय सांगाल?
0: नक्कीच नक्कीच. तर शेतकरी बंधूंनो, ही जी काय घाटी अळी म्हणतोय मी किंवा शेंगा पोखरणारी अळी ही तुमच्या आमच्या अतिशय परिचित आहे. ही कारण ही अळी आपल्याला बहुतांश आपण जे काय पिकं पिकवतो तर त्या सगळ्या पिकांवर असते, म्हणजे तुमचा टोमॅटो असेल, भेंडी असेल, मिरची असेल, सोयाबीन असेल, मका असेल, उडीद असेल, भुईमुग असेल, म्हणजे जवळपास 100% जास्त तिचे ते होस्ट आहेत किंवा त्या पिकांवरती उपजीविका करतात. तर ही अळी अतिशय सहज ओळखता येते. त्याच्यामध्ये कसं असतं, ह्या अळीचा देखील रंग वेगवेगळा असतो, म्हणजे हिरवा रंग मुख्यतः आपल्याला पाहायला मिळतो, त्याच्यानंतर तपकिरी रंग असतो, फिकट पिवळसर असतो, काळा रंग असतो. आणि ही अळी तुम्हाला घाटी अळी म्हटल्यानंतर सहज लक्षात येत असते. तर तिच्या शरीरावर केस असतात. जी तंबाखू पाणी खाणारी अळी बघितली तिच्या शरीरावर केस नसतात आणि तिला त्रिकोण ठिपके, परंतु ही अळी दिसायला आपल्या अळीसारखी आणि तिच्या शरीरावर केस असतात. तर आता ही अळी ओळखणं तुम्हाला वेगवेगळ्या रंगामध्ये असली तरी ओळखता येईल. आता महत्वाचं असं असतं की ही एक एकट्याने अंडी देते आणि त्यामुळे आपल्याला ही अळी वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळते. वेगवेगळ्या झाडावर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये एकाच ठिकाणी नाही मिळत. तर ह्या अळीचं वैशिष्ट्य खूप वेगळं आहे, कारण सुरुवातीच्या अवस्थेत जर प्रादुर्भाव झाला, म्हणजे आता सद्यस्थितीत काही शेतकऱ्यांनी उशिरा लावलं त्यांच्या शेतावर पण सध्या प्रादुर्भाव आहे आणि ज्यांचं पीक आता सध्या फुलावर येत आहे, फ्लॉवरिंग सुरू होते, तर त्या शेतावर पण काही ठिकाणी आपल्याला प्रादुर्भाव पाहायला मिळतो. तर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये मग जी काय कोवळी पानं असेल तर त्याच्यावर ही अळी उपजीविका करते. नंतर जेव्हा आता फुलं लागण्याची अवस्था किंवा फुलं लागलेली त्यावेळेला जर प्रादुर्भाव झाला तर ही फुलांना किंवा कळ्यांना दंश करते किंवा त्याच्यावर उपजीविका करते. आणि समजा अजून थोडं पुढे गेलो त्यावेळेला त्या केळीचा प्रादुर्भाव असेल, मग शेंगा भरत आहेत किंवा कोवळ्या कोवळ्या शेंगा आहेत, तर बऱ्याच वेळा ते कोवळ्या शेंगांना आपण दंश करते खाण्यासाठी आणि बऱ्याच वेळेला फुलं कोवळ्या शेंगा आपल्याला जमिनीवर पडलेल्या दिसतात आणि समजा शेंगा भरत आहेत आता अशा वेळेला ते अळीचा प्रादुर्भाव झाला तर ती काय करते मग ज्या ठिकाणी दाणे

0: एक्झॅक्ट त्याच ठिकाणी बरोबर ती छिद्र करते आणि आतील दाण्यांवर उपजीविका करते. त्यामुळे नंतरच्या अवस्थेत म्हणजे सुरुवातीच्या अवस्थेत पानांवर उपद्रव झाला किंवा प्रादुर्भाव झाला तर कंट्रोल करणं सोपं जातं, पण नंतर सोयाबीन वाढलेलं असतं, शेंगा लागलेल्या असतील, फुलं लागलेली असतील, कळ्या असतील, त्यावेळी जर प्रादुर्भाव झाला तर नक्कीच ही अळी आपल्याला त्याची अतिशय घातक ठरते आणि खूप मोठं नुकसान आपली करू शकते.
1: अच्छा सर, आताच तुम्ही पाने खाणाऱ्या अळ्यांमध्ये तंबाखूवरील पाने खाणारी अळी आणि दुसरी घाटे अळी जिला शेंगा पोखरणारी अळी असं म्हणतो आणि तिसरी एक महत्वाची अळी आहे उंटअळी, तर ह्या अळीविषयी आपण काय सांगाल?
0: तर प्रामुख्याने आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या उंटअळ्या पाहायला मिळतात. आता उंटअळी का म्हणायचं हिला, तर ही चालत असताना पाठीमध्ये बाग काढते, अगदी ती डौलत चालल्यासारखी चालते बरोबर, आणि त्यामुळे तिला आपण उंटअळी म्हणतो. मग ही उंटअळी आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या, मी आधीच सांगितलं तुम्हाला, त्यामध्ये मग एरंडावर आढळणारी अकायजनाटा म्हणून एक प्रजाती आहे जिथे भरपूर रंग असतात, काळसर रंग असतो, तपकिरी असतो, लालसर विटकरी असतो, तर अशा वेगवेगळ्या रंगामध्ये ती अळी आपल्याला पाहायला मिळते. आणि ती अळी मोठी असते, म्हणजे जी काही प्रौढ अळी असते ना ती साधारणतः 4 ते 5 सेंटीमीटर पर्यंत पण आढळू शकते. त्यानंतर दुसरी असते क्रायसोडिक्सिस एक्युटा म्हणून एक प्रजाती किंवा स्पेसिस आपल्याकडे आढळते, तर तिची साधारणतः 3 ते 4 सेंटीमीटर पर्यंत अळी असते आणि ती हिरवट रंगाची असते. हा, आणि त्यानंतर एक तिसरी आहे गेसुनिया गेमा, म्हणजे प्रामुख्याने आढळणारा उंटाळ्या सांगतोय. तर गेसुनिया गेमा ही अतिशय छोटी असते, 1 ते 2 सेंटीमीटरची, आणि त्याच्यामध्ये एक वैशिष्ट्य असतं की फिक्कट हिरवट रंगाची असते. आपण जर झाडाजवळ गेलो, निरीक्षण केलं, जर अळी त्या ठिकाणी असेल तर ती पटकन खाली उडी मारते. हा, म्हणजे थोडी चंचल आहे. तर अशा पद्धतीने विविध उंटाळे आपल्याला पाहायला मिळतात. आता उंटाळ्यांचं वैशिष्ट्य असं असतं, ज्यावेळेला अळ्या लहान असतात त्यावेळेला छोट्या छोट्या पारदर्शक खिडक्या, म्हणजे आता शेतामध्ये गेलो ना कुठेतरी असं पातळ थोडासा स्पॉट आपल्याला पाहायला मिळतो हरितद्रव्य खाल्ल्यामुळे, तर हे जे काही छोटे छोटे खिडक्या दिसत असतील किंवा छोटे छोटे स्पॉट दिसत असतील तर मग उंटाळ्यांचा प्रादुर्भाव झाला असं आपण समजावं. हे सुरुवातीच्या लहान अळ्या करतात. नंतर मग मोठ्या झालेल्या अळ्या मात्र तुम्हाला म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची छिद्र त्या पानावर दिसत असतील तर ते मग उंटाळ्यांचा प्रादुर्भाव जास्त झालेला आहे असं आपण लक्षात घ्यायचं. आणि ज्या वेळेला फुलं वगैरे लागतात तर ते फुलं उपजीविका करतात, शेंगा असतील त्यांना पण ते नुकसान पोहोचवतात. तर बऱ्याच वेळेला पाऊस चालू असेल आणि पाने खाणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव, म्हणजे तंबाखूवरील पाने खाणारी अळी असेल, उंटाळ्या असतील किंवा तुमची घाटी अळी अर्थात शेंगा पोखरणारी अळी असेल, यांचा जर प्रादुर्भाव झाला तर अक्षरशः शेतकऱ्यांनी अनुभवलेलं असेल काही शेतकऱ्यांनी की त्या पानांची अक्षरशः चाळणी करून टाकतात. खूप सारं त्याला म्हणजे खाऊन टाकलेलं असतं, खूप सारे छिद्र त्याला पाहायला मिळतात, अक्षरशः फक्त पानाच्या व्हेन्स ज्याला आपण म्हणूया शिरा, तर तेवढंच फक्त शिल्लक ठेवतात.
1: म्हणजे काही वर्षापूर्वी हे घडलेलं होतं वाटतं, म्हणजे जे शेत आहे ते पूर्ण असं ट्रान्सपरंट दिसू लागलं होतं.
0: नक्कीच नक्कीच, हे झालं होतं 2008-09 मध्ये आणि त्यावेळेला त्या ठिकाणी ह्या सगळ्या अळ्या होत्याच मी ज्या सांगितलं तुम्हाला तिने, आणि त्यामध्ये प्रामुख्याने होती तंबाखूवरील पाने खाणारे. हा, तर मराठवाडा आणि विदर्भामध्ये अक्षरशः शेतामध्ये काहीच ठेवलेलं नव्हतं शिल्लक ह्या अळ्यांनी. आणि ह्या जे काही तंबाखूवरील पाने खाणाऱ्या अळीचं वैशिष्ट्य एक आहे जे सांगायचं राहिलं, दिवसाच्या टायमाला त्या पानाखाली किंवा जमिनीमध्ये लपून बसतात. हा, त्यामुळे सहजासहजी जास्त अळ्या तुम्हाला दिसत नाही, पण रात्रीच्या वेळ बाहेर पडतात आणि त्यावेळेला ते उपजीविका करतात. हा, त्यामुळे त्या लक्षात येत नाही त्यांचा प्रादुर्भाव. आणि 2008-09 ला मुख्यतः पाऊस पण होता आणि खूप मोठं नुकसान शेतकऱ्यांना त्या वर्षी ओसावं लागलं होतं.
1: अच्छा सर, आता या ज्या किडी ज्या तुम्ही सांगितल्या की सोयाबीन पिकावरील खोड किडी, असेल खोड माशी, चक्री भुंगा किंवा पाणी खाणाऱ्या ज्या अळ्या आहेत, तर ह्यांची आर्थिक नुकसान पातळी आपण कशी ओळखायला हवी बरं, की जेणेकरून आपल्याला त्यावर योग्य ते व्यवस्थापन त्यांचं करता येईल?
0: नक्कीच, तर आर्थिक नुकसान पातळी म्हणजे किडींची अशी संख्या किंवा किडींचे असा प्रादुर्भाव की ज्या प्रादुर्भावाला किंवा त्या संख्येला आपल्याला रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करणं सुरुवात करायची. कारण बरं निसर्ग कसं असतो की 1-2 अळी आहे म्हणजे शेतकरी आता करतात, म्हणजे कुणी त्याला नाकारू शकत नाही, एखाद दुसरी अळी शेतामध्ये दिसली की शेतकऱ्यांना वाटतं की आता प्रादुर्भाव खूप मोठा झालेला आहे आणि मला आता फवारणी केलीच पाहिजे असं खूप सारे शेतकरी करतात आणि ते भीतीपोटी करतात किंवा अज्ञानामुळे करतात. अर्थात एखाद दुसरी अळी असेल तर निसर्गतः त्या येणारच आहेत, थोडंफार त्या खाणारच आहेत, नुकसान पोहोचवणारच आहेत. कमी प्रादुर्भाव असेल तर आपल्याला काळजी करण्याची गरज नाही. तर का करण्याची गरज नाही, कारण ते जे काही खाणार आहे त्यामुळे होणारं नुकसान आणि तुम्ही जी काय फवारणी करणार आहे त्यातून होणारा तुमचा खर्च याचा ताळमेळ बसत नाही. खर्च होणार आहे 10 रुपये आणि आपण खर्च करणार 100 रुपये, तर हे होऊ नये म्हणून आर्थिक नुकसानीची पातळी असते. मग आर्थिक नुकसानीच्या पातळीमध्ये असं ठरलेलं आहे, समजा साधारणतः 1 मीटरचा आपण जर सोयाबीनची ओळ पकडली असं 3 ते 4 ठिकाणी आपण बघायचं, तर समजा 1 मीटर ओळीमध्ये 2 ते 3 झाडं आपल्याला खोडमाशीची दिसत असतील किंवा 3 ते 5 झाडं आपल्याला चिकरी भुंग्याची दिसत असतील तर ती त्या मग खोड किडींसाठी आर्थिक नुकसान पातळी समजायची. थोडक्यात 2 ते 5 पर्यंत आपल्याला खोड माशीमुळे प्रादुर्भावग्रस्त झाले आणि चक्रीभुंग्याची चक्र थोडक्यात प्रादुर्भाव, तर ते त्या खोड माशीसाठी आणि चक्रीभुंग्यासाठी झालं.
1: अच्छा,
0: ज्या काही पाणी खाणाऱ्या अळ्या आहेत त्याच्यामध्ये तंबाखूरील पाणी खाणारी अळी असतील, तुमच्या केसाळ अळ्या असतील, तर 10 अळ्या 1 मीटर ओळीमध्ये जर आपल्याला पाहायला मिळत असतील तर ती त्याची

0: साधारणतः हे फुलावर येण्यापूर्वी, म्हणजे आता काही ठिकाणी फुलं लागायचीच आहे तर अशा ठिकाणी जर पाहायला मिळत असेल तर त्याची आर्थिक नुकसान पातळी झाली. परंतु ज्या वेळेला आता फुलं लागले आहेत, कोळ्या शेंगा आहेत, तर अशा वेळेला 3 ते 4 अळ्या, म्हणजे त्या उंटाळ्या असू द्या किंवा तुमची तंबाखूवरील पाने खाणारी अळी असू द्या किंवा घाटी अळी असू द्या, यांचं जर 3 ते 4 अळ्या आपल्याला पाहायला मिळाल्या फुलं लागत असताना किंवा शेंगा भरत असताना, तर त्यावेळेला मग त्याच्यासाठी आपल्याला ही आर्थिक नुकसान पातळी समजायची. कारण महत्वाचा उद्देश असतो आपल्याला सीड, त्याचं बियाणं. मग फुलं जर खाल्ली तर शेंगा तयार होणार, शेंगा नाही तर बियाणं नाही. त्यामुळे त्यावेळेला 3 ते 4 अळ्या जर दिसायला लागल्या एका मीटर ओळीमध्ये तर ती आर्थिक नुकसान पातळी समजायला काही हरकत नाही.
1: अच्छा, म्हणजे अशा पद्धतीनं आर्थिक नुकसान पातळी आपण ओळखूनच पुढचं जे व्यवस्थापन आहे ते आपण करायला हवं.
0: नक्कीच नक्कीच.
1: सर, मग ह्या सर्व किडींचं जर आपल्याला एकात्मिक पद्धतीनं व्यवस्थापन जर करायचं असेल तर आपण कसं करू शकतो? बरं,
0: नक्कीच अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आपला. तर एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये काही महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या मी आता फक्त त्याच्यामध्ये सांगेन. तर एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये बीज प्रक्रिया अतिशय महत्वाची असते. काही शेतकरी बीज प्रक्रिया करत नाही आणि बरेच वेळेस शेतकऱ्यांच्या कंप्लेंट येतात, तर त्यामध्ये पाहायला मिळतं की बीज प्रक्रिया नाही. तर बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया आणि कीटकनाशकाची बीज प्रक्रिया एका पाठोपाठ FIR पद्धतीने शेतकरी बंधूंनी करायला पाहिजे. आता ती स्टेज निघून गेली. तर बीज प्रक्रिया अतिशय महत्वाची आहे. त्याच्यानंतर पिवळे आणि निळे चिकट सापडे लावणे अतिशय गरजेचे आहे. आता ह्या स्थितीमध्ये जर पावसाचा खंड पडला तर रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव, पांढरी माशी, तुडतुडे, मावा यांचा प्रादुर्भाव वाढेल. तर साधारणतः 15 ते 20 पिवळे चिकट सापळे आपलं शेतामध्ये शेतकरी बंधूंनी एकरी लावणे अतिशय गरजेचं आहे. या व्यतिरिक्त कामगंध सापळे अर्थात फेरोमोन ट्रॅपचा देखील वापर अतिशय गरजेचा असतो. तर स्पोडोप्टेरा लिटोरा अर्थात तंबाखूवरील पाने खाणारी अळी, या अळीसाठी स्पोडोल्युर म्हणून बाजारामध्ये मिळतो. आणि घाटी अळी अर्थात शेंगा पुखरणारी अळी, तर त्याच्यासाठी हेलिल्युर म्हणून बाजारामध्ये मिळतो. तर या दोन्ही किडींसाठी साधारणतः हेक्टरी 5, तुम्ही 5-5 लावले तरी चालतात किंवा तुम्ही वाढवलं तरी चालतात, पण हेक्टरी 5 आपल्याला ह्या दोन्ही किडींसाठी लावणं गरजेचं आहे. समजा कमी पतंग अडकत असतील 2-3, तर मग काळजी करण्याची गरज नाही, म्हणजे प्रादुर्भाव कमी आहे. पण प्रादुर्भाव जर वाढत असेल, म्हणजे पतंग जास्त अडकत असतील तर त्या ठिकाणी आणि अळ्या दिसत असतील तर मग तो आपण त्या ठिकाणी रासायनिक कीटकनाशकांकडे वळायला काही हरकत नाही. हा, आणि त्याच्यानंतर मग जे काही तुमचे प्रादुर्भाव असतं, जसं चक्रीभुंग्यामध्ये आपण बघितलं की चक्रीभुंग्याने पान, देठ किंवा फांदी हे वाळतात, तर ते जर काढून टाकलं म्हणजे त्या खालचं चक्र त्याच्या थोडं खाली घेऊन, तर त्या ठिकाणी आपल्याला अनासायासच आपलं जैविक नियंत्रण होत आहे. या व्यतिरिक्त पक्षी थांबे, साधारणतः 8 ते 10 पक्षी थांबे प्रति एकर जर लावले तर पक्ष्यांना बसायला जागा होते आणि एकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी अतिशय महत्वाचा रोल त्या ठिकाणी त्यांचा आहे. त्यानंतर जैविक कीटकनाशकांमध्ये निंबोळी अर्क 5%, दशपर्णी अर्क आहे, त्याच्यानंतर नुमोरेरिली आणि बिव्हेरिया बेसियाना अशा काही बुरशी आहेत की त्यांची जर फवारणी केली तर नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला व्यवस्थापन करता येतं. तर नुमोरेरिली किंवा बिव्हेरिया बेसियाना 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे आपल्याला फवारणी करता येते. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाकडे बायोमिक्सही आहे, त्याची देखील फवारणी शेतकरी करू शकतात 100 मिली प्रति 10 लिटर पाणी. तर अशा पद्धतीने आपल्याला साधारणतः एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये वापरता येतात. आणि आर्थिक नुकसान पातळी ओढांडली किंवा प्रादुर्भाव जास्त झाला तर मग शेतकरी बंधूंनी साधारणतः आपल्याला रासायनिक कीटकनाशकांकडे जायला हरकत नाही. मग रासायनिक कीटकनाशकांमध्ये सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जिथे प्रादुर्भाव कमी आहे, अजूनही शेतकरी बंधूंनी काही फवारणी घेतली नसेल तर त्यांना प्रोपेनोफॉस 50% EC 20 मिली प्रति 10 लिटर पाणी, एंडॉक्झाकार 15.80% EC तर त्याचं साधारणतः 7 मिली प्रति 10 लिटर पाणी या पद्धतीने फवारणी घेता येते. मग याच्यानंतर जर प्रादुर्भाव वाढत असेल त्यामध्ये मग काही कीटकनाशक आहेत, जसं फ्लुबेंडॅमाइड 39.39%, तर त्याच्यामध्ये 3 मिली प्रति 10 लिटर पाणी. त्यानंतर कोराजेन सारखं शेतकऱ्यांना माहिती आहे, तर सध्या आता ते वेगळ्या नावाने मार्केटमध्ये आहे. तर क्लोरॅन्टनिलप्रोल असा एक घटक आहे त्याच्यामध्ये, तर ते 3 मिली प्रति 10 लिटर पाणी याची फवारणी आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. या व्यतिरिक्त बाजारामध्ये सध्या अजून काही म्हणजे कॉम्बिनेशनचे प्रोडक्ट पण आहेत, ज्यामध्ये आपल्याला अलिका म्हणून शेतकऱ्यांमध्ये अतिशय परिचित आहे. तर ह्या अलिकामध्ये मग काय असते, थायमेथोक्झॅम 12.7% अधिक लॅम्बडा सॅलुथ्रिन 9.50% ZC असं त्याचं कॉम्बिनेशन आहे. तर त्याचा देखील डोस 2.5 मिली प्रति 10 लिटर पाणी असं आहे. त्यानंतर क्लोरॅन्टनिलप्रोल 9.30% अधिक लॅम्बडा सॅलुथ्रिन 4.60% असं एक कॉम्बिनेशन एम्प्लुगॉय नावाने आहे, तर त्याचा डोस 4 मिली प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे आपण घेऊ शकतो. या व्यतिरिक्त रस शोषण करणाऱ्या किडी आहेत, पाणी खाणाऱ्या अळ्या आहेत, तर तुमची खोड किडी आहे, तर यासाठी पण काही कीटकनाशक बाजारामध्ये आहेत, ज्यामध्ये ॲसेटॅमिप्रिड 25% अधिक बायफेंथिन 25% WG, तर हे 5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी, तर त्याची देखील फवारणी शेतकरी बंधू घेऊ शकतात.
1: अच्छा, अशा विविध एकात्मिक पद्धतीने आपण या किडींचं व्यवस्थापन करू शकतो.
0: नक्कीच.
1: सर, आता ही मुलाखत ऐकणारे जे आपले शेतकरी बांधव आहेत तर त्यांना सारांश रूपामध्ये आपण काय संदेश द्याल? बरं,
0: शेतकरी बंधूंना माझं हे सांगणं असेल की उगाचच फवारणी घ्यायची नाही, आपल्या शेताचं व्यवस्थित निरीक्षण करा. साधारणतः 1 मीटर ओळ आपल्याला अंदाज येतो, 1 मीटर ओळ 2 ते 3 ठिकाणी आपण साधारणतः चेक करायचं.

0: चालतानी. आणि समजा पाने खाणाऱ्या अळ्या, चक्री भुंगा, खोडमाशी किंवा रस शोषण करणारे किडे आपल्या कोवळ्या पानावर पाठीमागं पान उलटलं हळूच की बघायला मिळतात. तर प्रादुर्भाव नेमका कशाचा आहे आणि त्यासाठी कोणतं कीटकनाशक आपल्याला घेता येईल याचं शेतकरी बंधूंनी स्वतः निर्णय घ्यावा आणि गरज असेल तेच कीटकनाशक घ्यावं. आणि त्याच्यासोबतच मग कीटकनाशकची गरज आहे पण शेतकरी काय करतात, बरेच वेळा बुरशीनाशक टाकतात, टॉनिक म्हणून वेगवेगळे प्रकारचे त्याच्यामध्ये बाजारामध्ये मिळणारे टॉनिक टाकतात, त्याच्यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्य टाकतात. तर एवढं सगळं एकत्र फवारायचं नाही. त्याच्यामुळे काय होतं की बऱ्याच वेळेला आपल्याला किडी मारायची असतात पण किडी न मरता बाकीचं होतं पण किडी तशाच राहतात. तर हे सगळं एकत्रित करणं शक्यतो टाळावं आणि गरजेनुसार फवारणी घ्यावी एवढं मी शेतकरी बंधूंना सांगेल.
1: सर, तुम्ही इथं आलात आणि आमच्या समस्त शेतकरी बांधवांना सोयाबीन या पिकावर कोणकोणत्या किडींचा प्रादुर्भाव होतो आणि ते आपल्या पिकांचं नुकसान कसं करतात आणि त्याचं एकात्मिक पद्धतीनं व्यवस्थापन कसं करायचं या एक ना अशा अनेक मुद्द्यांवर आपण मार्गदर्शन केलं आणि नक्कीच या मुलाखतीचा फायदा आपल्या समस्त शेतकरी वर्गाला होईल आणि ह्या सर्व गोष्टी त्यांनी लक्षात घेऊन तर नक्कीच त्यांच्या उत्पादनामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येईल. सर, दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल मी आकाशवाणी परभणी केंद्राच्या वतीने आपली आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: शेतकरी बंधूंनो, आताच आपण सोयाबीन पिकावरील किडींचे एकात्मिक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर राजेंद्र जाधव, सहाय्यक कीटकशास्त्रज्ञ, अखिल भारतीय सोयाबीन संशोधन केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. यानंतर कार्यक्रमात आनंद घेऊयात एका छानशा गीताचा.

आणि या गीताबरोबरच शेतकरी बंधूंनो आजच्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. तेव्हा कार्यक्रमातून मी वैशाली वांगीकर आपल्या सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या शेतशिवार या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत नमस्कार.

0: शेतशिवार आमचा शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून तसंच FM 102 MHz प्रसारित करण्यात आला.
1: अभिनंदन राहुल, फायनली तुझा स्वतःचा बिझनेस सुरू झाला. मी इतक्या वर्षापासून ट्राय करतोय पण माझ्याकडून हे शक्य नाही झालं.
2: मित्रा, तूही माझ्यासारखं महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं बिझनेस लोन घे आणि थाटात तुझा बिझनेस सुरू कर. आकर्षक व्याज दर आणि कॅश क्रेडिट लोनची ही सुविधा.
3: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची वाट विकासाची.
4: समस्त श्रोत्यांना सूचित करण्यात येते की शेत शिवार या कार्यक्रमामध्ये तात्पुरते बदल करण्यात आलेले

0: आहेत. श्रोते हो, आपल्या आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेले कार्यक्रम आता आपण ऐकू शकाल दर रविवारी, सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी. तेव्हा दर बुधवारी लक्ष्मीचा गोठा ही मालिका आपण ऐकू शकाल. सोबतच दर रविवारी श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित गीतांचा कार्यक्रम आवड बळी रजेची आता ऑगस्ट महिन्यापासून दर रविवारी संध्याकाळी 7:30 प्रसारित करण्यात येईल. कृपया झालेला बदल श्रोत्यांनी लक्षात घ्यावा आणि आवड बळी रजेची या कार्यक्रमासाठी भरभरून असे पत्र पाठवावेत आणि शेतशिवार या कार्यक्रमांतर्गत येणारे सगळे कार्यक्रम आता ऑगस्ट महिन्यापासून झालेल्या बदलानुसार प्रसारित करण्यात येतील. तेव्हा कृपया श्रोत्यांनी लक्षात घ्यावं, आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेला शेतशिवार कार्यक्रम आता ऑगस्ट महिन्यापासून दर रविवार, सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी प्रसारित करण्यात येईल संध्याकाळी 7:30 आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
1: श्रोतो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण 229.9 अर्थात 1305 kHz. तसंच FM बँड 102 MHz. यानंतर ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून दिल्या जातील, त्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत. तत्पूर्वी
2: एक निवेदन, व्यावसायिक बँका आणि शासकीय कार्यालयांसाठी एक सुवर्ण संधी. प्रसार भारतीच्या अंतर्गत असलेल्या आकाशवाणी परभणी केंद्र इमारतीमधील पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील प्रशस्त जागा भाड्याने देण्यासाठी उपलब्ध आहे. सरकारी कार्यालय, बँका किंवा नामांकित व्यावसायिक संस्थांसाठी ही जागा अत्यंत योग्य आणि सोयीस्कर आहे. पहिला मजला 10 खोल्या 10x10 फूट आणि 2 मोठ्या खोल्या उपलब्ध. दुसऱ्या मजल्यावर 3 खोल्या आणि 40x12 फुटांचे 3 भव्य हॉल उपलब्ध. वैशिष्ट्य, परभणी शहराचे मध्यवर्ती ठिकाण, मुबलक जागा, 24 तास वीज पाण्याची सोय आणि संपूर्ण सुरक्षित परिसर. भाड्याचा दर आणि अटी केंद्र सरकारच्या नियमांनुसार राहतील. तर मग वाट कसली पाहताय? आजच आपल्या कार्यालयाला किंवा बँकेला नवीन आणि हक्काची जागा मिळवून द्या. जागेच्या पाहणीसाठी आणि तात्काळ प्रस्ताव सादर करण्यासाठी संपर्क करा कार्यालय प्रमुख आकाशवाणी परभणी.
3: झुमती घटा आई पर्वतों पे झुमती घटा.
1: श्रोते हो, आकाशवाणी परभणी केंद्रावरून ऐकायला विसरू नका रागांवर आधारित सुमधुर गीतांचा कार्यक्रम राग एक रंग अनेक. दर गुरुवारी सकाळी 11:10 राग एक रंग अनेक.

0: श्रोते हो, खास तुमच्या आग्रहास्तव हॅलो आकाशवाणी हा हिंदी गीतांचा फोन इन कार्यक्रम दर सोमवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये ध्वनिमुद्रित होत असतो.
1: आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल दर बुधवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12 वाजेपर्यंत.
0: तेव्हा श्रोते हो, जास्तीत जास्त संख्येने आमच्या श्रोत्यांना या कार्यक्रमात सहभागी होता यावं यासाठी या कार्यक्रमाचा कालावधी वाढवण्यात आलेला आहे.
1: नक्कीच बहारदार गीताचा आनंद आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेता येणार आहे.
0: तेव्हा श्रोते हो, तयार रहा 0-24-52-220-890 या दूरध्वनी क्रमांकावर
1: हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी. तेव्हा ऐकायला विसरू नका
0: हॅलो आकाशवाणी.

श्रोते हो, खास तुमच्या आग्रहास्तव तुमच्या आवडते लाडके फोन इन कार्यक्रम हॅलो आकाशवाणी आणि स्वरलहरी आता एक तास भर प्रसारित होणार आहेत. डायल करा 220-890 हा नंबर आणि ऐका आपला संवाद फोन इन कार्यक्रमातून दर बुधवारी सकाळी 11:05 हॅलो आकाशवाणी आणि दर शनिवारी सकाळी 11:05 स्वरलहरी जरूर ऐका हे फोन इन कार्यक्रम.

0: अगं राधे चल
1: सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातल्या विविध प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नवी दिल्लीत गाठी भेटी. प्रधानमंत्री अर्थमंत्री वनमंत्र्यांशी चर्चा. बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये झालेल्या दुर्घटनांमध्ये 14 भाविकांचा मृत्यू. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत राम माधव, स्मृती इराणी, भारती पवार, विनोद तावडे, पियुष गोयल यांच्यावर विविध जबाबदाऱ्या. आणि श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात भारताकडे 178 धावांची आघाडी. राज्यातल्या विविध प्रकल्पांना गती मिळावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्लीत आज गाठी भेटी घेतल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांनी राज्यातली विविध विकास कामं, प्रलंबित प्रकल्प आणि केंद्र सरकारकडून अपेक्षित सहकार्याबद्दल सविस्तर चर्चा केली. महामार्ग, रेल्वे, मेट्रो, नदीजोड प्रकल्प तसंच उत्तन विरार कॉरिडॉर यांसारख्या प्रकल्पाबाबत यावेळी चर्चा झाली.
2: दिल्ली नागपूर कॉरिडॉर आहे त्याच्यावर एक औद्योगिक वसाहत तयार करण्याच्या संदर्भात केंद्राने सांगितलं होतं. तर सावनेरला त्याकरता 6,000 एकर जागा आपण जी आहे ती अक्वायर करतोय.
1: मुख्यमंत्र्यांनी आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचीही भेट घेतली. उत्तन विरार सी लिंक मार्गासाठी जायकामार्फत आर्थिक सहाय्य मिळवण्यासाठी केंद्रीय वित्त मंत्रालयाकडून परवानगी मिळावी अशी विनंती या बैठकीत केल्याचं फडणवीस यांनी भेटीनंतर वार्ताहरांना सांगितलं. सुमारे 55,000 कोटींच्या या प्रकल्पासाठी राजकामार्फत वित्तीय सहाय्य मिळवण्याचा प्रस्ताव राज्य सरकारनं सादर केला आहे. जायकासोबत आणखी एखाद्या बहुपक्षीय वित्तीय संस्थेला सहभागी करून संपूर्ण प्रकल्पासाठी आवश्यक निधी उभारता येईल का असा पर्याय अर्थमंत्र्यांनी सुचवल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांच्यासोबतच्या भेटीत विविध पर्यावरण आणि वनविषयक प्रलंबित मंजुरींचा आढावा घेण्यात आला. या मंजुरींमुळे विकास कामांना विलंब होऊ नये यासाठी त्यांचा जलद गतीनं निपटारा करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. देशातला बेरोजगारीचा दर जुलै महिन्यात 5.1% इतका होता. जूनमध्ये हा दर 5.5% होता अशी माहिती केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयानं दिली आहे. ग्रामीण भागात हा दर 4.5% तर शहरी भागात 7.5% आहे. महिलांमध्ये हे प्रमाण सुमारे 5.5% आणि पुरुषांमध्ये 5% इतकं आहे. बिहारमध्ये लखीसराय जिल्ह्यातल्या अशोकधाम मंदिर मार्गावर आज झालेल्या चेंगराचेंगरीत 7 महिलांचा मृत्यू झाला तर 10 जास्त भाविक जखमी झाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांना दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 4,00,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. पश्चिम बंगालमध्ये बीरभूम जिल्ह्यात आज एका हॉटेलला लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण गंभीर जखमी झाले. श्रावणी सोमवारच्या निमित्तानं इथल्या तारापीठ मंदिरात आलेले अनेक भाविक या हॉटेलमध्ये मुक्कामाला उतरले होते. देशभरातल्या दिव्यांग व्यक्तींनाही आस्वाद घेता येईल अशा रीतीनं चित्रपटांची निर्मिती करण्याचं आवाहन आज दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र सरकार, केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ तसंच चित्रपट निर्मात्यांना केलं. याबाबत जे काही करता येईल त्याबाबत येत्या 2 आठवड्यात निर्णय घ्यावा असे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयानं एका याचिकेची सुनावणी करताना दिले. अयोध्येतल्या राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी विशेष तपास पथकानं चौकशी जलद पूर्ण करून तार्किक निष्कर्षापर्यंत पोहोचण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले. या प्रकरणातल्या तपासाच्या प्रगतीबाबतचा अहवाल बंद लखोट्यात सादर करावा असे निर्देशही सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय माल्य बागशी आणि व्ही मोहना यांच्या पीठानं दिले आहेत. हा अहवाल सर्वप्रथम आपण पाहू, त्यानंतर तो सर्व पक्षकारांना उपलब्ध करून द्यायचा किंवा नाही याचा निर्णय घेण्यात येईल असंही न्यायालयानं यावेळी स्पष्ट केलं. तपासाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि त्यात पारदर्शकता आणण्यासाठी विविध याचिकाकर्त्यांनी केलेल्या सूचनांचा वस्तुनिष्ठपणे विचार करावा अशा सूचनाही यावेळी न्यायालयानं विशेष तपास पथकाला दिल्या. कर्नाटक राज्य सरकारनं कावेरी पाणी व्यवस्थापन प्राधिकरणाच्या निर्देशांचं पालन करावं असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे. तामिळनाडूकरता 12,000 क्युसेक्स पाणी सोडण्याचे निर्देश प्राधिकरणानं कर्नाटकला दिले आहेत मात्र त्याचं पालन झालं नसल्याचा आरोप

तामिळनाडूनं दाखल केलेल्या याचिकेत केला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात SIR अर्थात मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेत अर्ज जमा करण्याचा आज शेवटचा दिवस होता. प्रारूप मतदार यादी 24 ऑगस्टला प्रकाशित होणार असून त्यावर 23 सप्टेंबरपर्यंत आक्षेप नोंदवता येतील. 22 ऑक्टोबरपर्यंत हे आक्षेप निकाली काढले जातील आणि 27 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज सकाळपर्यंत 2,07,93,916 मतदारांचे अर्ज BLOला मिळालेले नव्हते. राज्यात एकूण 9,78,54,49 मतदार आहेत. त्यांच्या तुलनेत अर्ज जमा न केलेल्या मतदारांची संख्या 21% जास्त आहे. नागपूर, ठाणे, पुणे, नाशिक, रायगड, मुंबई शहर आणि उपनगर, पालघर या जिल्ह्यांमध्ये अर्ज जमा न केलेल्या मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. तर 1,07,871 मतदारांचा ठावठिकाणा लागत नसल्यानं त्यांना अर्ज वाटप झालेलं नाही. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली आहे. या नव्या टीममध्ये 13 राष्ट्रीय उपाध्यक्ष, 8 राष्ट्रीय सरचिटणीस आणि पक्षाच्या विविध आघाड्यांच्या नवीन अध्यक्षांचा समावेश आहे. विनोद तावडे यांची भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी, माजी केंद्रीय मंत्री डॉ भारती प्रवीण पवार यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडे पक्षाच्या राष्ट्रीय कोषाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याशिवाय वसुंधरा राजे सिंधिया, राम माधव यांच्यासह 13 नेते राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. BL संतोष संघटन सरचिटणीस म्हणून कायम आहेत. सहसंघटन सरचिटणीसपदी शिवप्रकाश आणि सौदान सिंह कार्यरत राहतील. स्मृती इराणी, विप्लम कुमार देव यांची राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून नेमणूक झाली आहे. अनिल बलुनी यांची मीडिया संयोजकपदी, दीपक म्हस्के यांची सोशल मीडिया संयोजकपदी तर प्रीती गांधी यांची सोशल मीडिया सहसंयोजकपदी निवड झाली आहे. विविध मोर्चांच्या अध्यक्षपदी युवा मोर्चा अध्यक्षपदी डॉक्टर हेमांग जोशी तर महिला मोर्चा अध्यक्षपदाची जबाबदारी रूपकुमारी चौधरी यांना देण्यात आली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवनिर्वाचित राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांना आणि विविध जबाबदाऱ्या सोपवण्यात आलेल्या नेत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. भारत श्रीलंका कसोटी क्रिकेट मालिकेत ग्वाल इथं सुरू असलेल्या पहिल्या सामन्यात आज तिसऱ्या दिवसाखेर भारताला पहिल्या डावात 178 धावांची आघाडी मिळाली आहे. आज भारताचा पहिला डाव 462 धावांवर संपला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या श्रीलंकेची सुरुवात खराब झाली. त्यांच्या आघाडीचे 5 फलंदाज केवळ 90 धावात बाद झाले. मात्र त्यानंतर सोनल दिनुषा आणि निरोशन डिक्वेल्ला यांनी डाव सावरला. त्यांनी 6व्या गड्यासाठी 147 धावांची भागीदारी केली. सोनल दिनुषानं 100 तर निरोशननं 80 धावा केल्या. इतर फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही त्यामुळे श्रीलंकेचा पहिला डाव 284 धावांवर संपला. त्यानंतर पाऊस सुरू झाल्यानं भारताचा दुसरा डाव सुरू होऊ शकला नाही. नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या BWF जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या PV सिंधूनं महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत धडक मारली आहे. तिनं आज आयर्लंडच्या सोफिया नोबलचा 21-7, 21-11 असा सहज पराभव केला. महिला दुहेरीतही भारताच्या ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. या भारतीय जोडीनं स्पेनच्या पॉला लोपेज आणि लुसिया रॉड्रिक्स यांचा 21-9, 21-13 असा पराभव केला. त्याआधी पुरुष दुहेरीत MR अर्जुन आणि हरिहरन अमसा करुणन या जोडीनं दुसऱ्या फेरीत धडक मारली. दुसऱ्या गेममध्ये ही जोडी 6-4 अशी आघाडीवर असतानाच त्यांचे प्रतिस्पर्धी आयर्लंडचे स्कॉट गिर्डिया आणि पॉल रेनॉल्ड्स यांना दुखापतीमुळे सामना अर्धवट सोडावा लागला. अर्जुन आणि अमसा करुणन यांनी पहिला गेम 21-16 असा जिंकला होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या विविध प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नवी दिल्लीत गाठीभेटी. प्रधानमंत्री, अर्थमंत्री, वनमंत्र्यांशी चर्चा. बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये झालेल्या दुर्घटनांमध्ये 14 भाविकांचा मृत्यू. भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत राम माधव, स्मृती इराणी, भारती पवार, विनोद तावडे, पियुष गोयल यांच्यावर विविध जबाबदाऱ्या. आणि श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात भारताकडे 178 धावांची आघाडी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 झाली आहेत. प्रसारित करत आहो लोकसंगीताचा कार्यक्रम. लोकसंगीताच्या कार्यक्रमात क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांचा पोवाडा आपण ऐकणार आहोत. राम उगावकर यांची रचना, स्वर शाहीर विठ्ठल उमापी यांचा.

आपण लोकसंगीताच्या कार्यक्रमात ऐकत होतात क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांचा पोवाडा, राम उगावकर यांचे शब्द, शाहीर विठ्ठल उमप यांच्या स्वरामध्ये. लोकसंगीताचा कार्यक्रम याबरोबरच समाप्त होत आहे. रात्रीचे 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम भावधारा. भावधारा या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत विश्वनाथ ओक यांनी स्वरबद्ध केलेलं चित्ररेखा देसाई देशमुख यांचं गीत, रचना राम पिंगळीकर यांची.

विश्वनाथ ओक यांनी स्वरबद्ध केलेलं राम पिंगळीकर यांचं गीत आपण ऐकलं. स्वर चित्ररेखा देशमुख यांचा होता. भावधारा कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत दिलीप पंडित यांच्या स्वरातलं जयचंद्र गुरव यांचं गीत.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे ठीक 10 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात पंडित ध्रुवज्योती घोष यांनी सारंगीवर वाजवलेला राग मारुबिहाग विलंबित आणि द्रुतगत एक तालामध्ये निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ दिलशाद अहमद खान यांनी केली आहे. ऐकूया तर सारंगीवर वाजवलेला राग मारुबिहाग, कलाकार पंडित ध्रुवज्योती घोष.

0: श्रोते हो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित ध्रुवज्योती घोष यांनी सारंगीवर वाजवलेला राग मारू बिहाग ऐकलात. यांना तबला साथ दिली होती दिलशाद अहमद खान यांनी.
1: श्रोते हो, गर्भारपणात आईचा आहार कसा असावा, गर्भावस्थेत कोणती योगासनं करावीत आणि प्रसूतीनंतर आईच्या शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी आहार कसा असावा, या सगळ्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत आहार आणि योगतज्ञ आरती खाडीलकर. तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 18 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10:30 होत आहेत. सादर करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात कल्याणी जोगळेकर यांनी गायलेला राग रागेश्री. विलंबित बंदिश आहे झुमरा आणि द्रुतबंदिश आहे आद्य तीन तालात. यांना तबला साथ दिली आहे प्रवीण करकरे यांनी आणि हार्मोनियमची साथ आहे अभिषेक कंठे यांची. तर ऐकूया कल्याणी जोगळेकर यांनी गायलेला राग रागेश्री.